श्रोते हो नमस्कार, सुप्रभात। मध्यम लहरी 262.47 शतांश मीटर्स अर्थात 1143 किलोहर्ट्सवर तसंच 101.5 मेगाहर्ट्स या एफ एम वाहिनीवर आणि न्यूज ऑन ए आय आर या लाईव्ह मोबाईल ॲपवर हे आकाशवाणीचं रत्नागिरी केंद्र आहे। आज आहे गुरुवार, भारतीय सौर दिनांक 14 ज्येष्ठ शके 1948 अर्थात 4 जून 2026। सकाळचे 5:58 आणि 40 सेकंद झाली आहेत। आमच्या आजच्या या प्रातकालीन प्रसारण सभेमध्ये मी रेडिओ सखी कश्मीरा सावंत आपलं मनपूर्वक स्वागत करते। सभेची सुरुवात करतोय मंगलध्वनीनं।

आकाशवाणीचं हे रत्नागिरी केंद्र आहे. सकाळचे 6 वाजतायत. आता हिंदीतून बातमीपत्र आकाशवाणीच्या दिल्ली केंद्रावरून प्रसारित होईल. काही क्षणातच आम्ही ते सहक्षेपित करत आहोत.

वैभवी शेटे यांनी गायलेलं हे संस्कृत स्तोत्रात त्याचं आपण ऐकलं. श्रोते हो, रात्रीच्या अंधाराला दूर सारत नव्या दिवसाची मंगलमय सुरुवात करणारा आणि अखंड सृष्टीला ऊर्जा देणारा सूर्यनारायण आपल्या भारतीय संस्कृतीमध्ये पूजनीय आहे. पहाटेच्या प्रसन्न वातावरणात सूर्यदेवतेची पूजा करत दिवसाची सुरुवात करण्याची ही परंपरा आपल्या संगीतामध्येही जपली गेली आहे. या मंगलक्षणी सूर्यदेवतेला साद घालणारी ही भूपाळी ऐकूया.

वाणी जयराम यांनी गायलेली जगदीश खेबुडकर रचित ही भूपाळी राम कदम यांनी संगीतबद्ध केली. श्रोते हो, संसाराच्या गजबजाटात मनाला शांतता हवी असेल तर संतांनी दाखवलेला नामस्मरणाचा मार्ग आजही तितकाच चिरंतन आणि प्रेरणादायी आहे. विठ्ठलाच्या नामातच जीवनाचं सार शोधणाऱ्या संत नामदेव महाराज यांच्या

संत नामदेव महाराज यांची ही भक्तिरचना आपण ऐकली स्वप्नील गोरे यांच्या स्वरात. या रचनेला संगीत होतं पंडित अवधूत बाम यांचं. श्रोतेहो मंगल प्रभात. हा भक्तिसंगीताचा कार्यक्रम आपण ऐकत आहात आकाशवाणीच्या रत्नागिरी केंद्रावरून.

मधुकर पाठक यांनी संगीतबद्ध केलेली ही भक्तिरचना होती शांताराम नांदगावकर यांची. आपण ऐकली जयवंत कुलकर्णी आणि सहकलाकारांच्या आवाजात. मंगल प्रभात या कार्यक्रमात आता हिंदी भजन.

नंदिनी शरण यांनी गायलेल्या या भक्तिरचनेचे रचनाकार आणि संगीतकार होते हरी ओम शरण. श्रोते हो, आपल्या मातृभूमीचं रक्षण, तिची अखंडता आणि तिचा गौरव जपण्यासाठी असंख्य वीरांनी आपल्या प्राणांची आहुती दिली. त्यांच्या याच त्यागातून राष्ट्रभक्तीची प्रेरणा आजही आपल्या मनात जागृत राहते.

बाळ माटे यांनी संगीतबद्ध केलेली रवींद्र भट यांची ही देशभक्तीपर गीतरचना आपण ऐकली समूह स्वरात. श्रोते हो, या गीताबरोबरच मंगल प्रभात हा भक्ती संगीताचा कार्यक्रम आता समाप्त होत आहे. आकाशवाणीच्या रत्नागिरी केंद्रावरून हा कार्यक्रम प्रसारित करण्यात आला.

0: 1143 किलोहर्ट्सवर तसंच 101.5 MHz या FM वाहिनीवर आणि न्यूज ऑन AIR या लाईव्ह मोबाईल ॲपवर आपण ऐकत आहात आकाशवाणी रत्नागिरी केंद्राचं प्रसारण. सकाळचे 6:40 झाली आहेत. प्रसारित करत आहोत शेतकरी बंधूंसाठीचं दैनंदिन सूचनापत्र कृषीवाणी.
1: नमस्कार नमस्कार मंडळी. शेळीपालन हा आपण एक जोडधंदा म्हणून किंवा शेतीपूरक असा व्यवसाय म्हणून पाहतो. शेळीपालनातून अधिक नफा मिळवण्यासाठी शास्त्रीय पद्धतीनं शेळ्या आणि करड्यांचं व्यवस्थापन करणं आवश्यक आहे. यासाठी मंडळी करडं बांधण्याची जागा नेहमी स्वच्छ आणि कोरडी ठेवावी. करडांना मोकळ्या हवेशीर जागेमध्ये ठेवावं. शेळी व्याल्यानंतर ती नवजात करडा स्वतः चाटून स्वच्छ करते, त्यामुळं करडं स्वच्छ होण्याबरोबरच त्यांचं रक्ताभिस

प्रदूषणही वाढतं. मंडळी, जर शेळीने चाटून करडांना स्वच्छ केले नाही तर त्यांचं अंग स्वच्छ करण्यासाठी स्वच्छ असं गोंडपाट वापरावं. करडाच्या नाकातोंडातील चिकट स्त्राव काढावा, जेणेकरून करडांना श्वास घेणं सोपं जाईल. व्याल्यानंतर करडांची नाळ 1 ते 1.5 इंच लांब अंतरावर स्वच्छ आणि निर्जंतुक कात्रीनं किंवा ब्लेडनं कापावी. नाळ कापलेल्या ठिकाणी टिंक्चर आयोडीनचा बोळा ठेवावा, म्हणजे नाळेच्या जखमेद्वारे रोगजंतूंचा शरीरात प्रवेश होत नाही. खुरांवर वाढलेला पिवळा भाग हळूच खरडून काढावा.

0: आवश्यक ठरतं. या चिकामध्ये रक्षक प्रथिनं भरपूर प्रमाणात असतात आणि अनेक संसर्गजन्य रोगांपासून ती करडांना वाचवतात. चिकामध्ये दुधापेक्षा 15 पट जास्त जीवनसत्व अचं प्रमाण असतं आणि 3 ते 5 पट जास्त प्रथिनं असतात. याशिवाय त्यामध्ये लोह, तांब, मॅग्नीज आणि मॅग्नेशियम ही खनिजसुद्धा भरपूर प्रमाणात असतात. करडं जन्मल्यानंतर पहिल्या अर्ध्या तासातच त्यांना चीक पाजणं आवश्यक असतं. साधारणपणे करडाच्या एकूण वजनाच्या 10% इतका चीक त्यांना पाजावा. वार पडण्याची वाट न पाहता योग्य प्रमाणात चीक दिल्यास निरोगी सशक्त करडं तयार होतात. करडांना चीक देत असताना तो एकाच वेळी न देता दिवसातून 3 ते 4 वेळेस विभागून द्यावा. सुरुवातीला 1 महिन्यापर्यंत करडाच्या वजनाच्या 10% या प्रमाणात दूध पाजावं. त्यानंतर 1 ते 2 महिने या काळात 10 ते 15% दूध पाजावे. मंडळी, नवजात करडांची काळजी घेताना इतरही काही गोष्टींचं नियोजन करणं आवश्यक असतं. यामध्ये वयाच्या 2 ते 2.5 महिन्यात दूध हळूहळू कमी करत पूर्ण बंद करावं आणि करडांना फक्त चारा आणि खाद्यावर वाढवावं. करडं जसजशी मोठी होत जातात तसे ओल्या आणि वाळलेल्या चाऱ्यामध्ये वाढ करत जावी. यामध्ये प्रामुख्याने हिरवा मका, लसूण घास, बरसीम, कडवळ, शेवरी, चवळी इत्यादी चारा तसंच बोर, अंजन, चिंच, सुबाभूळ, वड, पिंपळ इत्यादीचा पाला द्यावा. वाळलेल्या वैरणीमध्ये ज्वारीचा कडबा, भुईमुख पाला, हरभरा, तुरीचं काड, भुसा इत्यादी द्यावं. मंडळी, वाढत्या वयातील करडांना चाऱ्याबरोबरच 50 ते 100 ग्रॅम खुराक मिश्रणही द्यावं, जेणेकरून त्यांची वाढ झपाट्याने होईल. साधारणपणे 2 ते 3 किलो ओली वैरण करडांना द्यावी. त्याचबरोबर 1/2 ते 1 किलो वाळलेली वैरणही द्यावी. तसंच खुराकाचं प्रमाण 250 ते 300 ग्रॅमपर्यंत वाढवावं. खुराकामध्ये मका, ज्वारी, भुईमुख पेंड, गहू कोंडा, खनिज मिश्रण, मीठ आणि जीवनसत्व इत्यादींचा समावेश करावा. त्याचबरोबर मंडळी, करडांना स्वच्छ, मुबलक पिण्याचं पाणी योग्य प्रमाणात द्यावं. अशा प्रकारे नवजात करडांची योग्य काळजी घेतली तर शेळीपालन हा आपला व्यवसाय नक्कीच नफा मिळवून देऊ शकतो. बरं तर मंडळी, पुन्हा भेट आहेच पुढल्या कृषीवाणी कार्यक्रमात. तोपर्यंत नमस्कार.
1: कृषीवाणी या कार्यक्रमात नवजात करडांची काळजी याविषयीची माहिती आपण ऐकली. या माहितीचं वाचन केलं होतं गायत्री भरणकर यांनी. श्रोतेहो, हा कार्यक्रम आपण पुन्हा ऐकू शकता आज 2:00 वाजता आकाशवाणीच्या रत्नागिरी केंद्रावरून.

यानंतर सकाळी 6:45 आरोग्यम धनसंपदा आणि 6:50 परिसर हे कार्यक्रम आकाशवाणीच्या मुंबई केंद्रावरून प्रसारित होतील. आम्ही ते सहक्षेपित करत आहोत.

0: महत्वाची आसनं असतात, जसं काही त्रिकोणासन आहे, ताडासन आहे, सूर्यनमस्कार आहेत, जी सर्वांगासनं आहेत, त्याच्यामुळे आपल्याला शारीरिक व्यायामांमुळे आपले हार्मोनल जो बॅलन्स आहे तो मेंटेन करायला मदत होते. नंतर आपण वेगवेगळे आपले जे छंद आहेत ते छंद आपण जोपासू शकता, जसे गाण्याचा छंद आहे, वाचनाचा छंद आहे, ज्याने जेणेकरून आपल्या त्याचा उपयोग आपल्याला मेडिटेशनमध्ये पण होऊ शकतो. रेग्युलर चेकअप प्रत्येक स्त्रीने करणं गरजेचं आहे, ज्याच्यावरती मी आधीच्या एपिसोडमध्ये प्रकाश टाकला होता. त्यामुळे प्रत्येक स्त्रीने ते इन्व्हेस्टिगेशन्स करून घेणं गरजेचं आहे आणि त्याप्रमाणे सल्ल्यानुसार ट्रीटमेंट घेणं गरजेचं आहे. बाहेरचं जे जंक फूड असतं बा, ते पण प्रत्येक स्त्रीने अवॉइड करायला पाहिजे, कमीत कमी त्याचा वापर केला पाहिजे. घरगुती घरी बनवलेलं जे जेवण आहे ते प्रत्येक स्त्रीने त्याचा अवलंब केला पाहिजे, जेणेकरून होममेड जे रेमेडीज आहेत ज्याच्यामध्ये आपण सोयाबीनचा वापर जास्तीत जास्त करू शकतो, सोयाबीनच्या वेगवेगळ्या रेसिपीज तुम्ही यूज करू शकता. नंतर आळशी म्हणजे फ्लॅक्सीड्स, ह्याचा वापर तुम्ही जेवणामध्ये करू शकता. रताळं खूप महत्वाचं आहे. नंतर कॅल्शियम रिच फूड, त्याच्यामध्ये भरपूर लिस्ट आहे, जेणेकरून नाचणी ह्याच्यामध्ये सगळ्यात जास्त कॅल्शियम असतं, सीताफळमध्ये पण जास्त कॅल्शियम असतं. पण जेव्हा कॅल्शियमचा वापर करायचा असेल, समजा तिला त्या स्त्रीला कॉन्स्टिपेशनचा त्रास असेल, तर तिने थोडासा कॅल्शियमचा वापर कमी करणं गरजेचं असतं. त्यामुळे हे जे काही तुम्ही वापराल ते डॉक्टरांच्या सल्ल्यानुसार खाणं गरजेचं आहे. नंतर वजायनल ड्रायनेस, जे मी तुम्हाला सांगितलं होतं की योनिमार्गाचा कोरडेपणा, ह्याच्यासाठी काही ल्युब्रिकंट्स असतात, ते पण तुम्ही डॉक्टरांच्या सल्ल्याने वापरू शकता. त्याच्यासाठी भरपूर पाणी पण पहिली गोष्ट पिणं खूप गरजेचं आहे. तुम्ही जेवढे ॲक्टिव्ह राहाल तेवढे सेक्शुअली पण ॲक्टिव्ह राहाल, म्हणजे शारीरिक व्यायाम हा सेक्शुअल ॲक्टिव्ह राहण्यासाठी पण खूप महत्वाचा असतो. जे युरिनमध्ये जे प्रॉब्लेम्स असतात त्याच्यासाठी किगल्स एक्सरसाइज म्हणून असतो, तो पण डॉक्टरांच्या सल्ल्यानुसार तुम्ही करू शकता. त्याला श्वासाच्या व्यायामाची जोड दिली तर तो व्यायाम खूप चांगल्या प्रकारे स्त्री करू शकते. नंतर हार्मोन रिप्लेसमेंट थेरपीज, जर ऑपरेशन करून गर्भाशय काढलेलं असेल तर रजोनिवृत्ती लवकरच्या टप्प्यात आलेली असते, त्याच्याबरोबर जर अंडाशय पण निघालेलं असेल तर हार्मोन्स पूर्णपणे जातात. मग त्यावेळेला डॉक्टरांच्या सल्ल्यानुसार हार्मोन रिप्लेसमेंट थेरपी असते की ज्याचा वापर करून स्त्री परत पहिल्यासारखं आयुष्य जगू शकते. आता या सगळ्या याच्यामध्ये स्त्रीचा सगळ्यात महत्त्वाचा प्रश्न असतो आणि कुटुंबाचाही असतो की समजा लवकर रजोनिवृत्ती आली तर आणि समजा तिला मूल नसेल तर मूल होण्यासाठी जी काही काळजी घ्यायची आहे ती घेऊ शकतो का आपण, आणि आपण आता मूल राहू शकतं का? तर मूल, येस, मूल राहू शकतं, पण त्यासाठी सुद्धा डॉक्टरांचा सल्ला घेणं खूप गरजेचं असतं आणि त्यांनी सांगितलेल्या सल्ल्यानुसार जर आपण अवलंब केला तर तुम्हाला मूलही राहू शकतं. श्रोते हो, रजोनिवृत्ती हा आजार नाही हे सगळ्यांनी पहिले लक्षात घ्या, तर तो निसर्गाचा एक नियम आहे. योग्य आहार, योग्य व्यायाम आणि योग्य सकारात्मक विचार या सगळ्यांची जर जोड असेल तर हा टप्पा अत्यंत सहज आणि निरोगीरित्या सगळ्या महिलांना आरामात पार पाडता येईल.
1: श्रोते हो, आत्ताच आपण रजोनिवृत्ती याविषयी डॉक्टर पूनम नार्वेकर यांनी दिलेल्या माहितीचा भाग चौथा आणि शेवटचा ऐकला. या कार्यक्रमासाठी निर्मिती सहाय्य केलं होतं सुचेता गरुडे यांनी आणि या कार्यक्रमाचे सादरकर्ते रोशन जाधव.

0: श्रोतेहो नमस्कार. आरोग्यम धनसंपदा या कार्यक्रमात आज आपण ऐकणार आहोत रजोनिवृत्ती याविषयी डॉक्टर पूनम नार्वेकर यांनी दिलेल्या माहितीचा भाग चौथा आणि शेवटचा.
1: श्रोतेहो नमस्कार. आपण आज रजोनिवृत्तीच्या महत्वाच्या टप्प्याकडे वळणार आहोत, ज्याच्यामध्ये आपण आधीच्या भागांमध्ये जे बघितलं की कोणती लक्षणं असतात, काय परिणाम होतात शरीरावरती, त्याच्याबद्दल आता काय काळजी घ्यायला पाहिजे हे महत्त्वाचं आहे. हॉट फ्लशेस जे मी तुम्हाला सांगितलं होतं की अचानक घाम येणं, दिवसा घाम येणं, रात्री घाम येणं, मग ह्याच्यामध्ये काय करायला पाहिजे तर पाणी भरपूर प्यायला पाहिजे. गरम पाणी किंवा गरम काही पेय असेल ते पिऊ नये अशा स्त्रीने, आणि सुती कपडे घालावेत, पंख्याखाली झोपावे, अधेमध्ये एसीचा वापर केला तरी पण चालू शकतो. मूड चेंजेस असतात, मूड चेंजेससाठी आपल्याला सगळ्यात महत्त्वाचं राहतं मेडिटेशन, म्हणजे ध्यानधारणा. मग ते वेगवेगळ्या प्रकारची असते, ती सुद्धा आपण सल्ल्यानुसार करू शकतो. योगासनं, योगासनांचा तुम्ही वापर करू शकता. योगासनामध्ये काही

0: श्रोते हो नमस्कार. आम्ल पर्जन्य म्हणजेच ॲसिड रेन असो, समुद्रातील मायक्रोप्लास्टिक्स असो, खाडीच्या पाण्यात विरघडणारे जड धातू असो, हे सगळे रासायनिक बदल परिसरातील प्रत्येक नागरिकाच्या आरोग्याला थेट आव्हानं देतात. अशाच पद्धतीने इंडस्ट्रीमधून जे काही रसायनं पाण्याच्या स्रोतांमध्ये मिसळले जातात त्यामुळे जे काही प्रदूषण होतं ते आज आपण आपल्या कार्यक्रमामध्ये प्राध्यापिका तनुजा पुरोळेकर मॅडमांकडून समजून घेण्याचा प्रयत्न करूया.
1: नमस्कार श्रोते. वस्त्र उद्योग हा जगातील सर्वात जुना आणि सर्वात मोठा औद्योगिक क्षेत्रांपैकी एक आहे, परंतु आकर्षक रंगांच्या आणि फॅशनेबल कपड्यांच्या आत एक अत्यंत चिंताजनक पर्यावरणीय बाब लपली आहे. जागतिक पातळीवर एकूण औद्योगिक जलप्रदूषणाचा 20% वाटा हा केवळ कापड उद्योगातील रंगकामामुळे असतो. वस्त्र उद्योगाच्या उत्पादनाच्या प्रत्येक टप्प्यात कच्च्या मालाच्या लागवडीपासून

0: पाण्याच्या शेवटच्या प्रक्रियेपर्यंत रासायनिक प्रदूषकांचे भारी धातूंचे म्हणजे हेवी मेटल्स रंगाचे आणि मायक्रोफायबर्सचे एक अप्रतिम मिश्रण असलेले सांडपाणी तयार होते जे नद्या तलाव भूजली जलस्त्रोत्र आणि शेवटी महासागरामध्ये जाऊन मिसळते. तसेच दुसरी बाब म्हणजे कापड उद्योगात पाण्याचा वापर अत्यंत मोठ्या प्रमाणावर केला जातो. कापडावर प्रक्रिया करण्यासाठी प्रचंड पाणी लागते. उदाहरणार्थ फक्त एक सुती किंवा कॉटन टी शर्ट तयार करण्यासाठी साधारण 2700 लिटर पाणी खर्च होते. हे पाणी एका माणसाला 2.5 वर्षाला लागणाऱ्या पिण्याच्या पाण्याइतके आहे. पॉलिएस्टर नायलॉन ॲक्रेलिक यासारखे सिंथेटिक कपड्यांच्या उत्पादनादरम्यान तयार होणाऱ्या सांडपाण्यामध्ये हानिकारक पदार्थांचे मिश्रण असते ज्यामध्ये शिसं आर्सेनिक बेन्झीन आणि इतर अस्थिर सेंद्रिय संयुगे यांचा समावेश असतो. सिंथेटिक कापड उत्पादन जलमार्गामधील मायक्रोप्लास्टिक्सही प्रदूषणाच्या वाढत्या संकटात योगदान देते कारण उत्पादन प्रक्रियेदरम्यान सूक्ष्म प्लास्टिक तंतू वेगळे होतात आणि सांडपाणी प्रणालींमध्ये मिसळतात. वस्त्र उद्योगातील रंगकाम आणि फिनिशिंग टप्पे हे त्या उद्योगातील जलप्रदूषणासाठी सर्वात महत्त्वाचे योगदान करते आहे. रंगकाम प्रक्रियेमध्ये पाण्यात रसायनाची एक विस्तृत श्रेणी मिसळते ज्यामध्ये तेल फिनॉल्स रंग कीटकनाशके तांब पारा क्रोमियम आणि अँटीमनी ह्यासारख्या भारी धातूंचा समावेश आहे. अनेक वस्त्र रंग फिकट होण्यापासून धुण्यापासून आणि प्रकाशाच्या संपर्कापासून प्रतिरोधक होण्यासाठी डिझाईन केलेले असतात त्यामुळे ते पर्यावरणात अत्यंत टिकाऊ बनतात. अझो रंग जे सिंथेटिक रंगाचा सर्वात मोठा रंग आहे विशेष काळजीचा विषय आहे कारण ते ऑक्सिजन विरहित परिस्थितीमध्ये विघटित होऊन म्हणजेच डिग्रेड होऊन ॲरोमॅटिक अमाईन सोडू शकतात ज्यापैकी अनेक कर्करोगकारक आहेत. फिनिशिंग प्रक्रिया जी कपड्यांना विशिष्ट गुणधर्म देते अतिरिक्त रसायन आणते ज्यामध्ये फॉर्मॅल्डिहाइड पर फ्लोरिनेटेड संयुगे आणि अँटीमनी ट्रायऑक्साईड ह्यांचा समावेश असतो. हे रंग टिकून राहण्यासाठी बनवलेले असतात त्यामुळे ते निसर्गात सहज नष्ट होत नाही. मायक्रोफायबर्स हे सूक्ष्म सिंथेटिक तंतू आहेत साधारण 5 मिलीमीटर पेक्षा कमी लांबीचे जे उत्पादन प्रक्रियेदरम्यान आणि कपडे धुताना सिंथेटिक कपड्यांमधून वेगळे होतात. एकटा वस्त्र उद्योग पर्यावरणात सोडल्या जाणाऱ्या मायक्रोप्लास्टिक्सपैकी सुमारे 35% मायक्रोप्लास्टिकसाठी जबाबदार धरता येईल. या संकटांवर तोडगा काढण्यासाठी एक व्यापक दृष्टिकोन आवश्यक आहे.
1: श्रोतेहो, प्राध्यापिका तनुजा परुळेकर मॅडमांकडून आपण आपल्या कार्यक्रमामध्ये ॲसिड रेन, ग्रीन केमिस्ट्री, प्लास्टिक पोल्युशन त्याचबरोबर वस्त्र उद्योगामुळे होणारे जलप्रदूषण या संकल्पना समजून त्यांच्यामुळे होणारे दुष्परिणाम आणि त्याबद्दल आपल्याला काय करायचं आहे हे समजून घेण्याचा प्रयत्न केला. मॅडम, आपण कार्यक्रमासाठी वेळ दिलात त्याबद्दल धन्यवाद.
0: धन्यवाद.
2: परिसर
3: आकाशवाणीचं हे रत्नागिरी केंद्र आहे. सकाळचे 6:55 झालीत. आता जाणून घेऊया आमच्या आज दिवसभरात प्रसारित होणाऱ्या कार्यक्रमांची रूपरेषा.

रूपरेषेनंतर लगेचच गोष्टीतून दृष्टी हा प्रायोजित कार्यक्रम. 7:40 श्री विश्व वल्लभ आयुर्वेद यांचा ग्राहक केंद्रित कार्यक्रम आणि 7:50 अनुरूप विवाह संस्था यांचा ग्राहक केंद्रित कार्यक्रम. दरम्यान 7:25 दिल खुलास हा प्रायोजित कार्यक्रम आकाशवाणीच्या मुंबई केंद्रावरून प्रसारित होईल, आम्ही सहक्षेपित करू. 7:55 भावधारा. 8:40 कोकणची खाद्य संस्कृती या कार्यक्रमात आज आपण ऐकाल पल्लवी माने यांनी सांगितलेल्या पाककृती. या कार्यक्रमाच्या संवादिका आहेत पल्लवी गोडसे, तर सादर करते विवेक वानखडे. 9:00 लखलख चंदेरी अंतर्गत हिंदी चित्रपट संगीताचा कार्यक्रम. इंद्रधनुष्य या कार्यक्रमात आज 9:30 आपण ऐकाल हिमालयातील 12,100 फूट उंचीवरील दयारा बुग्याल हा ट्रेक पूर्ण करणाऱ्या मंजिरी गोखले यांची पूर्णिमा साठे यांनी घेतलेली मुलाखत. 10:00 आपण आनंद घ्याल मराठी चित्रपट संगीताचा. 10:30 NCERT

त्याचा उमंग हा प्रायोजित कार्यक्रम. 11:05 गाता रहे मेरा दिल. दुपारी 12 पहिली सभा समाप्त होईपर्यंत आकाशवाणी महाराष्ट्रच्या मुंबई केंद्राच्या अस्मिता वाहिनीचे कार्यक्रम आम्ही सहक्षेपित करणार आहोत. 12 वनिता मंडळ हा महिलांसाठीचा विशेष कार्यक्रम. 1:40 छत्रपती संभाजीनगर आणि धाराशिव जिल्ह्यांचं वार्तापत्र. नाद ब्रह्म या शास्त्रीय संगीताच्या कार्यक्रमात 2:30 आपण ऐकणार आहात सुचेता आढळेकर यांनी गायलेला राग शुद्ध सारंग.

आमच्या आजच्या सायंकालीन सभेत 5:02 गीत संध्या या कार्यक्रमात आपण ऐकाल हिंदी चित्रपट संगीत, तर 6:10 गीत बहार या कार्यक्रमात आपण आनंद घ्याल मराठी चित्रपट संगीताचा. दरम्यान संध्याकाळी 5:30 युववाणी हा युवा दोस्तांसाठीचा कार्यक्रम आकाशवाणीच्या मुंबई केंद्रावरून प्रसारित होईल, आम्ही सहक्षेपित करू. या कार्यक्रमात आज सुरुवातीला वेध विश्वाचा ही मालिका, त्यानंतर करिअर मंत्र या सदरात ॲडव्हान्स एक्सेल याविषयी प्राजक्ता पांडे यांची मुलाखत आपण ऐकू शकाल. 6:30 कार्यक्रमांची रूपरेषा सांगितली जाईल. 7:15 वृत्त विशेष हा कार्यक्रम आकाशवाणीच्या मुंबई केंद्रावरून आम्ही सहक्षेपित करू. आमचं घर आमचं शेत या कार्यक्रमात 7:30 आपण ऐकाल गप्पा गोष्टी हा कौटुंबिक संवाद. याचं लेखन केलंय अमोल पालिये यांनी, तर यामध्ये सहभाग आहे मोरेश्वर जोशी, विद्या तावडे आणि रुचा गद्रे यांचा. रात्री 8:15 सुगम संगीताचा कार्यक्रम, तर 10:00 रजनीगंधा हा जुन्या हिंदी चित्रपटातल्या गीतांचा कार्यक्रम. शास्त्रीय संगीताच्या कार्यक्रमात रात्री 10:30 उस्ताद राशीद खान यांनी गायलेला राग मारवा आपण ऐकणार आहात. याशिवाय सर्व बातमीपत्र नेहमीच्या वेळेत प्रसारित होतील, आम्ही ती सहक्षेपित करणार आहोत. तर श्रोते हो, ही होती आमच्या आज दिवसभरात प्रसारित होणाऱ्या कार्यक्रमांची रूपरेषा.

मध्यम लहरी 262.47 शतांश मीटर्स अर्थात 1143 किलोहर्ट्सवर तसंच 101.5 मेगाहर्ट्स या एफ एम वाहिनीवर आणि न्यूज ऑन ए आय आर या लाईव्ह मोबाईल ॲपवर हे आकाशवाणीचं रत्नागिरी केंद्र आहे. सकाळचे 7 वाजले आहेत.

0: वारणा श्रीखंड चीज पनीर वारणाची दर्जेदार उत्पादने सर्वत्र उपलब्ध.
1: श्रोते हो, आता प्रसारित करत आहोत गोष्टीतून दृष्टी हा प्रायोजित कार्यक्रम.
2: या कार्यक्रमाचे प्रायोजक आहेत इन्फिगो आय केअर हॉस्पिटल. कार्यक्रम गोष्टीतून दृष्टी.
3: तुमच्या डोळ्यांनी हे सुंदर जग कोणत्याही त्रासाविना बघता यावं म्हणून इन्फिगो आय केअर हॉस्पिटल सज्ज आहे सर्व अद्ययावत सुविधांनी.
4: अत्याधुनिक तंत्रज्ञान, शंकर नेत्रालयाचे सुपर स्पेशालिटी डॉक्टर्स, कुशल तंत्रज्ञ,
3: डोळ्यांची जलद तपासणी आणि वेळेची बचत.
5: प्रत्येकाच्या मनापर्यंत पोहोचलेलं डोळ्यांचं हॉस्पिटल इन्फिगो आय केअर हॉस्पिटल, साळवी स्टॉप, रत्नागिरी.
6: महाराष्ट्रातील सर्वात मोठं नेटवर्क असलेलं डोळ्यांचं हॉस्पिटल इन्फिगो आय केअर हॉस्पिटल, दृष्टी जपणारी माणसं.
7: नमस्कार श्रोतो, मी डॉक्टर श्रीधर ठाकूर. आपण ऐकतोय गोष्टीतून सृष्टी आणि त्याच्यामध्ये रतन टाटांची चरित्रकथा आपण ऐकतोय. आपण हे बघितलं की जे आर डीनी आधीच दूरदृष्टीनी रतन टाटांच्यामधले नेतृत्व गुण,

0: ओळखले आणि त्यांना टप्प्याटप्प्याने टाटा इंडस्ट्रीजमध्ये संधी दिली. मोठ्या माणसांचं असं असतं की त्यांना भविष्याची दृष्टी असते, तेव्हा भविष्यात होणारं नेतृत्व किंवा भविष्यात घडणारे नेते हे अशाच प्रकारचे असतात. उपजत जर एखाद्याच्या अंगी कोणती गोष्ट असेल आणि ती ओळखणारा द्रष्टा माणूस जर आजूबाजूला असेल तर अशा माणसाची योग्य निवड योग्य व्यक्तीकडून होते आणि त्याला योग्य वातावरण थोडासा परीक्षेचा काळ असं जर मिळालं तर ते व्यक्तिमत्व अधिक तावूनसुलाखून निघतं आणि मग भविष्यकाळातली जी आव्हानं आहे ती आव्हानं घेण्यासाठी ते सक्षम होतं. तर अशाच प्रकारचं रतन टाटांचं व्यक्तिमत्व आपण बघतो आहे की टाटा इंडस्ट्रीजच्या कठीण काळामध्ये काही त्यांना कठीण पोर्टफोलिओ मिळाले, त्या कंपन्या काही अशा फार चांगल्या करत होत्या अशातला भाग नाही, परंतु त्यांची आर्थिक परिस्थिती त्यांनी सुधारली आणि आर्थिक परिस्थिती सुधारल्यानंतरसुद्धा जेव्हा असं लक्षात आलं की काळाच्या कसोटीवरती या कंपन्या अधिक दिवस चालवून उपयोग नाही, तेव्हा सर्वांनी मिळून हा निर्णय घेतला की ह्या कंपन्या बंद केल्या पाहिजेत किंवा हा व्यवसाय बदलला पाहिजे. परंतु दुर्दैवानं एखादी व्यक्ती जेव्हा त्या सगळ्या कामाच्या शीर्षभागी असते तेव्हा त्याची जबाबदारी असो वगैरे नसो त्या व्यक्तीवरती त्या गोष्टींचा परिणाम किंवा त्याचं दूषणं त्यांना मिळतातच. तसंच थोडं रतन टाटांच्या बाबतीत झालं. परंतु जे आर डीनी ह्या सगळ्या गोष्टी ओळखलेल्या होत्या त्यामुळे जेव्हा त्यांचे नेतृत्व गुण त्यांच्या लक्षात आले तेव्हा टाटा इंडस्ट्रीजचं अध्यक्षपद त्यांच्याकडे आलं. अर्थातच त्यावेळेला अनेक तुल्यबळ व्यक्तिमत्व होती, अनेक ऋषितुल्य व्यक्तिमत्व होती ज्यांनी टाटांच्या भरभराटीला हातभार लावलेला होता. तरी पण रतन टाटा वयानं लहान असून किंवा अनुभवानं लहान असून त्यांची दृष्टी आणि त्यांचा एकंदरीत आवाका बघून ही जबाबदारी त्यांना दिली गेली. याच्यामध्ये जसं जे आर डी टाटांचं आपण मोठेपण म्हणतो तेच मोठेपण आपण असं म्हटलं पाहिजे की त्या दृष्टीने रतन टाटा पण तसेच मोठे ठरतात. रतन टाटांना जेव्हा टाटा इंडस्ट्रीजचं अध्यक्षपद मिळालं तेव्हा पुढच्या हालचाली काय असतील किंवा या कंपनीची भविष्यकाळ कसा असेल या दृष्टीनं त्यांनी सखोल विचार करायला सुरुवात केली. असंख्य आव्हानं होती, असंख्य अडचणी होत्या, आजूबाजूला असणारी ऋषितुल्य व्यक्तिमत्व होती ज्यांनी टाटा ग्रुपला या स्थितीला आणून ठेवलेलं होतं, भरभराटीच्या अवस्थेत आणून ठेवलं होतं. सर्वांचा सन्मान राखायचा होता, सर्वांना बरोबर घेऊन काम करायचं होतं. आपण वयाने थोडेसे लहान आहोत, अनुभवाने थोडेसे लहान आहोत या गोष्टीची त्यांना जाणीव होती. तरी पण त्यांनी हा प्रयत्न केला की या सर्वांना बरोबर घेऊन आपण ही कंपनी कशी पुढे नेऊ. त्यांना हेही माहिती होतं की येणाऱ्या काळामध्ये भांडवल बाजारात कॅपिटल मार्केटमध्ये वाढ होणार आहे आणि ती दूरदृष्टी त्यांना होती. आणि भांडवल बाजारातून जर पैसा उभारला म्हणजे भांडवल जर उभारलं तर पैशाला काहीच कमी पडणार नव्हतं. नवीन जो विस्तार होते किंवा नवीन जी ग्रोथ करायची होती त्याच्यासाठी आवश्यक असणारा मुबलक पैसा बाजारामध्ये उपलब्ध होता. त्या पैशाचा वापर टाटाची आणि टाटाची विश्वासार्हता या दोन गोष्टींचा जर योग्य संगम झाला तर हाच समूह आपल्याला एका वेगळ्या उंचीवरती नेऊन ठेवता येतील याचा विश्वास पण रतन टाटांना होता.
1: आपण ऐकलात कार्यक्रम गोष्टीतून दृष्टी. या कार्यक्रमाचे प्रायोजक होते इन्फिगो आय केअर हॉस्पिटल. गोष्टीतून दृष्टी हा प्रायोजित कार्यक्रम आकाशवाणीच्या रत्नागिरी केंद्रावरून आम्ही प्रसारित केला.

0: कोकण म्हणजे सुंदर निसर्ग,
1: हिरवीगार वनराई,
0: खळाळत वाहणाऱ्या नद्या आणि नाले,
1: अफाट अथांग पसरलेला समुद्र
0: आणि या सगळ्या बरोबर अजून एक वैशिष्ट्य म्हणजे इथली खवय्यगिरी,
1: अर्थात कोकणातल्या पदार्थकृती,
0: कोकणची खाद्य संस्कृती।
1: दर गुरुवारी सकाळी 8:40
0: सादर करते विवेक वानखडे।

आकाशवाणीचं हे रत्नागिरी केंद्र आहे. यानंतर सकाळी 7:10 प्रादेशिक बातम्या आकाशवाणीच्या पुणे केंद्रावरून प्रसारित होतील. आम्ही त्या सहक्षेपित करत आहोत.

0: आकाशवाणीचं हे पुणे केंद्र आहे. आता यानंतर ठीक 7:10 प्रादेशिक बातम्या प्रसारित करणार आहोत. ऐकला का हा आवाज? हा आवाज आहे गुदमरणाऱ्या पर्यावरणाचा.
1: काय अहो, हा तर प्लास्टिकच्या पिशवीचा आवाज आहे आणि मी तर एकच टाकली होती.
2: अहो, एक एक करता त्या करोडो पिशव्या असतात ना, ना त्या मातीत मिसळतात ना पाण्यात, त्या तशाच पडून राहतात. एक पिशवी नष्ट व्हायला 1000 वर्ष लागतात.
0: आणि आपण फेकलेलं प्लास्टिक मायक्रो प्लास्टिक बनून आपल्या ताटात येत आहे. लाखो पक्षी जलचर जीव गमावतायत.
1: अंदाजे 400 दशलक्ष टन प्लास्टिक कचरा होतो आणि 9% फक्त रिसायकल होतो, बाकीचा कुठे जातो विचार करा.
2: चला आजच ठरवू, खरेदीला जाताना कापडी पिशवी नेऊ.
0: एकदाच वापरता येणार नको असं प्लास्टिक जीव घेणार.
1: खरंच मी पण प्रतिज्ञा करतो, नको प्लास्टिकचा वापर, करू पर्यावरण रक्षणाचा जागर.
3: प्लास्टिक हटवा, पृथ्वी वाचवा.
4: अहो, घरात घालायचे कपडे वेगळे, बाहेर घालायचे वेगळे, रोजची ताट वाट्या भांडी वेगळी आणि पाहुण्यांसाठीची वेगळी.
1: अहो, अशा प्रतवारीवरच चालतात संसार. मग पाण्याच्या बाबतीत हाच न्याय नको?
2: पिण्याचं पाणी वेगळं आणि बाग बगीचा वाहनांसाठी वेगळं. पाण्याची प्रतवारी करण्याची सवय लावून घ्या.

0: उच्च व तंत्र शिक्षण मंत्री श्री चंद्रकांत दादा पाटील यांच्या संकल्पनेतून कार्यरत ज्येष्ठांचे विरंगुळा केंद्र पुण्यातील निसर्ग छाया या संस्थेच्या संचालिका अमृता देवगावकर यांची समीरा गुजर आणि राजा माने यांनी घेतलेली मुलाखत अवश्य पहा. मुंबई दूरदर्शनच्या सह्याद्री वाहिनीवर राजा माने आणि मंदा माने प्रस्तुत विशेष मालिका जय हो. गुरुवार दिनांक 4 जून रोजी रात्री 8 वाजता आणि शुक्रवार दिनांक 5 जून रोजी दुपारी 2 वाजता अवश्य पहा मालिका जय हो.
1: ऐकूया प्रादेशिक बातम्या.
2: आकाशवाणी पुणे, योगेश रांगणेकर प्रादेशिक बातम्या देत आहे. ठळक बातम्या. राज्याचं क्वांटम आणि डीप टेक धोरण लवकरच आणण्यात येणार. बालस्नेही पंचायत आणि जलसमृद्ध पंचायत या दोन प्रमुख श्रेणींसह विविध क्षेत्रांमधल्या उत्कृष्ट कामगिरी करणाऱ्या राज्यातल्या ग्रामपंचायतींना राष्ट्रीय पुरस्कार. मराठा आरक्षणासंदर्भात कक्षाची स्थापना आणि पर्यावरणासोबत आरोग्यासाठी सायकल चालवण्याच्या उपक्रमांचं राज्यभरात आयोजन. आता सविस्तर बातम्या. महाराष्ट्राला अत्याधुनिक तंत्रज्ञान क्षेत्रात देशात अग्रस्थानी नेण्यासाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी राज्याच्या पहिल्या महाराष्ट्र क्वांटम धोरण आणि महाराष्ट्र डीप टेक धोरण यांना मान्यता दिली आहे. संपूर्ण डीप टेक परिसंस्थेसाठी व्यापक धोरण राबवणारं महाराष्ट्र हे देशातलं पहिलं राज्य ठरणार असल्याचा विश्वास त्यांनी व्यक्त केला आहे. फडणवीस यांच्या अध्यक्षतेखाली काल वर्षा निवासस्थानी या धोरणांसंदर्भात बैठक झाली, त्यावेळी ते बोलत होते. राज्यात संशोधन, नवोन्मेष, गुंतवणूक आणि उच्च कौशल्याधारित रोजगार निर्मितीला चालना देण्यासाठी ही दोन्ही धोरणं महत्वपूर्ण ठरणार आहेत. महाराष्ट्राला जागतिक तंत्रज्ञान केंद्र म्हणून विकसित करण्याच्या राज्य शासनाच्या व्यापक दृष्टिकोनाचा हा भाग आहे. बालस्नेही पंचायत आणि जलसमृद्ध पंचायत या दोन प्रमुख श्रेणींसह अन्य विविध क्षेत्र

शहरातील उत्कृष्ट कामगिरी करणाऱ्या राज्यातल्या ग्रामपंचायतींना काल राष्ट्रीय पुरस्कार प्रदान करून गौरवण्यात आलं. केंद्रीय पंचायती राज मंत्रालयाच्या वतीनं आयोजित राष्ट्रीय पंचायत पुरस्कार 2025 मध्ये केंद्रीय पंचायत राज मंत्री राजीव रंजन सिंह उर्फ लल्लन सिंह यांच्यासह विविध मान्यवरांच्या हस्ते विविध श्रेणीतील पुरस्कारांचं वितरण करण्यात आलं. दारिद्र्य निर्मूलन, आरोग्य, बालकल्याण, जलसंधारण, स्वच्छता, पायाभूत सुविधा, सामाजिक न्याय, पारदर्शक प्रशासन आणि महिला सक्षमीकरण या 9 प्रमुख विषयांवर आधारित कार्याचं मूल्यमापन करून पंचायतींना गौरवण्यात आलं. भंडारा जिल्ह्यातील इटगाव पुनर्वसन ग्रामपंचायतीनं बालस्नेही पंचायत श्रेणीत देशात प्रथम क्रमांक मिळवत 1 कोटी रुपयांचं पारितोषिक पटकावलं. बालकांच्या सर्वांगीण विकासासाठी आणि शैक्षणिक गुणवत्तेसाठी केलेल्या उल्लेखनीय कार्याबद्दल या ग्रामपंचायतींचा गौरव करण्यात आला. रायगड जिल्ह्यातल्या खारिवली ग्रामपंचायतीनं जलसमृद्ध पंचायत श्रेणीत देशात प्रथम क्रमांक मिळवत 1 कोटी रुपयांचा पुरस्कार प्राप्त केला. जलसंधारण आणि जलव्यवस्थापन क्षेत्रातील प्रभावी उपक्रमांमुळे या ग्रामपंचायतींना हा सन्मान मिळाला. नाशिक जिल्ह्यातल्या निंबळे ग्रामपंचायतीनं सुशासन पंचायत श्रेणीत देशात द्वितीय क्रमांक मिळवत 75 लाख रुपयांचं पारितोषिक प्राप्त केलं. तसंच रायगड जिल्ह्यातील चांभारली ग्रामपंचायतीनं सामाजिक न्याय आणि सामाजिक सुरक्षा या श्रेणीत द्वितीय क्रमांकासह 37.5 लाख रुपयांचा सन्मान प्राप्त केला. याप्रसंगी पुरस्कार प्राप्त पंचायतींच्या उल्लेखनीय कार्यावर आधारित विशेष ई पुस्तकाचं अनावरण करण्यात आलं. काही निवडक पंचायतींच्या उत्कृष्ट कार्यावर आधारित माहितीपटही यावेळी प्रदर्शित करण्यात आला. मराठा आरक्षणासंदर्भात कक्ष स्थापन करण्यात येणार असल्याची माहिती जलसंपदा मंत्री आणि मराठा आरक्षण उपसमितीचे अध्यक्ष राधाकृष्ण विखे पाटील यांनी काल मुंबईत दिली. मंत्रालयात मराठा आरक्षण उपसमितीच्या बैठकीनंतर ते बोलत होते. आरक्षणासंदर्भात नोंदी शोधणं, कुणबी जात प्रमाणपत्र, जात पडताळणी प्रमाणपत्र आदींबाबत नागरिकांना सहाय्य करण्यासंबंधी जिल्हाधिकारी कार्यालयांमध्ये मदत वाहिनी क्रमांक सुरू करण्यात येणार आहे. तसंच प्रमाणपत्रांसंदर्भात अडचणी दूर करण्यासाठी मंत्रालयातल्या कार्यालयात 93-26-56-28-15 हा मदत वाहिनी क्रमांक सुरू केला असून कार्यालयीन वेळेत या क्रमांकावर संपर्क साधता येईल असं त्यांनी सांगितलं. विधान परिषदेच्या निवडणुकीत महायुतीचे सर्वच्या सर्व 17 अधिकृत उमेदवार विजयी होतील असा ठाम विश्वास भाजपा प्रदेश अध्यक्ष रवींद्र चव्हाण यांनी काल मुंबईत व्यक्त केला. महायुतीच्या संयुक्त पत्रकार परिषदेत चव्हाण बोलत होते. यावेळी चव्हाण यांनी महायुतीच्या अधिकृत उमेदवारांची यादी जाहीर केली. विधान परिषदेच्या स्थानिक स्वराज्य संस्था मतदारसंघाच्या निवडणुकीसाठी समज गैरसमजातून अर्ज दाखल करण्यात आले आहेत ते अर्ज बंडखोर मागे घेतील आणि महायुतीचेच उमेदवार विजयी होतील असा दावा उद्योगमंत्री उदय सामंत यांनी केला आहे. सामंत यांनी काल नाशिकमध्ये शिवसेना एकनाथ शिंदे गटाच्या पक्षाच्या पदाधिकाऱ्यांशी चर्चा केल्यानंतर हा दावा केला. काँग्रेसचे ज्येष्ठ नेते विजय वडेट्टीवार यांनी सरकारची कर्जमाफी ही केवळ दिखावा असून शेतकऱ्यांना त्याचा प्रत्यक्ष फायदा होणार नाही असा आरोप केला आहे. ते काल नागपूर इथं बोलत होते. ही कर्जमाफी मार्च महिन्यापूर्वीच जाहीर होणं आवश्यक होतं. सरकारनं 2 लाख रुपयांपर्यंत कर्जमाफीची घोषणा केली असली तरी त्यापेक्षा जास्त रकमेचं कर्ज असलेल्या शेतकऱ्यांनी उर्वरित रक्कम कुठून भरायची हा मोठा प्रश्न आहे असं ते म्हणाले. हे प्रादेशिक बातमीपत्र आकाशवाणीच्या पुणे केंद्रावरून देण्यात येत आहे. नागपूर कृषी उत्पन्न बाजार समितीला राष्ट्रीय महत्वाचा बाजार म्हणून घोषित करण्यात आला आहे. या निर्णयामुळे नागपूर कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये आनंदाचं वातावरण निर्माण झालं असून शेतकरी आणि व्यापारी वर्गामध्ये समाधान व्यक्त केलं जात आहे. नागपूर कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये दरवर्षी 4 लाख मेट्रिक टनांहून अधिक कृषी मालाची उलाढाल होते. तसंच देशातल्या 11 राज्यांमधून इथं कृषी मालाची आवक होत असते. कृषी आणि शेतकरी कल्याण मंत्रालयाच्या निर्देशानुसार आणि भारतीय कृषी अनुसंधान परिषदेच्या समन्वयानं हिंगोली जिल्ह्यात 1 जून ते 30 जून या कालावधीत शेत वाचवा अभियान युद्धपातळीवर राबवण्यास सुरुवात झाली आहे. या अभियानाची मुख्य संकल्पना सुदृढ मृदा समृद्ध पीक आनंदी शेतकरी अशी आहे. हिंगोलीच्या कृषी विज्ञान केंद्राच्या वतीनं जिल्ह्यातील सर्व तालुक्यांमध्ये या मोहिमेचं नियोजन करण्यात आलं आहे. नुकत्याच जाहीर झालेल्या राष्ट्रीय मृदा विज्ञान संस्थेच्या अहवालानुसार हिंगोली जिल्ह्याचा समावेश देशातल्या उच्च खत वापर आणि मध्यम ते उच्च सुपिकता असलेल्या विशेष 243 जिल्ह्यांमध्ये करण्यात आला आहे. हिंगोलीच्या मातीत स्फुरसचं प्रमाण आधीच पुरेशा प्रमाणात साचलेलं आहे. त्यामुळे शेतकऱ्यांनी डाळिंब, सोयाबीन, हळद किंवा इतर पिकांसाठी डीएपी खताचा अवाजवी आणि अंदाधुंद वापर तातडीनं थांबवावा अशी शिफारस आयएससीआरनं केली आहे. त्यानुसार हिंगोलीतील मराठवाडा भागात स्फुरसाच्या रासायनिक मात्रेमध्ये 25% कपात करून त्याऐवजी
PSB आणि 5 टन प्रति हेक्टरी

0: शेणखताचा वापर केल्यास पिकाचं उत्पादन घटत नाही आणि जमिनीचं आरोग्यही टिकून राहतं असा सल्ला कृषी विज्ञान केंद्र हिंगोलीचे जिल्हा समन्वयक आणि वरिष्ठ शास्त्रज्ञ पी पी शेळके यांनी दिला आहे. महात्मा फुले कृषी विद्यापीठाच्या बियाणे विक्री केंद्रात फुले समर्थ या वाणाच्या कांदा बियाणाची विक्री काल सुरू करण्यात आली. या वाणाला त्याच्या आकर्षक लाल रंगामुळे बाजारामध्ये इतर कांदा वाणापेक्षा जास्त बाजारभाव मिळत असल्याचं कुलगुरू डॉ खर्चे यांनी सांगितलं. कांदा बियाण्याची विक्री व्यवस्था ही कांदा बियाणं शिल्लक असेपर्यंत चालू राहणार आहे. बीड जिल्ह्यात माजलगाव इथं बकरी ईदच्या दिवशी सुमारे 400 अधिक गोवंशाची निर्दयी आणि अमानुषपणे हत्या करण्यात आल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. या प्रकरणाचा तातडीनं तपास करून दोषींवर कडक कारवाई करावी असे निर्देश पर्यावरण आणि पशुसंवर्धन मंत्री पंकजा मुंडे यांनी जिल्हा पोलीस अधीक्षकांना दिले आहेत. जागतिक सायकल आणि पर्यावरण दिनानिमित्त राज्याच्या विविध भागात सायकल फेरींचं आयोजन करण्यात आलं. हिंगोली इथं सायकल चालवा, भविष्य घडवा, पर्यावरण वाचवा, आरोग्य जपा, झाडं लावूया, जगवूया अशा घोषणा देत शहरातल्या पर्यावरणप्रेमी नागरिकांच्या वतीनं भव्य सायकल फेरी काढण्यात आली. या फेरीमध्ये शहरातील डॉक्टर, सामाजिक कार्यकर्ते, महिला आणि युवक युवती मोठ्या संख्येनं सहभागी झाले होते. पर्यावरणासोबत आरोग्यासाठी सायकल चालवणं लाभदायक आहे ही जाणीव नागरिकांमध्ये निर्माण करण्यासाठी परभणी शहरामध्येही माय भारत आणि परभणी सायकल क्लबच्या वतीनं सायकल फेरीचं आयोजन करण्यात आलं. गडचिरोली पोलीस विभागाच्या वतीनं शहरात काढण्यात आलेल्या सायकल फेरीमध्ये पोलीस अधिकारी, अंमलदार, नागरिक आणि विद्यार्थ्यांनी सहभाग घेऊन निरोगी जीवन आणि पर्यावरणाचा संदेश दिला. बदलत्या परिस्थितीनुसार प्रत्येकानं किमान एक दिवस तरी सायकलचा वापर करावा असं आवाहन पोलीस अधीक्षकांनी यावेळी केलं. भंडारा जिल्ह्यात तुमसर इथल्या सिरीनबाई नेत्रावाला स्कूल माडगी या शाळेत आरटीई प्रवेश प्रक्रियेतील कथित गैरव्यवहार आणि बोगस प्रवेशांविरोधात पीडित पालकांनी प्रशासनाविरुद्ध तीव्र आंदोलन पुकारलं आहे. खोटे पत्ते आणि बोगस कागदपत्र सादर करून श्रीमंतांना प्रवेश देण्यात आला तर गोरगरीब आणि हक्काच्या विद्यार्थ्यांचा प्रवेश नाकारण्यात आल्याचा आरोप पालकांनी केला आहे. या प्रकरणी तक्रार करून 15 दिवस उलटूनही कोणतीही कारवाई न केल्यानं पालकांनी तुमसर पंचायत समितीसमोर ठिय्या आंदोलन सुरू केलं आहे. गडचिरोली जिल्ह्यातल्या लॉइड स्पोर्ट्स अकादमीच्या विद्यार्थ्यांनी गोव्यात आयोजित पहिल्या अखिल भारतीय इनडोअर तिरंदाजी स्पर्धेत सुवर्ण आणि रौप्य पदकांची कमाई केली. ही स्पर्धा गोवा हौशी तिरंदाजी संघटनेतर्फे आयोजित करण्यात आली होती. कोयना धरणातला उपलब्ध पाणीसाठा पुरवणं अत्यावश्यक असल्यानं सातारा आणि सांगली जिल्ह्यातील कृष्णा नदीवरील कोयना धरण ते हरिपूर हद्दीपर्यंत 4 ते 7 जूनपर्यंत शेतीसाठी खासगी उपसा करणाऱ्या आणि बिगर सिंचन सर्व योजनांवर पाणी उपसा बंदी करण्याचा आदेश सांगली पाटबंधारे विभागाच्या कार्यकारी अभियंता सीमा मोहिते यांनी काढला आहे. सांगली जिल्ह्यातील विविध तालुक्यात काल दुपारी अचानक आलेल्या पावसामुळे नागरिकांची तारांबळ उडाली. पावसामुळे वातावरणात गारवा निर्माण झाला. राज्याच्या चारही विभागात तुरळक ठिकाणी विजा, जोराचे वारे यांच्यासह पावसाचा इशारा हवामान विभागानं दिला आहे. शेवटी पुन्हा ठळक बातम्या. राज्याचं क्वांटम आणि डीप टेक धोरण लवकरच आणण्यात येणार. बालस्नेही पंचायत आणि जलसमृद्ध पंचायत या दोन प्रमुख श्रेणींसह विविध क्षेत्रातील उत्कृष्ट कामगिरी करणाऱ्या राज्यातल्या ग्रामपंचायतींना राष्ट्रीय पुरस्कार, मराठा आरक्षणासंदर्भात कक्षाची स्थापना आणि पर्यावरणासोबत आरोग्यासाठी सायकल चालवण्याच्या उपक्रमांचं राज्यभरात आयोजन. आकाशवाणी पुणे केंद्रावरचं प्रादेशिक बातमीपत्र संपलं. नमस्कार.
1: अकराशे 43 किलोहर्ट्सवर तसंच 101.5 MHz या FM वाहिनीवर आणि न्यूज ऑन AIR या लाईव्ह मोबाईल ॲपवर आम्ही बोलत आहोत आकाशवाणीच्या रत्नागिरी केंद्रावरून. सकाळचे 7:20 आणि 32 सेकंद झाली आहेत.

0: वारणा श्रीखंड चीज पनीर वारणाची दर्जेदार उत्पादने सर्वत्र उपलब्ध.
1: श्रोते हो, 4 जूनला सकाळी 9:30 इंद्रधनुष्य या कार्यक्रमात संवाद साधणार आहोत मंजिरी गोखले यांच्याशी आणि जाणून घेणार आहोत त्यांच्या हिमालयन ट्रेक विषयी. संवादिका आहेत पूर्णिमा साठे.
2: रात्रीच्या वेळचं जे आकाश आहे ते जसं मी तिथे बघितलं तसं मी आतापर्यंत कधीच बघितलेलं नाही. अक्षरशः म्हणजे पूर्ण मिट्ट काळोख, कारण तिथे इलेक्ट्रिसिटी नाहीच आहे त्यामुळे पूर्ण मिट्ट काळोख. आणि एवढ्या उंचीवर आपण गेल्यामुळे जणू काही तारे आपल्या हाताला लागतील इतके लाखो करोडो तारे मी आयुष्यात पहिल्यांदा बघितले. आणि ते अक्षरशः झुमरासारखे आपल्या डोक्यावरती लटकत होते आणि प्रचंड ब्राईट, त्यामुळे हा अनुभव अक्षरशः अविस्मरणीय आहे. आणि ह्याच्यासाठी परत परत जावं असं सुद्धा मला वाटतं की असे अनुभव अशा ठिकाणी

0: केल्याशिवाय आपल्याला मिळत नाहीत. हा खूपच छान नजारा मला बघायला मिळाला.
1: तेव्हा श्रोते हो, 4 जूनला सकाळी 9:30 जरूर ऐका कार्यक्रम इंद्रधनुष्य 1143 किलोहर्ट्सवर 101.5 मेगाहर्ट्सवर आणि न्यूज ऑन AIR या लाईव्ह मोबाईल ॲपवरून.

श्रोते हो, आता जाणून घेऊया आजचा दिनविशेष. आज 4 जून 1674 साली आजच्याच दिवशी मराठा साम्राज्यात राज्याभिषेकापूर्वी छत्रपती शिवाजी महाराजांची सुवर्ण तुला झाली. १९९७ साली इन्सॅट 2D या संपूर्ण भारतीय बनावटीच्या उपग्रहाचं यशस्वी प्रक्षेपण करण्यात आलं. आता जाणून घेऊया आजचे जन्मदिवस. भारतीय दिवंगत चित्रपट अभिनेत्री नूतन बहल यांचा जन्म 4 जून 1936 साली झाला. हजारो गाणी गात गिनीज बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्ड्समध्ये नोंदवले गेलेले दिवंगत पार्श्वगायक SP बालसुब्रमण्यम यांचा जन्म 4 जून 1946 साली आंध्र प्रदेशच्या नेल्लोरमध्ये झाला. लोकप्रिय मराठी अभिनेते ज्यांनी संपूर्ण महाराष्ट्राला खळखळवून हसवलं, अशोक सराफ यांचा जन्म 1947 साली मुंबई येथील चिखलवाडी इथे झाला. भारतीय प्रकाशक आणि पर्यावरणवादी भगत पूर्णसिंग यांचा जन्म 4 जून 1904 साली झाला. श्रोते हो, 4 जून हा दिवस आक्रमणाचे बळी ठरलेल्या निष्पाप मुलांचा आंतरराष्ट्रीय दिवस म्हणून जगभरात पाळला जातो. जगभरात शारीरिक, मानसिक आणि भावनिक शोषणाला बळी पडलेल्या मुलांच्या हक्काचं संरक्षण करण्यासाठी हा संयुक्त राष्ट्रांचा महत्त्वाचा दिवस आहे.

आजचा दिनविशेष आत्ताच आपण जाणून घेतला. यानंतर सकाळी 7:25 दिल खुलास हा प्रायोजित कार्यक्रम आकाशवाणीच्या मुंबई केंद्रावरून प्रसारित होईल. आम्ही सहक्षेपित करत आहोत.

श्रोते हो नमस्कार. माहिती आणि जनसंपर्क महासंचालनालय निर्मित दिलखुलास या कार्यक्रमात मी वृषाली पाटील आपलं मनपूर्वक स्वागत करते. श्रोते हो, दरवर्षी 31 मे हा दिवस संपूर्ण जगभर जागतिक तंबाखू विरोधी दिन म्हणून पाळला जातो. तंबाखू आणि तंबाखूजन्य पदार्थांच्या सेवनामुळं अनेक शारीरिक आणि मानसिक दुष्परिणामांना सामोरं जावं लागतं. तंबाखूच्या व्यसनामुळं होणारे गंभीर दुष्परिणाम आणि त्यातून निर्माण होणाऱ्या सामाजिक आर्थिक प्रश्नांविषयी जनजागृती करण्यासाठी हा दिवस अत्यंत महत्त्वाचा मानला जातो. आजच्या बदलत्या जीवनशैलीमध्ये विशेषतः तरुणांमध्ये गुटखा

0: पान मसाला, सिगारेट, ई सिगारेट यांचं वाढतं आकर्षण ही चिंतेची बाब ठरत चालली आहे. याच अनुषंगानं जागतिक तंबाखू विरोधी दिनानिमित्त सविस्तर मार्गदर्शन करण्यासाठी आज आपल्यासोबत उपस्थित आहेत राष्ट्रीय तंबाखू नियंत्रण कार्यक्रमाचे कोल्हापूर जिल्हा सल्लागार डॉक्टर विक्रम आरळेकर. सर, दिलखुलास कार्यक्रमात आपलं मनपूर्वक स्वागत.
1: नमस्कार.
0: सर, दरवर्षी 31 मे रोजी जागतिक तंबाखू विरोधी दिन साजरा केला जातो. या दिवसामागचा मुख्य उद्देश नेमका काय आहे?
1: मॅडम, जागतिक तंबाखू विरोधी दिन साजरा करण्यामागं असा उद्देश आहे की तंबाखूमुळं जे काय जगामध्ये आज मृत्यूमुखी लोक पडत आहेत किंवा ह्याच्यामुळे जे काही दुष्परिणाम लोकांच्यावरती होत आहेत, तर त्यामध्ये तंबाखू हे जे आज मोठं संकट जगावरती होत आहे आणि तिथं लाखो लोक मृत्यू पावत आहेत, त्या परिणामांची किंवा तंबाखूमुळे होणाऱ्या दुष्परिणामांची जनजागृती, लोकांच्या मध्ये त्याची अवेअरनेस निर्माण व्हावी यासाठी आणि त्याच्याबाबत जे काही कायदे आहेत ते समाज मान्य मध्ये निर्माण व्हावेत किंवा त्याची त्या जाणीव व्हावी म्हणून आपण हा दिवस साजरा करतो. मॅडम, आपण जसा उल्लेख केलात की तरुणांच्या मध्ये व्यसनाबद्दल आकर्षण आहे, तर आपण बघता टी व्ही माध्यम किंवा इतर जे काय आहे वेगवेगळ्या पद्धतीचे आकर्षणं व्यसनाच्या बाबतीत केली जातात, तंबाखू, सुगंधी द्रव्य, सुगंधी हे सुगंधी सुपारी. तर याच अनुषंगाने जागतिक आरोग्य संघटना दरवर्षी 31 मे तंबाखू विरोधी दिवसाच्या अनुषंगाने एक थीम जाहीर करत असते. त्यानुसार यावर्षीही त्यांनी थीम जाहीर केलेली असून ती जी थीम आहे ती अनमास्किंग द अपील काउंटरिंग निकोटिंग अँड टोबॅको ॲडिक्शन. म्हणजे काय? तर आकर्षणाचा बुरखा फाडणे आणि निकोटीन आणि तंबाखूच्या व्यसनांचा सामना करणे.
0: हा सर, आजच्या तरुण पिढीत गुटखा, पान मसाला, सिगारेट किंवा ई सिगारेटचं आकर्षण वाढताना दिसते. यामागची प्रमुख कारण काय असतील असं आपल्याला वाटतंय?
1: नक्कीच ही खरोखर चिंतेची बाब आहे. आजचा तरुणामध्ये आकर्षण वाढण्यामागे काही प्रमुख कारणं आहेत, त्यापैकी एक आहे मित्रांचा दबाव. अनेकदा काय होतं, आपण मित्रमंडळीमध्ये कूल दिसण्यासाठी किंवा त्यांच्या ग्रुपमध्ये सामील होण्यासाठी तरुण धूम्रपान किंवा गुटख्याची सुरुवात करतात. दुसरी गोष्ट आहे की आकर्षक जाहिराती आणि त्याचे उदात्तीकरण आपण आज पाहतो, चित्रपट, वेब सिरीज किंवा सोशल मीडियावरती हिरो हिरोईन सेलिब्रिटी धूम्र करताना दाखवले जातात. त्यामुळे तरुणांना काय वाटतंय की हे ग्लॅमरस आहे. आणि तिसरं जे म्हणाल तर आपण मानसिक तणाव, स्ट्रेस, जो आजकाल अभ्यासाचा तणाव, करिअरची चिंता किंवा कौटुंबिक समस्यांमुळे तात्पुरता आराम मिळण्यासाठी तरुण या व्यसनाकडे आहारी जातात. त्यामध्ये नवीन ट्रेंड्स एक आपल्याला पाहायला मिळेल आजकाल, तो जो आहे ई सिगारेट, ही आधुनिक आणि कमी हानिकारक आहे असा एक मोठा गैरसमज पसरवला जात आहे आणि लोकांना, मुलांना त्याकडे आकर्षित केलं जात आहे. अर्थात तंबाखू मुक्त आणि निरोगी समाज घडवणे हाच या दिवसाचा मुख्य उद्देश मानला जातो.
0: सर, अनेकांना असं वाटतं की तंबाखू थोडी घेतली तर काय होत नाही, पण प्रत्यक्षात तंबाखू सेवनामुळे शरीरावर आणि मनावर सुद्धा अनेक गंभीर परिणाम होत आहेत, याबद्दल सर आपण काय माहिती द्याल?
1: मॅडम, हा खूप मोठा गैरसमज आहे. थोडी तंबाखू खाल्ल्याने काही होत नाही, पण तंबाखूमध्ये निकोटीन नावाचे जे अत्यंत व्यसन लावणारे रसायन आहे त्याची छोटीशी सुरुवात ही माणसाला गुलाम बनवत असते. मग त्याचे शारीरिक काही दुष्परिणाम होत असतात, त्यामध्ये प्रामुख्याने कॅन्सर. तंबाखू हा तोंडाचा, जिभेचा, गळ्याचा, फुफ्फुसाचा किंवा कर्करोगाचे मुख्य कारण तंबाखू मानलं जातं. दुसरं गोष्ट आली की हृदयविकार. तंबाखूमुळे दुसरा जो आजार होणार आहे त्यात हृदयविकार एक आहे. त्यामुळे रक्तवाहिन्या अरुंद होणे, त्यामुळे रक्तदाब, ब्लड प्रेशर वाढणे आणि हार्ट अटॅक सारखे किंवा ब्रेन स्ट्रोक याचा धोका काही पटाने यामध्ये वाढतो. किंवा त्यामध्ये तिसरा विषय आहे श्वसनाचे विकार पण होतात तंबाखू खाल्ल्याने. मग त्यामध्ये फुफ्फुसाची कार्यक्षमता कमी होऊन दमा, COPD यासारखे गंभीर आजार होतात. आणि तिसरी गोष्ट म्हटली तर मानसिक आजार सुद्धा. तंबाखू खाणाऱ्या लोकांच्या मध्ये तंबाखूमुळे माणसाची मानसिक स्थिती अस्थिर होते. जेव्हा व्यसनी व्यक्तीला तंबाखू मिळत नाही तेव्हा तो फार चिडचिड करतो, त्याला नैराश्य आणि अस्वस्थता जाणवू लागते. तंबाखू तात्पुरता आनंद देते पण दीर्घकाळात मानसिक आरोग्य पूर्णपणे खालवते.
0: हो, खरंय सर. सर, तंबाखूच्या व्यसनामुळे कर्करोगाबरोबरच अनेक आजार उद्भवतात. सर, याचा कुटुंब आणि समाजावर ही कशा पद्धतीनं परिणाम होतोय?
1: मॅडम, आपण जाणता आजचे तरुण हे आपल्या देशाची भावी पिढी जी आहे ते आधारस्तंभ म्हणा किंवा देशाचं भवितव्य आपण मानलं जातं. तर हीच जर का पिढी व्यसनाच्या आहारी जाते, त्यामध्ये त्यांना

0: एन्झायटी येते, डिप्रेशन येतं, त्यामुळं कुटुंबामध्ये एकाच्या व्यसनामुळं फार परिणाम होत असतात. त्याचं कुटुंब पूर्ण अस्वस्थ होतं, त्यामध्ये त्यांची घरात चिडचिड झाल्यामुळं कौटुंबिक स्वास्थ्य सगळं पूर्ण त्यांचं अस्वस्थ होतं. याचा परिणाम त्याचबरोबर आर्थिकही त्यांची हानी होते. एखाद्या व्यसनाच्या हारी गेल्यामुळं त्यांचं पैशाची बर्बादी होते, आर्थिक फायनान्शियल त्यांना अडचणींना सामोरं जावतं. आणि यामुळं त्याचा परिणाम होतो की सामाजिक, कौटुंबिक आणि जे काही आर्थिक जे आहे हे सर्व एकंदरीत ह्या एका व्यसनामुळे त्याचा परिणाम आपल्याला जाणवायला सुरू होतो.
1: हो खरंय सर. सर, तरुणांना तंबाखू आणि तंबाखूजन्य पदार्थांपासून दूर ठेवण्यासाठी शासन आणि आरोग्य विभागामार्फत अनेक उपाययोजना राबवल्या जात आहेत. राष्ट्रीय तंबाखू नियंत्रण कार्यक्रमांतर्गत मागील वर्षभरात राज्यात आणि कोल्हापूर जिल्ह्यात कोणते महत्वाचे उपक्रम राबवण्यात आले आहेत?
0: आपल्या इकडे राष्ट्रीय तंबाखू नियंत्रण कक्ष म्हणून प्रत्येक जिल्ह्यातच हा जिल्हा रुग्णालयामध्ये उघडलेला असतो. त्या ठिकाणी त्यानंतर एक जिल्हा सल्लागार असतात, त्यानंतर एक सामाजिक कार्यकर्ता आणि समुपदेशक असतो. यांचं कार्य असं चालत असतं. तर त्या यांचं कार्याचं काय हे असतं स्वरूप, तर तंबाखू मुक्त शाळा आणि महाविद्यालय मोहीम करणे, तर शैक्षणिक संस्थांच्या 100 मीटर परिसरामध्ये तंबाखू विक्रीवर कडक बंदी आणून त्या शाळांना तंबाखू मुक्त कसं घोषित करता येईल यासाठी तंबाखू नियंत्रण कार्यक्रम प्रयत्नशील असतं. ग्रामीण भागामध्ये जनजागृती करत असतात, यामध्ये आपल्या आशा स्वयंसेविका असतात, अंगणवाडी सेविका असतात, या माध्यमातून गावागावामध्ये पथ्यनाट्य, रॅली, समुपदेशन अशी शिबिरं घेऊन या माध्यमातून समाज जागृती केली जाते. तिसरी गोष्ट, आपला जो काय कोटपा ऍक्ट आहे, सिगारेट आणि अदर टोबॅको ऍक्ट जो आहे, त्यामार्फत पोलीस विभागामार्फत गुन्हेगारी अन्वेषण किंवा LCB म्हणतो आपण, दंडात्मक कारवाई मार्फत पण याच्यावरती बंदी आणायचा आपण प्रयत्न करत असतो. याच्यामध्ये अन्न प्रशासन विभाग, FDA, पोलीस प्रशासन आणि आरोग्य यांच्या संयुक्त विद्यमाने आपण सार्वजनिक ठिकाणी धूम्रपान करणाऱ्या आणि बेकायदेशीर गुटखा विक्री करणाऱ्या लोकांवर छापे टाकून त्यांच्याकडनं दंड वसुली करण्यात येतो. दंड वसूल करणे हा आपला उद्देश नाही, तर दंड हा वसूल करण्याचं कारण म्हणजे त्या लोकांना त्यापासून परावृत्त करणे किंवा कायद्याच्या भीतीने तरी निदान व्यसनापासून लोकांनी परावृत्त होणे हा विषय असतो. त्यानंतर लास्ट आपला जो आहे तो डिजिटल मीडिया. तर ह्या सोशल मीडिया, FM रेडिओ, आज आपण बोलतोय त्याप्रमाणे माध्यम, या अशा माध्यमातून तरुणांपर्यंत थेट संवाद साधून त्यांच्यापर्यंत व्यसनमुक्तीचा किंवा तंबाखू विरोधी गोष्टी न करण्याचा, तंबाखूपासून दूर राहण्याचा आपण संदेश पोहोचवत असतो.
1: सर, तंबाखू मुक्ती समुपदेशन केंद्रांमध्ये नेमकं कशा प्रकारे मार्गदर्शन केलं जातं आणि या समुपदेशनामुळे लोक खरंच व्यसनमुक्त होत आहेत का?
0: TCC सेंटर प्रत्येक ग्रामीण रुग्णालयामध्ये राज्यभर चालवलं जातं. तर याच्या TCC म्हणजे काय, टोबॅको सिजेशन सेंटर, म्हणजे व्यसनमुक्ती, तंबाखू व्यसनमुक्ती केंद्र. तर ह्या केंद्रामध्ये काय असतात, एक डेंटिस्ट दंत शल्य चिकित्सक असतात, त्यांना एक असिस्टंट असतो, फुलफिल असतं, आणि त्या ठिकाणी जे येणारे लोक आहेत, OPD आहे, त्या लोकांना OPD किंवा बाह्यरुग्ण विभाग चेक केला जातो आणि नागरिकांना किंवा तंबाखूपासून त्यांना मुक्त होण्यासाठी कार्य केलं जातं किंवा त्या पद्धतीनं त्यांना ट्रीटमेंट दिली जाते. तर ह्याच्यामध्ये काय होतं की त्यामध्ये एक 4 स्टेप आहेत. तर पहिली पायरी काय आहे, तर मानसिक पायरी असते. कुठल्याही व्यक्तीचे आपल्याला कुठलंही व्यसन सोडवताना आपण त्याची मानसिक तयारी करून घेतली जाते. त्याआधी त्या व्यक्तीच्या व्यसनाची पातळी तपासली जाते आणि समुपदेशक त्याला काय करतो, त्याच्याशी संवाद साधतो, मग त्याला व्यसन सोडण्याची मानसिक प्रेरणा देतो आणि जेणेकरून त्याला ते व्यसन सोडण्यासाठी प्रवृत्त करण्यासाठी प्रयत्न करतो. दुसरं आहे निकोटीन रिप्लेसमेंट थेरपी, त्याला आपण NRT म्हणतो. याच्यामध्ये काय असतं, तीव्र व्यसन असल्यास एखाद्या व्यक्तीला निकोटीनची कमतरता भरून काढण्यासाठी निकोटीन गम जे असतं किंवा पॅचेस दिले जातात आणि ज्यामुळे तंबाखूची जी काय त्याच्यासाठी तळमळ जी असते ती कमी व्हायला त्यामुळे मदत होते. तिसरी गोष्ट आहे वर्तवणूक उपचार केले जातात किंवा बिहेव्हिअरल थेरपी त्याला आपण म्हणतो. तंबाखू खाण्याची इच्छा कधी होते, उदाहरणार्थ चहा पिल्यानंतर किंवा तणाव ताणतणावात असताना, मग हे आपण त्या केंद्रामध्ये शोधून घेतो किंवा शोधून काढलं जातं, जो तिथं आमचे कर्मचारी कार्यरत आहेत किंवा जे ते डेंटिस्ट आहेत ते. आणि त्यावेळी काय करतात की त्याचं मन दुसरीकडं कसं वळवायचं किंवा त्याचं दुसरीकडं मन कसं बिझी राहील यासाठी त्याला ट्रेनिंग दिलं जातं. चौथी गोष्ट आहे यशस्वीतेचं याचं प्रमाण किती आहे, तर होय नक्कीच याचं योग्य मार्गदर्शन आणि प्रबळ इच्छाशक्ती जर का त्या पेशंटची असेल आणि मला व्यसन सोडायचंच आहे, असे हजारो लोक दरवर्षी व्यसन सोडण्यासाठी यशस्वी होत आहेत. हे जे काही आम्ही TCC केंद्रामार्फत जे काही उपचार केले जातात याचा फॉलोअप घेतला जातो आणि फॉलोअप घेतल्यानंतर असल्यानंतर अशा व्यक्ती

0: तिला व्यसनाच्या आहारी जाण्यापासून शक्यता फार कमी होते. मग तर या आपल्या कोल्हापूर जिल्ह्याचा विचार करता, आपल्या कोल्हापूर जिल्ह्यामध्ये 17 TCC सेंटर आहेत. तर याच्यामध्ये टोबॅको सिजेशन सेंटर आहेत. आपले जे 17 ग्रामीण रुग्णालय आहेत तिथं फंक्शनल आहेत. त्या ठिकाणी नागरिकांनी त्या सुविधेचा लाभ घ्यावा, त्या ठिकाणी जावेत. आमचे डेंटिस्ट तुम्हाला मदत करतील. तुम्हाला खरोखर तुमची तंबाखू सोडायची इच्छा असेल, प्रबळ इच्छा, तुम्ही निर्णय घ्या आणि तंबाखू सोडायची इच्छा असेल तर तुम्ही त्या सेंटरमध्ये जा. आपल्याला तिथं मदत करायला आमचे डेंटिस्ट आहेत आणि त्यानुसार आपण तंबाखू सोडायसाठी प्रयत्न करू.
1: तंबाखू मुक्ती समुपदेशन केंद्रांमध्ये तंबाखूचं व्यसन, त्याचे दुष्परिणाम आणि शासनामार्फत राबवण्यात येणाऱ्या विविध जनजागृती उपक्रमांविषयी राष्ट्रीय तंबाखू नियंत्रण कार्यक्रमाचे कोल्हापूर जिल्हा सल्लागार डॉक्टर विक्रम आरळेकर यांच्याकडून महत्वपूर्ण माहिती जाणून घेतली. सर, धन्यवाद.
0: धन्यवाद मॅडम.
1: श्रोते हो, तंबाखूचं व्यसन हे केवळ एका व्यक्तीच्या आरोग्याचं नुकसान करत नाही तर संपूर्ण कुटुंब आणि समाजाच्या आरोग्यावर त्याचा दुष्परिणाम होत असतो. त्यामुळे तंबाखू मुक्त जीवन ही आजची गरज आहे. आजच्या भागासाठी इतकंच. पुढील भागात आपण तंबाखू मुक्ती समुपदेशन विद्यार्थ्यांसाठीचे विशेष उपक्रम, कायदेशीर कारवाई, पॅसिव्ह स्मोकिंगचे धोके आणि पालकांची भूमिका याविषयी अधिक माहिती जाणून घेणार आहोत. श्रोते हो, तेव्हा पुन्हा भेटूया दिलखुलास कार्यक्रमात सकाळी ठीक 7:25. तोपर्यंत मी वृषाली पाटील आपला निरोप घेते. नमस्कार.

आपण ऐकत आहात आकाशवाणी रत्नागिरी केंद्राचं प्रसारण 262.47 शतांश मीटर्स अर्थात 1143 किलो हर्ट्स या मध्यम लहरी वाहिनीवर, तसंच 101.5 दशांश मेगा हर्ट्स या FM वाहिनीवर आणि न्यूज ऑन AIR या लाईव्ह मोबाईल ॲपवर. ही आहे आजची आमची पहिली प्रसारण सभा.

0: निसर्ग इतिहास आणि संस्कृतीचा संगम असलेली भूमी म्हणजे कोकण।
1: ही केवळ भूमी नाही तर प्रत्येक मनात कायमची रुजणारी एक स्मृती।
0: निसर्गरम्य कोकणाची सफर,
1: कोकण दर्शन,
0: निसर्गाच्या कुशीतलं एक सुंदर स्पंदन,
1: दर शुक्रवारी सकाळी 8:40
0: तुमच्या आवडत्या आकाशवाणीच्या रत्नागिरी केंद्रावर मध्यम लहरी 1143 किलोहर्ट्स वर।
1: सादर करते विवेक वानखडे। सकाळचे 7:40 आणि 30 सेकंद झाली आहेत। प्रसारित करत आहोत श्री विश्व वल्लभ आयुर्वेद यांचा ग्राहक केंद्रित कार्यक्रम।
2: सूचना: ह्या कार्यक्रमात तज्ञांनी व्यक्त केलेले विचार हे पूर्णतः व्यक्तिगत आहेत। रेडिओ चॅनल आणि ऍड एजन्सी तज्ञांच्या विचारांशी सहमत असतीलच असं नाही।
3: या कार्यक्रमाचे प्रायोजक श्री विश्व वल्लभ आयुर्वेद।
4: श्रोते हो नमस्कार। श्री विश्ववल्लभ आयुर्वेद प्रस्तुत गप्पा गोष्टी डॉक्टर आबासाहेब गडदे यांच्याशी या कार्यक्रमामध्ये मी शिबानी जोशी आपल्या सर्वांचं स्वागत करते। श्रोते हो, या कार्यक्रमामध्ये आपल्याला पुण्याचे सुप्रसिद्ध डॉक्टर आबासाहेब गडदे हे डोळ्यांचे विकार आणि त्यावर असलेले आयुर्वेदातले उपचार याची माहिती देत असतात। गेल्या काही भागामध्ये आपण पंडुरोग असेल किंवा ताप किंवा ज्वर असेल, अंगावरून जाणं म्हणजेच अत्यार्तव असेल किंवा सतत डोळे लाल होणं असेल, अशा काही विकारांबद्दलची माहिती जाणून घेतली होती। तर डॉक्टर, या भागामध्ये आपण आम्ल पित्ताबद्दल बोलणार आहोत। आम्ल पित्त हा जरी आपल्याला अगदी पित्त झालंय असा सहज सोपा विकार वाटत असला तरी त्याचे परिणाम जे आहेत ते वेगवेगळ्या अवयवांवर अगदी डोळ्यावर सुद्धा होताना आपण बघतो, तर नेमकं आम्ल पित्त म्हणजे काय आणि त्याचे परिणाम डोळ्यावर कसे होतात याविषयी सांगाल का?
5: खरं तर आम्ल पित्त म्हणजे पित्ताला

आम्लता येणं, विकृत झालेल्या त्या पित्तामुळं, आम्ल पित्तामुळं शरीरावर बाधा यायला लागणं. मग काही पेशंटमध्ये छाती जळजळ, पोटात जळजळ, उलटी होणं, डोकं चढणं, कानाला कांठळ्या बसणं, किंवा ह्याच पित्ताच्या ओकऱ्या होऊन थकवा यायला लागणं, अंगाला खास सुटणं किंवा गांधी येणं, असे त्याचं स्वरूप आहे. आम्लपित्त हे बऱ्याच अंशी शहरी भागात जे आपल्याला मिळतं सापडतं ते आपल्या दिनचर्येतल्या त्रुटींमुळं होतं. आम्लपित्ताकडे तसा विकार हा दुर्लक्षित आहे. दुर्लक्षित ह्या अर्थी म्हणतोय, जोपर्यंत अँटॅसिड घेतोय तोपर्यंत त्रास देत नाही अशी त्याची समज असतो लोकांचा. म्हणजे आम्लपित्त कोणालाही विचारा, साधी उलटी झाली, पित्त जळजळ मळमळलं की तो जातो. अँटॅसिडची नावही लोकांना पाठायत, जायचं त्या औषधाचं नाव सांगायचं, ते औषध घ्यायचं, त्यानं घेतलं की बरं वाटतं. काही लोक काही औषधं किंवा काय कॅप्सूल स्वरूपात काही औषधं अशी मिळतात की वर्षानुवर्ष खाणारी लोक आहेत. पण इथं हे सगळं करत असताना ज्यावेळेस सजगता असते तुमची एखाद्या आम्लपित्ताबद्दल औषध मेडिकलमधनं आणून ठेवायची, चपळता जी दिसते तुम्हाला की त्याला महिन्याच्या सुरुवातीलाच महिन्याला मला एवढ्या गोळ्या लागतील पित्ताच्या अँटॅसिडच्या म्हणून आणून ठेवायची, तेवढी चपळता तुम्ही जर त्याचं निदान मूळ करण्याकडे लावली किंवा दिनचर्येतल्या काय त्रुटी आहे ज्याच्यामुळे पित्ताचा विकार होतोय हे बघण्याकडे जर तेवढं

0: वर्ष खाणारी लोक आहेत. पण इथं हे सगळं करत असताना ज्यावेळेस सजगता असते तुमची, एखाद्या आम्लपित्ताबद्दल औषध मेडिकलमधनं आणून ठेवायची, चपळता जी दिसते तुम्हाला की त्याला महिन्याच्या सुरुवातीलाच, महिन्याला मला एवढ्या गोळ्या लागतील पित्ताच्या अँटीऍसिडच्या म्हणून आणून ठेवायची, तेवढी चपळता तुम्ही जर त्याचं निदान मूळ करण्याकडे लावली किंवा दिनचर्येतल्या काय त्रुटी आहे ज्याच्यामुळे पित्ताचा विकार होतोय हे बघण्याकडे जर तेवढी जागरूकता दाखवली तर त्याचे दुष्परिणाम दिसणार नाहीत. खरं तर आज विकार तो घेण्यामागचा उद्देशच आहे. आम्लपित्त एवढा दुर्लक्षित ठेवण्यासारखा विकार नाही. त्वचा विकार आहे किंवा पोटाशी संबंधित मोठे विकार आहेत किंवा कोणत्याही मोठ्या विकारांचा त्रास इतका भयंकर असतो की त्याच्याकडे आपण तीव्रतेनं तेवढ्या लक्ष देतो आणि त्याची ट्रीटमेंट करतो. पण हे पित्त बिघडायला तुमच्या दिनचर्येतलं म्हणजे शिळं खाणं आहे, दुपारचं झोपणं आहे, रात्रीचं जागरण आहे किंवा अननेसेसरी औषध उपचार कुठले तरी घेणे आहे, ह्या गोष्टींचा परिणाम ज्यावेळेला पित्ताच्या हिशोबानं व्हायला लागतो त्यावेळेला हे आम्लपित्ताची लक्षणे दिसायला लागतात. आणि ज्यावेळेला अँटीऍसिड सतत घ्यायला लागतो त्यावेळेला हे पित्त जिरायला लागतं आणि त्याचा परिणाम शरीरावरती, शरीराच्या वेगवेगळ्या अवयवांवरती आणि पर्यायानं डोळ्यावरती आपल्याला दिसत असतो, ज्याचा विचार आधुनिक शास्त्र कधीच करत नाही. योग्य वेळी आम्लपित्ताची ट्रीटमेंट केली गेली, योग्य वेळी निदान केलं गेलं तर त्याचा परिणाम जो डोळ्यावरती येतोय तो आपल्याला नक्की टाळता येऊ शकतो.
1: आम्लपित्त म्हणजे नेमकं काय याबद्दलची तुम्ही माहिती दिलीत, पण तरी सुद्धा अजून आपल्याला जाणून घ्यायचं आहे आम्लपित्त आणि त्याचा डोळ्यावर होणारा परिणाम, तर तो जाणून घेऊया एका ब्रेक नंतर.
2: श्रोते हो, तुम्हालाही डोळ्यांच्या काही तक्रारी असतील तर त्यासाठी आपण डॉक्टर आबासाहेब गडदे यांच्याशी संपर्क करू शकता. त्यासाठी डॉक्टर गडदे महिन्याच्या पहिल्या रविवारी सांगली इथे, दुसऱ्या रविवारी नाशिक इथे, तिसऱ्या रविवारी ठाण्यात, चौथ्या रविवारी दादर इथे, दर शुक्रवारी सदाशिवपेठ पुणे इथे आणि इतर दिवशी धायरी फाटा पुणे इथे आपल्याला भेटू शकतात. त्यासाठी संपर्क क्रमांक आहे 9822526199 9822526199 9822 9852 9852 9852 9192.
1: तर डॉक्टर अजून आम्लपित्ताबद्दल काय सांगता?
0: रक्तात पित्त वाढले, शरीर सुरुवातीला सिमटम दाखवतो, तुम्ही त्याकडे दुर्लक्ष केलं तर काही दिवस, काही वर्ष, काही महिन्यानंतर त्याचा परिणाम अत्यारत्वासारखा दिसायला लागतो. पित्त रक्तातनं बाहेर पडायला लागतं, शरीर फेकून द्यायला लागतं. तसं ज्या वेळेला सुरुवातीला जळजळ मळमळपर्यंत आहे तोपर्यंत ठीक आहे, पण ज्या वेळेला हे वाढून वाढून नंतर ओकाऱ्यापर्यंत यायला लागतं, सांध्यांना सूज यायला लागते, अंगाव गांध्या यायला लागतात, असं ज्यावेळेला किंवा दात आंबायला लागतात, अशी मोठी लक्षणं दिसायला लागतात, त्यावेळेला मात्र शहाणवायची वेळ आली. कारण ही मोठी लक्षणं आम्लपित्त हा विकार दाखवायला लागलाय. पण हे करत असताना, आपण आधुनिक शास्त्राच्या औषध घेत असताना ते पित्त सप्रेस करतोय, ते दाबून टाकतोय, याचा साधा विचारही कोणाच्या डोक्यात येत नाही. हे पित्त तसंच जिरायला लागतं. खरं तर उषपान म्हणजे सूर्योदयाच्या पूर्वी पाणी पिणं, त्याच्या नावाखाली सूर्योदयानंतर पाणी पिणारे लोक असू देत किंवा रात्रीचं जेवण झाल्यानंतर परत झोपेपर्यंत किंवा मध्यरात्री उठून पाणी पिणारे किंवा दूध पिणारे, दूध चांगलं असेल तरी दूध पिणारे लोक आहेत, हे द्रव पदार्थ चालत नाहीत कफ काळात. असं व्हायला लागलं की मग ह्या लोकांचं पित्त तात्पुरतं स्वरूपात कमी होतं, पण शरीरात वेगवेगळ्या भागांमध्ये त्याचं रिफ्लेक्शन सूजेच्या अनुषंगाने दिसायला लागतं.
1: डॉक्टर, आम्लपित्ताचा सुद्धा डोळ्यावर कसा परिणाम होऊ शकतो त्याची माहिती तुम्ही देताय, अजूनही माहिती जाणून घेऊया एका ब्रेक नंतर.
2: श्रोते हो, तुम्हालाही डोळ्यांच्या काही तक्रारी असतील तर त्यासाठी आपण डॉक्टर आबासाहेब गडदे यांच्याशी संपर्क करू शकता. त्यासाठी डॉक्टर गडदे महिन्याच्या पहिल्या रविवारी सांगली इथे, दुसऱ्या रविवारी नाशिक इथे, तिसऱ्या रविवारी ठाण्यात, चौथ्या रविवारी दादर इथे, दर शुक्रवारी सदाशिवपेठ पुणे इथे आणि इतर दिवशी धायरी फाटा पुणे इथे आपल्याला भेटू शकतात. त्यासाठी संपर्क क्रमांक आहे 9822526199 9822526199 9852 5261 99 9852 5261 99 9852 5261 99 9852 5261 99
1: तर डॉक्टर, ह्याविषयी अजून काय सांगता येईल?
0: जसं मी आता सांगितलं की ह्याच्यात दिनचर्येतल्या त्रुटी काढाव्यात, ह्याच्यातल्या आहारातल्या त्रुटी काढाव्यात, निद्रेतल्या त्रुटी काढाव्यात, वैद्याकडे जायचीच गरज नाही. म्हणजे भीती काय वाटते किंवा व्याख्यान ऐकलेल्या लोकांना काय वाटतं की हे म्हणजे व्यवसायासाठी केलं जातं, ते नाही आहे, लोकांच्या मार्गदर्शनासाठी हे व्याख्यान आहे. कोणत्याही वैद्याकडे सुरुवातीला जायचीच गरज नाही. तुम्हाला आम्लपित्तासारखे विकार आहेत आणि डोळ्यांचा विकार होऊ नयेत असं वाटत असेल, डोळ्यांचाच नाही शरीरावरती त्या आम्लपित्ताचा कोणता परिणामच नको असेल, तर तुम्हीच कुठंतरी वैद्यांच्या फक्त सल्ल्यानं आहाराचं नियोजन केलं, विहाराचं नियोजन केलं, औषधोपचार घ्यायचीच सुरुवातीला गरज नाही. पण ज्यावेळेला बाल्यावस्थेत आम्लपित्त आहे, ज्यावेळेला नुसतं आम्लपित्त विकार आहे, त्यावेळेला तुम्ही फक्त आहार विहाराचं नियोजन करून तो विकार बरा करू शकता.
1: बरोबर.
0: जेवणाची वेळ काय असावी, रात्री झोपेची वेळ काय असावी, सकाळ संध्याकाळच्या जेवणाच्या वेळा काय असाव्यात, झोपायचं आहे दुपारी पुणेकर दुपारी झोपतात, तर झोपायचं तर त्यासाठी जेवण आधी कधी करावं, झोप दुपारी कधी झोपावं, तर ह्या

0: काय घ्यावं.
1: हां, जेवण काय घेतलं पाहिजे, दही असावं की ना असावं, ह्या सगळ्या गोष्टींचा सांगोपांगही विचार करून जर आहार विहाराचं नियोजन केलं तर आम्लपित्तच होत नाही. पण ज्याला आम्लपित्त झालाय तो जिरलाय, त्याचा परिणाम शरीरावरती, लिव्हरवरती, डोळ्यावरती आलाय, त्याला मात्र ट्रीटमेंट करणंच गरजेचं आहे. कारण त्या शरीरात जिरलेलं पित्त काढणं गरजेचं आहे. जसं स्पंजमध्ये पाणी ऍब्झॉर्ब होतं, तसं हे पित्त सततच्या अँटीऍसिडमुळे शरीरात पूर्ण ऍब्झॉर्ब झालेलं असतं आणि शरीरात फाकून, पूर्ण शरीरात पसरून त्याचा सांध्यांवरती, त्वचेवरती, लिव्हरवरती आणि डोळ्याच्या पडद्यावरती परिणाम झालेला असतो. ती सूज काढणं तितकीशी सोपी नसते. अशा रुग्णांना आधी एका बाजूला आम्लपित्ताची ट्रीटमेंट तर करावीच लागते, पण त्याच्यासोबत आपल्याला पंचकर्मही करावं लागतं. काही लोकांना अवमन करावं लागतं, काही लोकांना विरेचन करावं लागतं, काही लोकांना बस्ती द्यावा लागतो. हे एका बाजूला शरीरशुद्धीचे प्रकार करत असताना दुसऱ्या बाजूला मात्र जो डोळ्यावरचा परिणाम आहे तो कमी करण्यासाठी, त्या डोळ्याच्या पित्ताचा डोळ्यावर झालेला परिणाम कमी करण्यासाठी डोळ्यासाठी काही ठराविक स्पेसिफिक पंचकर्म सांगून ठेवले. लोकांना डोळ्याची पंचकर्म वाटलं की हेच वाटतं, वमन विरेचन बसती, म्हणजे उलटी जुलाब आणि बसती, असं नाही आहे. डोळ्याची वेगळी पंचकर्म सांगून ठेवली. डोळ्यावरती लेप केला जातो, डोळ्यावरती वेगळ्या औषधांचा पाला धारण केला जातो, डोळ्यावरती वेगळ्या औषधांची धार सोडली जाते, डोळ्यात औषधी ड्रॉप टाकले जातात, नस्य केलं जातं, जळू लावल्या जातात, पायाला लेप लावला जातो, कपाळावरती लेप लावला जातो, पूर्ण डोक्यावरती लेप लावला जातो, मुख लेपला सांगून ठेवलेले आहेत. हे नाना तऱ्हेनं आपल्याला आम्ल पित्तामुळं, ह्या पित्ताचा परिणाम रक्तावर झाल्यामुळं आणि त्या रक्तात दूषित रक्तानं डोळा बाधित केल्यामुळं जी पडद्याला सूज आली कमी करण्यासाठी, हे शमन चिकित्सा, शरीर शुद्धीचे प्रयोग आणि डोळ्याला सांगलेले पंचक्रम, ह्या सगळ्याचा व्यवस्थित विचार करून मेळ घालून ट्रीटमेंट केली गेली तर आम्लपित्तामुळे जो पडद्यावरती परिणाम झालाय तो सुजीच्या हिशोबाने असो की रक्तस्रावाच्या हिशोबाने असो, तो आपल्याला कायम स्वरूपी काढता येतो.
0: डॉक्टर, ही अतिशय चांगली माहिती तुम्ही दिलीत की आम्लपित्त वेळेच आपण सुद्धा स्वतःचं स्वतः रोखू शकतो, पण आपण सगळं नियोजन करण्याची गरज आहे आणि तसं नाही झालं तर अगदी सगळे अवयव, डोळ्यांसकट सगळ्यावर आम्लपित्ताचा परिणाम आपल्याला दिसायला लागू शकतो.
1: बरोबर.
0: या भागामध्ये आपण आम्लपित्त या विषयावरची माहिती घेतली. पुढच्या भागात आपण आणखी एका वेगळ्या विकारावरची माहिती घेणार आहोत. या भागात इथेच थांबूया. नमस्कार.
1: नमस्कार.
2: श्रोते हो, तुम्हालाही डोळ्यांच्या काही तक्रारी असतील तर त्यासाठी आपण डॉक्टर आबासाहेब गडदे यांच्याशी संपर्क करू शकता. त्यासाठी डॉक्टर गडदे महिन्याच्या पहिल्या रविवारी सांगली इथे, दुसऱ्या रविवारी नाशिक इथे, तिसऱ्या रविवारी ठाण्यात, चौथ्या रविवारी दादर इथे, दर शुक्रवारी सदाशिवपेठ पुणे इथे आणि इतर दिवशी धायरी फाटा पुणे इथे आपल्याला भेटू शकतात. त्यासाठी संपर्क क्रमांक आहे 9822526199, 9822526199, 9822526199, 9822526199.
3: या कार्यक्रमाचे प्रायोजक होते श्री विश्ववल्लभ आयुर्वेद.
4: संकल्पना आणि निर्मिती अमेय जोगळेकर.
5: श्री विश्ववल्लभ आयुर्वेद यांचा हा ग्राहक केंद्रित कार्यक्रम आकाशवाणीच्या रत्नागिरी केंद्रावरून प्रसारित करण्यात आला.

0: सकाळचे 7:50 झाली आहेत. आता अनुरूप विवाह संस्था यांचा प्रायोजित कार्यक्रम.
1: सूचना: ह्या कार्यक्रमात तज्ञांनी व्यक्त केलेले विचार हे पूर्णतः व्यक्तिगत आहेत. रेडिओ चॅनल आणि ऍड एजन्सी तज्ञांच्या विचारांशी सहमत असतीलच असं नाही.
2: नमस्कार श्रोते हो, अनुरूप विवाह संस्था प्रस्तुत शोध अनुरूप जोडीदाराचा या कार्यक्रमात आपल्या सगळ्यांचं मनपूर्वक स्वागत. श्रोते हो, अनुरूपच्या मॅनेजिंग डिरेक्टर डॉक्टर गौरी कानिटकर आज आपल्या बरोबर आहेत, त्यांच्याशी गप्पा मारूयात. नमस्कार गौरीताई.
3: नमस्कार
2: गौरीताई. अनुरूपचे थेट भेट कार्यक्रम हे दरवर्षी होत असतात आणि यावर्षी सुद्धा US मध्ये हा कार्यक्रम होणार आहे, तर त्याबद्दल आम्हाला जाणून घ्यायचंय, काय सांगाल?
3: नक्की. साधारणपणे गेली जवळपास 12-13 वर्ष 2014 पासून आम्ही US मध्ये हे थेट भेट कार्यक्रम दरवर्षी आयोजित करत असतो. यावर्षीचा पहिला थेट भेट कार्यक्रम आम्ही 14 जूनला कॅलिफोर्नियामध्ये आयोजित केलाय आणि या कार्यक्रमाला फक्त वधूवर असतात, मुलं मुली असतात, पालक नसतात. त्यामुळे त्यांना खूप मोकळेपणाने एकमेकांशी गप्पा मारायला चान्स मिळतो, मोकळेपणा असतो या सगळ्यामध्ये आणि हे दरवर्षीच होत असतात आणि त्याला खूप चांगला प्रतिसाद मिळतो.
2: हा प्रतिसाद तर आम्हाला माहिती आहे, कारण बऱ्याचदा आम्ही हे ऐकलेलं आहे, पण जे पहिल्यांदा ऐकताय

0: किंवा जे नवीन लोक आहेत त्यांना तुम्ही काय सांगणार की हा थेट भेट कार्यक्रमाचा उद्देश काय आहे आणि तो इथे कशा पद्धतीने सफल होतो?
1: बरेचदा काय होतं की आपण वेबसाईटवरती किंवा ॲपमध्ये आपण कुठली एखाद्या व्यक्तीची माहिती वाचली किंवा फोटो पाहिले तरी लग्न ही गोष्ट अशी आहे ना की जी मला असं वाटतं आपल्या आयुष्याचा टर्निंग पॉईंट आहे. आणि प्रत्यक्ष भेटल्यानंतर आपल्याला एक वेगळा इमेज आपल्या मनामध्ये तयार होते, तर त्यासाठी हा थेट भेट कार्यक्रमांचा खूप चांगला उपयोग होतो.
0: गौरीताई, मग हा जो कार्यक्रम आहे थेट भेटचा हा फक्त कॅलिफोर्नियामध्येच होणार आहे की अजून कुठे होणार
1: आहे? न्यूयॉर्कला पण घ्यायचा आमचा विचार आहे, तर त्याची तयारी आमची चालू आहे. आणि या थेट भेट कार्यक्रमामध्ये प्रत्येक मुलगा प्रत्येक मुलीला, प्रत्येक मुलगी ही प्रत्येक मुलाला समोरासमोर भेटून गप्पा मारून त्यांच्या मनातल्या शंका हे सगळं विचारू शकतात.
0: अरे वा, याबद्दल आपण अजूनही बोलूयात, पण त्याआधी श्रोते हो, सर्वजातीय उच्च शिक्षित म्हणजे किमान शिक्षण डिप्लोमा किंवा डिग्री असणाऱ्या मराठी आणि आता गुजराती वधूवरांसाठी सुद्धा अनुरूप विवाह संस्था 51 वर्षांचा प्रदीर्घ अनुभव असलेली 100% पर्सनल असिस्टन्स देणारी अनुरूप विवाह संस्था, आजच नाव नोंदणी करा आणि यंदाच 2-4 हात करा कारण इथे लग्न जमते. अधिक माहितीसाठी आणि नाव नोंदणीसाठी संपर्क 1-800-267-79-91, 1-800-267-79-91, 1-800-267-79-91. तसंच थेट भेट कार्यक्रमासाठीची नोंदणी तुम्ही अनुरूपच्या वेबसाईटवर करू शकता, वेबसाईट www.anurupviwah.com. गौरीताई, आत्ता सध्या जी युद्धाची पार्श्वभूमी आहे त्यामुळे व्हिसा मिळण्यामध्ये सुद्धा खूप अडचणी येतात, मग अशा वेळेला जे मुलं मुली तिथे US थेट भेट कार्यक्रमासाठी उपस्थित राहू इच्छितात त्यांना तुम्ही काय सांगाल?
1: ही आत्ताची परिस्थिती खूपच अवघड होऊन चाललेली आहे आणि त्यामुळे जी मुलं मुली US आहेत तर हा व्हिसाचा जो इश्यू आहे तर त्याच्यासाठी कसं आहे की आपल्या इथनं भारतातनं तिकडे जाणं हे आत्ता जरा अवघड वाटतंय मला, कारण व्हिसा प्रॉब्लेम्स आहेतच. त्यामुळे तिथे असणाऱ्या मुलामुलींनी एकत्र भेटून आपापसात लग्न जमवणं हे आत्ताच्यासाठी खूप महत्वाचं आहे. आणि त्यातूनही इकडून आपल्याला काही मुलींना जर तिकडे जायचं असेल, मुलांना जायचं असेल, तर त्यांची ओनली इन्फॉर्मेशन या कॅटेगरीखाली त्यांची नुसती माहिती आपण तिथे सादर करू शकतो.
0: अगदी, तर कॅलिफोर्नियामध्ये 14 जूनला अनुरूप विवाह संस्थेचा थेट भेट कार्यक्रम होणार आहे. यामध्ये तुमच्या मुलांना नक्की सहभागी व्हायला सांगा आणि जे जाऊ शकणार नाहीत त्यांच्यासाठी ओनली इन्फॉर्मेशनचा ऑप्शन सुद्धा उपलब्ध आहे. श्रोते हो, सर्वजातीय उच्च शिक्षित म्हणजे किमान शिक्षण डिप्लोमा किंवा डिग्री असणाऱ्या मराठी आणि आता गुजराती वधूवरांसाठी सुद्धा अनुरूप विवाह संस्था, 51 वर्षांचा प्रदीर्घ अनुभव असलेली 100% पर्सनल असिस्टन्स देणारी अनुरूप विवाह संस्था, आजच नाव नोंदणी करा आणि यंदाच 2-4 हात करा कारण इथे लग्न जमते. अधिक माहितीसाठी आणि नाव नोंदणीसाठी संपर्क 1-800-267-79-91, 1-800-267-79-91, 1-800-267-79-91. तसंच थेट भेट कार्यक्रमासाठीची नोंदणी तुम्ही अनुरूपच्या वेबसाईटवर करू शकता, वेबसाईट www.anurupviwah.com. तेव्हा श्रोते हो, पुन्हा भेटूयात अनुरूप विवाह संस्था प्रस्तुत शोध अनुरूप जोडीदाराचा या कार्यक्रमाच्या पुढच्या भागात डॉक्टर गौरी कानेटकर यांच्यासह. तोपर्यंत नमस्कार.
1: नमस्कार.
2: निर्मिती संकल्पना अमेय जोगळेकर.
3: अनुरूप विवाह संस्था हा प्रायोजित कार्यक्रम आकाशवाणीच्या रत्नागिरी केंद्रावरून प्रसारित झाला. सकाळचे 7:56 झालेत. आता भावधारा.

भावधारा या कार्यक्रमात यशवंत देव यांनी संगीतबद्ध केलेली वसंत बापट यांची ही गीतरचना आपण ऐकली अरुण दाते यांच्या आवाजात. भावधारा हा कार्यक्रम प्रसारित झाला आकाशवाणीच्या रत्नागिरी केंद्रावरून. यानंतर सकाळी 8 वाजता समाचार प्रभात हे बातमीपत्र आकाशवाणीच्या दिल्ली केंद्रावरून आणि त्यानंतर 8:15 मॉर्निंग न्यूज आणि 8:30 मराठीतून राष्ट्रीय बातमीपत्र आकाशवाणीच्या मुंबई केंद्रावरून प्रसारित होईल. आम्ही सहक्षेपित करत आहोत. सुरुवातीला समाचार प्रभात आकाशवाणीच्या दिल्ली केंद्रावरून.

0: their lives and several others sustained injuries in Bihar. The incident took place after a massive fire broke out at a private hospital located under the jurisdiction of the Brahmapura police station in Muzaffarpur last night. Muzaffarpur District Magistrate Subrat Kumar Sen confirmed the deaths and stated that a number of patients remain in critical condition. And in sports, in football, hosts India have booked their place in the final of the SAF Women's Championship after defeating Bhutan 1-0 in the semi-final at Margaon in Goa yesterday. Samfida Nongroom scored the match-winning goal in the 58th minute to help India move into their first SAF Women's Championship final in 6 years. Five-time champions India will now face defending champions Bangladesh in the title clash on Saturday at 6:30 p.m. And now for a look at today's newspapers, it's over to Tanvi Khurana.
1: Thank you, Anuja. The headlines in all the dailies are full with the tragic news of one of the deadliest fires in Delhi in recent years. Hindustan Times writes, safety gaps spark another tragedy as 21 die in blaze that swept through the five-story hotel located in a narrow lane crowded locality in South Delhi. An editorial in The Hindu writes on how India scaled its startup industry from 2016 to 2025. The Startup India scheme has truly come of age due to the supportive policy environment, robust startup growth and a positive investment climate. Cabinet backs ordinance to ease tax rules for foreign investors in some securities, states the Times of India. The Economic Times comes up with a story on domestic travel demand remains strong despite rising fuel costs and airfares and fewer flights under the headline Summer Travel Plans Take No Break. And finally, the Tribune writes about a memorable moment when the Tibetan spiritual leader, the 14th Dalai Lama, was presented with a Grammy Award won by his audiobook Meditations, The Reflections of His Holiness. And with that, it's back to you, Anuja.
0: Thank you, Tanvi. And now before we end the bulletin, the headlines once again. Prime Minister Narendra Modi to hold talks with Acting President of Venezuela Delcy Rodriguez in New Delhi today. Union Home Minister Amit Shah to chair 73rd plenary session of Northeastern Council in Shillong. U.S. Secretary of State Marco Rubio says United States and India are only weeks away from concluding a long-awaited trade agreement. IMD issues orange alert for heavy rain in Kerala and Mahi today. First World Yogasan Sports Championship to begin today in Ahmedabad. Prime Minister Narendra Modi to join the event. And in football, India advanced to the final of SAF Women's Championship, beating Bhutan 1-0 in Goa. And with that, we end the morning news. Have a nice day.
2: आकाशवाणी से पेश है खबरनामा.
3: उद्घोषणा लगेचच. आकाशवाणीचं हे पुणे केंद्र आहे. 8:30 झाली आहेत. प्रसारित करत आहोत मराठीतून राष्ट्रीय बातमीपत्र.
4: आकाशवाणी दीपा भंडारे आपल्याला बातम्या देत आहे. ठळक बातम्या. पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि व्हेनेझुएलाच्या कार्यवाहक राष्ट्रपती डेल्सी रॉड्रिगेज यांच्यात आज नवी दिल्लीत द्विपक्षीय चर्चा. केंद्रीय गृहमंत्री अमित शहा आज शिलाँग इथं ईशान्य भारतातील राज्यांच्या 73व्या परिषदेला उपस्थित राहणार. भारत आणि अमेरिका दरम्यानच्या व्यापार करारावर दीर्घकाळ चालू असलेली चर्चा अंतिम टप्प्यात. आणि सेफ महिला अजिंक्यपद फुटबॉल स्पर्धेत यजमान भारतीय संघाचा अंतिम फेरीमध्ये प्रवेश. आता सविस्तर बातम्या. पंतप्रधान मोदी आज नवी दिल्लीत व्हेनेझुएलाच्या कार्यवाहक राष्ट्रपती डेल्सी रॉड्रिगेज यांच्याबरोबर द्विपक्षीय चर्चा करणार आहेत. यावेळी दोन्ही नेत्यांमध्ये ऊर्जा सुरक्षा, व्यापार, गुंतवणूक, आरोग्यसेवा, औषध उद्योग, नवीकरणीय ऊर्जा आदी विषयांवर चर्चा होण्याची शक्यता आहे. व्हेनेझुएलाच्या कार्यवाहक राष्ट्रपती डेल्सी रॉड्रिगेज या 5 दिवसांच्या भारत दौऱ्यावर आल्या असून भारत आणि व्हेनेझुएला दरम्यानचे संबंध अधिक मजबूत होण्यासाठी त्यांचा हा दौरा महत्वपूर्ण मानला जात आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा संसदीय मतदारसंघ असलेल्या वाराणसी शहरात आज आणि उद्या ब्रिक्स सांस्कृतिक कार्यगटाच्या दुसऱ्या बैठकीचं आयोजन करण्यात आलं आहे. चीन, ब्राझील, इजिप्त, इथिओपिया आणि इंडोनेशियासह 11 देशांचे प्रतिनिधी या बैठकीत सहभागी होतील. या बैठकीमध्ये वरिष्ठ मुत्सद्दी धोरणकर्ते आणि सांस्कृतिक क्षेत्रातील तज्ज्ञ चर्चा करणार आहेत. तसंच या बैठकीदरम्यान काशीच्या जगप्रसिद्ध GI टॅग

प्राप्त उत्पादनाचं एक विशेष प्रदर्शन आयोजित करण्यात आलं आहे. या प्रदर्शनात वाराणसीच्या समृद्ध हस्तकला परंपरेचं प्रदर्शन कारागीर करतील. केंद्रीय गृहमंत्री अमित शहा आज मेघालयमधील शिलाँग इथं ईशान्य भारतातील राज्यांच्या 73व्या परिषदेला उपस्थित राहणार असून त्याचं अध्यक्षस्थान भूषवणार आहेत. या परिषदेत पूर्वोत्तर राज्यातील विविध विकास संबंधी मुद्द्यांवर व्यापक चर्चा करण्यात येणार आहे. यामध्ये पायाभूत सुविधांचा विकास, शेती, बागा, क्रीडा, पर्यटन, गुंतवणूक, संपर्क साधनांचा विकास, हस्तशिल्प आदी विविध क्षेत्रांचा समावेश आहे. या परिषदेत ईशान्य भारत विकास व्हिजन 2047 याबाबत व्यापक चर्चा होणार आहे. या परिषदेत पूर्वोत्तर राज्य विकास मंत्री ज्योतिरादित्य सिंधिया, राज्यमंत्री सुकांत मुजुमदार, ईशान्य भारतातील 8 राज्यांचे राज्यपाल, मुख्यमंत्री तसंच केंद्र आणि राज्य सरकारांचे वरिष्ठ अधिकारी सहभागी होणार आहेत. दरम्यान केंद्रीय गृहमंत्री अमित शहा आज संध्याकाळी 2 दिवसांच्या त्रिपुरा दौऱ्यावर जात आहेत. या दरम्यान ते लंकामुरा इथल्या सीमा सुरक्षा दलाच्या चौकीचं उद्घाटन करणार असून पुष्पदंत पॅलेस हॉटेलचा शिलान्यासही करणार आहेत. तसंच अमित शहा राज्य आणि केंद्रीय सुरक्षा दलातील अधिकाऱ्यांबरोबर उच्चस्तरीय बैठक करणार आहेत. विमान कंपन्यांना इंधन दरवाढीपासून दिलासा देण्यासाठी 10,000 कोटींच्या स्थिरीकरण निधीला काल केंद्रीय मंत्रिमंडळाच्या बैठकीत मंजुरी देण्यात आली. माहिती आणि प्रसारण मंत्री अश्विनी वैष्णव यांनी काल नवी दिल्लीत बैठकीनंतर पत्रकार परिषदेत केंद्रीय मंत्रिमंडळाच्या विविध निर्णयांबाबत माहिती दिली. पश्चिम आशियातल्या संघर्षाच्या पार्श्वभूमीवर विमान इंधनाचे दर मे महिन्यामध्ये 2.5 पटीनं वाढले आहेत. विमान कंपन्यांना देण्यात येणारा 10,000 कोटींचा हा फिरता निधी असून यामुळे इंधनाचे दर स्थिर ठेवायला मदत होईल. विमान वाहतूक परिसंस्थेवर अवलंबून 77 लाख नोकऱ्यांना यामुळे संरक्षण मिळेल असंही वैष्णव यांनी सांगितलं. याशिवाय नवी दिल्लीतल्या जुन्या बस आणि ट्रक बदलण्यासाठी राष्ट्रीय राजधानी क्षेत्र नियोजन मंडळाला सहाय्य करण्यासाठीच्या योजनेलाही कालच्या बैठकीत मंजुरी देण्यात आली. याची अंमलबजावणी दिल्ली, हरियाणा, उत्तर प्रदेश आणि राजस्थान या राज्यांच्या सहकार्यानं केली जाईल. राजधानी दिल्ली क्षेत्रातलं प्रदूषण कमी करणं हे याचं उद्दिष्ट असल्याचं वैष्णव यांनी सांगितलं. रामेश्वर ते पारादीप या 163 किलोमीटरच्या सागरी किनारी मार्गालाही मंत्रिमंडळानं मंजुरी दिली. यासाठी 8,300 कोटी रुपये खर्च येणार आहे. हे राष्ट्रीय बातमीपत्र आपण आकाशवाणीच्या पुणे केंद्रावरून ऐकत आहात. भारत आणि अमेरिका दरम्यानच्या व्यापार करारावर दीर्घकाळ चालू असलेली चर्चा अंतिम टप्प्यात असून लवकरच या कराराला अंतिम स्वरूप दिलं जाईल आणि येत्या काही आठवड्यात तो पूर्ण होईल असा विश्वास अमेरिकेचे परराष्ट्र मंत्री मार्को रुबिओ यांनी व्यक्त केला आहे. अमेरिकेच्या परदेशी व्यवहारविषयक समितीच्या बैठकीत ते काल बोलत होते. हिंद प्रशांत महासागर क्षेत्रात भारत हा अमेरिकेचा महत्वपूर्ण धोरणात्मक भागीदार असल्याचं त्यांनी सांगितलं. नुकत्याच झालेल्या भारत दौऱ्यामध्ये आपण भारतासोबतच क्वाड देशांच्या गटातील ऑस्ट्रेलिया, जपान यांच्याबरोबरही सागरी व्यापार वाढवण्यासंदर्भात चर्चा केली असल्याचं मार्को रुबिओ यांनी सांगितलं. जगभरात योगासनांना प्रचंड लोकप्रियता मिळत असून आज गुजरातमधल्या अहमदाबाद इथं पहिली जागतिक योगासन क्रीडा स्पर्धा 2026 होत आहे अशी माहिती पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी यासंदर्भात प्रसिद्ध केलेल्या समाज माध्यमावरील संदेशात दिली आहे. ते या कार्यक्रमामध्ये आज आभासी माध्यमातून सहभागी होतील. या स्पर्धा योगासनांच्या जागतिक क्रीडा वाटचालीतील एक महत्वपूर्ण टप्पा आहेत असं सांगत स्पर्धेचं आयोजन करणाऱ्यांना आणि स्पर्धेत सहभागी होणाऱ्या स्पर्धकांना पंतप्रधानांनी शुभेच्छा दिल्या आहेत. या जागतिक योगासन स्पर्धा 8 जूनपर्यंत चालणार असून त्यामध्ये जगातल्या 60 देशांचे खेळाडू सहभागी होणार आहेत. पश्चिम बंगालमधल्या विविध प्रलंबित रेल्वे प्रकल्पांच्या कामाला गती देण्यासाठी केंद्रीय रेल्वेमंत्री अश्विनी वैष्णव येत्या शनिवारी कोलकाता इथं भेट देणार आहेत.
या दौऱ्यादरम्यान ते राज्याचे मुख्य

0: मुख्यमंत्री सुवेंदु अधिकारी यांच्यासोबत एक उच्चस्तरीय बैठक घेणार आहेत. या बैठकीला रेल्वे विभागातील वरिष्ठ अधिकारी आणि मेट्रो रेल्वेचे महाव्यवस्थापक देखील उपस्थित राहतील. या बैठकीत चर्चेचा मुख्य भर राज्यातल्या विविध रेल्वे प्रकल्पांवर असणार असून यामुळे रेल्वे विकासाच्या संदर्भात केंद्र आणि राज्य यांच्यातील संबंध अधिक दृढ होण्याची अपेक्षा आहे. नवी दिल्लीतल्या मालवीय नगर इथं काल एका हॉटेलला लागलेल्या आगीच्या दुर्घटनेतील मृतांची संख्या आता 21 झाली आहे. यामध्ये 12 परदेशी नागरिक तर 9 भारतीयांचा समावेश असल्याची माहिती दिल्ली पोलिसांनी दिली. आतापर्यंत 49 जखमींना रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आलं होतं. त्यातील 21 जणांचा उपचारादरम्यान मृत्यू झाला. 8 जणांना उपचारानंतर घरी सोडण्यात आलं. पोलिसांनी यासंदर्भात तपास सुरू केला असून इमारतीचा मालक लोकेश बजाज याला पोलिसांनी ताब्यात घेतलं आहे. बालस्नेही पंचायत आणि जलसमृद्ध पंचायत या दोन प्रमुख श्रेणींसह अन्य विविध क्षेत्रातील उत्कृष्ट कामगिरी करणाऱ्या महाराष्ट्रातील ग्रामपंचायतींना काल राष्ट्रीय पुरस्कार प्रदान करून गौरवण्यात आलं. केंद्रीय पंचायती राज मंत्रालयाच्या वतीनं आयोजित या स्पर्धेचा पारितोषिक वितरण समारंभ केंद्रीय पंचायत राज मंत्री राजीव रंजन सिंह यांच्या हस्ते झाला. भंडारा जिल्ह्यातील इटगाव पुनर्वसन ग्रामपंचायतीनं बालस्नेही पंचायत श्रेणीत देशामध्ये प्रथम क्रमांक मिळवत 1 कोटी रुपयांचं पारितोषिक पटकावलं. तर रायगड जिल्ह्यातील खारीवली ग्रामपंचायतीनं जलसमृद्ध पंचायत श्रेणीमध्ये देशात प्रथम क्रमांक मिळवत 1 कोटी रुपयांचा पुरस्कार प्राप्त केला. गोव्यातल्या मडगाव इथं सुरू असलेल्या सेफ महिला अजिंक्यपद फुटबॉल स्पर्धेत काल यजमान भारतीय संघानं उपांत्य फेरीमध्ये भूतानचा 1-0 पराभव करत स्पर्धेच्या अंतिम फेरीमध्ये प्रवेश मिळवला. सामन्याच्या 58व्या मिनिटाला संफिदा नोंगक्रमनं निर्णायक गोल करत भारताला 6 वर्षांनंतर पहिल्यांदाच महिला अजिंक्यपद स्पर्धेच्या अंतिम फेरीमध्ये पोहोचवलं. या स्पर्धेत 5 वेळा विजेतेपद पटकावलेला भारत आता येत्या शनिवारी विजेतेपदाच्या लढतीमध्ये गतविजेत्या बांगलादेशच्या संघासमोर बरोबर अंतिम सामना खेळणार आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि व्हेनेझुएलाच्या कार्यवाहक राष्ट्रपती डेल्सी रॉड्रिगेज यांच्यात आज नवी दिल्लीत द्विपक्षीय चर्चा. केंद्रीय गृहमंत्री अमित शहा आज शिलाँग इथं ईशान्य भारतातील राज्यांच्या 73व्या परिषदेला उपस्थित राहणार. भारत आणि अमेरिका दरम्यानच्या व्यापार करारावर दीर्घकाळ चालू असलेली चर्चा अंतिम टप्प्यात आणि सेफ महिला अजिंक्यपद फुटबॉल स्पर्धेत यजमान भारतीय संघाचा अंतिम फेरीमध्ये प्रवेश. याबरोबरच हे राष्ट्रीय बातमीपत्र संपलं. नमस्कार.
1: मध्यम लहरी 262.47 मीटर्स अर्थात 1143 किलोहर्ट्स वर तसंच 101.5 मेगाहर्ट्स या FM वाहिनीवर आणि न्यूज ऑन AIR या लाईव्ह मोबाईल ॲपवर हे आकाशवाणीचं रत्नागिरी केंद्र आहे. श्रोतेहो, आपण ऐकत आहात आमच्या आजच्या पहिल्या प्रसारण सभेचे कार्यक्रम आणि मी आहे तुमच्या सोबत रेडिओ सखी कश्मीरा सावंत. सकाळचे 8:40 झाली आहेत. प्रसारित करत आहोत कार्यक्रम कोकणची खाद्य संस्कृती. आज या कार्यक्रमात ऐकूया पल्लवी माने यांनी सांगितलेल्या पाककृती. संवादिका आहेत पल्लवी गोडसे, तर सादर करते विवेक वानखडे.
2: कोकणची खाद्य संस्कृती.
3: आजीच्या, आत्याच्या, मावशीच्या, काकूच्या,
2: आईच्या, ताईच्या, अहो सगळ्यांच्या हाताच्या खास चवीच्या पदार्थ कृती.
3: कोकणची खाद्य संस्कृती.
2: श्रोते हो नमस्कार. कोकणची खाद्य संस्कृती या कार्यक्रमात मी रेडिओ सखी पल्लवी गोडसे तुमचं मनापासून स्वागत करते. श्रोते हो, कोकणाला समुद्र किनाऱ्याची सुंदरता लाभली आहे. जेवढा कोकणातला निसर्ग सुंदर तेवढीच इथली खाद्य संस्कृती सुद्धा वैविध्यपूर्ण आणि सुंदर आणि चविष्ट सुद्धा आहे. बरं का, भात आणि मासे हे आपल्या कोकणचं मुख्य अन्न आहे हे तर आपल्या सगळ्यांना माहीतच आहे. आणि त्याचमुळे आज आम्ही आपल्या या भागात तुम्हाला काही मांसाहारी आणि मत्स्यहारी पदार्थांची रेसिपी सांगणार आहोत. आणि त्यासाठी आम्ही आमच्या स्टुडिओमध्ये बोलावलंय पल्लवी माने यांना.

0: मॅडम नमस्कार.
1: नमस्ते.
0: आकाशवाणीच्या स्टुडिओमध्ये तुमचं मनापासून स्वागत आहे.
1: थँक्यू.
0: आत्ताच मी असं म्हटलं की आपल्या कोकणला खूप छान समुद्र किनारा लाभलेला आहे. कोकण सुंदर आहेच, कोकणातली खाद्य संस्कृती सुंदर आहेच, आणि म्हटलं असं चविष्ट, वैशिष्ट्यपूर्ण आणि सगळ्याच पद्धतीने छान आहे. आणि मला वाटतं इथे प्रत्येक घरात सुगरणीच नांदतात.
1: नक्कीच. हो,
0: तुम्हीही खूप छान रेसिपी बनवता. मला आधी तुमच्याबद्दलच ऐकायला आवडेल.
1: मी ह्या क्षेत्रामध्ये गेले 25 वर्ष आहे असं म्हणायला काही हरकत नाही, पण त्याची सुरुवात अगदी छोट्यापासून झाली होती. म्हणजे मी 9वी 10वीत असताना माझ्या वडिलांनी एक वडापावची गादी सुरू केली होती आंबव इंजिनिअरिंग कॉलेजच्या समोर, आणि तिथून जी सुरुवात झाली ती आत्ता इथे एका रेस्टॉरंटमध्ये त्याचं रूपांतर झालेलं आहे. तर माझं शिक्षण जे झालंय ते मी ग्रॅज्युएशन बीकॉममध्ये केलं. काही वर्ष मी एका एज्युकेशन इन्स्टिट्यूटमध्ये पण काम केलं ॲज अ मॅनेजर म्हणून. पण तरी कुठेतरी वाटत होतं, अरे नाही आपण इथे फिट नाही होत, आपल्याला वेगळं करायचंय, म्हणजे कुठेतरी अडकल्यासारखं झालं होतं. आणि मग एकदा तो डिसिजन घेतला की नाही आपल्याला आता आपलं स्वतःचं काहीतरी सुरू करायचं, आणि त्याने सी फूडचं रेस्टॉरंट आम्ही सुरू केलं. आणि त्या सुरू करण्यामागे पण एक छोटीशी गोष्ट आहे अशी की

0: मी एका एज्युकेशन इन्स्टिट्यूटमध्ये पण काम केलं ॲज अ मॅनेजर म्हणून, पण तरी कुठेतरी वाटत होतं अरे नाही आपण इथे फिट नाही होत, आपल्याला काहीतरी वेगळं करायचंय, म्हणजे कुठेतरी अडकल्यासारखं झालं होतं. आणि मग एकदा तो डिसिजन घेतला की नाही आपल्याला आता आपलं स्वतःचं काहीतरी सुरू करायचं, आणि त्याने सी फूडचं रेस्टॉरंट आम्ही सुरू केलं. आणि त्या सुरू करण्यामागे पण एक छोटीशी गोष्ट आहे अशी की माझी आई उत्कृष्ट सुगरण आहे आणि ती कुडाळची आहे म्हणजे मालवण पट्ट्यातली, आणि तिथली माणसं तुम्हाला माहितीच असतील की पदार्थ खूप छान बनवतात जेवण. आणि तिचं जेवण आमच्या घरातल्या सगळ्यांना म्हणजे आम्ही तर घरचे सगळ्यांना आवडायचंच, पण बाहेरचा येणारा प्रत्येक जण आईच्या आजचं जेवण जेवायला यायचा. मग आम्हाला असं वाटलं की अरे का नाही ते सगळ्यांना मिळावं, कारण की आपण जेव्हा कधी बाहेर जातोय तुम्हाला चायनीज पंजाबी सहज उपलब्ध होतं, पण तुम्हाला जर आईच्या आजचं जेवण जेवायचं असेल तर तसं नाहीच होत बघा कुठेही जा तुम्ही. मग ती एक कन्सेप्ट घेऊन आम्ही हा व्यवसाय सुरू केला आणि त्याला आता भरभरून प्रतिसाद पण मिळतोय.
1: वा वा वा, खूप म्हणजे लहानपणीची जी आवड होती ती आवड तुम्ही जोपासायला सुरुवात केली आणि आज त्याचा परिणाम म्हणून तुम्ही एक छान रेस्टॉरंटही चालवताय.
0: नक्कीच. आणि अजून एक मॅडम मला ऍड करायचं वाटतं त्याच्यात की आमची स्पेशालिटी ही नॉनव्हेज म्हणजे फिशचीच आहे. आणि
1: अच्छा,
0: आई माझी मासे खूप छान बनवते आणि तोच कन्सेप्ट ठेवून आम्ही मासे म्हणजे मत्स्यहारी आणि मांसाहारी
1: असं रेस्टॉरंट सुरू केलंय. खूप छान मॅडम, आपला आजचा विषयही तोच आहे. मला सांगा आज पहिली रेसिपी तुम्ही कुठली सांगणार आहात आपल्या श्रोत्यांना?
0: आपण आता ओले बोंबिल फ्रायची रेसिपी घेऊयात. ओले बोंबिल जे आहे ते मुळात निवडताना त्याची थोडीशी काळजी घ्यायला लागते की हल्ली काय होतंय त्याला रंग लावला जातो.
1: बर,
0: गुलाबी रंग असला म्हणजे बोंबिल चांगला अशी एक कन्सेप्ट असते, पण तो घेताना गुलाबी रंग आपल्या डोळ्याला कळतो की हा रंग आहे आणि त्याचा ओरिजिनल कलर जो गुलाबी असतो तो वेगळा असतो. तो थोडा निवडताना त्याची एक काळजी घ्यायला
1: लक्ष द्यायला हवं,
0: लक्ष द्यायला लागतं. दुसरं म्हणजे तो कडक असला पाहिजे आणि त्याला वास नसेल असं एक थोडस तुम्हाला काळजी घ्यायला लागते.
1: म्हणजे तो फ्रेश असला पाहिजे,
0: फ्रेश असला पाहिजे. हा, फ्रेश कसा कळतो तर तो कडक आहे, त्याचा गुलाबी रंग जो ओरिजिनल आपल्या नजरेला कळतो तो आहे आणि त्याला वास नाहीये खराब असा. तो घेतला की त्याला स्वच्छ साफ करून घ्यायचा, आपल्याला त्याचा एक डोक्याकडचा काट्याचा भाग असतो तो काढून घ्यायचा आणि त्याला मध्ये चीर पाडायला लागते.
1: अच्छा,
0: म्हणजे तो असा उघडल्यासारखा होतो एखाद्या पुस्तकासारखा म्हणून असा. तो घेतल्यानंतर त्याचा एक महत्वाचा मुद्दा असा आहे की त्याचं आपल्याला पाणी काढून घ्यायला लागतं. तर ते आपल्याला पाट्याखाली म्हणतो आपण त्याला की पाट्याखालचे बोंबिल हा एक प्रकार आहे. ते पाणी काढून घेतल्यामुळे तो क्रिस्पी होतो. तर त्याला काय करायला लागेल, आपल्याला एका फडक्यामध्ये ते बोंबिल असे नीटसे लावायला लागतील, त्याच्यावर एक फडका ठेवून एक जड वस्तू त्यावर ठेवायला लागते.
1: बर,
0: आणि मग त्यातलं जे अधिकच एक्सेस वॉटर आपण म्हणतो ते निघून जातं, त्यामुळे जो क्रिस्पीनेस असतो बोंबिलचा तो त्यामुळे मिळतो. ते साफ करून घेतले आपण की त्याला आपल्याला थोडीशी आलं लसूणची पेस्ट कोकम आगळ टाकायचं आहे त्यामध्ये. त्यानंतर आपल्याकडे असेल तो मसाला, आम्ही शक्यतो मालवणी मसाला वापरतो, तो तुम्ही तुमच्याकडे जो कोणता मसाला अवेलेबल असेल तो वापरायचा. थोडासा हळद त्याला चांगलं मॅरिनेट करून घेतलं की त्याचे जे कोटिंग आहे त्यासाठी तुम्ही रवा आणि तांदळाचं पीठ.
1: अच्छा,
0: तांदळाच्या पीठामुळे जो तुम्हाला क्रिस्पीनेस हवाय तो तुम्हाला तिथे मिळू शकतो. ही एक छोटीशी टिप झाली तुमच्यासाठी. तर त्यामध्ये चांगलं घोळून घ्यायचंय आपल्याला तो बोंबिल आणि पॅनमध्ये थोडस तेल गरम करायचंय आणि त्यामध्ये ते बोंबिल चांगले क्रिस्पी होईपर्यंत शॅलो फ्राय करायचे.
1: अच्छा,
0: डीप फ्राय नाही करायचे आपल्याला. शॅलो फ्राय केल्यामुळे होतं असं की त्याची जे कंटेंट्स आहेत ते इंटॅक्ट राहतात आणि त्याच्यामुळे बोंबिलमुळे जो मिळणारा आपल्याला आरोग्यासाठीचा जो फायदा आहे तो आपल्याला मिळून जातो.
1: अच्छा,
0: बोंबिल तुम्ही भाकरी बरोबर खाऊ शकता. जनरली आता काय करतायत, बोंबिल ऍज अ स्टार्टर म्हणूनच खाल्ला जातो. तो इतका क्रिस्पी असतो ना की सहज त्याला काही गरज नाही लागत की तुम्ही भाकरी खाताय का
1: जोडीला काही घ्यायची गरज नाही.
0: पण ऑफकोर्स तुम्ही भात घ्या, भाताबरोबर तुमच्याकडे जे काही कालवण असेल ते आणि त्याच्या तोंडी लावायला बोंबिल फ्राय किंवा चपाती बरोबर पण तुम्ही बोंबिल फ्राय छान एन्जॉय करू शकता.
1: ओके, म्हणजे आता तुम्ही म्हणाला तसं स्टार्टर म्हणूनही वापरू शकतो आणि भाजीसारखाही त्याचा उपयोग होतो. मला वाटतं मॅडमनी छान टिप दिली की आधी सगळ्यात निवडावं कसं, विकत घेताना काय काळजी घ्यावी आणि त्याच्यानंतर लागणारी जी काही सगळी मॅरिनेशन आहे तेही खूप छान सांगितलेलं आहे. ही रेसिपी ट्राय करून बघायला काहीच हरकत नाही.
0: नक्कीच
1: मॅडम. दुसरी रेसिपी कोणती आहे?
0: आपण दुसरी रेसिपी घेऊया मालवणी फिश करी.
1: अच्छा, मालवणवर येऊच या आता आपण.
0: येस, मालवणची फिश करी. तर त्यामध्ये मेन इन्ग्रेडियंट्स आहे की ओलं खोबरं. ओल्या खोबऱ्याची ती असते. प्रत्येक ठिकाणची फिश करी तसं म्हटलं तर मॅडम वेगवेगळी असते, जशी की भाषा बदलते एक दर 12-13 किलोमीटर.
1: बरोबर,
0: तसे पदार्थ पण आपले 12-13 किलोमीटरने बदलतात. बदलतात, पुन्हा
1: चवीही बदलतात,
0: चवीही बदलतात, त्यांची प्रिपरेशनची पद्धत बदलते, आणखीन प्रत्येक समाजानुसार पण पुन्हा ती वेगवेगळ्या पद्धतीने
1: पद्धत
0: बदलते. मालवणी फिश करीसाठी शक्यतो मासा वापरावा तर बांगडा, सुरमई, किंवा मग आता पावसाळा येतोय तर तुम्ही रेणवी मासा खूप

0: चांगला आता पावसात मिळतो,
1: तर
0: तो तुम्ही त्याच्यामध्ये वापरू शकता. त्यानंतर ओलं खोबरं घ्यायला लागतं त्यासाठी. सुक्या मिरच्या, बेडगी मिरच्या असतात त्या घ्यायच्या. त्यानंतर थोडेसे धणे, लसूण एक दोन चार पाकळ्या, आलं थोडंसं. तुम्ही टोमॅटो, चिंच किंवा कोकम यातलं काही वापरू शकता.
1: वापरायचं काही
0: एक वापरू शकता. काहींना चिंचेची अलर्जी असते, काहींना कोकम नको असतं. तर शक्यतो आपल्या आवडीप्रमाणे तुम्ही वापरा. कोकम चांगली चव देऊन जातं.
1: अच्छा.
0: पण तुम्ही ऑप्शन चिंच किंवा टोमॅटो पण ठेवू शकता. थोडासा कच्चा कांदा आणि चिरफळ ते एक त्यामध्ये
1: मसाल्यातला पदार्थ
0: आहे आणि त्यामुळे त्याला एक मालवणी फिश करीची जी हा ओरिजिनल टेस्ट त्यामुळे येते.
1: अच्छा.
0: हे सगळं हळद टाकून तुम्हाला वाटून घ्यायचंय, चांगलं फाईन पेस्ट करून घ्यायची.
1: अच्छा. भाजायचं असतं का?
0: नाही, हे कच्चच वाटणी.
1: कच्चच वाटायचं.
0: हा
1: बरं.
0: हे तुम्ही एका बाजूला ठेवलं की त्यानंतर फोडणीसाठी कांदा घ्यायचाय. तेलावर थोडासा कांदा, थोडासा खरपूस परतला की त्याला एक वेगळी चव येते. थोडासा खरपूस परतून घ्यायचा आहे. जो मसाला रेडी झालाय तो त्यामध्ये टाकायचा आहे. जराच वेळ परतायचा आहे, तो फार परतायचा नाही. आणि लगेच जो तुमचा काही मासा असेल जो धुवून ठेवलेला असेल तो त्यामध्ये टाकून थोडंसं पाणी टाकून चांगली एक दोन उकळी आणून द्यायची. त्यानंतर थोडंसं मीठ आणि वरून छानशी कोथिंबीर पेरून तुमची मालवणी फिश करी उत्कृष्ट अशी तयार
1: होते. मला एवढं सांगा की मॅडम, ह्याच्यामध्ये मासा जो आहे आपला, त्याला काही मगाशी जसं तुम्ही म्हणालात की काही काटा काढून घ्यायचा असतो किंवा असं काही असतं का?
0: हा, आता मासा जो आहे तो मुळात आपण साफ करूनच घेतो. कुठलाही मासा घेताना त्याला प्रॉपर साफ करून घेणं, त्याची वरची खवलं काढणं, त्याचं पोट साफ करून घेणं, म्हणजे स्वच्छ मासा घेणं हे आधी एक बेसिक गोष्ट आहे. त्यामुळे तो प्रॉपर साफ करून घेणंच गरजेचं आहे. आता रेडमी मासा आहे, त्याला खवलं जास्त असतात, मग ती खवलं काढून घेणं गरजेचं आहे. त्यानंतर त्याचा डोळा एक फिश करीमध्ये कधी पडणार नाही ह्याची काळजी घ्यायला लागते.
1: अच्छा.
0: डोळ्यामुळे काय होतं, एक कडवटपणा येतो फिश करीला.
1: बर.
0: तो तुम्हाला साफ करताना प्रॉपर काढून घ्यायला लागतो.
1: आणि आत्ता जे तुम्ही सगळे हे मासे सांगितलेत, हे मासे फक्त आत्ता आपल्या पावसाच्या सीझन मध्येच मिळतात की बाराही महिने मिळतात?
0: तर पावसामध्ये मिळणारा मासा म्हणजे कोणता आहे की रेणवी मासा तुम्हाला आता मिळेल, तांबोशी मिळेल, बोयर मिळतील. तांबोशी आणि रेणवी तर त्याची चव खूपच छान लागते आणि खास पावसातच मिळणारे ते मासे आहेत. त्यामुळे त्याचा वापर करून तुम्ही मालवणी फिश करी बनवू शकता. रेणवी शक्यतो तुम्ही मालवणी फिश करी मध्ये टाका, त्याने चव खूप चांगली येते.
1: चांगली येते म्हणजे हे सीझनल मासे आहेत.
0: सीझनल मासे,
1: त्यामुळे जर तुम्हाला मिळालं तर बांगडा आणि सुरमई मिळालं तर तेही करू शकता
0: नक्की,
1: पण नाहीतर हे सीझनल मासे तुम्ही वापरून
0: टाकू शकता.
1: ही मालवणी फिश करी करू शकता.
0: हो हो, नक्कीच.
1: आता पुढच्या रेसिपीकडे वळूया. कुठली आहे पुढची रेसिपी?
0: पुढची रेसिपी आहे तिसरे मसाला, किंवा तुम्ही त्याला एक शिपी मसाला असं म्हणूया. एक शिपी म्हणजे की तिसरे असतात मुळे, त्याची एक शिपी केली जाते. त्याला मध्ये साफ करून त्याला एक शिपी मध्ये केलं जातं.
1: बर.
0: म्हणून त्याला एक शिपी मसाला म्हणायचा. तिसरे मुळे आपल्याला बाजारात मिळतात, त्याच्यामध्ये सुद्धा प्रकार येतात. तसरे मुळे असतात, घाटीये मुळे असतात, हल्ली चायना मुळे पण एक प्रकार आलाय. पण चवीला उत्कृष्ट लागतात ते तसरे मुळे. काही जण तिसरे म्हणतात, काही जण तसरे म्हणतात.
1: ती बोली भाषा असेल तसं बोललं जात,
0: त्यानुसार होतं. आपण तसरे मुळे म्हणू त्याला. तसरे मुळे घेताना त्याला एक काळ्या आणि सफेद रंगाची अशी डिझाईन असते, म्हणजे ते तसरे मुळे आहेत हे आपल्याला साधारण कळतं. शक्यतो मोठी साईज घ्यावी, सीझन नुसार त्याची साईज बदलत जाते. जशी काही अवेलेबल असेल ती साईज घ्यावी. शेरावर ते मिळतात, एक किंवा दोन शेर तुम्ही घेऊ शकता. फक्त त्याची काळजी अशी घ्यायला लागते की त्याच्यामध्ये वाळू असते, त्यामुळे धुताना तुम्हाला 3 ते 4 वेळ कंपल्सरी धुवायचेच आहेत पाण्याने. भले तुम्हाला त्याच्यात काही नाही दिसलं तरीही स्वच्छ धुवून घ्यायचे पाण्याने. 3 ते 4 वेळ तुम्ही ते पाणी बदलायचे. त्यानंतर त्याला एक करवणा हा प्रकार येतो.
1: बर. म्हणजे
0: त्याला दोन प्रकारे केलं जातं. सोपी पद्धत अशी आहे की तुम्ही ते घ्यायचे, टोपात टाकायचे आणि एक वाफ काढायची, म्हणजे ते उघडतात आणि मग त्याची एक शिपी तुम्हाला सहज करता येते.
1: बर.
0: दुसरी पद्धत अशी आहे की जी पारंपरिक पद्धत आहे आणि त्याने चवही चांगली लागते, ते करवणं असं म्हणतात. श्रोत्यांना कदाचित माहीत असेल करवणं म्हणजे काय, की सुरीने तुम्हाला त्याला मध्ये कापल्यासारखं करायचं आणि ते ओपन करायचं आणि मग त्याची जी मासल भाग आहे तो एका शिपी मध्ये घ्यायचा आणि एक शिपी आपल्याला टाकून द्यायची, तिचा काहीच उपयोग होणार नाहीये. म्हणजे तो मासल भाग असलेली शिपी आपण एकत्र करायची. अशी शिपी एकत्र करून त्याच्यातून जे पाणी पडतं तेही आपल्याला साठवून ठेवायचं, त्याला चव चांगली असते. तर हे आपण तयार करून ठेवलंय. एका बाजूला एक शिपी आपण साफ करून तयार करून ठेवली, एका बाजूला आपण त्याचं पाणीही ठेवलेलं आहे. त्यानंतर मी साहित्य सांगते. साहित्यासाठी आपल्याला कांदा लागणार आहे.
1: अच्छा.
0: तिखट तुमच्याकडे जे असेल ते, मालवणी किंवा तुम्ही कोणत्याही पद्धतीत

0: चे घरी बनवतात ते तिखट, गरम मसाला, कोकम आणि कांद्या खोबऱ्याचं वाटप जे आपल्याकडे घरी असतं, हळद, आलं लसूणची पेस्ट हे साहित्य आपल्याला साधारण लागणार आहे आणि मीठ चवीपुरतं.
1: बरोबर.
0: कृती मी आता पुढे सांगते. त्यासाठी आपल्याला तेल घ्यायचं एका टोपामध्ये आणि तेल थोडंसं जास्त टाकायचं याला, म्हणजे चव चांगली लागते. त्याच्यावर आपल्याला कांदा टाकायचा आहे, चांगला परतून घ्यायचा आहे कांदा ब्राउनिश होईपर्यंत. आले लसूणची पेस्ट टाकायची, ती पण चांगली परतून घ्यायची. त्यानंतर आपण जी एक शिपी तयार करून ठेवली एका बाजूला ती त्याच्यामध्ये टाकायची. ती खमंग परतून घेतली की त्यावर हळद, तिखट, गरम मसाला टाकून थोडस परतायचं, त्याला जास्त परतायचं नाही, नाही तर मग तो मसाला करपेल. त्यानंतर गोडा मसाला तुमच्याकडे असेल किंवा त्याला कांदा खोबऱ्याचं वाटप म्हणतो आपण, ते टाकायचंय. आणि जे शिपीचं पाणी तुम्ही एका बाजूला ठेवलंय ते शिपीचं पाणी
1: घालायचंय.
0: थोडस पाणी तुम्हाला वाटलं, कन्सिस्टन्सी तुम्हाला कशी हवी त्यानुसार त्याच्यात थोडस पाणी तुम्ही वाढवू शकता. थोडेसे एक दोन कोकम टाका आंबटपणासाठी आणि मीठ टाकून त्याला चांगली उकळी येऊ देत.
1: अच्छा, म्हणजे थोडक्यात सगळ्या चवींचा बॅलन्स ह्या सगळ्या माशांच्या रेसिपी मध्ये दिसतो नाही, की कोकमही हवं, तिखटही हवंय, आलं लसूण थोडे चमचमीतही हवंय, या सगळ्या पद्धतीने या रेसिपी होत आहे
0: आणि हे उत्कृष्ट लागतं. म्हणजे आता पावसामध्ये तर तुम्ही गरम गरम भात करताय वाफाळलेला आणि याच्यावर हे गरम गरम कालवण ओतायचं, अतिशय उत्कृष्ट चव असते त्याची, खायला खूप मजा येते.
1: मला वाटतं श्रोत्यांच्या तोंडाला ऐकतानाही पाणी सुटलं असेल आणि वाटत असेल की चला आता जाऊन करूच या आपण आता हे.
0: आणि अजून एक, तुम्ही हे एक शिपी मसाला जो आहे तो तुम्ही थोडासा त्याला ड्राय पण करू शकता, तिसरे ड्राय असं पण म्हणतो आपण त्याला. त्याला थोडस जे पाणी टाकतोय ते पाणी, एक्स्ट्राच पाणी न टाकता जे शिपीचं पाणी आहे त्याच्यातच तुम्ही त्याला शिजवून घ्या. तेही भाकरी बरोबर खूप छान लागतं.
1: अच्छा,
0: आणि अजून त्याच्यात सांगेन की ज्यांना व्हेजच्या भाज्या खायच्या असतात आणि मग त्या खाल्ल्या नाही जात, कारण की नॉनव्हेज खायची फार सवय असते आणि भाज्या काहीच जात नाही, तर त्यासाठी आपण एक शिपीचा जे मासल भाग असतो तो काढून त्या भाजीमध्ये, म्हणजे कोबीची भाजी असेल किंवा पडवळाची भाजी असेल, तर त्याच्यातही टाकून खाल्लं जातं. काही ठिकाणी अशाही रेसिपी घरी बनवल्या जातात.
1: वा वा, म्हणजे व्हेज आणि नॉनव्हेज एकत्र रेसिपी होऊ शकते.
0: होऊ शकते, हो नक्कीच. आणि ते चांगलं पोटात बऱ्यापैकी जातं, ज्या भाज्या जात
1: नाही जातात याच्यामुळे जातात. वा वा, खूपच छान आहे. मला वाटतं श्रोते हो तुम्हाला ह्या रेसिपी नक्कीच आवडतील. आणि परत एकदा सांगते की ह्या रेसिपी तुम्ही नक्की करून बघा की कशा लागतायत त्या. मॅडम, आता पुढची रेसिपी कोणती आहे आपली?
0: आपण पुढची रेसिपी घेऊया, रत्नागिरी तिखलं म्हटलं तर काय हरकत नाही, किंवा माशाचं तिखलं असं म्हणतो आपण, किंवा बांगड्याचं तिखलं. जसं की मालवणी फिश करी आहे तशी ही रत्नागिरी फिश करी
1: स्पेशल आहे.
0: येस, स्पेशल. आणि ही अतिशय सोपी करायला आहे आणि तितकीच चविष्ट असते.
1: अच्छा,
0: यासाठी आपल्याला बांगडे लागतील. ताजे बांगडे घ्यायचेत, चांगले साफ करून घ्यायचेत, फार छोटे तुकडे न करता एका बांगड्याचे साधारण 2 ते 3 तुकडे करायचेत आपल्याला. त्यानंतर याच्यामध्ये आपल्याला कुठल्याही खोबऱ्याची गरज नाहीये. यामध्ये लागणारा जो
1: मसाला
0: आहे तो म्हणजे तुमच्याकडे असणारा तिखट, भुक्की तिखट म्हणतो ते, की ज्यामध्ये गरम मसाला नसेल, फक्त तिखट,
1: प्लेन तिखट असतं,
0: मिरचीची पावडर, कोकम, हिरवी मिरची आणि लसूण.
1: ओ, अगदीच मिनिमम साहित्य आहे.
0: अगदीच कमी साहित्य आहे पण ह्याची चव खूप छान लागते.
1: आणि मगाशी तुम्ही म्हणालात तसं पुन्हा हा मासा सुद्धा स्वच्छ करून किंवा त्याच्यात काही काटे असतील तर ते काढून घ्यायचे.
0: काटे तसेच राहणार त्यामध्ये.
1: बर, म्हणजे खाताना काळजी घ्यायची.
0: ओके.
1: मॅडम, आता याची रेसिपी सांगा. साहित्य तर अगदी मिनिमम आहे आता म्हणालातच तुम्ही, आता रेसिपी सांगा.
0: आपल्याला आता बांगडे जे घेतले, स्वच्छ धुवून घेतलेले बांगडे, तुकडे केलेले, एका भांड्यामध्ये घ्यायचे. त्याच्यामध्ये जे तिखट आहे, तिखट, कोकम आणि मीठ मिक्स करून ठेवायचे.
1: हे साधारण किती वेळ ठेवायचं?
0: जसं तुम्ही एका बाजूला भांडं गरम करायला ठेवताय आणि एका बाजूला तुम्ही हे मॅरिनेट,
1: म्हणजे असं काही त्याच्यासाठी एक तासभर, 2 तास असं
0: काही नाही. अजिबात,
1: त्वरित रेसिपी आहे.
0: अगदी सोपी आणि चविष्ट
1: होणारी आहे
0: आणि ही रत्नागिरीची आपली स्पेशल आहे. तर एका बाजूला तुम्ही बांगडा ठेवलाय, त्याला तिखट, कोकम, मीठ लावून ठेवलंय मॅरिनेट करायला. एका बाजूला तुम्ही टोप ठेवायचंय, तेल टाकायचंय, तेल थोडस जास्त टाका. ठेसलेली लसूण टाकायची त्याच्यामध्ये आणि हिरवी मिरची उभी चिरून त्याचे 2 तुकडे करून त्यामध्ये टाकला की साधारण थोडीशी लसूण अशी खरपूस वाटली की जे मॅरिनेशन केलेला बांगडा आहे तो त्यामध्ये टाकायचा.
1: बर,
0: त्याच्यानंतर एक खमंग वास तुम्हाला येईल तो टाकल्या आणि लगेचच त्यामध्ये थोडस पाणी ऍड करायचं
1: शिजवण्यासाठी.
0: शिजवण्यासाठी फक्त यामध्ये पाणी खूप कमी टाकायचं, आपल्याला फार पाणी नाही टाकायचं.
1: जे तुम्ही मॅरिनेट केले त्याच्यातूनच शिजला पाहिजे.
0: हा, बांगड्याची सगळा तो बांगड्याचा अर्क आपल्याला त्या
1: रेसिपीमध्ये
0: आला पाहिजे.
1: वा वा, खूप सोपी रेसिपी आहे खरं तर. आणि साहित्य तर अगदीच जे घरात आपल्या असतं

0: त्यातलंच आहे. त्यासाठी मला वाटतं वेगळी मेहनतही नकोय. म्हणजे जसं मी मगाशी म्हटलं की मॅरिनेट करायला खूप वेळ लागतोय, किंवा ते मॅरिनेशन करण्यासाठी पण काही वेगळी रेसिपी आहे असं पण काही नाही. अगदी ते बांगडे तुमच्या घरात असतील तर झटपट होणारी अशी रेसिपी नाही का?
1: आता बांगड्यांच्या इथे तुम्ही बोयर मिळतात आता पावसामध्ये, तेही वापरू शकता. बोयराचं पण तिकलं चांगलं होतं.
0: अच्छा,
1: तुमच्या आवडीनुसार तिथे मासा तुम्ही
0: बदलू शकता. वा वा, म्हणजे खरं तर तुम्ही या एका रेसिपी मध्ये अजून एक दोन रेसिपी सांगितल्यात की तुमच्या आवडीचा मासा तुम्ही यामध्ये घालू शकता. खूपच छान आहे. मला वाटतं श्रोते हो, या सगळ्या रेसिपी तुम्ही करून बघा, तुमच्या जेवणाचाही आनंद वाढवा, आणि या रेसिपी तुम्हाला कशा वाटल्या हेही आम्हाला सांगा.
1: आता ह्या ज्या सगळ्या आपण रेसिपी सांगितल्यात माशाच्या, त्या चविष्ट आहेतच, खायलाही छान लागतात, पण त्या तितक्याच आपल्या आरोग्यासाठीही चांगल्या आहेत. म्हणजे केसाच्या वाढीसाठी तर मासे खाल्लेच जातात, म्हणजे त्याचं तेल असतं ते वापरलं जातं. त्यानंतर त्वचाही आपली खूप तुकतुकीत म्हणतो आपण तशी होते, त्यासाठी फिश ऑइल वापरलं जातं. म्हणजे ते वेगळं विकत घेऊन आपण अप्लाय करण्यापेक्षा आपल्या आहारामध्ये ते आपण मासे खाऊन ते आणू शकतो.
0: बरोबर.
1: त्यामध्ये ओमेगा 3 आहे, फॅटी ऍसिड्स आहे, जे कोलेस्ट्रॉलची पातळी जी आहे ती नियंत्रित करते. पुन्हा जे आता मी तिसरे तुम्हाला सांगितले ते म्हणजे शेल फिश म्हणतो आपण त्याला, कुठलीही शेल फिश ती तुम्हाला थायरॉइड साठी पण उपयोगी आहे. म्हणजे माशामध्ये तुम्हाला चांगले बेनिफिट्स आहेत खाण्यासारखे.
0: म्हणजे जशा रेसिपी चविष्ट आहेत तसे त्याचे आरोग्यदायी गुणधर्म आहेत, आणि जे तुमच्या आरोग्यासाठी चांगलं आहे. तेव्हा श्रोते हो, मला वाटतं या सगळ्या रेसिपी तुम्ही करून बघायला काहीच हरकत नाही. त्याचा आनंद तुम्ही घ्या आणि इतरांनाही द्या. श्रोते हो, पल्लवी मॅडमना आपण पुन्हा भेटणारच आहोत पुढच्या गुरुवारी 8:40. तोपर्यंत आजच्या कार्यक्रमातून मी पल्लवी गोडसे आता तुमचा निरोप घेते. नमस्कार.
1: नमस्कार.
2: कोकणची खाद्य संस्कृती,
3: आजीच्या, आत्याच्या, मावशीच्या, काकूच्या,
2: आईच्या, ताईच्या, अहो सगळ्यांच्या हाताच्या खास चवीच्या पदार्थ कृती.
3: कोकणची खाद्य संस्कृती. कोकणची खाद्य संस्कृती या कार्यक्रमात आज आपण पल्लवी माने यांनी सांगितलेल्या पाककृती ऐकल्या. संवादिका होत्या पल्लवी गोडसे, तर सादरकर्ते होते विवेक वानखडे.

सोनू निगम आणि अलका याज्ञिक यांनी हे गीत गायलं बॉर्डर या चित्रपटासाठी. गीतरचना होती जावेद अख्तर यांची, तर संगीत होतं अनु मलिक यांचं.

दिवाना या चित्रपटातलं नदीम श्रवण यांचं संगीत असलेलं समीर यांचं हे गीत आपण ऐकलं कुमार सानू आणि अलका याज्ञिक यांच्या आवाजात.

उदित नारायण आणि अलका याज्ञिक यांनी हे गीत गायलं एक रिश्ता या चित्रपटासाठी. श्रोते हो, या गीताबरोबरच लख लख चंदेरी अंतर्गत हिंदी चित्रपट संगीताचा हा कार्यक्रम आता समाप्त होत आहे. हा कार्यक्रम प्रसारित झाला आकाशवाणीच्या रत्नागिरी केंद्रावरून.

0: वारणा श्रीखंड चीज पनीर वारणाची दर्जेदार उत्पादने सर्वत्र उपलब्ध.
1: इंद्रधनुष्य या कार्यक्रमात आता ऐकूया हिमालयातील 12,100 फूट उंचीवरील दयारा बुग्याल हा ट्रेक पूर्ण केलेल्या मंजिरी गोखले यांची पूर्णिमा साठे यांनी घेतलेली मुलाखत.

0: श्रोते हो नमस्कार. इंद्रधनुष्यच्या आजच्या कार्यक्रमात मी पूर्णिमा साठे आपलं मनापासून स्वागत करते. सहलीला जाणं किंवा निसर्ग भ्रमंती करणं प्रत्येकालाच आवडतं, पण प्रत्येकाला जमतं असं नाही. अर्थात त्यासाठी जमवावंही लागतं. काही जणींना याची फार आवड असते आणि निसर्गामध्ये फिरणं किंवा एखादे ट्रेक करून पाहणं हा त्यांचा छंदही असू शकतो. तर अशा ट्रेकमध्ये जाऊन आल्यानंतर काय अनुभव असतो किंवा तिथे जाताना काय तयारी लागते, कशा पद्धतीचा आनंद तिथे मिळतो असं आपल्याही मनात येतं. तर आज आपण जाणून घेणार आहोत की या ट्रेकसाठी नेमकं कशी तयारी करावी लागते, तिथे गेल्यानंतरचा काय आनंद आहे. असाच एक ट्रेक करून आलेल्या मंजिरी गोखले आज आपण त्यांना आमंत्रित केलंय स्टुडिओमध्ये. नमस्कार.
1: नमस्कार.
0: नुकताच त्यांनी उत्तराखंड मधला दयारा बुग्याल हा ट्रेक त्यांनी पार केलेला आहे. प्रथमतः खूप खूप अभिनंदन त्याबद्दल तुमचं.
1: धन्यवाद.
0: नेमकं ट्रेकसाठी जावं असं कधी मनात आलं?
1: कोकणातच मी वाढलेली आहे. माझं गाव सिंधुदुर्ग जिल्ह्यामध्ये होतं, त्यामुळे तिथे असताना आंब्याच्या बागेत फिरणं म्हणा किंवा डोंगर चढणं हे सगळं तेव्हापासून आवडायचं आणि तीच आवड मी पुढे सुद्धा जपत आले. सह्याद्रीमधल्या

0: वेगवेगळ्या ट्रेक्सना मी थोड्याफार प्रमाणामध्ये गेलेली आहे आणि तिथला अनुभव थोडासा होता. पण मनात अशी इच्छा होती की एखादा हिमालयीन ट्रेक आपल्याला करायचा आहे, कारण खूप ऐकलं होतं त्याच्याबद्दल, तिथल्या निसर्ग सौंदर्याबद्दल असेल किंवा तिथे येणाऱ्या अनुभवांबद्दल असेल. म्हणजे मी मुळात कारणाकडे येते की असं का मला वाटायला लागलं की आपल्याला हे जमेल. तर त्यासाठी हे कारण घडलं, कोकण कोस्टल मॅरेथॉन मध्ये जेव्हा पहिल्या वर्षी मी भाग घेतला, 5 किलोमीटर मध्येच घेतला होता, आणि त्या 5 किलोमीटर मध्ये मी आपल्या म्हणजे माझ्या वयोगटामध्ये मी पहिली आले होते. माझ्या फिटनेस बद्दल कॉन्फिडन्स मला तिथे आला सुरुवातीला की आपण या वयात सुद्धा, आता माझं वय 49 आहे, पण या वयात सुद्धा आपण एवढं करू शकतो, एवढं धावू शकतो. त्यानंतर यावर्षी मी त्याच स्पर्धेमधल्या 10 किलोमीटर मध्ये सुद्धा भाग घेतला होता आणि ती सुद्धा यशस्वीरित्या पूर्ण केली होती. तेव्हा मला खरंच कॉन्फिडन्स आला की आपण असं काहीतरी करू शकतो. तसं म्हटलं तर सह्याद्रीमधला ट्रेक आणि हिमालयातला ट्रेक ह्याच्यामध्ये बऱ्यापैकी फरक आहे. एक तर त्याची उंची कमी असते, सह्याद्रीची उंची आपल्याला माहिती आहे हिमालयापेक्षा खूपच कमी आहे, आणि तिथे विशिष्ट अशा गिअर्सची गरज नसते. म्हणजे जसं की विशिष्ट काठ्या असतील, विशिष्ट जॅकेट्स असतील की जे सह्याद्रीमध्ये आपल्याला लागत नाहीत, कारण तिथे एवढं टेम्परेचर डाऊन नसतं. पण हिमालयामध्ये तसं होत नाही. जिथे आम्ही जाणार होतो तिथे तर बघितलं त्यावेळेला तर ते मायनस टेम्परेचर सुद्धा होतं.
1: अच्छा.
0: पण नॉर्मली टेम्परेचर 1 ते 2 डिग्री सेल्सिअस पर्यंत खाली जातं तिथे. तर त्यासाठी विशिष्ट प्रकारचे जॅकेट्स किंवा विशिष्ट प्रकारच्या टोप्या, हँडग्लोव्ज हे सगळ्याची आवश्यकता असते, जे की सह्याद्रीमध्ये नसतं. तर त्यामुळे ते एक मला होतं की आपल्याला हे सगळं झेपेल का. मी आधी म्हटल्याप्रमाणे की जसं मी मॅरेथॉनमध्ये धावल्यानंतर मला माझ्यामध्ये कॉन्फिडन्स निर्माण झाला की हा आपण हे करू शकतो, आणि मग मी माझ्या मैत्रिणींना सांगितलं मी रेडी आहे आपण जाऊया.
1: हा जो ट्रेक आहे आताच तुम्ही म्हणालात की त्याची उंची सह्याद्रीपेक्षा जास्ती आहे, नेमकी किती उंची आहे?
0: हा जो दयारा बुग्यालचा जो टॉप आहे म्हणजे समिट म्हणतो आपण त्याला, तो आहे 3600 मीटर किंवा 12,100 फूट उंचीवरती तो आहे. आणि एवढ्या उंचीवरतीचे प्रॉब्लेम थोडे वेगळे असू शकतात.
1: नक्कीच.
0: अशा प्रकारे या ट्रेकला जायचं आम्ही निश्चित केलं.
1: तर अर्थातच नेमका ट्रेक कशा पद्धतीत पूर्ण केलात हे मला वाटतं श्रोत्यांना सुद्धा नक्की आवडेल की नेमका प्रवास कसा होता, काय काय अनुभव आले.
0: हो, हा ट्रेकला जायचं जेव्हा आम्ही ठरवलं तेव्हा एका विशिष्ट कंपनीशी आम्ही कॉन्टॅक्ट केला आणि त्यांच्यातर्फे हा ट्रेक आयोजित केला जाणार होता. त्यांच्या कॉन्टॅक्टमध्ये आल्यानंतर त्यांनी आम्हाला सगळे त्याची माहिती पाठवली की आपल्याला कसं कसं जायचंय. एकूण 4 दिवसांचा हा ट्रेक आहे. पहिल्या दिवशी आपण किती उंचीवर पोहोचायचं, दुसऱ्या दिवशी किती, हे सगळं त्यांनी आम्हाला पाठवलं. आणि त्याबरोबर त्यांनी काही आम्हाला अशा गोष्टी सांगितल्या की ज्या आम्ही कंपल्सरी पूर्ण करणं आवश्यक आहे, जसं की मेडिकल एक्झामिनेशन आणि मेडिकल फॉर्म भरून आम्हाला तो त्यांना पाठवायचा होता.
1: अच्छा, काय काय असतं त्यामध्ये?
0: तर त्याच्यामध्ये आम्हाला त्यांनी असं सांगितलं होतं की तुमचं ब्लड प्रेशर, तुमचा पल्स रेट हा त्यांनी सांगितलेल्या रेंजमध्येच असायला पाहिजे. त्यानंतर तुम्हाला कुठलेही श्वासोच्छ्वासाच्या संदर्भातले आजार असता कमा नाहीत, जसं की अस्थमा किंवा दमा असं, किंवा तुम्हाला कुठलेही किडनीचे आजार, लंग्सचे आजार असता कमा नाहीत. हेवी डायबिटीस काही जणांना असतो, ते पण तिथे अलाउड नाहीये. किंवा हृदयाच्या संबंधित जे काही आजार असतात तर ते पण नाही चालू शकत. आणि या सगळ्या संदर्भामध्ये त्यांनी एक फॉर्म पाठवला होता, तो आपल्या रेग्युलर डॉक्टरांकडनं जाऊन, डॉक्टर MBBS MD असायला हवेत ते, त्यांच्याकडनं जाऊन तो आपली फिजिकल एक्झामिनेशन करून यायची आणि तो त्यांना पाठवायचा होता.
1: अच्छा.
0: म्हणजे एवढी सगळी त्याची फॉर्मॅलिटी होती. आणि तो फॉर्म भरून दिल्यानंतर आमचा इन्शुरन्स पण झाला, कारण हा जो ट्रेक आहे तो खरं तर तो निसर्ग भ्रमंतीच आहे. म्हणजे असा तो खूप काही धाडस किंवा प्रोफेशनल जे ट्रेकर्स असतात तसा तो ट्रेक नाहीये. एक नॉर्मल आपण फिरायला जातो तसा आहे, पण तो तेवढा सुद्धा सोपा नाहीये. थोडेसे धोके त्याच्यामध्ये सुद्धा आहे, ते त्यांनी मेन्शन आधीच ऑलरेडी केले.
1: आणि कसं आहे, शेवटी हा निसर्ग आहे, तो कधी बदलेल हे सांगता येत नाही, आणि त्यामुळे धोका केव्हाही येऊ शकतो.
0: अगदी नक्कीच. आणि हिमालय च्या संदर्भात मी असं सांगेन की तिथला निसर्ग इतक्या पटकन बदलतो की धोका कुठल्याही क्षणी निर्माण होऊ शकतो. आणि दुसरी तयारी जर म्हटलं तर ती आपल्या मनाची तयारी आणि आपल्या शरीराची तयारी. तर ती मनाची तयारी तर काय आमची झालेलीच होती की जायचंच आपण, हे ठरवलेलंच होतं. आता फिजिकल फिटनेससाठी त्यांनी आम्हाला असं सांगितलं होतं की तुम्ही चढ चढायची प्रॅक्टिस करा. तर ती प्रॅक्टिस मी सुरूच ठेवली. रोज साधारण 6 किलोमीटर तरी मी चालायचे, त्याच्यामध्ये 1-2 किलोमीटर चढ असलाच पाहिजे अशी प्रॅक्टिस मी ठेवलेली होती.
1: जेव्हा प्रत्यक्ष तिथे जाऊन पोहोचलात, नेमका कसा ट्रेक सुरू कसा झाला?
0: हा, ट्रेक बद्दल सांगायचं झालं तर हा जो दयारा बुग्याल जो ट्रेक आहे तो डेहराडून पासून डेहराडून पर्यंत असा त्यांचा ट्रेकचा प्रोग्राम होता. पहिल्या दिवशी आम्हाला डेहराडूनला जेव्हा सुरुवात झाली तेव्हा डेहराडून पासून नातीन नावाचं एक गाव आहे, जे उत्तरकाशी नावाचं जे गाव आहे त्याच्यापासून थोडं 50-60 किलोमीटर वरती आहे. तर तिथे आमचा बेस कॅम्प होता.
1: बरं.
0: आणि हे अंतर डेहराडूनपासून साधारणपणे 185 किलोमीटर आहे, पण त्याला जाण्यासाठी 6 ते 7 तास लागतात, कारण पूर्ण डोंगराचा घाटांचा रस्ता आहे. तिथे पोहोचल्यानंतर आम्हाला सगळे एकत्र जमवलं, त्यांनी एकमेकांची ओळख झाली आणि माहिती करून घेतली की तुम्ही कुठल्या ह्याच्या आधी

0: ट्रेक केलेला आहे का, तुम्हाला चढण्याचा उंचीवरती जाण्याचा सराव आहे का? कारण तिथे सगळ्यात महत्वाचा जो भाग असतो तो म्हणजे अल्टिट्यूड, म्हणजे उंची. आणि तुम्हाला उंचीवरती चढायचे आणि सामान घेऊन चढायचे,
1: बरोबर.
0: तर त्यामुळे हा एक खूप महत्वाचा भाग होता की तुम्ही एवढ्या उंचीवरती तुम्हाला काही त्रास होणार नाही ना. तर त्यासाठी त्यांनी आम्हाला तिथे आमचं बीपी चेक केलं किंवा ऑक्सिजन चेक करतात ते. आपला तो जो बेस कॅम्प आहे नातीन नावाचं गाव, तर तो मुळात 7000 फूट वरती आहे समुद्रसपाटीपासून, त्यामुळे तिथे काही जणांना त्रास होऊ शकतो हवा विरळ असण्याचा. सुदैवाने आमच्यापैकी कुणालाही तो त्रास झाला नाही. 19 जणांची आमची टीम होती. मग तिथे त्यांनी सगळं आम्हाला सगळं सांगितलं की उद्याला आपल्याला कसं चढाई करायची वगैरे. बेस कॅम्प पासून पहिला दिवस जो होता, तर तो गुई नावाचं एक छोटस गाव आहे, ते या नातीन गावापासनं साधारणपणे 3000 फूट उंचीवरती आहे. म्हणजे पहिल्या दिवशी आम्ही सलग 3000 फूट चढलो आणि ते चढायला साधारण 5 किलोमीटर आम्हाला जायला लागलं. सगळा चढ होता. त्याआधी मला एक गोष्ट सांगायची अशी आहे की हा जो चढ आम्हाला चढायचा होता, तर त्याच्यामध्ये आम्हाला आमच्या पाठीवरती आमचं ओझं घेऊन चढायचा होता.
1: तर
0: आदल्या दिवशी त्यांनी आम्हाला जेव्हा बोलावलं तेव्हा त्यांनी सांगितलं की उद्याला तुम्हाला जेव्हा सुरुवात करायची आपल्याला ट्रेकला, तर तुम्हाला जेवढं सामान कमीत कमी लागेल तेवढंच सामान तुम्ही फक्त तुमच्या बॅगेमध्ये घ्या. तर कमीत कमी म्हणजे काय, तर हे सुद्धा आपल्याला कळायला पाहिजे की आपण जे नेहमी फिरायला जातो तेव्हा आपण बरंच सामान कॅरी करत असतो, हे पण तसं इथे करून चालत
1: अगदी आवश्यक आहे तेवढंच घ्यायला
0: हवं. हा खूप महत्वाचा फरक मला जाणवला. त्यामुळे अगदी इसेन्शियल म्हणजे लागणारे कपडे आणि थंडीचं सामान हे इसेन्शियल गोष्टी आणि काही मेडिसिन
1: बरोबर
0: आणि पाणी महत्वाचं एवढं घेऊन आपल्याला ते चढायचं असतं. साधारण 6 ते 7 किलोचं आमचं ओझं होतं.
1: अच्छा.
0: ते घेऊन आम्हाला चढायला आम्ही सुरुवात केली नातींपासून. तर पहिल्या दिवशी आम्हाला गुई नावाच्या पहिल्या आमच्या कॅम्पकडे जायचं होतं. तर तो जसं मी म्हटले तो 3000 फूट उंचीवरती होता नातींपासून. तर ते चढायला आम्हाला साधारण 4 ते 4.5 तास लागले आणि सतत चढतच होतो आम्ही. त्यांनी आम्हाला असं सांगितलं होतं की जेव्हा तुम्हाला प्रॉब्लेम काय येऊ शकतो, तर तुम्हाला रेस्पिरेशनला त्रास होऊ शकतो, कारण तुम्ही अचानक उंची गाठताय, अल्टिट्यूड तुमचा खूप वाढणार
1: आहे,
0: तर तुम्हाला मळमळायला लागू शकतं, तुम्हाला चक्कर येऊ शकते, डोकं जड होऊ शकतं. तर यासाठी तुम्ही थोडं थोडं थांबा. आपल्याला काही कुठलीही स्पर्धा गाठायची नाहीये, म्हणजे हा पुढे जातो मग मी त्याच्या पुढे कसं जाईन असं काही करायचं नाहीये. तुमच्या स्पीडनी तुम्ही चढा,
1: स्वतःची काळजी घेऊन वरती जायचं.
0: हे खूप महत्वाचं आहे की तिथे स्वतःची काळजी स्वतःच घ्यायची आणि तिथे दुसरा कुठलाही मेडिकल तुम्हाला फॅसिलिटी अव्हेलेबल नसणार आहे. जे आम्ही पहिल्या कॅम्पवरती म्हणजे बेस कॅम्प सोडून पहिल्या कॅम्पवरती गुईवरती आम्ही पोहोचलो, तिथे टेंट्स वगैरे त्यांनी लावून ठेवलेले होते. त्या कॅम्पचं वैशिष्ट्य असं की तिथे इलेक्ट्रिसिटी नाही. म्हणजे त्यांनी आम्हाला आधीच सांगितलं होतं की इथून पुढे 3 दिवस तुम्हाला इलेक्ट्रिसिटी कुठेही मिळणार नाही, त्याच्यामुळे तुमचा मोबाईल जो काय आता तुमचा चार्जिंग झालेला असेल पण तो किती दिवस चालेल आपल्याला माहिती नाही. तर ही एक मानसिक तयारी आपली असायला पाहिजे की पुढे आपल्याला मोबाईल नाहीये किंवा कॉन्टॅक्ट नाही कुठलाही जगापासून. तर अशा प्रकारे आम्ही साधारणपणे 10000 फूट उंचीवरती पहिल्या दिवशी आलो. त्याच्यामध्ये काही जणांना थोडा त्यांनी सांगितल्याप्रमाणे मळमळ, चक्कर येणं किंवा उल्टी होणं असा त्रास झाला. सुदैवाने माझ्या बाबतीत काही झालं नाही. वेल अक्लमटाईज आम्ही झालो तिथे.
1: अच्छा.
0: आणि मग तिथनं आम्हाला त्या दिवशी रात्री परत त्यांनी मीटिंग घेऊन पुढचा आमचा काय प्रोग्राम असेल ते सांगितलं. त्याच्या पुढे साधारणपणे आम्हाला 1000 फूट उंच आम्हाला पुढच्या दिवशी जायचं होतं.
1: अशा प्रकारे तुमचा ट्रेक हा यशस्वीपणे सुरू झालेला होता. आणि आता जसं म्हणालात तसं की सुदैवाने काही त्रास झालेला नाही, पण जसं आपण मगाशी म्हणालो होतो की शेवटी हा निसर्ग आहे, कुठेतरी काहीतरी आपल्याला वेगळेपण आपल्याला जाणवतं किंवा एखादा अचानक म्हणतो ना की एखादी घटना घडते किंवा एखादा धोका उद्भवतो असं काही झालं.
0: सांगायची गोष्ट अशी की पहिला जेव्हा आम्ही गुई नावाच्या गावामध्ये कॅम्प केला, गुई गाव म्हणायचं तर ते गाव सुद्धा नव्हतं, 7-8 झोपड्या होत्या तिथे आणि ते फक्त या कॅम्पिंगसाठीच ती लोक येऊन राहतात आपल्या मदतीसाठी. त्यांचा तो व्यवसायच आहे की ह्या सगळ्या ट्रेकर्सना मदत करणं. तर तिथे आमच्या सगळ्या कंपनीचे तिथे टेंट लागलेले होते आणि आमच्या ठरलेल्या नियोजित तंबूमध्ये आम्ही रात्रीच्या वेळेला जाऊन झोपलो. आता तिथे ती पण एक सिस्टीम असते की तिथे तुम्हाला झोपायला साधं आपण उघड्यावरती म्हणजे नुसतं टेंटमध्ये झोपू नाही शकत, कारण रात्रीचं टेम्परेचर तिथे 1 ते 2 डिग्री पर्यंत खाली जातं. आम्ही जेव्हा गेलो तेव्हा तिथलं टेम्परेचर साधारण 15 डिग्री वगैरे होतं, पण त्यांनी सांगितलं की ते रात्री कदाचित मायनस पण होऊ शकतं, कारण ह्याच्या आधी 2 दिवसापूर्वी तिथे बर्फ पडला होता. मग त्यांनी आम्हाला आधीच सांगितल्याप्रमाणे स्लीपिंग बॅग्स दिल्या. तर स्लीपिंग बॅग ही अशी असते की ती पूर्णपणे इन्सुलेटेड असते की ज्याचा बाहेरच्या हवेशी काही आतमध्ये संपर्क येऊ शकत नाही, त्यामुळे आपलं टेम्परेचर कायम राहतं आपल्या बॉडीचं. म्हणजे मला जाणवलेला असा त्याचा अनुभव असा की ज्यांना असं छोट्याशा जागेमध्ये झोपायचा ज्यांना काही फोबिया असतो त्यांना त्याचा थोडा त्रास होऊ शकतो की जो मला बरा झाला की त्या स्लिपिंग बॅग मध्ये घुसल्यानंतर इतकं घुसमटायला झालं की मला असं वाटत होतं की हे सगळं फाडून बाहेर यावं आणि असा मोकळा श्वास घ्यावा. ऍक्च्युली त्यांना आपल्याला तोंडाजवळची जागा रिकामी असते, म्हणजे आपल्याला श्वास घेता येतो असं काही पूर्ण आपण आतमध्ये जात नाही, पण तरी सुद्धा एक हातपाय बांधलेल्या अवस्थेत जसं आपल्याला कुठेतरी बंदी करून

0: खरंय,
1: बर.
0: असं काहीतरी जे एक फिलिंग असतं ना, ते खूप हॉरिबल होतं माझ्यासाठी, कारण असं कधीच अनुभवलेलं नव्हतं. तर अशा प्रकारे रात्री आम्ही 8 वाजता जेवण वगैरे करून तंबूमध्ये स्लीपिंग बॅगमध्ये झोपलो, आणि साधारणपणे 2 ते 3 सुमारास प्रचंड कुत्रे भुंकण्याचा आणि असे एखादा हिंस्त्र पशु असल्याचा आवाज गुरगुरण्याचा वगैरे यायला लागला. तर आम्हाला भीती वाटायला लागली की काय, म्हणजे काय बिबट्या किंवा तिकडचा कुठला पॅन्थर विंथर काय आला की काय, कदाचित तो येऊ पण शकतो असं त्यांनी सांगितलेलं होतं. पण आम्ही काहीही न बोलता गुपचूपपणे आमच्या टेंटमध्ये झोपलो, आणि 3 वाजल्यानंतर तिथला निसर्ग प्रचंड बदलला. अचानक गडगडाट सुरू झाला.

0: नंतर थोडासा बर्फ किंवा गारांचे तुकडे म्हणजे गारांचे छोटे छोटे कण टेंटवरती पडायला लागले आणि पूर्ण मौसमच बदलून गेला. त्यामुळे आम्हाला झोप लागलीच नाही 3 वाजल्यानंतर. तिथे पहाटे 5 वाजता चांगलं फटफटीत उजाडतं, त्यामुळे आम्ही 5 उठलो सगळे. बघतो तर बाहेर पाऊस पडत होता आणि गारांचा पाऊस होता साधा नाही. ह्याच्या आधी त्यांनी सांगितलं होतं की हिमालयातला मौसम हा कधीही बदलू शकतो, त्याप्रमाणे आम्हाला त्याचा अनुभव आला. त्यांनी आमची परत मीटिंग घेतली आणि सांगितलं की आता जो पुढचा चिलापाडाचा जो आमचा कॅम्प आहे तो आता आपण या सिच्युएशन मध्ये जाऊ शकत नाही, कारण जर ह्या पावसात तुम्ही जर गेलात तर तुमचा अपघात होण्याची शक्यता आहे. कारण तिथला दगड असा आहे हिमालयाचा की तो खूप ठिसूळ आहे, सह्याद्रीसारखा नाहीये. परत हा एक फरक जाणवला. सह्याद्रीमध्ये तुम्ही कुठल्याही कपारीमध्ये बोट घालून आपण वरती चढू शकतो.
1: कडकपणा
0: आहे त्याला, एक ज्वालामुखीजन्य तो असल्यामुळे. इथे तसं नाहीये, हा कधीही तिथले दगड खाली निसटून येऊ शकतात. आणि असा जेव्हा पाऊस पडतो तेव्हा तर ही शक्यता खूप असते. तेव्हा त्याने सांगितलं की ही रिस्क काय आम्ही घेणार नाही आणि आज आपण जे कॅम्पिंग करणार होतो ते काय आपण आज करू शकत नाही. आणि हे त्यांनी 9 आम्हाला सांगितलं, मग आमचा थोडा मूड ऑफ झाला की अरे काय आहे आता आपण परत इथेच थांबायचं का. पण परत अचानक मौसम बदलला, म्हणजे हे जे मला जाणवलं ना अनप्रेडिक्टेबल, साधारण 10-11 सुमारास परत मौसम बदलला, एकदम स्वच्छ झालं सगळं आकाश. आणि मग त्यांनी ठरवलं की आता आपण कॅम्पिंग जरी नाही करू शकलो तरी त्या चिलापाडा नावाचं गाव आहे नागेश्वर म्हणून, तिथे एक देऊळ आहे, लेक खूप सुंदर आहे जे आम्ही बघणार होतो, ते बघून आपण परत गुईलाच परत यायचं असं त्यांचा प्लॅनिंग झालं. आणि जसं ते सांगतात, ते गाईड आहेत, त्यांना माहिती असतं जास्ती, त्याच्यामुळे आपण आर्ग्यू करायचं नाही की आम्हाला जायचंच आहे, कारण त्यांना तिथल्या निसर्गाचा पूर्ण अनुभव असतो.
1: बरोबर.
0: तर त्यामुळे त्यांचं आम्ही सगळं फॉलो केलं आणि आम्ही त्या लेकसाठी जायला निघालो. साधारण 2.5 ते 3 किलोमीटर चढाई होती. तिथे गेलो, तिथला निसर्ग खूप सुंदर अनुभवता आला. तिथे फोटो सेशन झालं आमचं ऑब्व्हियसली. खूप गार वारा आणि झोंबणारा वारा ह्याचा अनुभव घेतला. तिथे पाऊस पडतच होता आणि परत आम्ही गुई या आमच्या कॅम्प जवळती आम्ही संध्याकाळी परत आलो.
1: अच्छा, अशा पद्धतीमध्ये तुम्ही तुमच्या कॅम्प वरती परत आलात. आणि मग जे शिखर जे होतं की जे तुमचं उद्दिष्ट होतं तिथे कधी गेलात?
0: जे आम्ही चिलापाडाहून जाणार होतो त्याच्याऐवजी आता असं झालं की गुईवरनच आम्हाला ते शिखर गाठायचं होतं, म्हणजे थोडं अंतर आमचं वाढलं कारण खाली उतरून आम्हाला परत वर जायचं होतं. दरम्यान एक गोष्ट अशी घडली की जी त्यांनी आम्हाला सांगितलं होतं की तुमचे श्वासोच्छ्वास तुमचा रेग्युलर आहे की नाही ते बघा, तुमचा ऑक्सिजन लेव्हल ते सतत चेक करत असतात. आम्ही कॅम्पला परत आल्यानंतर पण त्यांनी ऑक्सिजन चेक केला, तर आमच्यात 19 जणांपैकी एक मुलगी होती, तिचा ऑक्सिजन लेव्हल झपाट्याने कमी व्हायला लागली. हा एक खूप म्हणजे बघितलेला खूप भीतीदायक अनुभव होता. तिला श्वास घेता येईना, ती खूप धापा टाकायला लागली आणि तिचा ऑक्सिजन लेव्हल 67 खाली आली की जे 90 जास्ती लागतं. तेव्हा मग त्यांनी निर्णय घेतला की त्या मुलीला दुसऱ्या दिवशी तर नेणं शक्यच नाही वरती, तेव्हा तिला ऑक्सिजन लावायला लागला तिथे आणि दुसऱ्या दिवशी तिला परत बेस कॅम्प वरती पाठवण्यात आलं. म्हणजे इतकं ते धोकादायक असू शकतं, त्यामुळे आपला फिटनेस हा अतिशय महत्वाचा आहे तिथे. मग त्यानंतर आम्ही परत गुईवरनं दयारा बुग्याल जिथे मुख्य आम्हाला जायचं होतं तिथे आम्ही 3 जायला निघालो. आणि मग असं एन्जॉय करत होतो, खूप सुंदर निसर्ग आहे, म्हणजे अक्षरशः बघून असं वाटत होतं की किती हे सुंदर आहे, म्हणजे आपल्या भारतामध्येच हे आहे का सुंदर निसर्ग होता. आणि मध्येच ऊन पडत होतं, मध्येच ढग येत होते, त्यामुळे हे सगळं अनुभवत आम्ही वरती चढायला सुरुवात केली. आता अजून एक सांगायची गोष्ट म्हणजे तिथनं आम्हाला हिमालय काय हे आम्हाला तिथे प्रत्यक्ष अनुभवता आलं. जे आपण म्हणतो ना हिमालयाची उंची, ती काय ती आम्हाला कळली. म्हणजे आमच्या समोर जी शिखरं होती त्याच्यामध्ये प्रॉमिनंटली जी शिखरं होती, एक होतं गंगोत्री म्हणजे जिथनं आपली गंगा उगम पावते ते खूप लांब वर आम्हाला दिसत होतं. त्यानंतर श्रीकंठ नावाचं एक शिखर आहे, साधारणपणे 6600 उंचीवरती ते शिखर आहे, ते एक शिखर आम्हाला दिसलं. त्यानंतर एक काला नाग नावाचं शिखर आहे, 6378 वरती आहे, त्याला ब्लॅक पीक असं पण म्हणतात, ते समोर दिसत होतं.
1: अच्छा.
0: DK D2 नावाचं एक शिखर आहे, द्रौपदिका डंडा असं त्याला म्हणतात, 5670 वर आहे.
1: अच्छा.
0: आणि अजून एक शिखर दिसलं ते म्हणजे जानोली पीक, ते आहे 6632 उंचीवरती. अशी सगळी शिखरं अक्षरशः आमच्या समोर, म्हणजे भिंतीसारखा तो हिमालय असा समोर दिसत होता. आणि तो बघून आम्हाला इतकं भारी वाटलं ना, म्हणजे असं वाटलं की हेच बघण्यासाठी अक्षरशः डोळे आतुरलेले होते. असं अप्रतिम निसर्ग सौंदर्य बघायला मिळालं तिथे. आणि अजून एक सांगावं असं वाटतं की रात्रीच्या वेळचं जे आकाश आहे ते जसं मी तिथे बघितलं तसं मी आत्तापर्यंत कधीच बघितलेलं नाही. अक्षरशः म्हणजे पूर्ण मिट्ट काळोख, कारण तिथे इलेक्ट्रिसिटी नाहीच आहे, त्यामुळे पूर्ण मिट्ट काळोख. आणि एवढ्या उंचीवर आपण गेल्यामुळे जणू काही तारे आपल्या हाताला लागतील, इतके लाखो करोडो तारे मी आयुष्यात पहिल्यांदा बघितले. आणि ते अक्षरशः झुमरासारखे आपल्या डोक्यावरती लटकत होते आणि प्रचंड ब्राईट, त्यामुळे हा अनुभव अक्षरशः अविस्मरणीय आहे. आणि ह्याच्यासाठी परत परत जावं असं सुद्धा मला वाटतं की असे अनुभव अशा ठिकाणी गेल्याशिवाय आपल्याला मिळत नाहीत. हा खूपच छान नजारा मला बघायला मिळाला. आणि मग हळूहळू आम्ही त्या दयाराकडे जायला निघालो. तिथे एक छोटासा पॉइंट आहे, म्हणजे जेव्हा आम्ही पोहोचलो वरती तेव्हा तिथे देवदारांचे वृक्ष दिसायला लागले.

0: किंवा ते टिपिकल जे हिमालयीन वृक्ष असतात ते सगळीकडे दिसत होते. पाईन वृक्ष दिसला, त्यानंतर स्प्रूस नावाचा हे दिसला. म्हणजे जंगलातनच आमचा तो सगळा ट्रेल होता.
1: अच्छा.
0: तो चढून आम्ही एका विशिष्ट पॉइंटवर आलो जिथे बुग्याल दिसले. बुग्यालचा अर्थ असा आहे की गवताळ कुरण, त्याला तिकडे बुग्याल असं म्हणतात. असे दयारासारखे अनेक बुग्याल तिथे आहेत. म्हणजे थोडक्यात मोकळी जागा, जंगल आणि पहाड यांना जोडणारी मोकळी जागा. तर तिथे आता का जायचं, कारण या मे महिन्यामध्ये तिथे सुंदर फुलं उमलतात.
1: अच्छा.
0: हा, कारण तिथे गवताळ प्रदेश सगळा निर्माण होतो, बर्फ तिथनं गेलेलं असतं आणि अतिशय छान सुंदर फुलं आपल्याला दिसतात आणि तो नजारा बघून खरंच डोळे तृप्त झाले आमचे. तर आमच्या गाईडनी सांगितलं की इथेच थांबायचं नाहीये, आपल्याला अजून आपलं समिट करायचंय. समिटचा अर्थ ते दयाराचं जे शिखर होतं तिथे आम्हाला जायचं होतं. अजून पुढे अजून काही मीटरवरती ते होतं,
1: तो शेवटचा पॉईंट,
0: शेवटचा पॉईंट की जो चढून गेल्यानंतर आमचा ट्रेक पूर्ण होणार होता. तो 12,100 फुटावरती होता. आम्ही जेव्हा या पॉईंटवर पोहोचलो बुग्यालच्या, तिथे अक्षरशः ऊन इतकं सुंदर पडलं होतं, हवा खूप सुंदर होती, सगळ्यांनी फोटो बिटो काढले. पण आम्ही जेव्हा चालायला सुरुवात केली तेव्हा आमच्या लीडरनी सांगितलं की सगळ्यांनी आपल्या बरोबरचे पोंचो, पोंचो म्हणजे एक प्रकारचा रेनकोट असतो, म्हणजे कुठल्याही ट्रेकसाठी वापरतात, की जो आपल्या पाठीवरच्या पिशवी सकट आपण कव्हर करू शकतो, ते भिजता कमा नये म्हणून, तर तो बरोबर घ्या असं सांगितलं. तर काही जणांनी आमच्यापैकी त्याच्याकडे दुर्लक्ष केलं की एवढं सगळं ऊन पडलंय, आता कुठे पाऊस येणार आहे असं. पण जेव्हा आम्ही त्या दयारा पीक वरती पोहोचलो, अक्षरशः म्हणजे 5 मिनिटात निसर्ग इतका बदलला की म्हणजे असं वाटावं हे आश्चर्य आहे.
1: पुन्हा एकदा निसर्गाचा अनुभव,
0: निसर्गाचा रौद्र अवतार काय असतो तो आम्हाला बघायला मिळाला. ढगांचा गडगडाट, विजांचा कडकडाट, म्हणजे विजा असं वाटत होतं की आपल्या डोक्यावरतीच आहेत की काय, आणि परत गारा, थोडस हिम म्हणजे बर्फ थोडस पडायला सुरुवात झाली. आणि मग ज्यांनी तो नेलेला नव्हता रेनकोट त्यांची खरंच धावपळ झाली, कारण त्यांनी ऐकलं नव्हतं. म्हणून ज्या वेळेला आपण अशा ठिकाणी जातो तेव्हा तिथले जे लीडर्स असतात त्यांचं आपण पूर्णपणे ऐकायचं, कारण तिथला निसर्ग त्यांना बरोबर माहिती असतो.
1: बरोबर आहे.
0: तर अशा प्रकारे
1: संभाव्य धोके काय येऊ शकतात याची त्यांना पूर्णपणे कल्पना असते.
0: सुदैवानी मी तो नेला होता, त्याच्यामुळे न भिजता परत आम्ही जिथनं सुरुवात केली तिथे त्या छोट्याशा बुग्यालच्या जागेवरती आलो. अजून एक तिथे जातांचा अनुभव म्हणजे एक खडी चढाई होती की जो अक्षरशः म्हणजे 60 डिग्रीचा चढ होता पूर्ण.
1: अच्छा.
0: आपण जे नेहमी फिरायला जातो तेव्हा आपण ग्रुपने जातो, पण तिथे तसं करून चालत नाही, एका मागून एकच जायला लागतं. कारण पहिला पार करून जेव्हा पुढे जातो तेव्हाच मागच्यानी पाऊल ठेवायचं तिथे.
1: बर.
0: कारण का, पहिल्याच्या खाली जर तुम्ही असाल, कारण तो 60 डिग्रीची खडी चढाई होती आणि जवळजवळ असा 100 फूट जायचं होतं आम्हाला असं.
1: अच्छा.
0: तर तसं जाताना त्याने सांगितलं पहिला पुढे गेल्याशिवाय तुम्ही अजिबात जायचं नाही, तो जर खाली आला तर त्याच्या सकट सगळे खाली
1: येतील.
0: आणि तिथे आम्ही हिमालयाचं ते ठिसूळ जे रूप आहे ना ते तिथे बघितलं की तो पुढचा माणूस चढत असताना त्याचे अक्षरशः पायाखालचे दगड निसटत होते. म्हणजे असं हे करून पार करून आम्हाला ती चढाई करायला लागली. तो थोडासा कठीण भाग होता त्याच्यामधला. तर ते पार करून आम्ही समिटला पोहोचलो. तिथे पोहोचल्यानंतर इतका आनंद झाला आणि पुढे ही सगळी अशी हिमशिखर बघून तर खूप छान वाटलं. तिथे थोडा वेळ घालवला, लंच केलं आणि आम्ही खाली उतरायला
1: मार्गाला.
0: साधारणपणे 6 किलोमीटर आम्ही त्या दिवशी आमचा ट्रेक केला. सगळा चढावच होता, तेवढंच 6 किलोमीटर आम्हाला उतरायचं होतं.
1: अच्छा. आता उतरताना पण त्याच पद्धतीत तुम्ही उतरत आलात?
0: तर उतरताना पण घ्यायची काळजी काय, तर उतरताना जसं आपण चढताना थोडा वेळ लागतो बरोबर आहे, पण चढताना त्रास कमी होतो. काही जणांना उतरताना जास्ती त्रास व्हायला लागला, कारण गुडघ्यांवरती खूप प्रचंड भार पडतो उतरताना आणि पाठीवरती सामान असतं आपल्या.
1: म्हणजे जे सुरुवातीला त्यांनी सांगितलेलं असतं की तुमचा फिटनेस किती महत्वाचा आहे, त्याची मला वाटतं परीक्षा ही इथे.
0: फिटनेसचं महत्व या सगळ्या ट्रेकमध्ये प्रचंड जास्ती आहे. म्हणजे मला या ठिकाणी असं सांगावंसं वाटतं की एखाद्या व्यक्तीला जर जायचं असेल ट्रेकला आणि त्याला जरा जरी काही आजार असेल म्हणा किंवा काही प्रॉब्लेम्स असतील, पाय दुखत असतील, गुडघे दुखत असतील, काही असेल, तर त्यांनी पूर्ण बरं झाल्याशिवाय असा ट्रेक करू नये असं मला वाटतं. कारण असं जर त्यांनी करायचा प्रयत्न केला तर तो त्यांना जेवढा त्याचा त्रास आहे तेवढाच इतरांना सुद्धा त्याचा त्रास होऊ शकतो. कारण वरती जेव्हा तुम्ही पहिला जो आमचा कॅम्प होता तर तिथे गेल्यानंतर कुठलाही मेडिकल इमर्जन्सीसाठी कुठलीही सोय तिथे अव्हेलेबल नसते. ह्याचा अनुभव आम्हाला लगेच तिसऱ्या रात्री आला, तो मी तुम्हाला सांगेनच. म्हणजे मेडिकलची सुविधा जर हवी असेल तर तुम्हाला बेस कॅम्पलाच परत यायला लागतं.
1: अच्छा.
0: ऑक्सिजन सिलेंडर ते नेलेले असतात त्यांच्याबरोबर, पण त्याच्याशिवाय जर काही तुम्हाला झालं तर तिथे कुठलीही सोय नाहीये. एक तर तिथे लाईट नाहीये, मोबाईलचं नेटवर्क नाहीये, त्यामुळे पटकन काही आपण
1: कोणाशी संपर्क साधू शकत नाही,
0: मेडिकल हेल्प आपण नाही मागू शकत. आणि मग असं करून आम्ही परत ते 6 किलोमीटर उतरून परत गुई नावाच्या आमच्या कॅम्प पर्यंत आलो.
1: आता म्हणालात की असा एक मेडिकलच्या बाबतीतला अनुभव तुम्हाला आला, तर त्याबद्दल थोडं.
0: जेव्हा आम्ही तो कॅम्पवरती परत आलो तिथे आमचं गेम्स वगैरे झाले, ते एंटरटेनमेंटसाठी थोडंसं आम्हाला असं गुंगवून ठेवण्यासाठी म्हणा किंवा मजा म्हणून आमचे गेम्स वगैरे पण घ्यायचे. आणि एवढं सगळं करून सुद्धा आम्ही थकलेलो नव्हतो ह्याचं मला खूप आश्चर्य वाटलं. माझ्या स्वतःच्या बद्दल मला ह्याचं आश्चर्य वाटलं की एवढं 6 किलोमीटर चढून 6 किलोमीटर उतरून सुद्धा काही

0: होत नव्हतं आणि आम्हाला इतकं फ्रेश वाटत होतं. कदाचित त्या स्वच्छ हवेचा आणि तिथे जे अव्हेलेबल असलेलं झऱ्यातलं पाणी, अक्षरशः आम्ही डोंगरातलं पाणी पित होतो तिथे,
1: बर
0: तिथल्या त्या हवेमुळे, शुद्धतेमुळे कदाचित असेल,
1: निसर्गाशी एकरूप
0: एकरूप झालेलो होतो आणि त्यामुळे फ्रेश होतोय आम्ही एकदम. आणि आम्ही जेव्हा झोपायला गेलो साधारणपणे रात्री 9 सुमारास, त्याच्यानंतर आमच्यातलेच एक जण होते तर त्यांना अचानक एपिलेप्सीचा अटॅक आला तिथे. ते जेव्हा पडले अटॅक येऊन, आणि ते सगळं बघणं हे खूप भीतीदायक होतं की या एवढ्या वरच्या उंचीवरती काय करणार आता. पण सुदैवानी ऑक्सिजन सिलेंडर वगैरे होता, त्यांना तो लावला आणि शेजारी एक कॅम्प दुसरा होता त्याच्यामध्ये एक डॉक्टर होते, त्यांनी येऊन वेळेत त्यांना ट्रीटमेंट केली. म्हणजे सुदैवानी त्यांना काही झालं नाही, त्यांना औषधं दिली गेली आणि व्यवस्थित झाले ते.
1: बरोबर आहे. हे सगळं ऐकताना एक गोष्ट प्रकर्षाने जाणवते की नेहमीच्या ज्या ट्रिप्स असतात आणि हे जे असे साहसी म्हणू शकतो आपण, तर एक मोठा फरक असा जाणवतोय की ही टीमवर्क आहे आणि शिवाय आपण मला वाटतंय म्हणून असं काही करायला जायचं नसतं.
0: नक्कीच नक्कीच. टीमवर्क बद्दल मी हेच सांगेन की या सगळ्या 19 जणांपैकी मी सगळ्यात मोठे होते वयानी. बाकी सगळी जी होती ती एक 30 वर्षाची मुलं किंवा काही होती ती अगदीच 20-25 वर्षाची पण मुलं होती. पण त्यांनी सगळ्यांनी, मी आणि माझ्या काही मैत्रिणी पण होत्या, त्या एक 40-42 वर्षाच्याच होत्या, या सगळ्यांना इतकं सांभाळून घेतलं ना की जेव्हा जेव्हा असं कधी वेळ आली की एखादं काहीतरी उडी मारून काही करायचंय किंवा कुठला तरी कठीण पॅच आलाय, तर ते आमच्यासाठी थांबत होते किंवा ते काळजी घेत होते आमची. आणि हेच अपेक्षित आहे. आणि एकमेकाला खाणं पुरवणं किंवा जाताना तुम्हाला पाणी हवंय का विचारणं, त्यामुळे ते आम्हाला खूप छान वाटलं की ती एक आमची टीम तयार झाली. त्यामुळे अशा ट्रेकमध्ये जाताना केवढं तुमचं बॉन्डिंग होतंय हे खूप महत्वाचं आहे.
1: बरोबर आहे. कारण प्रत्येक जण एकमेकांची काळजी घेऊन सगळ्यांना बरोबर घेऊन जात असतं. कुणालाही असं नाही वाटतं का मग की मी जाईन की नाही
0: किंवा मी पहिला जाणार असं काही नसतं. एक आमच्यातलीच एक होती, तिला चालण्याचा प्रॉब्लेम होता, ती सगळ्यात शेवटी येत होती. पण तिच्या बरोबर थांबणारे सुद्धा काही जण होते की मी तुमच्या बरोबर आहे, तुम्ही काही काळजी करू नका, तुमच्या बरोबर मी शेवटपर्यंत आहे. आणि ते जे आमचे टूर गाईड होते ते सुद्धा एक सगळ्यात पुढे, एक मध्ये आणि एक सगळ्यात शेवटी, की ते कुणालाही मागे सोडत नव्हते.
1: त्यांच्या सगळ्यांवरती लक्ष होतं त्यांचं.
0: अगदी अगदी. त्यामुळेच हे आमचा जो ट्रेक होता तो अतिशय काही निर्विघ्नपणे पार पडला. त्यानंतर आमच्या ट्रेकच्या चौथ्या दिवशी गुई कॅम्प वरून आम्ही परत तेवढंच 5 किलोमीटर खाली उतरून आलो आणि खऱ्या अर्थाने आमचा ट्रेक पूर्ण झाला. तो उतरताना सुद्धा खूप उतार होता, जसा खूप चढा होता पहिल्या दिवशी तसाच खूप उतार होता. त्यामुळे काही जणांना त्याचा त्रास झाला, कारण गुडघ्यांचे प्रॉब्लेम ज्यांना असतील, मी मगाशी म्हटलं त्याप्रमाणे, तो त्रास होऊ शकतो. पण सुदैवानी असा फार कुणाला काही मेडिकल इश्यूज आलेले नाही आणि खूप छान पद्धतीने आम्ही परत आमच्या नातीन ह्या बेस कॅम्प वरती परत आलो.
1: अच्छा. सुरुवातीलाच तुम्ही मुलाखतीच्या असं सांगितलं होतं की तुम्हाला आवड आहे निसर्ग भ्रमंतीची. ती निसर्ग भ्रमंती आणि असे ट्रेक ह्याच्यामध्ये सुद्धा नक्कीच खूप मोठा फरक तुम्हाला जाणवला असेलच. मग हा ट्रेक करून आल्यानंतर स्वतःमध्ये काही बदल झाला असं वाटलं?
0: नक्कीच. अगदी खरंच सांगते की माझ्यामध्ये बदल हा झाला की माझ्या स्वतःबद्दल मला कॉन्फिडन्स निर्माण झाला की आपण हे करू शकतो. म्हणजे वय हा काही फार मोठा मुद्दा नाहीये. जर तुम्ही फिट असाल एखाद्या गोष्टीसाठी तर तुम्ही नक्की अशा प्रकारचे अनेक ट्रेक सुद्धा ह्याच्यानंतरचे सुद्धा करू शकता. आता हा जो माझा ट्रेक होता तो त्याचे 3 प्रकार असतात, इझी, मॉडरेट आणि हार्ड. आमचा जो होता तो इझी टू मॉडरेट अशा प्रकारचा होता. म्हणजे त्याच्यामुळे हा कॉन्फिडन्स आला की आपण हे करू शकतो. आपलं शरीर खूप खंबीर असतं, आपण स्ट्रेच करत नाही त्याला. म्हणजे एका दिवसात 5 किलोमीटर चढणं, हातात बॅग, 7 किलोच्या पाठीवरती बॅगा घेऊन, नुसतं जर मी म्हटलं असतं की हा आपण चढू शकतो तर मी ही कल्पना सुद्धा केली नसती. पण प्रत्यक्षात जेव्हा हे करायची वेळ आली तेव्हा आपलं शरीर आपल्याला साथ देतं, हा अतिशय चांगला स्वतःबद्दलचा अनुभव आला. आणि दुसरं अशी जाणीव झाली ती हिमालयाची शिखरं बघून की हा निसर्ग केवढा प्रचंड आहे आणि आपण किती नगण्य आहोत त्याच्या पुढे. आणि आपले इगोज आणि आपली भांडणं आणि जे काय आपल्या काय म्हणतो आपण चिंता करतो किंवा इतर कुठले वादविवाद असतील ते किती नगण्य आहे त्याच्या पुढे, असं आपल्याला एक स्वतःचं एक ओळख व्हायला लागते किंवा स्वतःची जाणीव व्हायला लागते की हे सगळं सोडून द्यायला पाहिजे. जो निसर्ग आहे एवढं देवाने आपल्याला दिलंय त्याचा मनसोक्त आपण आनंद घ्यायला पाहिजे.
1: नक्कीच. की स्वतःला ओळखणं आणि स्वतःवरतीच स्वतः विश्वास ठेवणं हे गरजेचं आहे. आणि आता म्हणाला तसं की निसर्गाने किंवा परमेश्वराने दिलंय ते किती सुंदर आहे आणि त्याची जाणीव आपल्याला होणं किती सुंदर अनुभव आहे असेल. हा अगदी जाता जाता विचारते की आता तुम्ही म्हणालात की तुमचं वय 49 आहे, तर बरेचदा असं होतं की आपण ऐकतो नेहमी की आता काय माझी 50 आली. हे काहीही असलं तरी हे पालूपद लावलं जातं आणि मग अनेक गोष्टी टाळल्या जातात. पण आता जसं तुम्ही म्हणालात की स्वतःवर विश्वास ठेवायला हवाय, ज्यांना कोणाला इच्छा आहे असे ट्रेक करायची तर काय सांगाल त्यांना?
0: त्यांना जर अशी खूप इच्छा असेल की ट्रेकला जायला पाहिजे त्यांनी नक्की जावं, हे मी माझ्या स्वतःवरनं सांगते. पण फिटनेस त्यांचा मात्र खूप चांगला असला पाहिजे, त्यासाठी त्यांनी मेहनत घेतलीच पाहिजे. रोजच्या रोज चालणं असेल किंवा कुठला तरी व्यायाम, आणि तो साधा व्यायाम नाही, थोडासा शरीराला कष्ट होतील असा व्यायाम त्यांनी केला पाहिजे.

0: आणि दुसरं एक महत्त्वाचं सांगायचं म्हणजे कुठलाही ह्या अशा प्रकारचा जो ट्रेक आहे हिमालयन ट्रेक तर तो 100% सेफ कधीच नसतो. तर त्याची मानसिक तयारी तुमची पाहिजे. कारण जेव्हा आम्हाला परत येत होतो तेव्हा सुद्धा तिथे पाऊस पडत होता, खूप वातावरण खूप बिघडलेलं होतं, आमच्या गाडीवरती सुद्धा दरड कोसळली ऍक्च्युली, पण त्यातनं आम्ही वाचलो. पण ठीक आहे, म्हणजे हे होऊ शकतं असं. त्यामुळे हा एक फॅक्टर आहे की जो मनात त्यांनी ठेवायला पाहिजे की 100% सेफ कुठलाही ट्रेक नाही. आणि दुसरं म्हणजे तिथे जे प्रोटोकॉल्स आहेत ते सगळे आपण पाळलेच पाहिजेत. त्यांनी जर सांगितलं असेल तुमचा पल्स रेट अमुक पाहिजे तर तो असल्याशिवाय तिथे ट्रेक करायला जाऊ नका, कारण ते तुमच्यासाठीच धोकादायक आहे.
1: बरोबर.
0: माझ्यासारख्या अनेक कितीतरी जणांनी हे ट्रेक केलेले आहेत, मला नक्की ह्याची कल्पना आहे. पण एक माझा अनुभव म्हणून सांगते की इच्छाशक्ती जर असेल तर तुम्ही नक्की हा अशा प्रकारचा ट्रेक कुठल्याही वयामध्ये करू शकता, जर तुम्ही व्यवस्थित फिट असाल तर.
1: बरोबर आहे. आणि अर्थातच आता तुम्ही म्हणताय तसं की तुमचा तुमच्यावरती विश्वास वाढत चाललेला आहेच आहे, तर अर्थातच अजून काही मोठी शिखर तुम्हाला खुणावत असतीलच. तर काय स्वप्न आहे, कुठे जायचं आहे अजून?
0: ABC म्हणजे अन्नपूर्णा बेस कॅम्प म्हणून जो एक ट्रेक आहे, किंवा हेमटा पास म्हणून एक आहे, किंवा व्हॅली ऑफ फ्लॉवर्स, अशा सारखे काही ट्रेक्स आहेत की जे मला करायला नक्की आवडतील. आणि त्या दृष्टीने मी आता माझा फिटनेस वाढवण्याचा मी प्रयत्न करणार आहे. अजून एक मला सांगायचं की ह्या अशा प्रकारचा जे ट्रेकला जेव्हा आपण जातो त्या ट्रेकला आपण आनंद मिळवण्यासाठी जाणार असतो. आपण कुठलेही धाडस दाखवण्यासाठी किंवा आपण किती शूर आहोत हे दाखवण्यासाठी जात नसतो. हे मनात आधी क्लिअर केलं पाहिजे. कुठल्याही प्रकारची रिस्क स्वतःहून घ्यायची नाही, कारण ती रिस्क आपल्याला खूप महागात पडू शकते. जे काही निसर्ग सौंदर्य आहे ते बघायचे आणि धडधाकटपणे परत यायचे. त्यामुळे तिथे जे टूर लीडर आपल्याला जे सांगतात ते व्यवस्थित फॉलो करून आपल्याला घरी आपल्या माणसांजवळ परत यायचंय आणि असे अनुभव शेअर करायचे
1: आणि अनेकांना प्रेरणा द्यायची.
0: नक्कीच.
1: तर मंजिरीताई, तुम्हाला तर अशा अनेक ठिकाणी जाण्यासाठी खूप साऱ्या शुभेच्छा देते.
0: धन्यवाद. मला आज खूप आनंद होतोय की आज मला इथे माझे अनुभव शेअर करण्याची संधी तुम्ही दिलीत.
1: नक्कीच.
0: त्यामुळे सगळ्या आकाशवाणीचे आणि सगळ्या श्रोत्यांचे मनापासून आभार, धन्यवाद.
1: तर आज तुम्ही इथे आलात आणि दयारा बुग्याल या उत्तराखंड मधल्या एका ट्रेकचा सगळा अनुभव तुम्ही सगळ्यांशी शेअर केलात. शिवाय फिटनेसची काय नेमकी आवश्यकता आहे हे सगळ्यांना पटवून आता मला वाटतं या तुमच्या मुलाखतीतून सगळ्यांना पटलं असेलच की अशा ठिकाणी जायचं असेल तर पहिल्यात आधी आपलं शरीर तंदुरुस्त असायला हवंय. तर आज तुम्ही इथे आला तर हे सगळे अनुभव आमच्याशी शेअर केलेत त्याबद्दल आकाशवाणीतर्फे आणि सर्व श्रोत्यांतर्फे मी आपले आभार मानते. धन्यवाद. नमस्कार.
0: धन्यवाद.
1: या कार्यक्रमाचे सादरकर्ते होते विवेक वानखडे.

इंद्रधनुष्य या कार्यक्रमात हिमालयातील 12,100 फूट उंचीवरील दयारा बुग्याल हा ट्रेक पूर्ण केलेल्या मंजिरी गोखले यांची पूर्णिमा साठे यांनी घेतलेली मुलाखत आता आपण ऐकली. इंद्रधनुष्य हा कार्यक्रम आकाशवाणीच्या रत्नागिरी केंद्रावरून आम्ही प्रसारित केला.

श्रोते हो, महाराष्ट्रालाच नव्हे तर संपूर्ण भारत देशाला खळाळून हसवणारे लोकप्रिय मराठी अभिनेते पद्मश्री आणि महाराष्ट्रभूषण अशोक सराफ यांचा आज वाढदिवस आहे आणि याच निमित्ताने आजच्या या मराठी चित्रपट संगीताच्या कार्यक्रमात आपण त्यांच्यावर चित्रित झालेल्या गीतांचा आनंद घेणार आहोत. आकाशवाणी परिवारातर्फे अशोक सराफ यांना वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा.

0: तिन्ही कॉलेजला
1: काळजी करू नकोस.
2: फीस पाहिलीस का?
0: हे काय कसे आहात?
3: काय झालं?
1: फीस अटेन्शन.
3: राहुलचा बँक अकाउंट तर आहेच, तर रस्ता क्लिअर. बँकेकडून गरजे एवढं स्टुडंट एज्युकेशन लोन इझिली मिळेल, ज्यात 4 लाखांपर्यंत नो कोलॅटरल. ती कुठे मिठाई?
4: आरबीआय सांगते,
1: करा योग्य सुरुवात, बना फायनान्शियली स्मार्ट.
5: अशोक सराफ यांची प्रेक्षकांमध्ये असलेली प्रतिमा ही प्रामुख्याने त्यांच्या मराठी चित्रपटाच्या प्रवासाने घडवली आहे, त्यामुळे त्यांच्या अभिनयाचा श्री गणेशा संगीत नाटकातून झालाय यावर चटकन विश्वास बसत नाही. त्यांचे मामा गोपीनाथ सावकार यांची स्वतःची नाट्य कंपनी

होती, त्यामुळे लहानपणापासूनच त्यांच्यावर अभिनयाचे संस्कार होत गेले. पुढे स्वतःच्या अंगभूत गुणवत्तेला परिश्रमाची आणि कल्पकतेची जोड देत अभिनय क्षेत्रात त्यांनी फार मोठी उंची गाठली.

अशोक सराफ यांना संवादाचं टायमिंग आणि प्लेसिंग या दोन्हीची उपज देणगी लाभली असावी. एका नाटकात त्यांच्या एका विशिष्ट वाक्याला हमखास हशा मिळायचा. काही दिवसांनी त्यांनी त्याच वाक्याचं प्लेसिंग वेगवेगळ्या पद्धतीनं केलं आणि वाक्याचे तीन भाग करून एका हशाच्या ठिकाणी तीन हसे मिळवायला सुरुवात केली. श्रोते हो, कलाकाराच्या अंगात कला भिनलेली असावी लागते म्हणतात ना, ती अशी. अशोक सराफ हे याचं उत्तम उदाहरण आहेत.

पांडू हवालदार, रामराम गंगाराम अशी ही बनवाबनवी, आयत्या घरात घरोबा, गोंधळात गोंधळ, धूमधडाका अशा अनेक चित्रपटांनी अशोक सराफ यांना सुपरस्टार बनवलं. पण स्टार झाल्यावर सुद्धा त्यांनी कधीही भूमिकेच्या लांबीचा विचार केला नाही. अष्टविनायक या चित्रपटातल्या 8 कडव्यांच्या गाण्यातल्या केवळ एका कडव्यापुरती भूमिकाही त्यांनी अगदी मनापासून स्वीकारली आणि त्या 1 मिनिटातही त्यांनी आपलं अभिनय सामर्थ्य जगाला दाखवून दिलं.

मराठी आणि हिंदी असे आजवर तब्बल 240 चित्रपट अशोक सराफ यांच्या नावावर आहेत. अभिनय करत असताना काही वेळा स्वयंस्फूर्त जागा ते घेत असत. धूमधडाका या चित्रपटामध्ये तोंडाने पाईप ओढण्याचा अभिनय करत असताना सवय नसल्यामुळे त्यांना ठसका लागला आणि हाच ठसका त्यांनी व्याख्या विखी विखू हा डायलॉग म्हणून प्रसिद्ध केला.

श्रोते हो, संपूर्ण चित्रपटसृष्टी अशोक सराफ यांना अशोक मामा म्हणून ओळखते. अशोक सराफ हा चेहरा गेली जवळजवळ 6 दशकं रसिकांसमोर आहे, तरीही त्यांची लोकप्रियता अजूनही तशीच आहे. याचं कारण सतत काहीतरी नवीन आणि वेगळंवेगळं करण्याचा त्यांचा ध्यास. रसिकांचं मनोरंजन करत राहण्यासाठी त्यांना अधिकाधिक ऊर्जा मिळत राहो आणि त्यांना दीर्घायुष्य लाभो, हीच त्यांच्याप्रती सदिच्छा.

0: श्रोते हो, मराठी चित्रपट संगीताचा कार्यक्रम आपण ऐकत होता आकाशवाणीच्या रत्नागिरी केंद्रावरून. आता थोड्या वेळात NCERT यांचा उमंग हा प्रायोजित कार्यक्रम.
1: विशेष कार्यक्रम इन्फिगो प्रस्तुत गोष्टीतून दृष्टी, रोज सकाळी 7 वाजता आकाशवाणीच्या रत्नागिरी केंद्रावरून. इन्फिगो, दृष्टी जपणारी माणसं.

नमस्कार नमस्कार श्रोते हो, गाता रहे मेरा दिल या कार्यक्रमात मी रेडिओ सखी कश्मीरा सावंत आपलं मनपूर्वक स्वागत करते. श्रोते हो, आपल्या कारकिर्दीत 16 विविध भाषांमध्ये 40,000 अधिक गाणी गायल्याचं रेकॉर्ड ज्यांच्या नावावर आहे असे भारतीय पार्श्वगायक SP बालसुब्रमण्यम यांचा आज जन्मदिवस. आणि याच निमित्ताने आजच्या या कार्यक्रमात आपण SP बालसुब्रमण्यम यांनी गायलेल्या गीतांचा आनंद घेणार आहोत.

एस पी बालसुब्रमण्यम यांचा जन्म 4 जून 1946 रोजी आंध्र प्रदेशच्या नेल्लोरमध्ये झाला. त्यांचे वडील हरिकथांचे कार्यक्रम करायचे. घरात कलेसाठी पोषक वातावरण होतं, पण आपल्या मुलाने इंजिनियर किंवा डॉक्टर होऊन आपली परिस्थिती बदलावी अशी त्यांच्या वडिलांची मनापासून इच्छा होती. पण एस पी यांच्या नशिबात मात्र काहीतरी वेगळंच लिहिलेलं होतं. ते गाण्याकडे कधी आणि कसे वळले ते या गीतानंतर ऐकूया.

1964 साली नशिबानेच बालसुब्रमण्यम यांना एक संधी दिली. घरची जबाबदारी असल्यामुळे चेन्नईमध्ये राहून ते नोकरी करत होते. चेन्नईमध्ये ज्या रूममेटसोबत ते राहत होते त्यानेच एका मोठ्या गायन स्पर्धेसाठी एस पी बालसुब्रमण्यम यांचं परस्पर नाव देऊन टाकलं. या स्पर्धेतलं त्यांनी गायलेलं गीत ऐकून दाक्षिणात्य संगीत दिग्दर्शक एस पी कोदांतापानी यांनी एस पी बालसुब्रमण्यम यांना आपल्या चित्रपटामध्ये गाण्याची विनंती केली. सुरुवातीला एस पी यांनी नकार दिला, पण जवळपास 1.5 वर्ष कोदांतापानी यांनी बालसुब्रमण्यम यांचा पाठपुरावा केला आणि त्यांच्याकडून अखेर पहिलं वहिलं गीत गाऊन घेतलं. म्हणतात ना, काही स्वप्न तुमचा पाठलाग करत असतात. असंच काही एस पी बालसुब्रमण्यम यांच्यासोबत घडलं.

पहिलं गीत गायल्यानंतर एस पी बालसुब्रमण्यम यांना तेलुगू आणि तमिळ सिनेसृष्टीमध्ये अनेक चांगल्या चांगल्या संधी चालून आल्या. अल्पावधीतच त्यांनी तमिळ आणि तेलुगू सिनेसृष्टी गाजवून टाकली. आपली सगळ्यांची एस पी बालसुब्रमण्यम यांच्याशी ओळख झाली ती एक दुजे के लिए या चित्रपटामधून. 1981 दाक्षिणात्य दिग्गज दिग्दर्शक बालाचंदर यांनी आपल्या तेलुगू चित्रपट मारो चरित्रचा हिंदी रिमेक करायचं ठरवलं. तोच हा चित्रपट एक दुजे के लिए. सिनेमामधलं मुख्य पात्र दक्षिण भारतातलं असल्यामुळे संगीतकार लक्ष्मीकांत प्यारेलाल यांनी एस पी बालसुब्रमण्यम यांच्या आवाजाची निवड केली. संगीतकार लक्ष्मीकांत प्यारेलाल यांच्या कर्णमधुर संगीतावर एस पी बालसुब्रमण्यम यांनी 4 चांद लावले.

या गीतासाठी एस पी बालसुब्रमण्यम यांना सर्वोत्कृष्ट गायकाचा राष्ट्रीय पुरस्कार मिळाला. पहिलंच गाणं आणि राष्ट्रीय पुरस्कार ही एस पी बालसुब्रमण्यम यांच्यासाठी पोचपावती होती. एक दुजे के लिए या चित्रपटातल्या गाण्यांनी हिंदी सिनेमाला एस पी बालसुब्रमण्यम आणि लता मंगेशकर ही सुपरहिट गायक जोडी दिली. या जोडीने पुढचं 1.5 दशक गाजवलं. त्यातलाच पुढचा टप्पा म्हणजे मैने प्यार किया. सलमान खान यांचा हा पहिलाच चित्रपट होता. सलमान खान यांचं कोवळं वय आणि एस पी बालसुब्रमण्यम यांचा भारदस्त आवाज हे समीकरण जुळेल का अशी अनेकांना शंका होती. पण मैने प्यार कियाची सगळीच गाणी प्रचंड लोकप्रिय ठरली. याच चित्रपटातल्या दिल दिवाना बिन सजना के मानेना या गीतासाठी एस पी बालसुब्रमण्यम यांना हिंदीतला फिल्मफेअर पुरस्कार मिळाला.

1951 साली प्रदर्शित झालेल्या रोजा या चित्रपटामधलं AR रहमान यांचं संगीत आणि SP बालसुब्रमण्यम यांच्या आवाजातली गाणी कोणी विसरू शकेल का? रोजा जाने मन हा स्वर तर रसिकांच्या हृदयावर अगदी कायमचा कोरला गेलाय.

श्रोते हो, आपण एस पी बालसुब्रमण्यम यांच्या गाण्यांविषयी बोलत आहोत, पण त्यांची प्रतिभा ही फक्त गाण्यापुरतीच मर्यादित नव्हती. अभिनेता कमल हसन यांचा तेलुगू आवाज म्हणून एस पी बालसुब्रमण्यम प्रसिद्ध होते. एका दाक्षिणात्य चित्रपटामध्ये तर त्यांनी 7 वेगवेगळ्या पुरुषांचे आवाज आणि एका स्त्री पात्राचाही आवाज काढला. एवढंच नाही तर एम जी रामचंद्रन, गिरीश कर्नाड, अनिल कपूर, सलमान खान, रजनीकांत अशा अनेक दिग्गजांच्या आवाजाचं डबिंगसुद्धा एस पी बालसुब्रमण्यम यांनी केलं आहे. गायन आणि डबिंग व्यतिरिक्त तेलुगू, तमिळ, कन्नड अशा 3 भाषांमध्ये त्यांनी तब्बल 75 चित्रपटांमध्ये अभिनयसुद्धा केला आहे. श्रोते हो, आपण आयुष्यात काहीही न करता वेळ नाही अशी ओरड करत असतो, पण हे असं कर्तृत्व बघितलं की प्रश्न पडतो की कसं काय मॅनेज केलं असेल या माणसाने.

श्रोतेहो, एस पी बालसुब्रमण्यम यांच्या नावावर 16 विविध भाषांमध्ये 40,000 अधिक गाणी गायल्याचं रेकॉर्ड आहे, ज्याची गिनीज वर्ल्ड रेकॉर्डमध्ये नोंद आहे. 6 राष्ट्रीय पुरस्कार, तेलुगू सिनेमातला प्रतिष्ठित नंदी पुरस्कार तब्बल 52 वेळा त्यांनी पटकावला. बॉलिवूड फिल्मफेअर पुरस्कार, दाक्षिणात्य 6 फिल्मफेअर अवॉर्ड्स, NTR नॅशनल अवॉर्ड, 2016 नॅशनल फिल्म पर्सनॅलिटी पुरस्कार त्यांना मिळाला. 2001 भारत सरकारचा पद्मश्री पुरस्कार आणि 2011 पद्मभूषण पुरस्कारानं एस पी बालसुब्रमण्यम यांना गौरवण्यात आलं.

एस पी बालसुब्रमण्यम यांची एकच अपूर्ण इच्छा होती, ती म्हणजे शास्त्रीय संगीताची मैफिल सजवायची. वयाची 70 ओलांडली तरीही त्यांना गाणं शिकण्याची खूप इच्छा होती. ऐकून आश्चर्य वाटेल, पण 40,000 पेक्षाही जास्त गाणी गाणारे एस पी बालसुब्रमण्यम कधीही गाणं शिकले नव्हते.

श्रोते हो, एक चांगला कलाकार होण्यासाठी तुम्ही आधी एक चांगली व्यक्ती व्हायला हवं अशी शिकवण SP बालसुब्रमण्यम कायम इतर कलाकारांना द्यायचे. चांगला व्यक्तीचा चांगुलपणा कलेतही उतरतो आणि कला वहरत जाते असा त्यांचा विश्वास होता आणि या विचारांशी ते स्वतःसुद्धा बांधील राहिले. त्यामुळेच SP बालसुब्रमण्यम यांचा आवाज आपल्याला आपलासा वाटतो, जिव्हाळ्याचा वाटतो. त्यांच्या कारकिर्दीला मनापासून सलाम. आज इथेच थांबते, पुन्हा भेटूया पुढच्या कार्यक्रमात. तोपर्यंत नमस्कार.

श्रोते हो, गाता रहे मेरा दिल हा कार्यक्रम आपण ऐकत होता आकाशवाणीच्या रत्नागिरी केंद्रावरून. याबरोबरच आजच्या या पहिल्या प्रसारण सभेमधून मी रेडिओ सखी कश्मीरा सावंत आता आपला निरोप घेतेय. यानंतर दुपारी 12 वाजल्यापासून पहिली सभा समाप्त होईपर्यंत आकाशवाणी महाराष्ट्रच्या मुंबई केंद्राच्या अस्मिता वाहिनीचे कार्यक्रम आम्ही सहक्षेपित करत आहोत.

मैत्रिणींनो नमस्कार. वनिता मंडळी आपल्या आवडत्या कार्यक्रमात तुम्हा सर्वांचं मनपूर्वक स्वागत. आणि मी आज आहे तुमच्याच बरोबर तुमची मैत्रीण मंजुषा वंजारी. मैत्रिणींनो बघता बघता जून महिन्याला सुरुवातही झाली आणि आता सर्वांनाच वेध लागले ते येणाऱ्या पावसाचे. उन्हाळ्याच्या कडक उन्हामुळे तापलेल्या धरणीला हा ऋतू नवसंजीवनी देतो. पहिल्या पावसाच्या सरी जेव्हा कोरड्या जमिनीवर पडतात तेव्हा जो मातीचा सुगंध दरवळतो तो शब्दात व्यक्त करणंच अशक्य. हा क्षण म्हणजे ऋतूचक्रातील एक जादुई अनुभव. खरंच बऱ्याच ठिकाणी पाऊस आपली हजेरी लावतोही आहे. अगदी तनामनाला सुखावणाऱ्या या पावसासाठी निसर्गातला प्रत्येक जीव आसुसलेला. त्यांनी यावं आणि मनसोक्त बरसावं असं वाटतंय. मैत्रिणींनो पण या बरसणाऱ्या पावसाचं काही नियोजनही करावं लागणार आहे. येणाऱ्या प्रत्येक थेंबाचं महत्व समजून पाणी साठवून ठेवावं लागणार आहे. जमिनीत पाणी मुरेल अशा सोयी कराव्या लागतील आणि त्या दिशेनं पावलं आत्ताच उचलावी लागतील. एकूणच कुठल्याही ऋतूत पाण्याची कमतरता भासू नये या दृष्टीनं प्रयत्न करावा लागणार आहे. आपली येणारी पिढी पशुपक्षी यांच्यासाठी पाणी अडवा पाणी जिरवा या धोरणाचा अवलंब करावा लागणार आहे. चला तर छोटासा प्रयत्न आपणही करूया, पर्यावरणाचं संतुलन राखूया. मैत्रिणींनो यानंतर वळूया आपल्या या कार्यक्रमातील मालिकेकडे. क्रीडा क्षेत्रातील माझं करिअर या मालिकेमध्ये डॉक्टर शारदा नायडू यांच्याबद्दल त्यांचं क्रीडा क्षेत्रातील योगदानाबद्दल आपण जाणून घेणार आहात. चला तर

0: मैत्रिणींनो, क्रीडा क्षेत्रातील माझं करिअर या मालिकेअंतर्गत आज आपण फुटबॉल प्लेयर आणि ऍथलीट असलेल्या डॉक्टर शारदा नायडू यांना स्टुडिओत आमंत्रित केलेलं आहे. 40 वर्षाचा त्यांचा हा क्रीडा क्षेत्रातील प्रवास आहे. करिअरही याच क्षेत्रात त्यांनी घडवलेलं आहे. कसा हा राष्ट्रीय आंतरराष्ट्रीय खेळाचा प्रवास होता हे आता छान गप्पांमधून जाणून घेऊया. शारदाताईंचं स्वागत करूया. नमस्कार शारदाताई.
1: नमस्कार मॅडम.
0: आणि कार्यक्रमात मनापासून स्वागत आहे.
1: धन्यवाद मॅडम.
0: खेळ कुठलाही असो, प्रत्येक व्यक्तीच्या तो जवळचा असतो. कोणी आपल्या समाधानासाठी खेळतं, कोणी त्यामध्ये करिअर करतं. आणि खेळ म्हटला की मग जिद्द चिकाटी हे गुण आलेच. तर तुमचा हा खेळाचा प्रवास आणि सहसा फुटबॉल या खेळाकडे मुली फारशा वळत नव्हत्या जर तुमचा काळ जर पाहिला तर.
1: हो.
0: आणि तुम्ही कितीतरी मॅचेस जिंकलेले आहात आणि आज प्रिन्सिपल म्हणून तुम्ही एका कॉलेजमध्ये कार्यरत आहात. अजूनही विद्यार्थ्यांना घडवता, स्वतः तुम्ही खेळता देखील. तर कशी या खेळाची आवड निर्माण झाली, इथपासून सुरुवात करूया ना आपण आपल्या मुलाखतीला.
1: माझी सुरुवात अगदी लहानपण, मी 2 वर्षाची होती तेव्हापासून. मला कळायचं नाही खेळ वगैरे. मी नर्सरीमध्ये होती, एक रेस झाली आणि ती रेसमध्ये मी फर्स्ट आली.
0: बरं.
1: आणि मला एक वॉटर बॅग आणि काही काही मिळालं आणि मी असे टाकून दुपारी घराले गेली. हे काय मला माहित नाही काय होतं, पण इथे असं धावण्यामुळे असे बक्षिसे मिळतात असं मला कळलं. नंतर कुठे पण जिथे 15 ऑगस्ट मध्ये होत होता त्या काळी दुर्गा उत्सव गणपती मध्ये असे छोटे छोटे खेळ होत होते, तो मी निघायची आणि माझी आई मला खूप ढुंढायची कुठे गेली माझी बेटी. पण एखादीने सांगितलं तुमची मुलगी तिथे धावत आहे, तो मग मी यायची पुन्हा खूप सारे पुरस्कार घेऊन यायची. नंतर असे मला खूप आवडलं लागलं खेळायला. जेव्हा मी 7वी कक्षात मध्ये गेली तेव्हा मी सेंट अँथनी स्कूल मध्ये होती आणि एक सर्क्युलर निघाला की फुटबॉल कोणाला खेळायचं आहे, वुमेन फुटबॉल असं एक सर्क्युलर निघाला होता आणि मी एकटीच हात उपर केले. तर सरांनी म्हणाला की फुटबॉल आणि तू खेळशील. मी हो सर. मला माहित नव्हता की फुटबॉल काय आहे, पण मला खेळायचं होता. आणि त्या दिवशी अगर हँडबॉल हॉकी काही पण असते तरी माझा हात वरच असता. काही मैत्रीण माझ्यासोबत आले.
0: बरं.
1: आणि आमची यशवंत स्टेडियम मध्ये प्रॅक्टिस होत होती. डीएसओ चे कोच होते.

0: ते आले आणि ट्रायल वगैरे झाला. माझी हाईट बघून मी खेळत होती, त्याला खूप खूप फिटनेस तेव्हापासून छान होता माझा. म्हणाले ही खूप अच्छी गोलकीपर बनेगी ये लडकी, पटियालाचे कोच होते ते.
1: बरं,
0: तर माझा सुरू झाला प्रॅक्टिस आणि 6 महिना नंतरही माझा सिलेक्शन 1983 मध्ये फैजाबाद इथे सब ज्युनियर मध्ये झाला. तेव्हापासून माझा प्रवास आजपर्यंत सुरू आहे.
1: वा वा वा वा, खूपच छान. आणि फुटबॉल हा खेळ तुम्हाला माहित नव्हता, पण खेळायचं होतं, जिद्द होती की कुठलाही खेळ
0: खेळायचं होतं मला.
1: आणि ती जिद्द तुम्ही पुढे ठेवली आणि याच्यामध्ये तुम्ही खूप छान पद्धतीने आपलं करिअर केलं. आता फुटबॉल या खेळाविषयी खूप असं सविस्तर माहिती अनेकांना नसते, तर तुम्ही ऍज अ कोच आहात, तुम्ही अनेक मॅचेस खेळल्या आहात, तर काय सांगाल आमच्या मैत्रिणींना काय हा गेम आहे?
0: फुटबॉल खूप छान गेम आहे, खूप फिटनेस लागते. 90 मिनिटचा गेम.
1: बरं,
0: 90 मिनिट गेम मध्ये खूप फिटनेस लागेल आणि कोऑर्डिनेशन हे खूप छान असते. वुमेन्स फुटबॉल मध्ये वुमेनला 90 मिनिट खेळणं म्हणजे मजाक नाही आहे.
1: हो,
0: तरीही आमच्या महाराष्ट्राची तेव्हा फुटबॉलची टीम खूप छान होती. मी खेळली 10 इयर्स. 10 इयर्स मध्ये काफी फर्स्ट सेकंड थर्ड असे महाराष्ट्राला मिळाले.
1: बरं,
0: आता थोडा कठीण आहे. आता मणिपूर आणि वेस्ट बेंगॉल इतके खूप छान फुटबॉल प्लेअर आहे.
1: बरं,
0: आणि फुटबॉल जो प्लेअर असतात तिथे एक गोलकीपर आहे, मग फॉरवर्ड प्लेअर असतात, हाफ प्लेअर असतात, बॅक प्लेअर असतात. आणि क्रिकेट जो खूप फेमस आहे आजची स्थिती, पण वर्ल्ड मध्ये फुटबॉल ही फेमस आहे.
1: एका गोलकीपरची काय भूमिका असते?
0: गोलकीपरची भूमिका म्हणजे सर्व आत्मा असते
1: गोलकीपर.
0: कारण की त्याला दिसते की काय होत आहे ग्राउंड मध्ये, आणि त्याला जो प्लेयर असतात ना खेळते, जो फॉरवर्ड असतात, बॅक असतात, त्याला पण गोलकीपर ही मोटिवेट करतात. अगे बढ़, इधर से बॉल ले, इधर इसको ये, यानी ऐसे वो गोलकीपर का ही पूरा रोल रहता है, जिसमें गोलकीपर अपना पूरा एनर्जी एक तो बोलने में, और दूसरा उसका दूसरा रोल रहता है कि उसको रोकना भी है बॉल. ये बात यानी इतना उसका पूरा ध्यान पूरे ग्राउंड के साथ में रह के और खुद को गोल भी रोकना है. अगर हमने बहुत अच्छा गोल मार भी दिया, अगर फिर वहां से अगर गोल होता है तो फिर कोई मतलब नहीं. इसलिए गोलकीपर का रोल बहुत बड़ा होता है, मतलब गोल बचाना भी है और गोल मारने वालों को मोटिवेट करके जिताना भी है.
1: बरं,
0: तो इतका खूप छान असते.
1: हो, मग यासाठी काही स्पेशल ट्रेनिंग द्यावी लागते का गोलकीपरला?
0: हो, सर्वांना.
1: बरं,
0: बॅकची अलग ट्रेनिंग असते, फॉरवर्डची अलग असते, हाफची अलग असते, गोलकीपरची अलग असते. गोलकीपरला डाइव मारायचं असते,
1: हो,
0: खूप जंप असावी.
1: बरोबर. मग कसं तुम्हाला तुमच्या कोचने घडवलं?
0: माझा कोच होता सत्यनारायण पारबल्ली. तो कोच एज्युकेटेड नव्हता, पण इतका छान कोचिंग द्यायचा, त्यांच्यामुळे आमचं भविष्य घडलं असं मला वाटतं.
1: हो, आणि ऍज अ प्लेअर म्हणून तुम्ही तेवढी मेहनत केली.
0: हो,
1: जसं तुम्हाला कोचने सांगितलं तसं तुम्ही सगळं फॉलो करत गेले आणि पुढे मग चमकलात छान खेळामध्ये. प्रत्येक खेळाडूला, त्या खेळातला मेन खेळाडू जो असतो, जो खूप नावाजलेला असतो, तो आपला आदर्श असतो. तुमच्या दृष्टीने कोण या खेळाचा आदर्श आहे?
0: त्यावेळी खूप सोशल मीडिया नव्हता, म्हणून आम्हाला पेले, मॅराडोना ये आमचे आवडचे.
1: हो, पण मग त्यावेळी मॅचेस बघणं वगैरे होत असेल,
0: पण दूरदर्शन DD1 हेच होतं. मला आठवते की जेव्हा मी इंटरनॅशनल खेळली होती 86 ला, माझ्या घरी टीव्ही नव्हता, माझ्या फ्रेंडकडे एक टीव्ही होता आणि माझी मॅच रात्री 11 वाजता आली. धावत आला आणि मला म्हणलं शारदा शारदा तेरा मॅच सुरू हो रहा है, जल्दी चल जल्दी चल. ऐसा जमाना था.
1: खरंच अवघड होतं, पण अवघडलाही तुम्ही सोपं करून दाखवलं मेहनतीने. बरं, यातच करिअर करावं असा केव्हा निर्णय घेतला मग तुम्ही?
0: मॅडम, मी ना ऍक्च्युअल 12th नंतर LLB चा फॉर्म आणला होता, पण माझी एक सिनियर गोलकीपर होती किरण लुक, ती बॅचलर ऑफ फिजिकल एज्युकेशन करत होती आणि स्टेडियम मध्ये आता काय करायचं शारदा, तो मी

0: डिपार्टमेंट ला दीदी मैंने LLB का फॉर्म लेके आया है, तुला कशाला करायचं LLB? आपला फील्ड स्पोर्ट्स मध्ये आहे, फिजिकल एज्युकेशन ही आम्हाला पण माहीत नव्हता की फिजिकल एज्युकेशन पण आहे. आणि मीने BPE मध्ये नागपूर शारीरिक शिक्षण महाविद्यालय धंतोली तिथे माझी ऍडमिशन झाली किरण दीदीमुळे.
1: बरं,
0: मी ईश्वर देशमुख कॉलेजचा प्रिन्सिपल आहे आणि माझी मास्टर डिग्री PGTD म्हणजे कॅम्पस मध्ये झाली नागपूर युनिव्हर्सिटीचे.
1: बरं, त्यामुळे खेळ करिअर नंतर कोचच्या भूमिकेत
0: पण
1: या सगळ्या भूमिकेत तुम्ही पुढे आलात. आता तुम्ही कॉलेज स्तरावरही अनेक मॅचेस खेळला असाल, राष्ट्रीय आंतरराष्ट्रीय स्तरावर सुद्धा. तर आपण थोडंसं राष्ट्रीय स्तरावर आता बोलूया. तर पहिली मॅच कुठे होती आणि ते अनुभव आम्हाला सांगा ना.
0: जसं की मी सांगितलं होतं की फर्स्ट मॅच माझी सब ज्युनियर फैजाबाद, तेव्हा मी फक्त 13 वर्षाची होती.
1: बरं,
0: आणि त्यानंतर दरवर्षी 3 नॅशनल व्हायचे, सब ज्युनियर, ज्युनियर आणि सिनियर.
1: बरं,
0: माझ्या फिटनेस, माझ्या हाईट की वजह से मुझे जो गोलकीपर का चान्स मिला, माझं सिलेक्शन सब ज्युनियर मध्ये पण व्हायचं, ज्युनियर मध्ये पण व्हायचं आणि सिनियर मध्ये पण व्हायचं. मी 16, 15, 16, 14 इयर्स मध्ये पण सिनियर नॅशनल खेळले.
1: बरं,
0: तर माझा अनुभव मतलब खूप मला अभ्यास आणि खेळ
1: हो,
0: याशिवाय माझा
1: दुसरं काहीच नव्हतं,
0: काहीच नाही होता. आणि माझी आई कधीच मला बोलली नाही की तुला हे काम करायचं आहे, तुला ते घरचं काम कर, असं कधीच नाही. तिने खूप खूप मतलब
1: मदत केली,
0: मदत इतकी केली काय सांगू आता मी. कारण की एका वेळी माझ्या वडिलांना रिश्तेदार लड़की है, हाफ पेंट पेंट के खेलने जाती है, अभी उससे शादी कौन करेगा. तो माझ्या वडिलांनी माझा खेळ बंद केलं होतं
1: एका
0: वेळी. पण माझे शाळेचे प्रिन्सिपल फादर फ्रान्सिस सेंट अँथोनी, शारदा कैसे चल रहा आपका प्रॅक्टिस? मी सांगितलं सर माझा बंद झालाच. तर मला काही सांगता ते प्रिन्सिपलनी अपना स्कूटर से मेरे घर आए.
1: बर,
0: त्यावेळी माझे फादर होते घरी. तो उन्होंने बताया कि आपकी लड़की जो है वो एक दिन बहुत ज्यादा नाम कमाएगी, आपने उसका खेल बंद कर दिया है, तो ये ठीक नहीं है, आप उसको फिर से शुरू करो. माझे वाले काही ना बोलता
1: हो म्हणाले,
0: हो म्हणाले. आणि त्यानंतर वडिलांनी काहीच नाही बोललं, काही कधी नाही. आणि त्यांना कळत पण नाही होतं कुठे चालली केव्हा येते. माझा वडील गार्ड होते सेंट्रल रेल्वे मध्ये, ते पण टूर मध्ये असतात. तर तिने पण काही नाही. आणि माझी आईचा मोठा रोल आणि माझी भाऊचा, माझ्या मला 3 भाऊ होते.
1: बरं,
0: तिघी भाऊ कधी माझ्या स्टड बूट असतात तिला पॉलिश करायचे, टूर मध्ये जाणार तो प्रेस करायचे, देन अक्का क्या हो गया अभी और क्या करना है, ते खूप खुश. माझ्या मतलब वातावरण इतका मतलब
1: सपोर्टिव्ह होता,
0: खूप खूप सपोर्टिव्ह होता. आईचा रोल मोठा
1: हो, आई वडिलांची भूमिकाच इतकी आपल्या मुलांच्या आयुष्यामध्ये महत्वाची असते आणि त्यांच्या पाठिंब्याने आपण खऱ्या अर्थाने पुढे जातो. जसा भक्कम पाठिंबा तुम्हाला मिळाला. आता अडचणी तर प्रत्येक गोष्टींमध्ये येतात,
0: खूप अडचणी आली, सांगण्याचा काही अर्थ नाही. पण अडचणींमधून निघायचा म्हणजे स्पोर्ट्स.
1: बरोबर, तेच पुन्हा तेच की जिद्द चिकाटी जर तुमच्यात असेल आणि मला करायचंय, माझ्या स्वप्नांना मला पूर्ण करायचंय असं म्हटलं की नक्कीच ती स्वप्न पूर्ण होतात. तर अशा रीतीने तुम्ही राष्ट्रीय स्पर्धेतही अनेक मॅचेस खेळलेला आहात. पुढे जेव्हा तुमचा खेळ अधिकाधिक प्रगल्भ होत गेलात, तुम्ही गोलकीपरची भूमिकाही खूप छान पद्धतीने निभावत होतात, आंतरराष्ट्रीय खेळाकडेही तुम्ही वळलात. तर आंतरराष्ट्रीय खेळात तुम्ही किती मॅचेस खेळलात, किती मॅचेस तुमच्या झाल्या?
0: आंतरराष्ट्रीय मॅचेस फुटबॉलमध्ये खूप जास्त खेळायला मिळालं नाही. जेव्हा सिलेक्शन होतं जकार्ताला म्हणजे जायचं होतं, तेव्हा 10,000 द्यायचं होतं. तर 10,000 तेव्हा नाही,
1: अच्छा
0: माझ्याजवळ होते पण नाही आणि पापाजवळ पण इतके नाही होते, तर मी सोडलं ते. नंतर इंडियामध्येही होतं इंटरनॅशनल, तेव्हा माझं सिलेक्शन पुन्हा झालं आणि मी पुन्हा खेळलंय. नंतर माझी ही जो स्वप्न होती इंटरनॅशनल खेळायची ती माझ्या डोक्यात राहायची. तर

0: मॅरेज नंतर आणि खूप सोचती कुठे आहे वेटरन्स का जो होता है वो किधर मिलेगा, तो ऐसे पता करते करते मुझे पता चल गया कि वेटरन्स का भी मॅचेस जो होते. नंतर मी तेव्हा एज ऑफ 45 श्रीलंका मध्ये खेळले, नंतर फिलिपिन्स मध्ये खेळले आणि मलेशिया मध्ये खेळले आणि वहां से मुझे ब्रॉन्ज मेडल सिल्वर मेडल मिळाला.
1: बरं. आणि जेव्हाही असं नॅशनल म्हणा किंवा इंटरनॅशनल मॅचेस सुरू असतात आणि 90 मिनिटाची तुम्ही म्हणालात मॅच असते, त्यामध्ये एक एक मिनिट महत्वाचा असतो, आणि असा एखादा अनुभव सांगता येईल का शारदाताई की बस आता मॅच संपायला आलेली आहे पण आपल्याला एका गोलची गरज आहे आणि वेळेतच प्रतिस्पर्धी दुसऱ्या टीमनी तो गोल केला आणि तुम्ही तो अडवला आणि तुम्ही आपली आपल्या टीमला जिंकवून दिलं, इंडियाला जिंकवून दिलं, असा अनुभव?
0: इंडियात नाही पण नॅशनल होता, सिनियर नॅशनल गोंदियामध्ये 1992 आणि खूप पब्लिक, पुरा गोंदियाचा स्टेडियम फुल होता. आम्ही सेमीफायनल हारलो होतो मणिपूर सोबत आणि आम्हाला थर्ड प्लेस साठी पाहिजे होतं प्लेस, तर आमची मॅच होती केरला आणि केरला पण खूप छान त्यावेळी, तो खूप छान आमचा गोल झाला, आम्ही 2 केलं आणि केरलाने 1 गोल केला.
1: बरोबर.
0: आता माझा मानसिक स्थिती आप समजू शकते की मला दुसरा गोल
1: कुठल्याही हालतीत
0: थांबवायचं, तर मीने इतके गोल इतना गोल बचाया है मैंने डाई मार मार के. उस समय एक डाई मारने से इतनी पब्लिक तालियां और ये वो जो पब्लिक का सपोर्ट और उनके वजह से वो हमने मैच जीते
1: थे. वाह वाह,
0: वो नहीं भूल सकती. और उसमें मुझे बेस्ट गोलकीपर का मिला अवार्ड.
1: बर. किती अशा पद्धतीने तुम्ही मॅचेस जिंकवून दिल्या आहेत, किती गोल अडवलेत?
0: खूप, महाराष्ट्राला खूप मेडल दिले.
1: बर.
0: 1984 ते 1995 पर्यंत खूप मेडल दिले.
1: बरं. आता तुम्ही ऍथलीट सुद्धा आहात.
0: हो.
1: तुम्ही हाय जम्प हर्डल्स मध्ये सुद्धा पार्टिसिपेट केलेलं आहे, त्याबद्दल सांगा ना थोडं.
0: जेव्हा मला सुरू करायचं होतं ऍथलेटिक्स, तेव्हा मी काय करू असं माझ्या मनात होतं. तर फर्स्ट गोवामध्ये एक नॅशनल होता, तेव्हा आम्ही लोक थ्रोईंग इव्हेंट मध्ये घेतलं, माझी मैत्रिणी आणि मी, डिस्कस थ्रो, जेव्हलिन थ्रो आणि शॉर्टपट. नंतर मला वाटलं की मी खेळू शकते, पण माझा थ्रोईंग मध्ये नाही आहे, मी रनिंग करू शकते असं मला वाटलं. तर मी प्रॅक्टिस सुरू केली रनिंगची.
1: बरं.
0: हो. तर रनिंग करता करता मला वाटलं की मी हर्डल्स पण करू शकते, कारण की मी जेव्हा ग्रॅज्युएशन करत होती तेव्हा नागपूर युनिव्हर्सिटीमध्ये मी हर्डल्स मध्ये सिल्वर मेडल होती आणि लॉंग जम्प मध्ये पण होती, तर मी फिर 100 मीटर हर्डल्स आणि लॉंग जम्प पण हाय जम्प पण सुरू केलं. पण प्रॅक्टिस, विदाउट प्रॅक्टिस
1: काहीच
0: बिलकुल पॉसिबल नाही आहे. उसके लिए मी सकाळी 6 ते 8 वर्कआउट करते.
1: बरं. अजूनही?
0: अजूनही.
1: मग यामध्ये किती मेडल्स मिळाले, कुठे गेले?
0: यामध्ये श्रीलंका मध्ये मुझे हर्डल्स मध्ये ब्रॉन्झ मेडल मिळाला, फिलिपिन्स मध्ये सिल्वर मेडल मिळाला हर्डल्स आणि हाय जम्पला, आणि मलेशिया मध्ये पण 100 मीटर मध्ये ब्रॉन्झ मेडल आणि हर्डल्स मध्ये ब्रॉन्झ मेडल.
1: आता तुम्ही म्हणालात की खेळासाठी खूप व्यायाम करावा लागतो, सराव असतो, आहारही खूप महत्वाचा असतो.
0: आहार मध्ये मी सब घेते, मतलब प्रोटीन आणि आहार मध्ये कसं की नाश्ता कंपल्सरी 8:30 मतलब 8:30 है ना, लंच टायमिंग, डायटिंग कधीच नाही केली.
1: बरं.
0: डायटिंग करते.
1: तुम्हाला अनेक पुरस्कार मिळाले, त्यातला एक मानाचा पुरस्कार आहे तो म्हणजे शिवछत्रपती अवॉर्ड फुटबॉलसाठी तुम्हाला मिळालेला आहे, तो अनुभव सांगा ना. 1991 ते 1992 मध्ये हा पुरस्कार तुम्हाला मिळाला
0: आणि मला 1994 मध्ये मुंबईमध्ये मिळाला. खूप खूप, मतलब जितना हम लोग सब करते है उसकी मेहनत का वो फल, आणि खूप आनंद मिळाला की सचिन तेंडुलकर आणि विनोद कांबळी तिथे होते, त्यांना पण छत्रपती पुरस्कार मिळाला होता आमच्या सोबत.
1: वा वा वा, म्हणजे तो अनुभव आजही तुम्हाला आठवत असेल.
0: मला खूप पुरस्कार मिळाले खेळा क्षेत्रातही आणि खेळा
1: व्यतिरिक्त.
0: हा, पण मला वाटते माझा सर्व मोठा पुरस्कार आहे, आय एम मदर ऑफ इंटरनॅशनल शूटर, हे माझा मोठा पुरस्कार आहे, कारण की माझी जी मुलगी आहे ते पण रायफल शूटिंग करते आणि ती इंटरनॅशनल झाली.

0: ही माझा खूप मोठा मला वाटते असं की माझा खूप मोठा पुरस्कार आहे.
1: आणि तिला घडवण्यात तुमचा हात आहे. खेळानंतर मग तुम्ही कॉलेजमध्ये सर्व्हिसला लागलात आणि कोचच्या भूमिकेत लेक्चरर म्हणूनही तुमचं काम सुरू होतं आणि मुलांना घडवणंही काम सुरू होतं. कोचची भूमिका जरा थोडीशी जबाबदारीची असते, तर कशा पद्धतीने कसं आव्हान पेललं?
0: साइकोलॉजी असते, हम एक प्लेयर को उस दृष्टि से देखते हैं कि जब सब खेलने के बाद उनको नहीं पता होता कि उनका, जैसे मुझे एक हमारे कोच ने बोला कि ये गोलकीपर बहुत अच्छी बनेगी, है ना, तो उसी दृष्टिकोण से सभी को देखना होता सिलेक्शन के समय. फिर वहां से हम बिल्कुल उनको वहां से लेकर कि आप ये लॉन्ग जंप अच्छा कर सकते हो, आप 100 मीटर अच्छा कर सकते हो, आप फुटबॉल में इस पोजीशन पे अच्छा कर सकते हैं, ये एक कोच का होता है दृष्टिकोण कि वो किस तरीके से देखने के बाद उसको बताए कि इसमें आप बहुत ऊपर जा सकते हैं.
1: आणि त्यात त्याला एक्सपर्ट बनवणं ही तुमची भूमिका असते. हो, तर अनेक मॅचेस तुमची टीम खेळली असेल, तुमच्या कॉलेजचे विद्यार्थी खेळले असतील.
0: चॅम्पियन आहे
1: तुमची टीम, चॅम्पियन
0: फुटबॉल मध्ये.
1: बरं, तर पुष्कळदा असं होतं ना की कधी हार जीत होते, जिंकणं हरणं तर हे असतंच, खेळताना दडपण येतं कारण पुढची टीम जर स्ट्रॉंग असेल तर त्या प्लेअरवरही दडपण येतं. कसं त्यांचं ते मानसिक बळ वाढवता तुम्ही?
0: मेंटल टफनेस. खेळ शारीरिक आहे पण मेंटल टफनेस खूप आवश्यक. त्यामध्ये मेडिटेशनचा खूप मोठा रोल आहे.
1: बरं,
0: अग्रेसिव्ह गेम आहे फुटबॉल.
1: हो,
0: मुलांना थोडा साइड मध्ये घेऊन मेडिटेशन करायचं आणि त्यांना मेंटली टफनेसचे जितके ट्रेनिंग असतात ते आवश्यक आहे.
1: बरं शारदा, ते आता मुलांचा सध्या खेळाकडे कसा कल दिसून येतो? किती उत्सुक आहेत खेळाविषयी?
0: आजकालचे मुले मोबाईल मध्ये,
1: हो,
0: मोबाईलचा खेळ खूप खेळतात. पण हे आमची जिम्मेदारी आहे आता की मैदान मध्ये कशा, मतलब किस प्रकार से हम लोग उनको मैदान में ला सकते हैं, क्योंकि स्कूल का टाइम टेबल, ट्यूशन, अदर एक्टिविटी, त्यानंतर वेळ नसते. पण कंपल्सरी 1 आवर
1: खेळायला
0: द्यायलाच हवं. जे मुली आहे, मुली डॉक्टर असेल, इंजिनियर असेल, काही पण कोणत्याही फील्ड आहे, पण त्याला पण सेल्फ डिफेन्स आलाय पाहिजे.
1: हो बरोबर,
0: हर स्कूल में, हर कॉलेज में, जो फील्ड में आप है वहां एक सेल्फ डिफेन्स का कोर्स के लिए कंपल्सरी करना चाहिए.
1: बरोबर, तुमचा हा खेळाचा प्रवास अजूनही सुरू आहे. वयाच्या 45व्या वर्षीपासून कितीतरी स्पर्धेत तुम्ही भाग घेतला, नॅशनल इंटरनॅशनल गाजवलेलं आहे आणि आणखी अजूनही तुम्ही प्रॅक्टिस करता आणि मॅचेस खेळताही?
0: खेळते.
1: बरं, तर आता कसं वाटतं?
0: मला मतलब खूप आनंद ग्राउंड मध्येच येते.
1: बरं,
0: आता पण मी रोज धावते, जम्प करते, आमचे जो विद्यार्थी आहे त्यांच्या सोबत खेळते, मी फुटबॉल पण खेळते मी आता.
1: बरं, म्हणजे अजून खेळण्याचं काही इच्छा अजून संपली नाही?
0: संपली नाही, कधी संपणार पण नाही.
1: हो, म्हणजे ग्राउंड तुम्हाला असं ओढून देतो. फुटबॉल हा खेळ धावण्याचा आहे, ताकदीचा आहे आणि पेशन्सचा आहे. खरंच कौतुक आहे तुमचं की आजही तुम्ही अशा या खेळामध्ये अजूनही आहात आणि तेवढंच जीव तोडून मुलांनाही तुम्ही शिकवत आहात. आपण बघतोय की आता इतक्या अनेक, गेल्या मागील 10 वर्षापासून भारतामध्ये अनेक खेळ होतात, त्या खेळामध्ये आपल्या भारत देशाचं नाव अनेक प्लेयर्सनी उंचावलेलं आहे. खास करून महिलांचाही खूप सहभाग दिसून येतो आणि जेव्हा आंतरराष्ट्रीय स्पर्धेत भारताचा तिरंगा फडकवला जातो तेव्हा अगदी आपल्याला सगळ्यांनाच अभिमान वाटतो. स्त्रियांनी खेळामध्ये घेतलेली गगनभरारी बघता तुम्हाला काय वाटतं?
0: अभी आपने देखा की जितने भी ओलंपिक्स वगैरे में भी मेडल्स महिलाओं के, पहले पुरुष और महिला इसमें कैसा था कि शक्ति पुरुष को, ऐसा कुछ नहीं है. मेडिकल साइंस ने वो प्रूव भी कर दिया है कि आप पहले रेसलिंग वगैरह लड़कियां नहीं खेलती थी कि उससे आपको प्रॉब्लम आएगी आगे चल के, शादी के बाद प्रॉब्लम आएगी, बट लड़कियों ने भी ये सिद्ध कर दिया कि इक्वल मीन्स इक्वल.
1: हो,
0: कहीं पर भी अभी ऐसे ऊपर नीचे नहीं है. तो इसकी वजह से उन्होंने अपने आप को सिद्ध किया और अभी आगे भी कर लेगी. आगे भी जितनी जो लड़कियां अभी इस वक्त है, क्रिकेट, हॉकी, है ना, शूटिंग,
1: हो,
0: शूटिंग मध्ये पण खूप छान रिझल्ट आहे आपला. तर मला वाटते की हा जो प्रवास आता आगे
1: वाढतोय,
0: वाढतोय छान, खूप छान असेल.
1: हो, ज्या मुलींना या खेळात यायचं आहे खास करून फुटबॉल मध्ये, तर तुम्ही काय मार्गदर्शन कराल?
0: जैसे मेरा लाइफ में मैंने ऐसे बनाया था कि मुझे किसी का उदाहरण नहीं, मेरा उदाहरण लोग ने लेना चाहिए.
1: हो,
0: तो ऐसे ही हर किसी ने यदि सोचा कि

0: वो खुद ही एक उदाहरण बनते जाए तो कोई रुकावटें कहीं रुकी नहीं सकती है.
1: खूप छान. तंत्रज्ञान वाढत चाललंय, फॅसिलिटी वाढत चाललेली आहे,
0: फॅसिलिटी खूप आहे आता.
1: हो, त्या काळात तुमच्या काळात एवढी फॅसिलिटी नव्हती जितकी ती आता आहे.
0: काहीच फॅसिलिटी नव्हती. जनरल डिब्बेमध्ये जायचं आम्ही, फक्त ब्रेड अँड जॅम मध्ये दिवसभर राहायचं.
1: बरं,
0: तर असं नाही आहे, खूप फॅसिलिटी आहे आणि खूप स्पॉन्सरशिप पण भेटत आहे मुलींना.
1: आता अनेक पुरस्कार तुम्हाला मिळालेले आहेतच, तर कोणकोणते आहेत?
0: एक्सिलन्सी पुरस्कार आणि संयोजक, खूप छान ऑर्गनायझेशन आहे मधून, मोटिवेशनल स्पीकर, आणि एव्हरी इयर वुमेन्स डे को एक पुरस्कार तो रहते ही.
1: वा वा छान. तर जाता जाता तुम्ही काय सांगाल की या खेळाने तुम्हाला काय दिलं, कसं घडवलं तुमचं आयुष्य?
0: हो, मला खेळांनी सर्व दिलं. स्पोर्ट्स एज ए करिअर याला बघायला पाहिजे. खुद के फिटनेस के लिए बहुत जरूरी है.
1: हो,
0: तो स्पोर्ट्स ही काम आएगा.
1: बरोबर. आपली ही जी मुलाखत आपल्या इतर मैत्रिणी ऐकतील तर नक्कीच त्या प्रेरित होतील.
0: हो,
1: आणि खेळाकडे मुलांनाही प्रेरित करतील या आशेसह आता आपण इथे थांबूया. शारदाताई, आपल्याला कार्यक्रमात कुठलं गीत ऐकायला आवडेल?
0: मी युपी मध्ये गेली होती खेळायला नॅशनल मध्ये, तिथे एक गाणं खूप चालत होता, कोण दिशा में लेके आया है बटुईया, ते मला खूप आवडते.
1: तर ऐकूया हे गीत. आपण इथे आलात आणि छान मनमोकळी मुलाखत दिलीत. पुढच्याही वाटचालीसाठी आकाशवाणी नागपूर तर्फे शुभेच्छा आहेत तुम्हाला. धन्यवाद, नमस्कार.
0: थँक्यू.

क्रीडा क्षेत्रातील माझं करिअर या मालिकेमध्ये डॉक्टर शारदा नायडू यांची राखी पाटील यांनी घेतलेली ही मुलाखत आपण ऐकलीत. यानंतर इंद्रधनू या मालिकेमध्ये AI अर्थात कृत्रिम बुद्धिमत्ता आणि आपली विचारशक्ती याविषयी सोनश्री देशपांडे यांची ही मुलाखत आपण ऐकणार आहात. चला तर ऐकूया.

मैत्रिणींना नमस्कार. इंद्रधनु मालिकेमध्ये तुमचं मनपूर्वक स्वागत करते. मैत्रिणींनो, आज तंत्रज्ञानाचा युग. प्रत्येक गोष्ट एका क्लिकवरती आपल्याला उपलब्ध होते. धावत्या युगात तंत्रज्ञानाची प्रगती सुद्धा धावतीच आहे, त्यामुळे प्रत्येक क्षेत्रात प्रगती साधली जाते. पण या गोष्टीचा चुकीचा वापर होऊ नये ही गोष्ट सुद्धा तेवढीच महत्वाची. डिजिटल युगात झालेली क्रांती म्हणजे AI, अर्थात आर्टिफिशियल इंटेलिजन्स, कृत्रिम बुद्धिमत्ता. सध्या सतत कानावर पडणारा हा शब्द. दैनंदिन जीवनामध्ये आरोग्यसेवा, वाहतूक, उद्योग, शिक्षण या आणि अशा अनेक

0: क्षेत्रांमध्ये त्याचा सहजतेने वापर केला जातोय. तर आज याविषयी आपल्याला माहिती देण्यासाठी आपल्या स्टुडिओमध्ये उपस्थित आहेत डिजिटल स्ट्रॅटेजिस्ट सोनश्री देशपांडे. आणि आजचा आपला विषय आहे AI अर्थात कृत्रिम बुद्धिमत्ता आणि आपली विचारशक्ती. तर सोनश्रीताई नमस्कार.
1: नमस्कार,
0: तुमचं स्वागत आहे आकाशवाणीच्या स्टुडिओमध्ये.
1: धन्यवाद, धन्यवाद.
0: तर हा असा एक सध्या सगळ्यांसाठी असा कुतूहलाचा विषय आहे, कारण की आपल्या बऱ्याच मैत्रिणींना AI याबद्दल थोडीफार माहिती आहे, पण त्यांना अधिक माहिती जाणून घ्यायची आहे. तर सोनश्रीताई, हे सांगा की AI म्हणजे आर्टिफिशियल इंटेलिजन्स, कृत्रिम बुद्धिमत्ता म्हणजे नेमकं काय, आणि आमच्या मैत्रिणींना हे सोप्या शब्दात तुम्ही कसं सांगू शकाल?
1: अगदी बरोबर म्हणालात स्वातीताई. कृत्रिम बुद्धिमत्ता यातच सगळं येतं, पण कृत्रिम बुद्धिमत्ता म्हणजे या यंत्रांना माणसासारखी हुशारी देणं, सोप्या भाषेमध्ये त्यांना बुद्धिवान करणं. पण मग कसं? विचार करायला शिकवायचं, माहिती द्यायची, ह्या विचारांनी ही माहिती कशी डिकोड करायची, त्याच्यावर निर्णय कसे घ्यायचे, आणि मग ते निर्णय प्लॅनिंगच्या किंवा ऍक्शनच्या स्वरूपात आपल्याला कसे द्यायचे, हे सगळं शिकतं आर्टिफिशियल इंटेलिजन्स. आणि हे उत्तर असतं जेव्हा तुम्ही एक प्रॉम्प्ट देता ना कसला तरी की मला हे शोधून दे, तेव्हा तो जो प्रॉम्प्ट काही सेकंद विचार करून उत्तर देतो तेव्हा ही सगळी प्रक्रिया मागे झालेली असते. तर फक्त आपण विचार करतो जेव्हा AI म्हणतो तेव्हा अशा लिखाणापुरती गोष्टींचा विचार करतो, पण ऍक्च्युली AI आपल्या रोजच्या गोष्टींमध्ये मिसळलेलं गेलं आहे. उदाहरण घेतलं झालं तर तुमचे OTT प्लॅटफॉर्म्स असू देत, तुमचे डिजिटल सर्च इंजिन्स असू देत, किंवा तुमच्या रेग्युलर मॅप्स असू देत. आपण कुठेही जातो साधा एक मॅप लावून देतो की आम्हाला इथे इथे जायचं आहे, किंवा तुम्ही तुमच्या जो व्हॉइस असिस्टंट असेल त्याला सांगता. तर त्याच्यामध्ये जी सुधारणा होते, जे बेटरमेंट येत आहे, रिफाईनमेंट येत आहे, तो सगळा AIचा गुण आहे.
0: अच्छा, बरं. आज तंत्रज्ञान बरंच पुढे गेलं आहे, स्त्रिया सुद्धा प्रत्येक क्षेत्रामध्ये प्रगती करत आहेत, तर आज स्त्रियांनी AI समजून घेणं का महत्वाचं ठरतं हे सांगा.
1: नक्कीच नक्कीच, खूप खूप गरजेचं आहे, कारण AI जसं आपण आता बोललो डिजिटलच रोजच्या जगाचा भाग झाला आहे. तर AI हा त्याच्यातला सरमिसळलेला एक असं इन्ग्रेडियंट आहे जे त्या सगळ्याला स्मार्ट बनवतं. आपल्या भूमिका जेव्हा आपण वेगवेगळ्या स्त्रिया म्हणून आपण वेगवेगळ्या भूमिका सांभाळतो, मग घर असो, काम असो, मुलं, शिक्षण, नातेसंबंध, तो एक खूपच इनव्हिजिबल विषय असतो. पण या सगळी गोष्टींमध्ये माहिती लागते, आणि आपण दिवसाला, अशी एक स्टडी सांगते की महिला पुरुषांपेक्षा तिप्पट जास्त निर्णय घेतात दिवसाला. मग ह्या सगळ्या निर्णयांसाठी मिळणारी माहिती, त्याच्यासाठी सांभाळावा लागणारा वेळ, ते सगळं, जी तारेवरची कसरत आपण रोज येता जाता करतो, या सगळ्यामध्ये आत्मविश्वास पण टिकवावा लागतो. तो सगळ्यात महत्वाचा विषय आहे. AI समजलं की आजच्या डिजिटल जगामध्ये स्त्रीचा आत्मविश्वास वाढतो. हे मी स्वतः बघितलं आहे खूप साऱ्या ज्या स्त्री उद्योजक आहे ज्यांच्याशी माझा संपर्क येतो, त्यांना यांनी फार फरक पडतो. कारण आत्मविश्वास तुम्हाला प्रत्येक गोष्टीमध्ये निर्णय क्षमता वाढवायला मदत करतो.
0: बरोबर आहे.
1: आणि जेव्हा असे टूल्स आपल्याला चांगल्यानी येतात तेव्हा आत्मविश्वास नक्कीच वाढलेला असतो. तुमचा वेळ वाचतो, तुम्हाला माहिती आहे की माझी जी माहिती पुरवली आहे त्याच्यामध्ये मला प्लॅनिंगसाठी एक असिस्टंट आहे जो मला गोष्टी थोड्या सोप्या करून देईल आणि मला चटकन निर्णय घेता येतील. सो हा झाला स्त्री म्हणून कोर विषय, का माहिती असावं, कारण आपला आत्मविश्वास वाढतो. तिथून आपण थोडं विलगित झालो तर आपलं घर येतं. मग जसा घरच्या सवयी या स्त्रीच्या रूपाने असतात, आईच्या, सुनेच्या, मुलीच्या, तशाच डिजिटल सवयी पण आपल्याच तून येतात. जर आपली त्याबद्दलची माहिती कमी असेल तर आपल्या सवयी बिघडतात आहे का बरोबर जातात आहे हे पण आपल्याला कळणार नाही. तर मग आपल्या घराला या डिजिटल सवयी लावायच्या आहे, त्या आपल्या नॉलेजशिवाय कमतरता पडतात. राईट. सो हा आत्मविश्वास, या सवयी, आणि त्यासाठी जे काही छोटं छोटं शिकणं आहे ते. सो महिलांसाठी हे गरजेचं नाही आहे की मी एखादा मोठा कोर्स करून घेऊ का AIचा, मग मला सगळ्याच गोष्टी वापरता येतील. आपण जसं एक एक करत एक एक गोष्ट शिकलो, पहिले मॅप्स नाही शोधता यायचे, आता शोधता येतात. सर्च नाही करता यायचं, आता सर्च करता येतं. अगदी तसंच. तर आज एखादा पाठवायचा मेसेजच आहे तो नीट करून घे, उद्या एखाद्या गोष्टीची यादीच बनवून घेऊ दे, परवा एक प्रोजेक्टच करायचं मुलांसाठी त्याच्यासाठी काही रूपरेषा बोलवून घे, आयडियाज मागवू देत, अशा छोट्या छोट्या स्टेप्समधनं पण AI शिकता येतं.
0: हो, खूप छान.
1: त्यामुळे AIची भीती कमी होते, विश्वास वाढतो, आत्मविश्वास वाढतो, आणि वापरासाठी आपली बुद्धी मोकळी होते. आपण AI ला वापरताना

0: बेसिक सगळ्यात फंडामेंटल सगळ्यात महत्वाची गोष्ट ही आहे की AI हा आपलं काम कमी करायला असलेला असिस्टंट आहे. आपलं काम आउटसोर्स नाही करायचंय. घरात बाई लावली जर आपण कामाला तर ती आपल्याला मदत करते. ती आपला डिसिजन नाही घेऊन घेत तिच्यासोबत. आपण सांगतो हे काम करायचंय. अगदी त्याच रांगेमध्ये AI पण आपल्याला मदत करतो आपण जे काम सांगू त्यासाठी.
1: अच्छा.
0: सो महिलांसाठी हा विषय समजून घेणं नितांत गरजेचं आहे. कारण आपण जे अष्टभुजा बनून असतो ना घरी त्या अष्टभुजेला एक्स्ट्रा पॉवर देण्याचं काम AI करतं.
1: खूप छान सांगितलं तुम्ही. कारण आज तंत्रज्ञानाच्या या युगामध्ये प्रत्येकानेच पुढे जाणं खूप गरजेचं आहे. आणि तुम्ही सांगितलं की उद्योजिका असो किंवा नोकरदार स्त्री असो त्यांना AI वापरणं आणि येणं खूप गरजेचं आहे. आणि तसंच गृहिणीला पण येणं खूप गरजेचं आहे. हो ना, जी घरी राहते कारण तिला असं वाटते मला काय करायचंय शिकून, पण तिच्यासाठी पण खूप गरजेचं आहे. कारण की आपल्या रोजच्या आयुष्यामध्ये रोजच्या व्यवहारामध्ये या कृत्रिम बुद्धिमत्तेची आपल्याला गरज पडते.
0: नक्कीच.
1: तर ही गरज आपल्याला कुठे कुठे पडते हे सांगा.
0: खूपच छान प्रश्न. याच्यासाठी एक तर हा वापर खूप ठिकाणी होऊ शकतो आणि हे श्रोत्यांना सोपं चटकन लक्षात यावं म्हणून मी तीन भागात सांगते. पहिला भाग वैयक्तिक वाढ, पर्सनल ग्रोथ. मग तुम्ही वर्किंग वुमन आहात, तुम्ही गृहिणी आहात, तुम्ही सासू आहात, सून आहात, कॉलेजमध्ये जाणारी अध्यापिका आहात, तुमचं प्रोफेशन काय यांनी फरक पडत नाही. तुमची वैयक्तिक ग्रोथ ही तर आहेच ना. पर्सनल ग्रोथ हा असा विषय आहे जो ज्याचा त्याला वेळोवेळी कळत असतो. आणि या पर्सनल ग्रोथसाठी खूप सारे AI टूल्स अवेलेबल आहेत आपल्याला आत्ता, जे तुमच्या कामामध्ये, जे तुमच्या घर कामामध्ये, जे तुमच्या परिवारासाठी वेगवेगळ्या पद्धतीने काम करू शकतात. जसं की काही टूल्स आहेत जे आपण लिहायला भाषेसाठी वापरतो, जसं की ChatGPT आहे, Gemini आहे, Claude आहे. हे टूल्स आपण एखादा विषय सोप्या भाषेत कसा करता येईल, त्यावर रिसर्च कसा करता येईल, त्याच्यावर निबंध लिहायचा, त्यावर काही विचार ठेवायचे आहेत त्यासाठी वापरतो. मोठा मजकूर, छोटा, ईमेल ऑपरेशन्स याच्यासाठी या गोष्टी वापरतो. पण त्याचसोबत काही ठिकाणी नवीन स्किल शिकायसाठी पण या टूल्सचा वापर होऊ शकतो. की मला अमुक एखादी गोष्ट शिकायची आहे तर त्याच्यासाठी छोटासा प्लॅन बनवून देत तो टूल तुम्हाला शिकवणार नाही पण तुम्हाला त्याची आखणी करून देईल, त्याचं प्लॅनिंग करून देईल.
1: अच्छा.
0: खूपदा आपल्याला भाषेची अडचण असते, बोलीभाषेत हवं असतं, आपण ट्रान्सलेट केलं तरी पण ती क्लिष्ट मराठी येते खूपदा. पण मग हे करताना हे टूल्स खूप कामात येतात. जेव्हा तुमचे रायटिंग टूल्स आपण म्हणतो, तुम्हाला खूप इझिली बोलण्याचे मुद्दे मिळू शकतात. तुम्हाला एक खूप इझिली एखादा आर्टिकल आहे जे तुम्हाला तुमच्या सुपिरियरनी सांगितलं आहे की हे आर्टिकल तुम्ही हे करून आणा, तुम्ही इझिली त्यांना ट्रान्सलेट करू शकता. एखादा निर्णय गृहिणींबद्दल तुम्ही बोललात म्हणून सांगते की गृहिणींसाठी हे असतं की मला तसं काहीच करायचं नाही, मी का वापरू,
1: हो ना,
0: राईट. त्याच्यासाठी खूप छान पद्धतीने AI वापरता येतं. जसं की एखादा निर्णय आहे आपल्याला घ्यायचा, तुम्हाला माहितीये की मी घेणार, पण मग असं असतं की नाही मम्मी इथे विचारलं तर असं होईल, तिथे विचारलं तर तसं होईल, जज करतील सगळे. तुम्ही असे जे निर्णय आहे AI ला विचारू शकता पण विथ अ फिल्टर. फिल्टर असं वापरायचं, मला या निर्णयाचे तोटे आणि फायदे सांग, मला 5 गोष्टी सांग या निर्णयावर अवलंबून असलेल्या. तुमच्या गोष्टी क्लिअर होतात, तुम्हाला निर्णय स्वतःच घ्यायचा आहे, तो AI नाही घेणार, पण तुमच्यासाठी या गोष्टींची मांडणी किंवा आखणी म्हणता येईल, प्लॅनिंग म्हणता येईल, ते तुमचा AI नक्कीच नक्कीच करू शकतो. दुसरा भाग घर, आरोग्य, मुलं. AI काही लॅपटॉप किंवा GPT पुरतं मर्यादित नाही आहे. तुमच्या फोनमध्ये आहे, तुमच्या घरामध्ये जर ते व्हॉइस असिस्टंट डिव्हायसेस असतील तर त्याच्यामध्ये आहे, तुमच्या TV पण आहे. तर ह्या सगळ्या गोष्टी जर इतक्या, आणि इंटरनेट ऑफ थिंग्स तर आहेच, तुमच्या ॲपवरनं लाईट बंद होतात, फॅन सुरू होतो, AC बंद होतो, या सगळ्या गोष्टी तर आता ऑलरेडी सुरू झालेल्या आहेत. असं असताना जेव्हा तुमच्या स्मार्टवॉच, तुमचे रिमाइंडर्स, तुमच्या ॲप्स, तुमचे व्हॉइस असिस्टंट्स, तुमचं लर्निंग ॲप, आजकाल लर्निंग पण ॲप्सवर चालतं, इथे सगळीकडे स्मार्ट फीचर्स असतात. मग तुमच्या औषधांचे रिमाइंडर्स असो, पाण्याचे रिमाइंडर्स असो, तुम्हाला स्टेप काउंटर असो, स्लीप ट्रॅकिंग असो, हे सगळ्या गोष्टी तुमच्या घराचं आरोग्य ठीक ठेवतं. आणि हे तुम्ही सगळं कन्सॉलिडेट करू शकता, एकत्र आणू शकता तुमच्या AI. सो गृहिणींनी हा विचार मनातनं काढून टाकावा की माझ्यासाठी याचा काय फायदा आहे. प्रचंड उपयोग आहे मुलांसाठी. जेव्हा आपण आता म्हणतो घर, आरोग्य, मुलं, मुलांसाठी दर आठवड्याला कुठला ना कुठला प्रोजेक्ट असतो, नवीन ऍक्टिव्हिटी करायची असते, टिफिनमध्ये काही नवं द्यायचं असतं, मग तुम्ही रेसिपी शोधू शकता, ऍक्टिव्हिटी शोधू शकता. काहीच नसेल आणि तुम्हाला जर सुचत नसेल की मी काय करू, आता माझ्या

0: मुलांसाठी काहीतरी अजून खाद्य हवं आहे, त्यांच्या बुद्धीला अजून काहीतरी हवंय, सारखे आपले स्क्रीन बघतात हे करतात, याचे उपाय सुद्धा तुम्ही एआयला विचारू शकता की मला पेरेंटिंग क्रिएटिव्ह ऍक्टिव्हिटीज सजेस्ट कर. अगदी सोप्या पद्धतीने आपण या गोष्टी करू शकतो. तिसरा भाग काम, उद्योजकता किंवा तुमचा व्यवसाय असेल, तुमचा व्यवसाय नसेल तरी घरची कामं, पण माझी घरची कामं ही 50 आहेत, ती मी दर आठवड्याला कशी विभागू शकते, हा एक सोपी गोष्ट झाली घरच्या गृहिणींसाठी. बाहेर करताना तुमचे ईमेल्स आहे, रिराईट्स आहे, तुम्हाला तुमच्या कंपनीचे पोर्टफोलिओज बनवायचे आहेत, प्रपोजल्स द्यायचे आहेत. कामांमध्ये एक खूप मोठा, जर तुमचा व्यवसाय असेल किंवा तुम्ही अशा ठिकाणी असाल जिथे तुम्हाला लोकांशी बोलावं लागतं, क्लायंट फेसिंग असतं, तिथे कोऑर्डिनेशन्स आणि रिप्लाईजला खूप फरक पडतो. मी एक छोटी उद्योजिका आहे, मला एक ईमेल आला थँक्यू म्हणायला, तर मला त्याचा रिप्लाय टाकायचा आहे. काहीतरी नवीन ऑफर मी तयार करते आहे आणि ती मला 10 लोकांना 15 लोकांना मेलवर टाकायची. याचं जे क्रिएशन असतं, हा मेसेज बनवणं जे आहे, कारण खूपदा तिथे कॅरेक्टर लिमिट असते, तुम्ही स्पेसिफिक 250 वर्डसहून जास्त शब्द नाही वापरू शकत, तेवढ्या कॅरेक्टर्समध्येच बसवायचं. पण मग माझी ब्रँड लँग्वेज पण नको खराब व्हायला, व्हॉइस अँड टोन माझाच असला पाहिजे. असं असताना मला मराठीतच लिहायचं आहे, एवढ्या शब्दात लिहायचं आहे आणि हाच अर्थ जायला हवा, त्याच्यातली माहिती तुटायला नको, हे सगळं जेव्हा करायचं असतं तेव्हा एआय खूप खूप मदतीचा असतो. सो अशा वेगवेगळ्या तीन भागांमध्ये तुम्ही एआयचा वापर करू शकतो.
1: अच्छा, सोनश्रीताई खूप छान असं सांगितलं तुम्ही, कारण की आज प्रगती करण्यासाठी तंत्रज्ञानाची कास धरणं खूप महत्वाचं ठरतं. तर आता आपण पूर्णपणे त्या तंत्रज्ञानावर अवलंबून राहायचं का, किंवा मग हे सांगा की एआय वापरताना स्वतःचा विचार आपण कसा जपायचा,
0: हा सगळ्यात महत्वाचा भाग आहे या विषयाचा, की एआय वापरणं अगदीच चांगलं का वाईट या प्रश्नांमध्ये न पडता एआय वापरणं ही काळाची गरज आहे. ते वापरत असताना आपण आपली विचार करायची सवय जपणं हा मोठा भाग आहे या गोष्टीचा. आणि माणूस म्हणून, मनुष्य म्हणून ही बुद्धिमत्ता आपल्याचकडे आहे. तसं पाहिलं, आपण थोडं झूम आउट केलं आणि पाहिलं तर माणूसच शिकवतोय मशीनला की माझ्यासारखा विचार कसा करायचा, राईट. म्हणून ते आर्टिफिशियल इंटेलिजन्स आहे, आपल्याकडे नॅचरल इंटेलिजन्स आहे. म्हणून इथे एक छोटासा मनाचा ब्रेक खूप महत्वाचा असतो. 3 स्टेपचं फ्रेमवर्क आम्ही युजली याच्यासाठी कामात आणतो. 3 स्टेपचा रूल म्हणता येईल, एआय वापरताना सगळ्यात आधी स्वतः विचार करा. मग तुम्ही तुमचे काउंटर्स असू देत, स्टेप काउंटर, किंवा तुम्ही एखादी मदत मागत असाल, जसं आपण आत्ताच बोललो की मला हे हवंय, मला ते करून हवंय, मला याचा प्लॅनिंग हवंय, हा कुठलाही प्रश्न विचारण्याआधी पहिले हा नियम लावा की मी विचार करेल, मला नेमकं काय हवं आहे ते ठरवेल आणि त्यानंतरच प्रॉम्प्ट देईल किंवा विचारणा करेल. आता आपण व्हॉइस असिस्टंट मध्ये पण असतो तर विचारणा करेल. तो एआय उघडण्याआधी हे करायचं, म्हणजे आपण डिस्ट्रॅक्ट होत नाही, कारण आपला मूळ प्रॉब्लेम एआय नाहीच आहे, आपला प्रॉब्लेम डिस्ट्रॅक्शन आहे. आपला प्रॉब्लेम खूपदा आळस होऊन जातो की आहे ना मग करून घेईल. आपल्याला ती छोटीशी सवय आपल्याला लावायची आहे. सगळ्यात आधी मी 2 मिनिट विचार करेल, थांबेल की मला नेमकं काय हवंय, मी विचार करून याचं उत्तर नाही मिळणार आहे का, खूप आहे का काम, ते कमी वेळात हवंय का, या सगळ्या गोष्टींची आखणी त्या 2 मिनिटात करायची आणि मग प्रश्न विचारायचा. मग ऍप उघडायची, जी कुठली तुमची प्रिफर्ड असेल ती. या गोष्टी क्लिअर झाल्या, हे मुद्दे तुमच्याकडे आले की मग दुसरा स्टेप एआय कडनं ऑप्शन्स घ्यायचे, की ही परिस्थिती आहे, ही सिच्युएशन आहे, हा प्रॉब्लेम आहे, असं असताना मी काय काय करू शकते ह्याचे पर्याय घ्यायचे, इन्स्टेड ऑफ की मी काय करू सांग आणि मग एआय त्याच्या अंडरस्टँडिंगनुसार तुम्हाला काहीतरी सांगेल. पण मग तुमच्याकडे त्याच्यासाठी काहीच चेकपॉइंट राहत नाही जेव्हा आपण 1-on-1 क्वेश्चन करतो. म्हणून आपण थोडं स्मार्ट बनायचं, कमांड देण्याआधी पहिले आपले मुद्दे क्लिअर करायचे,
1: बरोबर,
0: आणि त्याला म्हणायचं की आता या सिच्युएशनवर, या गोष्टीवर, या प्रॉब्लेमवर 5 पर्याय दे, 3 पर्याय दे. पर्याय आले की तुम्ही विचार करायला भाग पडता की ह्या पर्यायांपैकी माझ्यासाठी कुठला. मग ते पर्याय तुम्हाला, आणि पर्याय घेण्यामागचं ना एक सेफ्टी उदाहरण पण असतं, सेफ्टी कारण पण असतं, यासाठी की तुमचा परिवार तुम्हाला माहीत, लोकांची स्वभाव तुम्हाला माहीत, तुमची एक्झॅक्ट सिच्युएशन तुम्हाला माहिती. एआयला फक्त तेवढंच माहिती जेवढं तुम्ही दिलंय, तो त्या बेसिसवर निर्णय देतोय. फायनल तुमचा जो निर्णय असेल जी हुशारी आहे ती तुमच्याचकडे

राहते का? कारण तिसरी स्टेप म्हणजे निर्णय घेणं हे तुमच्याकडे असतं की हे मी करावं का नाही करावं. म्हणून पर्याय मागणं दुसऱ्या स्टेपमध्ये खूप महत्वाचं असतं. पर्याय आले की त्याची समज काय हे कळतं, आपल्याला पर्याय मिळतात, आपल्याला ते जास्त चांगल्याने समजून घेता येतात आणि ते जास्त रिअल असतात आपल्या सिच्युएशनसाठी. तिसरी स्टेप म्हणजे तुम्हाला त्याचं फायनल जे डिसिजन आहे ते आपण वापरायचं असतं. या खूप छोट्याशा गोष्टींनी आपली विचारशक्ती प्रचंड पद्धतीने जपता येतं.

0: कृत्रिम बुद्धिमत्ता आणि आपली विचारशक्ती. मैत्रिणींनो, वळूया पुन्हा आपल्या कार्यक्रमाकडे. तुम्ही म्हणालात की AI म्हणजे काळाची गरज आहे, पण बरेचदा यावर आपल्याला अवलंबून सुद्धा राहावं लागतं. तर त्यावर अवलंबून राहण्यासाठी कोणती काळजी घ्यायला पाहिजे हे सांगा.
1: आता आपण त्या झोनकडे वळतोय जिथे थोडी थोडी भीती वाटायला लागते. AI बद्दल भीती बाळगणं वाटणं आता ज्या पद्धतीने हे तंत्रज्ञान विकसित होत आहे अगदी साहजिक आहे. पण ह्यासाठी माझे स्वतःचे 3 नियम आहेत, 3 झोन्स आहेत. ग्रीन झोन, येलो झोन आणि रेड झोन. असे 3 झोन्स मध्ये मी पण ऑपरेट करते आणि मी पण सगळ्यांना सांगते की ह्याच पद्धतीने ऑपरेट करावं.
0: अच्छा.
1: ग्रीन झोन म्हणजे अशी कामं जिथे AI सहज वापरता येतं, ज्याबद्दल आपण आतापर्यंत बोललो. ड्राफ्ट आहे, आयडियाज आहेत, समराइज करायची आहे काही गोष्टी, चेकलिस्ट बनवून घ्यायच्या आहे, कामांच्या यादी किंवा टाइम टेबल बनवून घ्यायचा आहे कामांचा, किंवा प्लॅनिंग आहे, लँग्वेजचं करेक्शन आहे. हे झाले ग्रीन झोन वाले कामं, ज्याच्यामध्ये आपण कुठलीही प्रायव्हेट माहिती देत नाही आहे. ज्या खूप सोप्या पद्धतीने आपल्या पेरिफेरीवाल्या गोष्टी इझी करू शकतात, जिथे आपण म्हणतो की माझा नाहक वेळ जातोय, ज्या जी कामं खूपच वेळ खाणारी असतात ती सगळी कामं ग्रीन झोन मध्ये होतात आणि ती AI डेफिनेटली सोपी करतो. दुसरा झोन असतो येलो झोन, असे विषय जिथे मला AI ची मदत तर हवी आहे पण त्याचं डिसिजन नको आहे.
0: अच्छा.
1: मदत हवी आहे आता कशी, मला डॉक्टरकडे जायचं आहे, 4-5 रिपोर्ट्स केल्या, मग त्याच्यासोबत ते एवढं मोठं काय काय लिहून आलं मला कळलंच नाही त्याच्यात काय लिहिलं आहे, 1-2 गोष्टी वाढून आल्या तेवढं ते ब्लॅकमध्ये बोल्डमध्ये ठळक झालेलं आहे, पण पुढे काय. मग डॉक्टरकडे गेले, डॉक्टर म्हणाले हे गोळ्या घ्या, झालं. माझ्यातले प्रश्न तसेच राहतात. या ठिकाणी AI कामात येतं. तुम्ही डॉक्टरांना प्रश्न काय विचारायचे हे AI ला विचारू शकता. हे खूप सोपी होतं की मला डॉक्टरकडे जायचंय पण 10 प्रश्न जे डॉक्टरांना विचारायला हवेत, विचारायचे डॉक्टरला, तुमचं जे ओपिनियन आहे ते तज्ज्ञाकडनंच घ्यायचं आहे, पण प्रश्न काय विचारायचे हे तुम्ही AI ला विचारू शकता.
0: अच्छा.
1: हा तुमचा येलो झोन झाला. अशा गोष्टी ज्या सेन्सिटिव्ह असतात, फायनान्शियल ऍडवायझर, AI तुमचा फायनान्शियल ऍडवायझर कधीही बनू शकत नाही. आपण कितीही माहिती फीड केली तरीही त्यातला जो तज्ज्ञ आहे आपण त्याच्याचकडे जायचं, पण त्या तज्ज्ञाला विचारायची प्रश्न जर तुमच्याकडे नसतील तर ती AI कडनं बनवून घ्यायची. तिसरा म्हणजे रेड झोन, जिथे हा सगळ्यात जास्त धोकादायक बनतो. आता मगाशी मी एक्झाम्पल घेतलं तुमच्या ब्लड टेस्ट रिपोर्टचं. आता हे जर करायचं असेल तर आपण म्हणू की अरे पण मग मी प्रश्न कोणत्या बेसिसवर विचारेल. हे या गोष्टी येतात रेड झोन मध्ये. जेव्हा तुम्हाला अशी माहिती आहे जी AI मध्ये टाकता कामा नये, त्याचा दुरुपयोग होऊ शकतो.
0: अच्छा.
1: OTP, तुमचे पासवर्ड्स, तुमचे पॅन कार्ड, तुमचे डिटेल्स, तुमचे लीगल डॉक्युमेंट्सचे डिटेल्स, तुमचे आयडेंटिटी डिटेल्स, तुमच्या ब्लड रिपोर्ट्स एक्झॅक्ट, मुलांचे फोटोज, त्यांच्याबद्दलचे डिटेल्स, पत्ता, ह्या ज्या गोष्टी आहेत ज्या खूपच स्पेसिफिक असतात, ज्या आपण कुठल्या पण जनरल प्लॅटफॉर्मवर नाही टाकत, त्या डिटेल्स कधीही AI ला फीड करू नये. का? कारण AI, तुम्ही पण आपल्याला जे काही डिसिजन्स मिळतात AI कडनं ते जगभर मिळणाऱ्या फाईल्समधनं वर्कआउट होऊनच मिळत आहे. तो त्याच्यावरच काम करतो. ही माहिती अख्ख्या जगातनं पुरवली जाते आणि त्या जगात आपणही येतो. मग ही माहिती जर सगळ्या पद्धतीने वापरली जाते आहे तर आपण दिलेली माहिती पण सगळ्या पद्धतीने वापरली जाते. म्हणून कुठलीही खासगी माहिती त्यावर कधीही टाकू नयेत. यासाठी AI वापरताना तुमची डिजिटल सेफ्टी, तुमची प्रायव्हसी हा स्वतंत्र मोठा विषय आहे. पण सध्या हे 3 झोन्स आपण नेहमी पाळायला हवेत. रेड झोन, येलो झोन अँड जो आपला कुरण असू शकतो असा ग्रीन झोन.
0: खूप छान अशी महत्वाची माहिती तुम्ही आता दिलीत. तर आता हे सांगा की कृत्रिम बुद्धिमत्ता अर्थात AI वापरताना प्रायव्हसी आणि सुरक्षिततेची कोणती काळजी आपल्याला घ्यायला पाहिजे.
1: आता आपण बोललो की प्रायव्हसी खूप महत्वाची आणि त्याचे संदर्भ वापरणाऱ्यालाच माहिती असतात, वापरणाऱ्या माणसालाच माहिती असतं.
0: बरोबर.
1: मशीनला माहिती राहणार नाही. पण एक खूप मोठी गोष्ट इथे समजून घ्यावी लागते. आपला डिजिटल फुटप्रिंट, जसं मी आधी पण म्हणाली, हा फक्त AI मुळे तयार नाही होत. आपण सोशल मीडिया वापरतो, ऑनलाईन शॉपिंग करतो, UPI वापरतो. भारतात अगदी UPI डिजिटल पेमेंट्स अगदी पीकवर आहेत. फोटोज आपण क्लाउडवर अपलोड करतो, मॅप्स वापरतो, तो लोकेशन सर्व्हिस ऑन करायला लागतो. ही सगळी माहिती आपण शेअर करतो. ही सगळी माहिती आपण रोजच्या दिवसात, तुम्ही आत्ता आठवलं तर सकाळपासून आतापर्यंत किती किती ठिकाणी माहिती गेलेली आहे आणि ती पण फक्त आजच्या दिवसाची, आतापर्यंतची तर मी बोलतच नाहीये. सो एवढी जर

0: आपण माहिती करतो तर फक्त एआयचा प्रश्न नाही आहे. जे काही आपल्या डिजिटल फुटप्रिंटमध्ये आहे ते सगळं ओपन आहे कुठल्याही एआयला ॲक्सेस करायला. सो प्रश्न एआयच्या सुरक्षिततेचा किंवा प्रायव्हसीचा नाही आहे, प्रश्न आपल्या डिजिटल सवयींचा आहे.
1: अच्छा,
0: की आपल्या डिजिटल सवयी काय आहे, आपण कुठे काय शेअर करतो आहे. इथे एक साधं फ्रेमवर्क आपण वापरतो, युजली चार प्रकार त्याच्यातले लक्षात ठेवू शकतो आपण. चार गोष्टी, पहिली ही पब्लिक माहिती असते, पब्लिक माहिती जी ऑलरेडी पब्लिक आहे. माझी कंपनी आहे, त्याचं नाव, त्याचा ॲड्रेस, त्याचा फोन नंबर ऑलरेडी पब्लिक मध्ये आहे, कारण आपण रजिस्टर करतो गव्हर्नमेंट एंटिटी मध्ये. पण आपला आधार पब्लिक नसतो, कारण तुम्ही जर तुमच्या डिजी लॉकरवर आधार बघितला तर समोरच्या नंबर्सवर फुल्या फुल्या असतात आणि शेवटी फक्त तुमचे चार डिजिट दिसतात. सो असं नाही समजायचं की माझा आधार पण प्लॅटफॉर्मवर आहे तर तो पण पब्लिक, असं नाही. दुसरा प्रकार म्हणजे प्रायव्हेट माहिती, वैयक्तिक माहिती. जसं आपण बोललो, माझा फोटो, घरचा पत्ता, नंबर, आयडीज, असं सगळं, ही माहिती टाकताना काळजी घ्यायला हवी. तिसरी गोष्ट सेन्सिटिव्ह माहिती. आता सेन्सिटिव्ह माहिती म्हणजे काय? माझ्या घरात किती लोक आहे ही प्रायव्हेट माहिती झाली. माझ्या घरात कोण लोक आहेत, त्यांची नावं काय, ते कसे दिसतात, ही सेन्सिटिव्ह माहिती. मग ही जी सेन्सिटिव्ह माहिती आहे ती मास्क करून वापरायची. जसं की आपण म्हणालो की आम्हाला 10 प्रश्न विचारायचे डॉक्टरांना, कसं विचारायचं, मेडिकल रिपोर्ट आहे, ती मास्क करून विचारा. तुमचा प्रॉब्लेम सॉल्व्ह होतोय, फक्त अप्रोच बदलायचा आहे थोडासा. तसंच तुम्ही जर म्हणालात की माझं फायनान्शियल, तुम्हाला काही ॲडवायझर हवं असेल, किंवा सगळे म्हणतात इकडे तिकडे खूप मी गोष्टी ऐकते आहे, पण मला ना माझ्या सिच्युएशनसाठी काहीतरी हवं आहे आणि मला माहिती आहे कुठे जायचं, पण मला त्यांच्यासमोर मूर्ख नाही ठरायचं, मला नीट प्रश्न विचारायची आहेत. मग असं करताना काय करायचं, एक सिच्युएशन एक्सप्लेन करायची. असं नाही सांगण्याची गरज की मला हा प्रॉब्लेम येतोय, तुम्ही सिच्युएशन एक्सप्लेन करा आणि त्याच्यातनं प्रश्न घ्या. म्हणजे ही तुमची जी सेन्सिटिव्ह इन्फॉर्मेशन आहे ती बाहेर जाणार नाही. चौथी गोष्ट सगळ्यात सगळ्यात महत्वाची, प्रोटेक्टेड माहिती. याच्यासाठी एकदम प्रॅक्टिकल रूल जो मी आत्ता सांगितला, मास्किंग. मास्क इट बिफोर यू आस्क इट. अगदी डोक्यात फिट करून घ्यायचं की मी मास्क नाही केला तर मी आस्क नाही करू शकत. मास्क इट फर्स्ट. तुम्हाला या सगळ्या पद्धतींच्या गोष्टींसाठी खूप मदत मिळते, पण इन्फॉर्मेशन प्रायव्हसी ही अटमोस्ट इम्पॉर्टंट असते. जर तुम्हाला क्लायंटबद्दल काही विचारायचं आहे तर कंपनीचं नाव मिटवा, फक्त क्लायंट लिहा, फोन नंबर्स मिटवा, अड्रेस लाईन्स मिटवा. अगदी साध्या पद्धतीने आपण फोनमध्ये गोष्टी क्रोप करू शकतो, त्याच्यावर ब्लॅक हायलायटरनी तुम्ही कव्हर करू शकता की मला जेवढी सिच्युएशन आहे तेवढीच विचारायची, बाकी गोष्टी करा. थोडंसं एफर्ट्स जास्त लागेल, पण या मास्किंगनी खूप जास्त फरक पडतो. आणि आपण आपल्या सवयी बदलायच्या त्या तर आहेच, ते महत्वाचं आहे, पण याच्याशिवाय ह्या ज्या इनपुट्स आपण डेलिबरेटली देतो त्या इनपुट्स देताना आपल्याला मास्किंग करणं खूप गरजेचं आहे.
1: खूप छान सांगितलं सोनश्रीताई. तर एआयचा सजग आणि उपयोगी वापर करण्यासाठी स्त्रियांनी कोणते नियम पाळायला हवेत हे सांगा.
0: याच्यासाठी मी रफली 5 नियम देऊ शकते. बघायचं की आपण 5 गोष्टी करतोय का. सगळ्यात आधी थांबायचं, विचार करायचा की मला विचारायचं काय आहे, विचारण्याची गरज आहे का, की हे माझ्याच बुद्धिमत्तेने सॉल्व्ह होतं आणि मला आर्टिफिशियल बुद्धिमत्तेची गरज नाही. स्वतःला विचारा माझं मत काय आणि त्या मतानुसार मला उत्तर हवं आहे का. रूल नंबर 2, प्रॉम्प्ट स्पष्ट द्यायचा. जर मी अस्पष्ट प्रश्न विचारला तर मला उत्तरही अस्पष्ट येतं. तिसरी गोष्ट, कामानुसार टूल्स निवडायचे. प्रत्येक गोष्टीसाठी एकाच टूलकडे विसंबून राहण्याची गरज नाही, कारण ते त्या पद्धतीने बनलेलं नसू शकतं. लिखाण आहे तर तुम्हाला जेमिनी आहे, तुम्हाला जीपीटी आहे, बाकी इतर टूल्स आहेत. तुम्हाला डिझायनिंग करायचं आहे तिथे इतर टूल्स आहेत. तुम्हाला प्लॅनिंग करायचं आहे तिथे वेगळी टूल्स आहेत. या पद्धतीने रिमाइंडर्स कोणी द्यायचे, रुटीन कोणी ठेवायचं, अशा टूल्सला तुम्ही विभागू शकता. त्याच्यामुळे तुम्ही त्याचा जास्तीत जास्त वापरही करू शकता आणि एफिशियन्सी तुम्हाला मिळते. त्यानंतरचा चौथा नियम जो आपण आत्ताच पाहिला, सगळ्यात महत्वाचा, खासगी माहिती काढायची, मास्क करायची. मास्क इट बिफोर यू आस्क इट, दॅट इज युअर फोर्थ. आणि पाचवा नियम सगळ्यात महत्वाचा, अंडरलाईनिंग एव्हरीथिंग जे आज आपण डिस्कस केलं, आपण हुशारी आपल्याकडे ठेवायची. एआय हुशार आहे पण हुशारी आपलीच असली पाहिजे. तो माझा असिस्टंट म्हणून काम करतोय, ती माझी असिस्टंट म्हणून काम करते, माझी असिस्टंट म्हणून काम करते. म्हणजे डिसिजन मेकिंग माझं आहे, लॉजिक माझं आहे, त्यातले प्रिन्सिपल्स व्हॅल्यूज माझे आहेत. हा पाचवा सगळ्यात महत्वाचा नियम आहे, जो सगळ्या स्त्रिया तशाही त्यांच्या रोजच्या नातेसंबंधांमध्ये, कामांमध्ये,

0: स्वतःच्या जडणघडणामध्ये, पोरांच्या जडणघडणामध्ये वापरतातच. पण एआयच्याही बाबतीत हीच गोष्ट लागू होते. हे असे 5 नियम आहेत जे तुम्हाला सगळ्या पद्धतीने प्रोटेक्ट पण करतात, पण ऍट द सेम टाइम एम्पावर पण करतात.
1: खूप छान सांगितलं सोनुष्टीत आहे. आणि खरंच जर आपल्या मैत्रिणींनी एआयची माहिती जास्ती जाणून घेतली आणि त्याचा जर वापर केला तर त्यांच्यात नक्कीच आत्मविश्वास निर्माण होईल. तर तुम्ही आज इथे आलात आणि एआय अर्थात कृत्रिम बुद्धिमत्ता आणि आपली विचारशक्ती या विषयावरती खूप छान असं मार्गदर्शन आमच्या मैत्रिणींना केलं, ते नक्कीच त्यांच्यासाठी उपयुक्त ठरेल अशी आशा करूया. तर तुम्ही इथे आलात त्यासाठी तुमचे खूप खूप धन्यवाद. नमस्कार.
0: थँक्यू सो मच. थँक्यू सो मच.
2: मैत्रिणींनो, इंद्रधनू या मालिकेमध्ये एआय अर्थात कृत्रिम बुद्धिमत्ता आणि आपली विचारशक्ती याविषयी सोनश्री देशपांडे यांची स्वाती तुपकर यांनी घेतलेली ही मुलाखत आपण ऐकलीत.

तर मैत्रिणींनो, आता मात्र आपल्या कार्यक्रमाची वेळ संपत आली आहे. आपल्या आजच्या कार्यक्रमाच्या सादरकर्त्या होत्या संगीता रसपुरे. तेव्हा मी मंजुषा वंजारी तुमचा इथेच निरोप घेते. नमस्कार.

1:05 झाली आहेत. आता प्रसारित करीत आहोत गीत बहार, मराठी चित्रपट संगीताचा कार्यक्रम. या कार्यक्रमात सुरुवातीला आम्ही जातो आमच्या गावा या चित्रपटातलं आशा भोसले यांनी गायलेलं जगदीश खेबुडकर यांचं गीत संगीत सुधीर फडके यांचं.

चित्रपट संगीताच्या कार्यक्रमात यानंतर ऐकूया कट्यार काळजात घुसली या चित्रपटातल्या शंकर महादेवन यांनी गायलेलं पुरुषोत्तम दारव्हेकर यांचं गीत, संगीत पंडित जितेंद्र अभिषेकी यांचं.

सोबती या चित्रपटातलं गीत ऐकूया लता मंगेशकर यांच्या स्वरात. गंगाधर महांबरे यांचं गीत, संगीत श्रीनिवास खळे यांचं.

0: सतीची पुण्याई या चित्रपटातलं गीत ऐकूया. अनुराधा पौडवाल आणि सुरेश वाडकर यांच्या स्वरात, जगदीश खेवडकरांचं गीत, संगीत प्रभाकर जोग यांचं.
1: आंगो कशी

गडबड घोटाळा या चित्रपटातलं अनुराधा पौडवाल आणि सुरेश वाडकर यांनी गायलेलं गीत आत्ताच आपण ऐकलं. या गीताबरोबरच गीत बहार हा मराठी चित्रपट संगीताचा कार्यक्रम आता संपला. हा कार्यक्रम आकाशवाणी मुंबई केंद्राच्या अस्मिता वाहिनीवरून प्रसारित करण्यात आला. आकाशवाणी मुंबई केंद्र अस्मिता वाहिनी यानंतर ठीक 1:30 मराठीतून राष्ट्रीय बातमीपत्र, 1:40 धाराशिव जिल्ह्याचं वार्तापत्र छत्रपती संभाजीनगर केंद्रावरून. सुरुवातीला ठीक 1:30 मराठीतून राष्ट्रीय बातमीपत्र.

आकाशवाणी मुंबई। राजश्री आगाशे राष्ट्रीय बातम्या देत आहे। ठळक बातम्या। प्रधानमंत्री नरेंद्र मोदी आणि व्हेनेझुएलाच्या प्रभारी राष्ट्राध्यक्ष डेल्सी रॉड्रिक्स यांच्यात द्विपक्षीय चर्चा। डोनाल्ड ट्रम्प यांना इराणमध्ये पुढली लष्करी कारवाई करण्यापासून रोखण्यासाठी अमेरिकेच्या संसदेत ठराव मंजूर। संयुक्त राष्ट्रांच्या सुरक्षा परिषदेचे अस्थायी सदस्य म्हणून ऑस्ट्रिया, किर्गिस्तान, पोर्टुगल, त्रिनिदाद, टोबॅगो आणि झिम्बाब्वे या देशांची निवड। मोसमी पावसाचं केरळात आगमन। पहिली जागतिक योगासन क्रीडा स्पर्धा 2026 आजपासून अहमदाबाद इथं सुरू होणार। आणि प्रसिद्ध चित्रपट निर्माते, दिग्दर्शक आणि चित्रपट प्रमाणन मंडळाचे माजी अध्यक्ष पहलाज नेहलानी यांचं मुंबईत निधन। प्रधानमंत्री नरेंद्र मोदी आणि व्हेनेझुएलाच्या प्रभारी राष्ट्राध्यक्ष डेल्सी रॉड्रिक्स यांच्यात आज नवी दिल्ली इथं

बैठक सुरू आहे. ऊर्जा सुरक्षा, व्यापार आणि गुंतवणूक, औषध निर्माण, आरोग्यसेवा, नवीकरणीय ऊर्जा आदी क्षेत्रातल्या सहकार्याविषयी या बैठकीत दोन्ही नेते चर्चा करतील. त्याआधी डेल्सी रॉड्रिक्स यांनी परराष्ट्र व्यवहार मंत्री एस जयशंकर यांची भेट घेतली. त्यांच्या भारत भेटीमुळे दोन्ही देशातले संबंध अधिक बळकट होतील अशी आशा जयशंकर यांनी व्यक्त केली. डेल्सी रॉड्रिक्स यांचं 5 दिवसांच्या भारत दौऱ्यासाठी काल नवी दिल्ली इथं आगमन झालं. त्यांच्या नेतृत्वाखालच्या शिष्टमंडळात व्हेनेझुएलाचे परराष्ट्र व्यवहार मंत्री, अर्थमंत्री, विज्ञान आणि तंत्रज्ञान मंत्री यांचा समावेश आहे. व्हेनेझुएलाचं शिष्टमंडळ ऊर्जा, औषध निर्माण आणि वाहन क्षेत्राशी संबंधित आस्थापनांना भेट देणार असल्याचं परराष्ट्र व्यवहार मंत्र्यांनी सांगितलं. भारत आणि व्हेनेझुएला हे ऊर्जा क्षेत्रातले महत्वाचे भागीदार असून भारतातल्या सार्वजनिक क्षेत्रानं व्हेनेझुएलाच्या ऊर्जा क्षेत्रात मोठ्या प्रमाणात गुंतवणूक केली. या भेटीमुळे हे संबंध आणखी दृढ होतील अशी अपेक्षा आहे. अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांना इराणमध्ये पुढली लष्करी कारवाई करण्यापासून रोखण्यासाठी अमेरिकेच्या संसदेनं एक ठराव मंजूर केलाय. 4 रिपब्लिकन सदस्यांनी डेमोक्रेट्सना साथ दिल्यानंतर 215-208 मतांनी हा ठराव मंजूर झाला. इस्रायल आणि अमेरिकेनं गेल्या फेब्रुवारीपासून इराणमध्ये छेडलेल्या युद्धावरून अमेरिकन संसदेत नाराजी उमटत असून ट्रम्प यांच्या युद्धखोरीवर नियंत्रण मिळवण्याचा अमेरिकन संसदेचा हा चौथा प्रयत्न आहे. मात्र रिपब्लिकन पक्षाच्या नियंत्रणाखाली असलेल्या अमेरिकन प्रतिनिधीगृहात अद्याप त्याला मंजुरी मिळाली नाही. इस्रायल आणि लेबनॉन यांच्यात परस्परांबरोबरचा शस्त्रसंधी आणखी वाढवण्यावर तसंच लेबनॉनमध्ये प्रायोगिक तत्वावर अनेक सुरक्षा क्षेत्र निर्माण करण्यावर सहमती झाली. हिजबुल्लाच्या दहशतवाद्यांना या क्षेत्रात प्रवेश करायला बंदी असेल. या सुरक्षा क्षेत्रांचा संपूर्ण ताबा लेबनीज सैन्यानं घ्यावा अशी तरतूद या करारात करण्यात आली असून या उपायांमुळे सर्वसमावेशक शांतता आणि सुरक्षा कराराच्या दिशेनं प्रगती शक्य होईल अशी अपेक्षा आहे. दरम्यान हिजबुल्ला गटानं गोळीबार पूर्णपणे थांबवल्यावर आणि लिटानी नदीच्या दक्षिणेकडच्या भागातून माघार घेतल्यावरच हा शस्त्रसंधी लागू होईल असं अमेरिकेच्या मध्यस्थीनं पार पडलेल्या चर्चेच्या चौथ्या फेरीनंतर जारी करण्यात आलेल्या संयुक्त निवेदनात म्हटलंय. संयुक्त राष्ट्रांच्या सर्वसाधारण सभेनं ऑस्ट्रिया, किर्गिस्तान, पोर्टुगल, त्रिनिदाद टोबॅको तसंच झिम्बाब्वे या 5 देशांची संयुक्त राष्ट्र सुरक्षा परिषदेचे अस्थायी सदस्य म्हणून 2 वर्षांच्या कार्यकाळासाठी निवड केली. हे देश 1 जानेवारी 2027 रोजी आपला कार्यभार स्वीकारतील आणि 31 डिसेंबर 2028 पर्यंत कार्यरत राहतील. नव्यानं निवड झालेले देश डेन्मार्क, ग्रीस, पाकिस्तान, पनामा आणि सोमालिया या अस्थायी सदस्य देशांची जागा घेतील. संयुक्त राष्ट्र सुरक्षा परिषदेचं अस्थायी सदस्यत्व मिळवण्यासाठी उमेदवार देशाला संयुक्त राष्ट्र सर्वसाधारण सभेत उपस्थित आणि मतदान करणाऱ्या सदस्य देशांपैकी 2/3 सदस्यांचा पाठिंबा मिळवणं आवश्यक आहे. संयुक्त राष्ट्र सुरक्षा परिषदेत 15 सदस्य आहेत. ब्रिटन, चीन, फ्रान्स, रशिया आणि अमेरिका हे स्थायी सदस्य आहेत तर 10 अस्थायी सदस्य वेगवेगळ्या भौगोलिक प्रदेशांमधून निवडले जातात. यापैकी 5 सदस्यांची दरवर्षी नव्यानं निवड होते. ब्रिक्स सांस्कृतिक कार्यगटाच्या दुसऱ्या बैठकीचं आयोजन उत्तर प्रदेशात वाराणसी इथं करण्यात आलंय. आज आणि उद्या होणाऱ्या या बैठकीत चीन, ब्राझील, इजिप्त, इथिओपिया आणि इंडोनेशियासह 11 देशांचे प्रतिनिधी सहभागी होतील. या बैठकीत वरिष्ठ मुत्सद्दी धोरणकर्ते आणि सांस्कृतिक क्षेत्रातले तज्ज्ञ चर्चा करतील. केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांच्या अध्यक्षतेखाली आज मेघालयात शिलाँग इथं ईशान्येकडच्या राज्यांची 73वी परिषद सुरू झाली. या परिषदेत ईशान्येकडच्या राज्यांमधल्या विकासाबाबतच्या विविध मुद्द्यांवर चर्चा होईल. पायाभूत सुविधा विकास, शेती, बगीचे, क्रीडा, पर्यटन, गुंतवणूक, संपर्क साधनांचा विकास, हस्तशिल्प यासारख्या विविध क्षेत्रांचा यात समावेश आहे. या परिषदेत ईशान्य भारत विकास व्हिजन 2047 बाबतही चर्चा होणार आहे. या परिषदेत ईशान्येकडच्या 7 राज्यांचे राज्यपाल, मुख्यमंत्री तसंच केंद्र आणि राज्य सरकारांचे अधिकारी सहभागी झाले आहेत. या राष्ट्रीय बातम्या आकाशवाणीच्या मुंबई केंद्रावरून देत आहोत. आकाशवाणी मुंबईच्या एअर न्यूज मुंबई या इंस्टाग्राम पेजवर आपल्याला दिवसभर महत्त्वाच्या बातम्या वाचता येतील. राष्ट्रीय बातमीपत्रात आपलं पुन्हा एकदा स्वागत. नैऋत्य मोसमी पावसाचं आज केरळमध्ये
आगमन झाल्याची माहिती भारतीय हवामान विभागानं दिली आहे. नैऋत्य मोसमी पावसानं आज नैऋत्य आणि आग्नेय अरबी समुद्राच्या उर्वरित भागात

पश्चिम मध्य आणि पूर्व मध्य अरबी समुद्राच्या काही भागात संपूर्ण लक्षद्वीप बेटं केरळ आणि माहे कर्नाटक आणि तामिळनाडूच्या काही भागांमध्ये कोमोरीन परिसराच्या उर्वरित भागांमध्ये आग्नेय बंगालच्या उपसागरात आणि नैऋत्य पश्चिम मध्य पूर्व मध्य आणि ईशान्य बंगालच्या उपसागराच्या आणखी काही भागात आगेकूच केले. यापूर्वी हवामान विभागानं 26 मे रोजी केरळमध्ये मोसमी पावसाची सुरुवात होईल असा अंदाज वर्तवला होता. वातावरणातल्या एल निनोच्या प्रभावामुळे यंदा आशिया खंडातल्या देशांमध्ये उष्ण आणि कोरडं तापमान आणि कमी पावसाचा अंदाज असून यामुळे पेरणीचं क्षेत्र घटण्याची शक्यता कृषी तज्ज्ञांनी वर्तवली. भारतातला वायव्य प्रांत, ऑस्ट्रेलियाचा गहू पट्टा, थायलंडचा तांदूळ पट्टा ते इंडोनेशियातल्या पाम शेतीवर याचा परिणाम होईल असा अंदाज आहे. पहिली जागतिक योगासन क्रीडा स्पर्धा 2026 आज गुजरातमध्ये अहमदाबाद इथं सुरू होते. प्रधानमंत्री नरेंद्र मोदी या उद्घाटनाच्या कार्यक्रमात दूरस्थ पद्धतीनं सहभागी होतील. या स्पर्धा योगासनांच्या जागतिक क्रीडा वाटचालीतला एक महत्वाचा टप्पा असल्याचं प्रधानमंत्री मोदी यांनी म्हटलंय. स्पर्धेचे आयोजक आणि स्पर्धकांना त्यांनी समाज माध्यमावरच्या संदेशातून शुभेच्छा दिल्या आहेत. येत्या 8 जून पर्यंत या स्पर्धा चालणार असून आशिया, युरोप, अमेरिका, आफ्रिका आणि ओशियानिया मधल्या सुमारे 70 ते 75 देशातले 500 पेक्षा जास्त खेळाडू यात सहभागी होत आहेत. भारतात बंदी असलेल्या बर्मीज सुपारीच्या सीमापार तस्करीचं जाळं उद्ध्वस्त करण्यासाठी ईडी अर्थात सक्तवसुली संचालनालयानं आज ईशान्य भारतात मिझोराममध्ये चंफाई या म्यामा सीमेवरच्या शहरात मोठी शोध मोहीम राबवली. तस्करीच्या जाळ्यात सहभागी असलेल्या स्थानिक संशयित व्यक्तींच्या निवासस्थानांवर ईडीनं छापे टाकले. या व्यक्तींनी टियू नदीमार्गे म्यामामधून बेकायदेशीरपणे बर्मीज सुपारीची तस्करी केली, स्थानिक गोदामांमध्ये ती साठवली आणि बनावट ईवे बिलं आणि खोट्या कागदपत्रांचा वापर करून ती कायदेशीर स्थानिक खरेदी असल्याचं भासवलं असा ईडीचा आरोप आहे. प्रसिद्ध चित्रपट निर्माते, दिग्दर्शक आणि चित्रपट प्रमाणन मंडळाचे माजी अध्यक्ष पहलाज निहलानी यांचं आज मुंबईत निधन झालं. ते 76 वर्षांचे होते. हथखडी या पहिल्या चित्रपटानंतर त्यांनी 21 हिंदी चित्रपट बनवले. 2015 ते 2017 या काळात ते सेन्सॉर बोर्डाचे अध्यक्ष होते. तसंच त्यापूर्वी 29 वर्ष असोसिएशन ऑफ पिक्चर्स अँड टीव्ही प्रोग्राम प्रोड्युसर्स या संघटनेचे ते अध्यक्ष होते. 2014 सार्वत्रिक निवडणुकीपूर्वी नरेंद्र मोदी यांच्या समर्थनार्थ त्यांनी हर हर मोदी घर घर मोदी ही यूट्यूब चित्रफीत बनवली होती. बिहारमध्ये मुझफ्फरपूर इथं ब्रह्मपुरा परिसरातल्या एका खासगी रुग्णालयात काल रात्री लागलेल्या आगीत 3 जणांचा मृत्यू झाला तर अनेक जण जखमी झाले. जखमींची प्रकृती गंभीर असून त्यांना उपचारांसाठी इतर रुग्णालयांमध्ये हलवण्यात आल्याचं स्थानिक प्रशासनानं सांगितलं. रुग्णालयाच्या अतिदक्षता विभागात शॉर्ट सर्किटमुळे ही आग लागल्याची माहिती रुग्णालय प्रशासनानं दिली. ठळक बातम्या पुन्हा एकदा. प्रधानमंत्री नरेंद्र मोदी आणि व्हेनेझुएलाच्या प्रभारी राष्ट्राध्यक्ष डेल्सी रॉड्रिक्स यांच्यात द्विपक्षीय चर्चा. डोनाल्ड ट्रम्प यांना इराणमध्ये पुढली लष्करी कारवाई करण्यापासून रोखण्यासाठी अमेरिकेच्या संसदेत ठराव मंजूर. संयुक्त राष्ट्रांच्या सुरक्षा परिषदेचे अस्थायी सदस्य म्हणून ऑस्ट्रिया, किर्गिस्तान, पोर्टुगल, त्रिनिदाद टोबॅगो आणि झिम्बाब्वे या देशांची निवड. मोसमी पावसाचं केरळात आगमन. पहिली जागतिक योगासन क्रीडा स्पर्धा 2026 आजपासून अहमदाबाद इथं सुरू होणार. आणि प्रसिद्ध चित्रपट निर्माते, दिग्दर्शक आणि चित्रपट प्रमाणन मंडळाचे माजी अध्यक्ष पहलाज निहलानी यांचं मुंबईत निधन. याबरोबरच आकाशवाणी मुंबई केंद्रावरचं हे राष्ट्रीय बातमीपत्र संपलं. पुन्हा भेटूया 3 वाजता आकाशवाणी मुंबईच्या प्रादेशिक बातमीपत्रात. नमस्कार.

0: यानंतरचा कार्यक्रम लगेचच.
1: श्रोते हो, आता आपण ऐकणार आहात धाराशिव जिल्ह्याचं वार्तापत्र.
2: धाराशिव जिल्ह्यात खरीपाचे 6,50,029 हेक्टर क्षेत्र निर्धारित. जिल्ह्यात 11 गावात 16 टँकर तर 65 गावात 99 विहिरी अधिग्रहणाद्वारे पाणी पुरवठा आणि ध्वजदिन निधी संकलनात धाराशिव राज्यात 3rd क्रमांकावर.
1: या आणि इतर घडामोडींविषयी आमचे वार्ताहर देवीदास पाठक यांनी पाठवलेली ही माहिती.
2: धाराशिव जिल्ह्यात खरीप हंगामाकरता कृषी विभागानं

0: 6,59,029 हेक्टर क्षेत्र निर्धारित केलं आहे. यात सर्वाधिक 4,73,000 हेक्टर सोयाबीन तर 41,635 हेक्टर तूर आणि 10,300 हेक्टरवर मुगाचा पेरा निर्धारित केला आहे. यासाठी सोयाबीनचे 1,24,163 क्विंटल बियाण्यांसह 23,912 मेट्रिक टन खताची आवंटन मंजूर करण्यात आली आहे. जिल्ह्यात संभाव्य पाणी टंचाईच्या पार्श्वभूमीवर जिल्हा प्रशासनानं तुळजापूर, उमरगा आणि लोहारा तालुक्यातल्या 7 पाटबंधारे प्रकल्पांमध्ये सध्या उपलब्ध असलेला पाणीसाठा पुढील आदेशापर्यंत पिण्याच्या वापरासाठी आरक्षित केला आहे. जिल्हाधिकारी कीर्ती किरण पुजार यांनी यासंदर्भात आदेश जारी केले. जिल्ह्याच्या ग्रामीण भागात 2 तालुक्यात 11 गावात 16 टँकरनं पाणी पुरवठा केला जात आहे. यासोबतच जिल्ह्यातल्या 4 तालुक्यातल्या 65 गावात 99 विहिरींच्या अधिग्रहणातून पाणी पुरवठा होत आहे. चालू वर्षात एलनिनो प्रभावामुळे पर्जन्यमानात घट होण्याची शक्यता आहे. या संभाव्य दुष्काळ सदृश्य परिस्थितीचा सामना करण्यासाठी आणि पिकांना पाण्याचा ताण सहन करण्याची क्षमता मिळावी यासाठी जिल्हाधीक्षक कृषी अधिकाऱ्यांनी जिल्ह्यातल्या शेतकऱ्यांना मूलस्थानी तंत्राचा मोठ्या प्रमाणावर अवलंब करण्याचं आवाहन केलं आहे. शेतात पडणारा पावसाचा प्रत्येक थेंब जमिनीत मुरवून ओलावा टिकवून ठेवणं तसंच रुंदसरी वरंबा पद्धतीचा वापर करण्याचंही आवाहन करण्यात आलं आहे. यासोबतच जमिनीची सुपीकता टिकवण्यासाठी धूप प्रतिबंधक पिके घेणं आणि खोल नांगरट करणं आवश्यक असल्याचं कृषी विभागानं सांगितलं आहे. धाराशिव जिल्ह्यात खरीप 2025 हंगामातील पीक विम्यासंदर्भातील मागील अनेक दिवसांपासून सुरू असलेला पेच अखेर सुटला आहे. कृषी विभाग आणि राज्य सरकारकडे केलेल्या सातत्यपूर्ण पाठपुराव्याला यश आलं असून जिल्ह्यातील 4,05,044 शेतकऱ्यांना सुमारे 336,46,00,000 रुपयांचा पीक विमा वितरित करण्याचे आदेश देण्यात आले आहेत. लातूर, बीड, धाराशिव स्थानिक स्वराज्य संस्था मतदारसंघातून निवडून द्यायच्या एका जागेसाठी उमेदवारी अर्ज दाखल करण्याच्या अखेरच्या दिवशी 9 उमेदवारांचे 14 अर्ज दाखल झाले. यात भारतीय जनता पक्षाकडून माजी मंत्री बसवराज पाटील तर काँग्रेसकडून महेश देशमुख यांनी अर्ज दाखल केले. सेरेंटिका कंपनीच्या 30 मेगावॅट क्षमतेच्या कळंब पवन ऊर्जा प्रकल्प टप्पा 1 उद्घाटन जिल्हाधिकारी कीर्ती किरण पुजार यांच्या हस्ते झालं. जिल्ह्याच्या विकासासाठी हा प्रकल्प मैलाचा दगड ठरणार असून नवीकरणीय ऊर्जेच्या माध्यमातून जिल्ह्यात शाश्वत विकासाला चालना मिळेल असं ते यावेळी म्हणाले. याअंतर्गत धाराशिव जिल्ह्यात सुमारे 10,000 कोटी रुपयांची गुंतवणूक होणार आहे. श्री तुळजाभवानी मंदिर संस्थांच्या वतीनं चालवले जाणारे तुळजापूर इथले श्री तुळजाभवानी अभियांत्रिकी महाविद्यालय आता पूर्णपणे महाराष्ट्र शासनाच्या ताब्यात जाणार आहे. राज्य मंत्रिमंडळानं या महाविद्यालयाचा शासनाकडे हस्तांतरण करण्याच्या महत्वपूर्ण निर्णयावर शिक्कामोर्तब केलं. सशस्त्र सेना ध्वज दिन 2024 निमित्त निधी संकलनात उल्लेखनीय कामगिरी करत धाराशिव जिल्ह्यानं राज्यात 3रा क्रमांक पटकावला आहे. या उत्कृष्ट कार्याची दखल घेत पालकमंत्री प्रताप सरनाईक यांच्या हस्ते जिल्हाधिकारी कीर्ती किरण पुजार, जिल्हा सैनिक कल्याण अधिकारी यांचा सन्मान करण्यात आला. याअंतर्गत 1,34,84,000 रुपये इतका निधी जमा करण्यात आला असून हे प्रमाण दिलेल्या उद्दिष्टाच्या तब्बल 236% इतकं आहे. बाळासाहेब ठाकरे कृषी व्यवसाय आणि ग्रामीण परिवर्तन प्रकल्पांतर्गत स्थापन झालेल्या धाराशिव तालुक्यातल्या बेंबळी इथल्या धारासूर मर्दिनी महिला शेतकरी उत्पादक कंपनीच्या कार्याचं जागतिक बँकेच्या तज्ज्ञांनी विशेष कौतुक केलं आहे. कंपनीला नुकत्याच दिलेल्या भेटीदरम्यान तज्ज्ञांनी कंपनीच्या आतापर्यंतच्या कामकाजाबाबत समाधान व्यक्त करत महिला सक्षमीकरणाच्या या उपक्रमाची प्रशंसा केली. कंपनीमार्फत आंबेवाडी इथं डाळ गिरणी, स्वच्छता, प्रतवारी आणि पॅकेजिंग प्रकल्प उभारण्यात येत आहे. सोयाबीन बियाण्यांचे वाढलेले दर विचारात घेऊन भारतीय किसान संघाच्या धाराशिव शाखेनं नॅशनल सीड कॉर्पोरेशनचे सोयाबीन बियाणे शेतकऱ्यांना त्यांच्या बांधावर घरपोच ना नफा ना तोटा तत्वावर उपलब्ध करून दिले आहेत. त्याचा शुभारंभ भारतीय किसान संघाच्या धाराशिव शाखेचे अध्यक्ष नितीन घुले यांच्या हस्ते जेवळी इथं करण्यात आला. जिल्ह्यात नानाजी देशमुख कृषी संजीवनी प्रकल्प अर्थात पोकरा योजनेअंतर्गत निवड करण्यात आलेल्या 132 गावांच्या सर्वांगीण विकासासाठी जिल्हाधिकारी कीर्ती किरण पुजार यांनी महत्वाकांक्षी उपक्रम हाती घेतला आहे. या उपक्रमांतर्गत प्रत्येक गावात किमान 10 तरुण उद्योजक घडवण्याचं उद्दिष्ट ठेवण्यात आलं आहे.
1: धाराशिव जिल्ह्याचं वार्तापत्र आताच आपण ऐकलं. या वार्तापत्राचे लेखक होते देवीदास पाठक. जिल्हा वार्तापत्राचा हा कार्यक्रम आकाशवाणी छत्रपती संभाजीनगर केंद्राच्या प्रादेशिक वृत्त विभागानं सादर केला.
2: जिल्हा वार्तापत्राचा कार्यक्रम आकाशवाणी मुंबई केंद्राच्या अस्मिता वाहिनीवरून प्रसारित करण्यात आला. 1:45:50 झाले आहेत. भावधारा कार्यक्रम आता आपण ऐकणार आहोत. या कार्यक्रमात सुरुवातीला सुधीर फडके यांनी गायलेलं राम उगावकरांचं गीत ऐकूया.

0: श्रोते हो नमस्कार. ऐसी अक्षरे रसिके या कार्यक्रमात साहित्य ते सिनेमा या मालेत आज आपण ऐकणार आहोत दो बिघा जमीन या चित्रपटाचा संजीवनी खेर यांनी घेतलेला आढावा.
1: बंगाली साहित्य संगीत आणि ललित कलांनी हिंदी जगताला ललांभूत कलाकृती दिल्या आहेत. सत्यजित राय, ऋत्विक घटक, ऋतिकेश मुखर्जी, बिमल रॉय, मृणाल सेन, अपर्णा सेन यांचे चित्रपटसृष्टीला मोलाचं योगदान आहे. त्यातील विमल रॉय यांनी अत्यंत रंजक आणि क्रूरतेचे भंजक चित्रपट दिले आहेत. त्यांच्या पहिल्या चित्रपटाने चित्रपट जगतातला एका नव्या जॉनरची पायाभरणी झाली. फक्त ग्लॅमर आणि मनोरंजन करणाऱ्या चित्रपटांना वास्तवाकडे आणलं आणि तेही कलात्मकतेचं भान ठेवत. पहिल्या चित्रपटाची मूळ कल्पना रवींद्रनाथ टागोरांच्या कवितेतली एक ओळ आहे, दुई भिगा जमीन या कवितेवरची, आणि रिक्षावाला या लघुकथेवरती हा चित्रपट आहे. सलील चौधरींनी त्याची पटकथा लिहिलेली आहे. दो बिघा जमीन ही भारतीय बदलता समाज समजायचा असेल तर असे चित्रपट बघायलाच हवे. अस्सल मराठी माती समजायची तर भालजी पेंढारकर, जब्बार पटेल, राजा परांजपे, बाबूराव पेंटर, आज कदाचित बाबूरावांचं काही मिळणं कठीण आहे. सरकारी पाश आठवून बघा. दो बिघा जमीनमध्येही जमिनीवरती जीवापाड प्रेम करणाऱ्या दाम्पत्याला लहानसं कर्ज फेडता न आल्याने जमीन विकावी लागणं

0: त्याच्या जीवाची तगमग आणि दुःख फक्त जमीन जाणं एवढंच नाहीये, तर पोटासाठी काय करायचं एवढंच नाही तर ती माती ही त्यांची पिढ्यांपिढ्यांची माय आहे, त्यांचा जीव तिच्यात अडकलेला आहे. देशात आधुनिकीकरणाचं वारं वाहू लागलं हा तो काळ आहे. कारखानदारी वाढू लागली आहे आणि शंभूची जमीन गिळायला कारखानदार मालकाचा डाव आहे. तो हिरवा पट्टा मिळाला तर त्याचा कारखाना उभा राहू शकतो. शंभू, पत्नी पारो, मुलगा आणि वडील असे हे गरीब कष्टाळू आणि प्रेमळ कुटुंब आहे. झोपडीत राहणारे नायक नायिका दाखवायचं धाडस आजचं निर्माते क्वचितच दाखवते. आजच्या प्रेक्षकांनाही अशा झोपडीत राहणाऱ्यांबद्दल घृणाच असते, पण हा काळ होता जेव्हा गरीब आणि मध्यम वर्ग यांच्यात आर्थिक भेद आजच्या इतका प्रचंड नव्हता. मध्यम वर्गाच्या मनात गरिबांविषयी सहानुभूती असे, त्यांच्या संघर्षाची जाण असे. खेड्यातील गरीब पतीपत्नी आणि कुटुंब पाहणे, त्यांचा जमीन वाचवण्यासाठी चाललेला अकटो विकट प्रयत्न पाहणे प्रेक्षकांना येणाऱ्या काळाची चाहूल लागते. शंभू जीवाच्या आकांताने विचारतो, आई विकू? अरे बाप होशील, त्याच्यावरती खरं तर 65 रुपयांचं कर्ज असतं. ते फेडताना शंभू आणि परिवाराची चाललेली केविलवाणी धडपड आपल्यालाही अस्वस्थ करते. आजही महाराष्ट्रात शेतकरी कर्ज न फेडता आल्याने आत्महत्या करतांच्या बातम्या ऐकून वास्तव किती भीषण आहे हे आपल्यालाही जाणवतं. पैसेवाल्यांची कोट्यवधींची कर्ज माफ होताना आपण पाहतोय, घरातलं किडूक मिडूक विकूनही आवश्यक ती रक्कम जमत नाही. शहरात येऊन तो अक्षरशः घाम गाळून पैसे जमवू लागतो. शहरातील लोकांची लवाणी लगेच त्याच्या ध्यानात येतेच. ह्या कष्टमय जीवनात आनंद असतो तो पतीपत्नीमधील गाढ प्रेमाचा. अनेक दिवसांच्या अवकाळानंतर पावसाचे मेघ आकाशात दाटतात आणि हाडाचे शेतकरी आनंदून जातात. पावसाच्या सरींमध्ये आपल्या पत्नीला खेचून भिजवणारा बलराज सहानी पाहणं हा अक्षरातील रोमांस चित्रकरणात उतरलेला असतो. हरियाला सावध ढोल बजाता आया हे गीत आनंद देतं, पण कारखाना उभारलं जात असताना पाहणं किती कष्टदायक असतं हेही जाणवतं. आपले इमान न सोडणारे नायक नायिका हृदयाला स्पर्श करतात आणि कलेचा आनंदही देतात.
1: साहित्य ते सिनेमा या मालेत आज आपण ऐकला 2 बिघा जमीन या चित्रपटाचा संजीवनी खेर यांनी घेतलेला आढावा. या कार्यक्रमासाठी निर्मिती सहाय्य केलं होतं संकेत गायकवाड यांनी आणि या कार्यक्रमाचे सादरकर्ते होते गुरुनाथ तेरवणकर.
2: हा कार्यक्रम आकाशवाणी मुंबई केंद्राच्या
3: आकाशवाणीचं हे रत्नागिरी केंद्र आहे. ऐकूया कृषीवाणी कार्यक्रमाचं पुन्हा प्रसारण. आजचा विषय आहे नवजात करडांची काळजी. या माहितीचं वाचन केलंय गायत्री भरणकर यांनी.
4: नमस्कार नमस्कार मंडळी. शेळीपालन हा आपण एक जोडधंदा म्हणून किंवा शेतीपूरक असा व्यवसाय म्हणून पाहतो. शेळीपालनातून अधिक नफा मिळवण्यासाठी शास्त्रीय पद्धतीनं शेळ्या आणि करडांचं व्यवस्थापन करणं आवश्यक आहे. यासाठी मंडळी करडं बांधण्याची जागा नेहमी स्वच्छ आणि कोरडी ठेवावी. करडांना मोकळ्या हवेशीर जागेमध्ये ठेवावं. शेळी व्याल्यानंतर ती नवजात करडा स्वतः चाटून स्वच्छ करते, त्यामुळं करडं स्वच्छ होण्याबरोबरच त्यांचं रक्ताभिसरणही वाढतं. मंडळी जर शेळीने चाटून करडांना स्वच्छ केले नाही तर त्यांचं अंग स्वच्छ करण्यासाठी स्वच्छ असं गोंडपाट वापरावं. करडाच्या नाकातोंडातील चिकट स्त्राव काढावा जेणेकरून करडांना श्वास घेणं सोपं जाईल. व्याल्यानंतर करडांची नाळ 1 ते 1.5 इंच लांब अंतरावर स्वच्छ आणि निर्जंतुक कात्रीनं किंवा ब्लेडनं कापावी. नाळ कापलेल्या ठिकाणी टिंक्चर आयोडीनचा बोळा ठेवावा, म्हणजे नाळेच्या जखमेद्वारे रोगजंतूंचा शरीरात प्रवेश होत नाही. खुरांवर वाढलेला पिवळा भाग हळूच खरडून काढावा जेणेकरून करडांना ताठ उभं राहता येईल. मंडळी जन्मजात करडांची रोगप्रतिकारक शक्ती ही कमी असते, सुरुवातीला काही काळ ती विकसितही झालेली नसते, त्यामुळं करडांना चीक पाजणं आवश्यक ठरतं. या चिकामध्ये रक्षक प्रथिनं भरपूर प्रमाणात असतात आणि अनेक संसर्गजन्य रोगांपासून ती करडांना वाचवतात. चिकामध्ये दुधापेक्षा 15 पट जास्त जीवनसत्व अचं प्रमाण असतं आणि 3 ते 5 पट जास्त प्रथिनं असतात. याशिवाय त्यामध्ये लोह, तांब, मॅग्नीज आणि मॅग्नेशियम ही खनिजसुद्धा भरपूर

प्रमाणात असतात. करडं जन्मल्यानंतर पहिल्या अर्ध्या तासातच त्यांना चीक पाजणं आवश्यक असतं. साधारणपणे करडाच्या एकूण वजनाच्या 10% इतका चीक त्यांना पाजावा. वार पडण्याची वाट न पाहता योग्य प्रमाणात चीक दिल्यास निरोगी सशक्त करडं तयार होतात. करडांना चीक देत असताना तो एकाच वेळी न देता दिवसातून 3 ते 4 वेळेस विभागून द्यावा. सुरुवातीला 1 महिन्यापर्यंत करडाच्या वजनाच्या 10% या प्रमाणात दूध पाजावं. त्यानंतर 1 ते 2 महिने या काळात 10 ते 15% दूध पाजावे. मंडळी, नवजात करडांची काळजी घेताना इतरही काही गोष्टींचं नियोजन करणं आवश्यक असतं. यामध्ये वयाच्या 2 ते 2.5 महिन्यात दूध हळूहळू कमी करत पूर्ण बंद करावं आणि करडांना फक्त चारा आणि खाद्यावर वाढवावं. करडं जसजशी मोठी होत जातात तसे ओल्या आणि वाळलेल्या चाऱ्यामध्ये वाढ करत जावी. यामध्ये प्रामुख्याने हिरवा मका, लसूण घास, बरसीम, कडवळ, शेवरी, चवळी इत्यादी चारा, तसंच बोर, अंजन, चिंच, सुबाभूळ, वड, पिंपळ इत्यादीचा पाला द्यावा. वाळलेल्या वैरणीमध्ये ज्वारीचा कडबा, भुईमुग पाला, हरभरा, तुरीचं काड, भुसा इत्यादी द्यावं. मंडळी, वाढत्या वयातील करडांना चाऱ्याबरोबरच 50 ते 100 ग्रॅम खुराक मिश्रणही द्यावं, जेणेकरून त्यांची वाढ झपाट्याने होईल. साधारणपणे 2 ते 3 किलो ओली वैरण करडांना द्यावी. त्याचबरोबर 1/2 ते 1 किलो वाळलेली वैरणही द्यावी. तसंच खुराकाचं प्रमाण 250 ते 300 ग्रॅमपर्यंत वाढवावं. खुराकामध्ये मका, ज्वारी, भुईमुग पेंड, गहू कोंडा, खनिज मिश्रण, मीठ आणि जीवनसत्व इत्यादींचा समावेश करावा. त्याचबरोबर मंडळी, करडांना स्वच्छ, मुबलक पिण्याचं पाणी योग्य प्रमाणात द्यावं. अशा प्रकारे नवजात करडांची योग्य काळजी घेतली तर शेळीपालन हा आपला व्यवसाय नक्कीच नफा मिळवून देऊ शकतो. बरं तर मंडळी, पुन्हा भेट आहेच पुढल्या कृषीवाणी कार्यक्रमात. तोपर्यंत नमस्कार. कृषीवाणी कार्यक्रमाचं पुन्हा प्रसारण आत्ताच आपण ऐकलं. विषय होता नवजात करडांची काळजी. वाचनस्वर गायत्री भरणकर यांचा. आकाशवाणीचं हे रत्नागिरी केंद्र आहे. यानंतरचा कार्यक्रम थोड्याच वेळात.

0: श्रोतेहो नमस्कार. आरोग्यम धनसंपदा या कार्यक्रमात आज आपण ऐकणार आहोत रजोनिवृत्ती याविषयी डॉक्टर पूनम नार्वेकर यांनी दिलेल्या माहितीचा भाग चौथा आणि शेवटचा.
1: श्रोतेहो नमस्कार. आपण आज रजोनिवृत्तीच्या महत्वाच्या टप्प्याकडे वळणार आहोत, ज्याच्यामध्ये आपण आधीच्या भागांमध्ये जे बघितलं की कोणती लक्षणं असतात, काय परिणाम होतात शरीरावरती, त्याच्याबद्दल आता काय काळजी घ्यायला पाहिजे हे महत्त्वाचं आहे. हॉट फ्लशेस जे मी तुम्हाला सांगितलं होतं की अचानक घाम येणं, दिवसा घाम येणं, रात्री घाम येणं, मग ह्याच्यामध्ये काय करायला पाहिजे तर पाणी भरपूर प्यायला पाहिजे. गरम पाणी किंवा गरम काही पेय असेल ते पिऊ नये अशा स्त्रीने, आणि सुती कपडे घालावेत, पंख्याखाली झोपावे, अधेमध्ये एसीचा वापर केला तरी पण चालू शकतो. मूड चेंजेस असतात, मूड चेंजेससाठी आपल्याला सगळ्यात महत्त्वाचं राहतं मेडिटेशन, म्हणजे ध्यानधारणा, मग ते वेगवेगळ्या प्रकारची असते, ती सुद्धा आपण सल्ल्यानुसार करू शकतो. योगासनं, योगासनांचा तुम्ही वापर करू शकता. योगासनामध्ये काही महत्त्वाची आसनं असतात, जसं काही त्रिकोणासन आहे, ताडासन आहे, सूर्यनमस्कार आहेत, जी सर्वांगासनं आहेत, त्याच्यामुळे आपल्याला शारीरिक व्यायामांमुळे आपले हार्मोनल जो बॅलन्स आहे तो मेंटेन करायला मदत होते. नंतर आपण वेगवेगळे आपले जे छंद आहेत ते छंद आपण जोपासू शकता, जसे गाण्याचा छंद आहे, वाचनाचा छंद आहे, ज्याने जेणेकरून आपल्या त्याचा उपयोग आपल्याला मेडिटेशनमध्ये पण होऊ शकतो. रेग्युलर चेकअप प्रत्येक स्त्रीने करणं गरजेचं आहे, ज्याच्यावरती मी आधीच्या एपिसोडमध्ये प्रकाश टाकला होता, त्यामुळे प्रत्येक स्त्रीने ते इन्व्हेस्टिगेशन्स करून घेणं गरजेचं आहे आणि त्याप्रमाणे सल्ल्यानुसार ट्रीटमेंट घेणं गरजेचं आहे.

0: बाहेरचं जे जंक फूड असतं बा ते पण प्रत्येक स्त्रीने अवॉइड करायला पाहिजे, कमीत कमी त्याचा वापर केला पाहिजे. घरगुती घरी बनवलेलं जे जेवण आहे ते प्रत्येक स्त्रीने त्याचा अवलंब केला पाहिजे, जेणेकरून होममेड जे रेमेडीज आहेत ज्याच्यामध्ये आपण सोयाबीनचा वापर जास्तीत जास्त करू शकतो, सोयाबीनच्या वेगवेगळ्या रेसिपीज तुम्ही यूज करू शकता. नंतर आळशी म्हणजे फ्लॅक्स सीड्स ह्याचा वापर तुम्ही जेवणामध्ये करू शकता. रताळं खूप महत्वाचं आहे. नंतर कॅल्शियम रिच फूड त्याच्यामध्ये भरपूर लिस्ट आहे, जसं जेणेकरून नाचणी ह्याच्यामध्ये सगळ्यात जास्त कॅल्शियम असतं, सीताफळमध्ये पण जास्त कॅल्शियम असतं. पण जेव्हा कॅल्शियमचा वापर करायचा असेल, समजा तिला त्या स्त्रीला कॉन्स्टिपेशनचा त्रास असेल तर तिने थोडासा कॅल्शियमचा वापर कमी करणं गरजेचं असतं. त्यामुळे हे जे काही तुम्ही वापराल ते डॉक्टरांच्या सल्ल्यानुसार खाणं गरजेचं आहे. नंतर वजायनल ड्रायनेस, जे मी तुम्हाला सांगितलं होतं की योनिमार्गाचा कोरडेपणा, ह्याच्यासाठी काही ल्युब्रिकेट्स असतात ते पण तुम्ही डॉक्टरांच्या सल्ल्याने वापरू शकता. त्याच्यासाठी भरपूर पाणी पण पहिली गोष्ट पिणं खूप गरजेचं आहे. तुम्ही जेवढे ॲक्टिव्ह राहाल तेवढे सेक्शुअली पण ॲक्टिव्ह राहाल, म्हणजे शारीरिक व्यायाम हा सेक्शुअल ॲक्टिव्ह राहण्यासाठी पण खूप महत्वाचा असतो. जे युरिनमध्ये जे प्रॉब्लेम्स असतात त्याच्यासाठी किगल्स एक्सरसाइज म्हणून असतो, तो पण डॉक्टरांच्या सल्ल्यानुसार तुम्ही करू शकता. त्याला श्वासाच्या व्यायामाची जोड दिली तर तो व्यायाम खूप चांगल्या प्रकारे स्त्री करू शकते. नंतर हार्मोन रिप्लेसमेंट थेरपीज, जर ऑपरेशन करून गर्भाशय काढलेलं असेल तर रजोनिवृत्ती लवकरच्या टप्प्यात आलेली असते, त्याच्याबरोबर जर अंडाशय पण निघालेलं असेल तर हार्मोन्स पूर्णपणे जातात. मग त्यावेळेला डॉक्टरांच्या सल्ल्यानुसार हार्मोन रिप्लेसमेंट थेरपी असते की ज्याचा वापर करून स्त्री परत पहिल्यासारखं आयुष्य जगू शकते. आता या सगळ्या याच्यामध्ये स्त्रीचा सगळ्यात महत्त्वाचा प्रश्न असतो आणि कुटुंबाचाही असतो की समजा लवकर रजोनिवृत्ती आली तर आणि समजा तिला मूल नसेल तर मूल होण्यासाठी जी काही काळजी घ्यायची आहे ती घेऊ शकतो का आपण, आणि आपण आता मूल राहू शकतं का? तर मूल, येस, मूल राहू शकतं, पण त्यासाठी सुद्धा डॉक्टरांचा सल्ला घेणं खूप गरजेचं असतं आणि त्यांनी सांगितलेल्या सल्ल्यानुसार जर आपण अवलंब केला तर तुम्हाला मूलही राहू शकतं. श्रोते हो, रजोनिवृत्ती हा आजार नाही हे सगळ्यांनी पहिले लक्षात घ्या, तर तो निसर्गाचा एक नियम आहे. योग्य आहार, योग्य व्यायाम आणि योग्य सकारात्मक विचार या सगळ्यांची जर जोड असेल तर हा टप्पा अत्यंत सहज आणि निरोगीरित्या सगळ्या महिलांना आरामात पार पाडता येईल.
1: श्रोते हो, आत्ताच आपण रजोनिवृत्ती याविषयी डॉक्टर पूनम नार्वेकर यांनी दिलेल्या माहितीचा भाग चौथा आणि शेवटचा ऐकलात. या कार्यक्रमासाठी निर्मिती सहाय्य केलं होतं सुचेता गरुडे यांनी आणि या कार्यक्रमाचे सादरकर्ते रोशन जाधव.
2: हा कार्यक्रम आकाशवाणी मुंबई केंद्राच्या अस्मिता वाहिनीवरून पुन्हा प्रसारित करण्यात आला आणि आता पुन्हा प्रसारित करीत आहोत कार्यक्रम परिसर.
3: परिसर.

0: श्रोते हो नमस्कार. आम्ल पर्जन्य म्हणजेच ॲसिड रेन असो, समुद्रातील मायक्रोप्लास्टिक्स असो, खाडीच्या पाण्यात विरघडणारे जड धातू असो, हे सगळे रासायनिक बदल परिसरातील प्रत्येक नागरिकाच्या आरोग्याला थेट आव्हानं देतात. अशाच पद्धतीने इंडस्ट्रीमधून जे काही रसायनं पाण्याच्या स्रोतांमध्ये मिसळले जातात त्यामुळे जे काही प्रदूषण होतं ते आज आपण आपल्या कार्यक्रमामध्ये प्राध्यापिका तनुजा पुरोळेकर मॅडमांकडून समजून घेण्याचा प्रयत्न करूया.
1: नमस्कार श्रोते. वस्त्र उद्योग हा जगातील सर्वात जुना आणि सर्वात मोठा औद्योगिक क्षेत्रांपैकी एक आहे, परंतु आकर्षक रंगाच्या आणि फॅशनेबल कपड्यांच्या आत एक अत्यंत चिंताजनक पर्यावरणीय बाब लपली आहे. जागतिक पातळीवर एकूण औद्योगिक जलप्रदूषणाचा 20% वाटा हा केवळ कापड उद्योगातील रंगकामामुळे असतो. वस्त्र उद्योगाच्या उत्पादनाच्या प्रत्येक टप्प्यात कच्च्या मालाच्या लागवडीपासून कापडाच्या शेवटच्या प्रक्रियेपर्यंत रासायनिक प्रदूषकांचे, भारी धातूंचे म्हणजे हेवी मेटल्स, रंगाचे आणि मायक्रोफायबर्सचे एक अप्रतिम मिश्रण असलेले सांडपाणी तयार होते, जे नद्या, तलाव, भूजली जलस्त्रोत्र आणि शेवटी महासागरामध्ये जाऊन मिसळते. तसेच दुसरी बाब म्हणजे कापड उद्योगात पाण्याचा वापर अत्यंत मोठ्या प्रमाणावर केला जातो. कापडावर प्रक्रिया करण्यासाठी प्रचंड पाणी लागते. उदाहरणार्थ फक्त एक सुती किंवा कॉटन टी शर्ट तयार करण्यासाठी साधारण 2700 लिटर पाणी खर्च होते. हे पाणी एका माणसाला 2.5 वर्षाला लागणाऱ्या पिण्याच्या पाण्या

0: मास्क आहे. पॉलिएस्टर, नायलॉन, ॲक्रेलिक यासारखे सिंथेटिक कपड्यांच्या उत्पादनादरम्यान तयार होणाऱ्या सांडपाण्यामध्ये हानिकारक पदार्थांचे मिश्रण असते, ज्यामध्ये शिस, आर्सेनिक, बेन्झीन आणि इतर अस्थिर सेंद्रिय संयुगे यांचा समावेश असतो. सिंथेटिक कापड उत्पादन जलमार्गामधील मायक्रोप्लास्टिक्सही प्रदूषणाच्या वाढत्या संकटात योगदान देते, कारण उत्पादन प्रक्रियेदरम्यान सूक्ष्म प्लास्टिक तंतू वेगळे होतात आणि सांडपाणी प्रणालींमध्ये मिसळतात. वस्त्र उद्योगातील रंगकाम आणि फिनिशिंग टप्पे हे त्या उद्योगातील जलप्रदूषणासाठी सर्वात महत्वाचे योगदान करते आहे. रंगकाम प्रक्रियेमध्ये पाण्यात रसायनाची एक विस्तृत श्रेणी मिसळते, ज्यामध्ये तेल, फिनॉल्स, रंग, कीटकनाशके, तांब, पारा, क्रोमियम आणि अँटीमनी यासारख्या भारी धातूंचा समावेश आहे. अनेक वस्त्र रंग फिकट होण्यापासून, धुण्यापासून आणि प्रकाशाच्या संपर्कापासून प्रतिरोधक होण्यासाठी डिझाईन केलेले असतात, त्यामुळे ते पर्यावरणात अत्यंत टिकाऊ बनतात. अझो रंग, जे सिंथेटिक रंगाचा सर्वात मोठा रंग आहे, विशेष काळजीचा विषय आहे, कारण ते ऑक्सिजन विरहित परिस्थितीमध्ये विघटित होऊन, म्हणजेच डिग्रेड होऊन ॲरोमॅटिक अमाईन सोडू शकतात, ज्यापैकी अनेक कर्करोगकारक आहेत. फिनिशिंग प्रक्रिया जी कपड्यांना विशिष्ट गुणधर्म देते, अतिरिक्त रसायन आणते, ज्यामध्ये फॉर्मॅल्डिहाइड, पर फ्लोरिनेटेड संयुगे आणि अँटीमनी ट्रायऑक्साईड ह्यांचा समावेश असतो. हे रंग टिकून राहण्यासाठी बनवलेले असतात, त्यामुळे ते निसर्गात सहज नष्ट होत नाही. मायक्रोफायबर्स हे सूक्ष्म सिंथेटिक तंतू आहेत, साधारण 5 मिलीमीटर पेक्षा कमी लांबीचे, जे उत्पादन प्रक्रियेदरम्यान आणि कपडे धुताना सिंथेटिक कपड्यांमधून वेगळे होतात. एकटा वस्त्र उद्योग पर्यावरणात सोडल्या जाणाऱ्या मायक्रोप्लास्टिक्सपैकी सुमारे 35% मायक्रोप्लास्टिकसाठी जबाबदार धरता येईल. या संकटांवर तोडगा काढण्यासाठी एक व्यापक दृष्टिकोन आवश्यक आहे.
1: श्रोतेहो, प्राध्यापिका तनुजा पुरुळेकर मॅडमांकडून आपण आपल्या कार्यक्रमामध्ये ॲसिड रेन, ग्रीन केमिस्ट्री, प्लास्टिक पोल्युशन, त्याचबरोबर वस्त्र उद्योगामुळे होणारे जलप्रदूषण या संकल्पना समजून त्यांच्यामुळे होणारे दुष्परिणाम आणि त्याबद्दल आपल्याला काय करायचं आहे हे समजून घेण्याचा प्रयत्न केला. मॅडम, आपण कार्यक्रमासाठी वेळ दिलात, त्याबद्दल धन्यवाद.
0: धन्यवाद.
2: परिसर कार्यक्रम आकाशवाणी मुंबई केंद्राच्या अस्मिता वाहिनीवरून पुन्हा प्रसारित करण्यात आला. आकाशवाणी मुंबई केंद्र अस्मिता वाहिनी यानंतर ठीक 2:15 दिल्ली केंद्रावरून दिलं जाणारं दोपहर समाचार हे हिंदीतलं बातमीपत्र आम्ही आता सहक्षेपित करीत आहोत.
3: नमस्कार, आकाशवाणी से दोपहर समाचार के साथ मैं जागृति शर्मा. प्रधानमंत्री नरेंद्र मोदी और वेनेजुएला की कार्यवाहक राष्ट्रपति डेल्सी रोड्रिगेज के बीच आज नई दिल्ली में वार्ता, ऊर्जा, सुरक्षा, व्यापार और निवेश प्रमुख मुद्दे. गृहमंत्री अमित शाह की अध्यक्षता में उत्तर पूर्वी परिषद की बैठक शिलांग में जारी. पर्यटन, कृषि, आर्थिक गलियारे का विकास, बुनियादी ढांचा और संपर्क बढ़ाने पर चर्चा. दिग्गज फिल्म निर्माता पहलाज निहलानी का निधन. रिपब्लिकन और डेमोक्रेट्स राष्ट्रपति डोनाल्ड ट्रंप के ईरान पर सैन्य कार्रवाई के विरोध में एकजुट. अमरीकी प्रतिनिधि सभा ने प्रस्ताव पारित किया. केरलम में दक्षिण पश्चिम मॉनसून शुरू और पहली विश्व योगासन खेल चैंपियनशिप अहमदाबाद में शुरू. अब समाचार विस्तार से. प्रधानमंत्री नरेंद्र मोदी ने आज नई दिल्ली में वेनेजुएला की कार्यवाहक राष्ट्रपति डेल्सी रोड्रिगेज के साथ व्यापक चर्चा की. विदेश मंत्रालय ने सोशल मीडिया पोस्ट में बताया कि दोनों नेताओं ने द्विपक्षीय संबंधों के सभी पहलुओं की समीक्षा की और ऊर्जा, व्यापार, निवेश, स्वास्थ्य सेवा, ऑटोमोबाइल आदि क्षेत्रों में सहयोग के नए रास्ते तलाशे. मंत्रालय ने कहा कि दोनों नेताओं ने आपसी हित के वैश्विक और क्षेत्रीय मुद्दों पर भी विचार विमर्श किया. मंत्रालय ने कहा कि दोनों पक्षों ने द्विपक्षीय साझेदारी को और मजबूत करने तथा वैश्विक दक्षिण के हितों को आगे बढ़ाने की अपनी प्रतिबद्धता दोहराई. सुश्री रोड्रिगेज कल 5 दिन की भारत यात्रा पर नई दिल्ली पहुंची. उनके साथ विदेश मामलों, अर्थव्यवस्था और वित्त, विज्ञान तथा प्रौद्योगिकी और परिवहन मंत्रियों का प्रतिनिधिमंडल भी आया है. इससे पहले सुश्री रोड्रिगेज ने विदेश मंत्री सुब्रमण्यम जयशंकर से मुलाकात की. सोशल मीडिया

दुपारचे 2:30 वाजले आहेत. आता नादब्रह्म अंतर्गत शास्त्रीय संगीताचा कार्यक्रम प्रसारित करीत आहोत. या कार्यक्रमात आता आपण सुचेता आठलेकर यांचं गायन ऐकणार आहोत. त्यांनी गायलेला राग शुद्ध सारंग. तबल्याची साथ राजेंद्र अंतरकर यांची आणि हार्मोनियमची संगती प्रकाश वगळ यांनी केली. नादब्रह्म अंतर्गत शास्त्रीय संगीताच्या कार्यक्रमात ऐकूया सुचेता आठलेकर यांचं गायन. एकतालात निबद्ध असलेला राग शुद्ध सारंग आपण ऐकणार आहात. बोल आहेत करीमतू रहीमतू.

0: नादब्रह्म अंतर्गत शास्त्रीय संगीताच्या कार्यक्रमात आताच आपण सुचेता अटलेकर यांचं गायन ऐकलं. त्यांनी गायलेला राग शुद्ध सारंग आपण ऐकलात. तबला साथ राजेंद्र अंतरकर यांची आणि हार्मोनियमची संगती प्रकाश वगळ यांनी केली होती. शास्त्रीय संगीताचा हा कार्यक्रम आकाशवाणी मुंबई केंद्राच्या अस्मिता वाहिनीवरून प्रसारित करण्यात आला.
1: ही पृथ्वी मोलाची गोष्ट आपल्याला उमगली का? मन चिंती ते वैरी न चिंती, मनाच्या वेगवेगळ्या अवस्थांवर विचारांवर नियंत्रण योग मार्गाने शक्य आहे का? आपल्या मनाचा शारीरिक आरोग्यावर होणारा परिणाम कसा कमी करता येईल सांगणार आहेत योग अभ्यासक श्रीकृष्ण म्हसकर.
2: बहिरंग अंतरंग असं मानलं जातं. बहिरंग म्हणजे काय? शरीर. अंतरंग म्हणजे मन. पण साधी गोष्ट सांगा, तुमची जीभ खोटं बोलते का मन खोटं बोलतं? मन सगळ्या ठिकाणी आहे. मनाने ठरलं तर यमनियम पाळले जाणार आहेत. मन खोटं बोलतं, जीम फक्त इन्स्ट्रुमेंट आहे.
3: मनासाठी मनापासून योग साधना.
1: श्रीकृष्ण म्हसकर यांची मधुलिका नेरुरकर हिने घेतलेली मुलाखत अवश्य ऐका सोमवारी 8 जूनला दुपारी 12 वाजता वनिता मंडळात अस्मिता वाहिनीसह महाराष्ट्रातील सर्व केंद्रांवर आणि न्यूज ऑन एअर ऍप वरही.
3: मनासाठी मनापासून योग साधना.
0: प्रसार भारतीच्या वेव्ज OTT प्लॅटफॉर्म आणि न्यूज ऑन AIR ऍप सहित 558 kHz आकाशवाणी मुंबई केंद्राची ही आहे अस्मिता वाहिनी. यानंतर ठीक 3 वाजता प्रादेशिक बातम्या मुंबई केंद्रावरून दिल्या जातील.

आकाशवाणी मुंबई कौस्तुभ पटाईत प्रादेशिक बातम्या देत आहे. ठळक बातम्या. विधान परिषद निवडणुकीतून माघार घेण्याचा आज शेवटचा दिवस. कोकणातल्या दोन्ही जागांवर निवडणूक बिनविरोध होण्याची शक्यता. विधान परिषदेच्या निवडणुकीत विदर्भातल्या 5 जागांसह राज्यातल्या सर्व 17 जागांवर महायुतीचा विजय होईल असा चंद्रशेखर बावनकुळे यांना विश्वास. मोसमी पावसाचं केरळात आगमन. पहिली जागतिक योगासन क्रीडा स्पर्धा 2026 आजपासून अहमदाबाद इथं सुरू होणार. आणि प्रसिद्ध चित्रपट निर्माते, दिग्दर्शक आणि चित्रपट प्रमाणन मंडळाचे माजी अध्यक्ष पहलाज निहिलानी यांचं निधन. विधान परिषद निवडणुकीसाठी उमेदवारी अर्ज मागे घेण्याचा आजचा शेवटचा दिवस आहे. ठाणे पालघर मतदारसंघातले राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे उमेदवार अभिजित पवार यांनी आज उमेदवारी अर्ज मागे घेतला. त्यामुळे शिवसेनेच्या रवींद्र फाटक यांच्या विजयाचा मार्ग मोकळा झाला आहे. रायगड रत्नागिरी सिंधुदुर्ग मतदारसंघातून शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे उमेदवार सुरेंद्रनाथ उर्फ बाळ माने यांनी आज अर्ज मागे घेतला. महाविकास आघाडीकडे संख्याबळ नाही, आपल्या अर्जावर सूचक म्हणून महाविकास आघाडीतल्या घटक पक्षांनी सह्या केल्या नाहीत. तसंच जुईली दळवी यांनी अर्ज मागे घेतल्यामुळे मतविभाजन होऊन विजय होण्याची शक्यताही संपली, त्यामुळे उमेदवारी अर्ज मागे घेतला असं माने यांनी बातमीदारांशी बोलताना सांगितलं. अर्ज मागे घेण्यासाठी जाताना मंत्री नितेश राणे बाळ माने यांच्यासोबत होते. दरम्यान अर्ज मागे घेतल्यामुळे माने यांच्यावर शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षानं निलंबनाची कारवाई केली आहे. रायगड रत्नागिरी सिंधुदुर्ग मतदारसंघातून शेतकरी कामगार पक्षाचे उमेदवार अरविंद म्हात्रे यांनी अर्ज मागे घेतला. तसंच अपक्ष मानसी म्हात्रे आणि अनिल चोपडा यांनीही आपापले अर्ज मागे घेतले. त्यामुळे अनिकेत तटकरे यांच्या विजयाचा मार्ग मोकळा झाला आहे. विधान परिषदेच्या निवडणुकीत महायुतीकडे संख्याबळ असून विदर्भातल्या 5 जागांसह राज्यातल्या सर्व 17 जागांवर महायुतीचा विजय निश्चित आहे असा विश्वास भाजप नेते आणि महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी व्यक्त केला. ते आज नागपुरात बातमीदारांशी बोलत होते. बंडखोर उमेदवारांशी चर्चा केली असून बहुतांश बंडखोर अर्ज मागे घेतील. जिथे संख्या

नाही तिथे काँग्रेसनंही उमेदवार मागे घ्यावा आणि निवडणूक बिनविरोध होऊ द्यावी असं बावनकुळे म्हणाले. राष्ट्रीय पंचायत पुरस्कारांचं वितरण काल नवी दिल्ली इथं झालं. केंद्रीय पंचायत राजमंत्री राजीव रंजन सिंह यांच्यासह विविध मान्यवरांच्या हस्ते पुरस्कार वितरित करण्यात आले. महाराष्ट्रातल्या 4 पंचायतींना विविध वर्गात पुरस्कार मिळाले. भंडारा जिल्ह्यातल्या ईदगाव पुनर्वसन ग्रामपंचायतीनं बालस्नेही पंचायत श्रेणीत तर रायगड जिल्ह्यातील खारीवली ग्रामपंचायतीनं जलसमृद्ध पंचायत श्रेणीत देशात प्रथम क्रमांक मिळवला. रायगड जिल्ह्यातल्या चांभारली ग्रामपंचायतीला सामाजिक न्याय आणि सुरक्षा विभागात तर नाशिक जिल्ह्यातल्या निंबाळे पंचायतीला सुशासन विभागात द्वितीय पुरस्कार मिळाला. केंद्र सरकारनं बफर स्टॉकसाठी सुरू असलेल्या कांदा खरेदीला वेग देण्यासाठी महत्वाचे निर्णय घेतले आहेत. नाशिक जिल्ह्यात नाफेडला नवीन खरेदी केंद्र सुरू करण्यास मंजुरी देण्यात आली असून यामुळे अधिक शेतकऱ्यांचा कांदा सरकारी खरेदी योजनेत समाविष्ट होणार असून बाजारभावाला आधार मिळण्याची अपेक्षा व्यक्त होत आहे. अवकाळी पावसामुळे दर्जेदार कांद्याचं प्रमाण घटल्यानं खरेदी प्रक्रियेत येणारे अडथळे दूर करण्याच्या उद्देशानं हा निर्णय घेण्यात आला आहे. नैऋत्य मोसमी पावसाचं आगमन केरळात झाल्याचं हवामान विभागानं सांगितलं आहे. गेले काही दिवस केरळात पाऊस पडत आहे, मात्र आता मान्सूनचं आगमन झाल्याची अधिकृत घोषणा हवामान विभागानं केली आहे. पूर्वी वर्तवलेल्या अंदाजानुसार मान्सूनला काही दिवसांचा उशीर झाला आहे. पुढच्या 2 ते 3 दिवसात मोसमी वारे राज्याच्या काही भागात पोहोचण्याची शक्यता हवामान विभागानं वर्तवली आहे. वातावरणातल्या अलनिनोच्या प्रभावामुळे यंदा आशिया खंडातल्या देशांमध्ये उष्ण आणि कोरडं तापमान आणि कमी पावसाचा अंदाज असून यामुळे पेरणीचं क्षेत्र घटण्याची शक्यता कृषी तज्ज्ञांनी वर्तवली आहे. भारतातला वायव्य भाग, ऑस्ट्रेलियाचा गहूपट्टा, थायलंडचा तांदूळपट्टा ते इंडोनेशियातल्या पाम शेतीवर याचा परिणाम होईल असा अंदाज आहे. या प्रादेशिक बातम्या आकाशवाणीच्या मुंबई केंद्रावरून देत आहोत. आकाशवाणी मुंबईच्या एअर न्यूज मुंबई या इंस्टाग्राम पेजवर तुम्हाला दिवसभर महत्त्वाच्या बातम्या वाचता येतील. प्रादेशिक बातमीपत्रात आपलं पुन्हा एकदा स्वागत. पहिली जागतिक योगासन क्रीडा स्पर्धा 2026 आज गुजरातमध्ये अहमदाबाद इथं सुरू होत आहे. प्रधानमंत्री नरेंद्र मोदी या उद्घाटनाच्या कार्यक्रमात दूरस्थ पद्धतीनं सहभागी होतील. या स्पर्धा योगासनांच्या जागतिक क्रीडा वाटचालीतला एक महत्वाचा टप्पा असल्याचं प्रधानमंत्री मोदी यांनी म्हटलं आहे. स्पर्धेचे आयोजक आणि स्पर्धकांना त्यांनी समाजमाध्यमावरच्या संदेशातून शुभेच्छा दिल्या आहेत. येत्या 8 जूनपर्यंत या स्पर्धा चालणार असून आशिया, युरोप, अमेरिका, आफ्रिका आणि ओशियानीमधल्या सुमारे 70 ते 75 देशातले 500 जास्त योगपटू यात सहभागी होणार आहेत. इंडोनेशिया खुल्या बॅडमिंटन स्पर्धेतून भारताची PV सिंधू बाहेर पडली आहे. अव्वल मानांकित दक्षिण कोरियन खेळाडू अॅन से यंगनं 17-21, 14-21 अशा गुणफरकानं सिंधूला पराजित केलं आणि उपांत्यपूर्व फेरीत प्रवेश केला. सॅफ महिला फुटबॉल स्पर्धेत भारतानं अंतिम फेरीत धडक मारली आहे. गोव्यात मडगाव इथं काल झालेल्या सामन्यात भारतीय संघानं भूतानचा 1-0 असा पराभव केला. भारत 6 वर्षांनंतर या स्पर्धेच्या अंतिम फेरीत दाखल झाला असून विजेतेपदासाठी भारताचा सामना येत्या शनिवारी बांगलादेशबरोबर होणार आहे. फ्रेंच खुल्या टेनिस स्पर्धेत इटलीचा फ्लेविओ कोबोली यानं प्रथमच उपांत्य फेरीत प्रवेश केला आहे. उपांत्यपूर्व फेरीत त्यानं कॅनडाचा 4th मानांकित फेलिक्स ऑगर एलियासेमे याला 4-6, 6-4, 6-4, 6-4 हरवलं. या स्पर्धेतला दुसरा उपांत्यपूर्व सामना इटलीच्याच मॅटिओ बेरेटिनी आणि मॅटिओ अर्नाल्डी यांच्यात होणार असून सामन्याच्या विजेत्याबरोबर फ्लेविओ कोबोली उपांत्य फेरीत लढत देईल. पुणे जिल्ह्यातल्या विषारी दारू प्रकरणी CID काल नवी मुंबईत वाशी इथं 2 जणांना अटक केली. दारू बनवण्यासाठी विषारी रसायनांचा पुरवठा केल्याचा त्यांच्यावर आरोप असून त्यांनी आज पिंपरी इथल्या न्यायालयात हजर करण्यात आलं. न्यायालयानं त्यांना 4 दिवसांची पोलीस कोठडी दिली. पिंपरी चिंचवडमध्ये दापोडी आणि पुण्यात हडपसर परिसरात विषारी दारू प्यायल्यामुळे 20 पेक्षा जास्त जणांचा मृत्यू झाला तर अनेकांना विषबाधा झाली होती. या प्रकरणातली संपूर्ण पुरवठा साखळी, विषारी रसायनांचा स्रोत आणि संबंधित व्यक्तींचा शोध घेण्यासाठी तपास सुरू असल्याचं वृत्तसंस्थेच्या बातमीत म्हटलं आहे. जळगाव जिल्ह्यात अन्न आणि औषध प्रशासनानं 2 स्वतंत्र कारवाया करत खुल्या स्वरूपात विक्रीस ठेवलेलं खाद्यतेल तसंच मानकानुसार नसलेल्या शीतपेयांचा 1,55,000 रुपयांचा साठा जप्त केला. पाचोरा तालुक्यात वरखेडी वाघोडे परिसरात करण्यात आलेल्या तपासणीदरम्यान रिफाईंड सोयाबीन तेल

0: अन्न सुरक्षा मानक कायद्याच्या तरतुदीनुसार पॅकिंग न करता खुल्या स्वरूपात विक्रीस ठेवण्यात आल्याचं आढळून आलं, तर चाळीसगाव इथं विनापरवाना शीतपेय विक्रेत्याची तपासणी केली असता शीतपेयांचे मानकांप्रमाणे नसलेले नमुने आढळून आले. जळगाव शहरातील मतदार यादी विशेष पुनरीक्षण मोहिमेत निष्काळजीपणा केल्याबद्दल प्रशासनानं 13 कर्मचाऱ्यांविरुद्ध शासकीय आदेशाचं उल्लंघन केलं म्हणून गुन्हा दाखल केला आहे. गुन्हा दाखल झालेल्यांमध्ये शिक्षकांचाही समावेश आहे. वारंवार सूचना देऊनही काही कर्मचाऱ्यांनी सोपवलेली कामं निर्धारित कालावधीत पूर्ण केली नसल्यामुळे ही कारवाई करण्यात आली. बीड जिल्ह्यातल्या सर्व ग्रामपंचायतींमध्ये घनकचरा व्यवस्थापन उपक्रम राबवला जात असून या उपक्रमाचा आढावा घेण्यासाठी उद्या 5 जून रोजी जागतिक पर्यावरण दिनानिमित्त जिल्ह्यात विशेष ग्रामसभा आयोजित करण्यात आल्या आहेत. सर्व ग्रामपंचायती, महिला बचत गट, युवक आणि स्वयंसेवी संस्थांनी या मोहिमेत सक्रिय सहभाग घ्यावा आणि पर्यावरण संवर्धनासाठी योगदान द्यावं असं आवाहन जिल्हा प्रशासनानं केलं आहे. प्रसिद्ध चित्रपट निर्माते, दिग्दर्शक आणि चित्रपट प्रमाणन मंडळाचे माजी अध्यक्ष पहलाज निहिलानी यांचं आज मुंबईत निधन झालं. ते 76 वर्षांचे होते. हतकडी या पहिल्या चित्रपटानंतर त्यांनी 21 हिंदी चित्रपट बनवले. 2015 ते 2017 या काळात ते सेन्सॉर बोर्डाचे अध्यक्ष होते. तसंच त्यापूर्वी 29 वर्ष असोसिएशन ऑफ पिक्चर्स अँड टी व्ही प्रोग्राम प्रोड्युसर्स या संघटनेचे अध्यक्ष होते. 2014 सार्वत्रिक निवडणुकीपूर्वी नरेंद्र मोदी यांच्या समर्थनात त्यांनी हर घर मोदी घर घर मोदी ही यूट्यूब चित्रपट बनवली होती. ठळक बातम्या पुन्हा एकदा. विधान परिषद निवडणुकीतून माघार घेण्याचा आज शेवटचा दिवस. कोकणातल्या दोन्ही जागांवर निवडणूक बिनविरोध होण्याची शक्यता. विधान परिषदेच्या निवडणुकीत विदर्भातल्या 5 जागांसह राज्यातल्या सर्व 17 जागांवर महायुतीचा विजय होईल असा चंद्रशेखर बावनकुळे यांना विश्वास. मोसमी पावसाचं केरळात आगमन. पहिली जागतिक योगासन क्रीडा स्पर्धा 2026 आजपासून अहमदाबाद इथं सुरू होणार. आणि प्रसिद्ध चित्रपट निर्माते, दिग्दर्शक आणि चित्रपट प्रमाणन मंडळाचे माजी अध्यक्ष पहलाज निहिलानी यांचं आज मुंबईत निधन. याबरोबरच आकाशवाणी मुंबई केंद्रावरचं हे प्रादेशिक बातमीपत्र संपलं. पुन्हा भेटूया संध्याकाळी 5 वाजता आकाशवाणी मुंबईच्या पुढच्या बातमीपत्रात. नमस्कार.
1: आकाशवाणी मुंबई केंद्र, अस्मिता वाहिनी, श्रोते हो. आता अस्मिता वाहिनीच्या पहिल्या सभेचे कार्यक्रम समाप्त होत आहेत. दुसऱ्या सभेत आपण भेटणार आहोत संध्याकाळी 5 वाजता. मात्र AIR मराठी DTH उपग्रह वाहिनीचे कार्यक्रम सुरूच राहतील.

143 किलोहर्ट्स ही मध्यम लहरी वाहिनी तसंच 101.5 MHz या एफ एम वाहिनीचं न्यूज ऑन ए आय आर या लाईव्ह मोबाईल ॲपवर आकाशवाणीचं हे रत्नागिरी केंद्र आहे. संध्याकाळचे 5 वाजता आहेत. आमच्या आजच्या दुसऱ्या प्रसारणसभेत मी जान्हवी भागवत आपलं मनपूर्वक स्वागत करते. आता आकाशवाणीच्या मुंबई केंद्रावरून प्रसारित होणाऱ्या ठळक बातम्या आम्ही सहक्षेपित करत आहोत.

0: नमस्कार, मी कौस्तुभ पटाईत. ऐकूयात काही ठळक घडामोडी. विधान परिषद निवडणुकीसाठी उमेदवारी अर्ज मागे घेण्याच्या आजच्या शेवटच्या दिवशी महाविकास आघाडीच्या 3 उमेदवारांनी अर्ज मागे घेतले. ठाणे पालघर मतदारसंघातून राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे उमेदवार अभिजित पवार, रायगड रत्नागिरी सिंधुदुर्ग मतदारसंघातून शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे उमेदवार सुरेंद्रनाथ उर्फ बाळ माने आणि वर्धा चंद्रपूर गडचिरोली मतदारसंघातून काँग्रेसचे शैलेश अग्रवाल यांनी आज अर्ज मागे घेतले. केंद्र सरकारनं बफर स्टॉकसाठी सुरू असलेल्या कांदा खरेदीला वेग देण्यासाठी महत्त्वाचे निर्णय घेतले आहेत. नाशिक जिल्ह्यात नाफेडला नवीन खरेदी केंद्र सुरू करण्यास मंजुरी देण्यात आली असून यामुळे अधिक शेतकऱ्यांचा कांदा सरकारी खरेदी योजनेत समाविष्ट होणार असून बाजारभावाला आधार मिळण्याची अपेक्षा व्यक्त होत आहे. नैऋत्य मोसमी पावसाचं आगमन केरळात झाल्याचं हवामान विभागानं सांगितलं आहे. पुढच्या 2 ते 3 दिवसात मोसमी वारे राज्याच्या काही भागात पोहोचण्याची शक्यता हवामान विभागानं वर्तवली आहे. प्रसिद्ध चित्रपट निर्माते, दिग्दर्शक आणि चित्रपट प्रमाणन मंडळाचे माजी अध्यक्ष पहलाज निहलानी यांचं आज मुंबईत निधन झालं. ते 76 वर्षांचे होते. 2015 ते 2017 या काळात ते सेन्सॉर बोर्डाचे अध्यक्ष होते. तसंच त्यापूर्वी 29 वर्ष असोसिएशन ऑफ पिक्चर्स अँड टी व्ही प्रोग्रॅम प्रोड्युसर्स या संघटनेचे ते अध्यक्ष होते. इंडोनेशिया खुल्या बॅडमिंटन स्पर्धेतून भारताची पी व्ही सिंधू बाहेर पडली आहे. अव्वल मानांकित दक्षिण कोरियन खेळाडू अँ से यंगनं 17-21, 14-21 अशा गुणफरकानं सिंधूला पराजित केलं आणि उपांत्यपूर्व फेरीत प्रवेश केला. याबरोबरच आकाशवाणी मुंबई केंद्रावरचं हे बातमीपत्र संपलं. पुन्हा भेटूया संध्याकाळी 7 वाजता आकाशवाणी मुंबईच्या प्रादेशिक बातमीपत्रात. नमस्कार.
1: 1143 किलोहर्ट्झवर आम्ही बोलत आहोत आकाशवाणीच्या रत्नागिरी केंद्रावरून. 5:02 आणि 21 सेकंद झाले आहेत. कार्यक्रम प्रसारित होतोय गीतसंध्या. आजच्या या कार्यक्रमात आपण हिंदी चित्रपटातली काही गाणी ऐकूया. सुरुवातीला सिलसिला या चित्रपटातलं लता मंगेशकर आणि किशोर कुमार यांनी गायलेलं जावेद अख्तर यांचं गीत ऐकूया. संगीत दिलंय शिवहरी यांनी.

श्रोते हो, आता ऐकूया राम तेरी गंगा मेली या चित्रपटातलं एक गीत. लता मंगेशकर आणि सुरेश वाडकर यांनी हे गीत गायलंय. गीतकार आणि संगीतकार रवींद्र जैन.

0: श्रद्धे हो कर्ज या चित्रपटातलं लता मंगेशकर आणि किशोर कुमार यांनी गायलेलं गीत आपण ऐकलं. आनंद बक्षी यांची ही गीतरचना संगीतबद्ध केली होती लक्ष्मीकांत प्यारेलाल यांनी.
1: श्रोते हो, दिनांक 6 जून 2026 ला सकाळी 9:30 वाजता इंद्रधनुष्य या कार्यक्रमात आपण ऐकणार आहोत गव्यसिद्ध डॉक्टर दीपाली प्रणित पांचाळ यांची पूर्णिमा साठे यांनी घेतलेली मुलाखत. विषय आहे गौपालन काळाची गरज.
2: पूर्ण बांधलेल्या गाई गुरांपासूनही आपल्याला काही मिळत नाही, त्यांना मोकळीक म्हणजे सूर्यप्रकाश हा त्यांनी घेतला पाहिजे, तरच त्यांच्या वशिंडामार्फत ते सूर्यप्रकाश घेऊन आपल्या शेण गोमूत्र वाटे ते आपल्याला देऊ शकतात, किंवा दूध पण आपलं सोनेरी दिसतं गाईचं, आणि त्यांना नैसर्गिक चारा मिळाला पाहिजे खायला. तिसरी महत्वाची गोष्ट की गाईने शिजलेलं अन्न कधीही नाही खाल्लं पाहिजे. आपण त्यांना

0: नैवेद्य म्हणून शिजलेलं अन्न देऊन तिचं पोट बिघडवतं. त्यामुळे जर तुम्हाला कधी म्हणजे गायीला नैवेद्य दाखवायचा आहे तर शिजलेलं अन्न देऊ नका.
1: बरोबर,
0: गायीचं अन्न आहे कच्चा चारा. ठीक आहे,
1: गोघरास म्हणून आपण आपण जे खातो त्यातलाच एक घास म्हणतात तसं ते
0: एक घास देणं पर्यंत ठीक आहे, पण तो एक घासापुरताच मर्यादित असावा. एक अख्खं ताट जाऊन तिला खायला द्यायचं आणि त्याच दिवशी सगळेजण जाऊन तिला खायला देतात, तसं त्यांचं पोट बिघडतं आणि त्या गोबर गोमूत्राचा आपल्याला वापर करता येत नाही.
1: तेव्हा श्रोते हो, दिनांक 6 जूनला सकाळी 9:30 जरूर ऐका कार्यक्रम इंद्रधनुष्य 1143 किलोहर्ट्सवर 101.5 MHz आणि न्यूज ऑन AIR या लाईव्ह मोबाईल ॲप वरून.
2: श्रोते हो, गीतसंध्या हा कार्यक्रम आपण ऐकताय आकाशवाणीच्या रत्नागिरी केंद्रावरून.

मंगेशकर यांनी गायलेलं गुलजार यांचं गीत आपण ऐकलं. संगीतकार होते राहुलदेव बर्मन. श्रोते हो, राहुलदेव बर्मन यांनी संगीत दिलेलं आणखी एक गीत आता आपण ऐकूया. कुदरत या चित्रपटातलं हे गीत गायलंय लता मंगेशकर यांनी. रचना आहे मजरूह यांची.

श्रोते हो, लता मंगेशकर यांनी गायलेल्या कुदरत या चित्रपटातल्या गीताबरोबरच आजचा गीतसंध्या हा कार्यक्रम आम्ही समाप्त करत आहोत. आकाशवाणीच्या रत्नागिरी केंद्रावरून या कार्यक्रमाचा आनंद आपण घेतला.

आम्ही बोलत आहोत आकाशवाणीच्या रत्नागिरी केंद्रावरून अर्थात 1143 किलोहर्ट्झवरून. श्रोते हो, यानंतर 5:30 युववाणी युवक मित्रमैत्रिणींसाठीचा कार्यक्रम आकाशवाणीच्या मुंबई केंद्रावरून प्रसारित होईल. हा कार्यक्रम आम्ही सहक्षेपित करणार आहोत.

हॅलो, हाय आणि नमस्कार माझ्या मित्रांनो आणि मैत्रिणींनो. मी समर बुबडे तुम्हा सर्वांचं आपल्या आवडत्या युववाणी कार्यक्रमात हार्दिक स्वागत करतो. मित्रांनो, 4 जून हा दिवस जगभरात इंटरनॅशनल डे ऑफ इनोसेंट चिल्ड्रन विक्टिम ऑफ अग्रेशन म्हणून पाळला जातो. या दिनाच्या निमित्ताने मुलांचं सुरक्षित, आनंदी आणि निरोगी बालपण किती महत्वाचं आहे याची जाणीव करून दिली जाते. आणि म्हणूनच आज आपण बोलणार आहोत अशाच एका विषयावर जो प्रत्येकाच्या आयुष्याशी जोडलेला आहे, हरवत चाललेलं बालपण. मित्रांनो, एक छोटासा प्रश्न तुम्हा सर्वांसाठीच. तुम्ही शेवटचा लपंडावचा खेळ कधी खेळला होतात? किंवा मित्रांसोबत सायकलवर संपूर्ण गल्ली पालथी कधी घातली होती? किंवा उन्हाळ्याच्या सुट्टीत दुपारभर क्रिकेट खेळून घरी आल्यावर आईचा ओरडा कधी खाल्ला होता? बहुतेकांच्या चेहऱ्यावर हसू आलं असेल, कारण बालपण ही अशी गोष्ट आहे की ती आठवली की मन नकळत हलकं होतं. आपलं बालपण म्हणजे मैदान होतं, मित्र होते, कप्पा होत्या, भांडणं होती आणि 5 मिनिटात होणारी मैत्रीही होती. आजच्या मुलांकडे साधनं खूप आहेत, पण त्यांच्याकडे वेळ आहे का? आज खेळांपेक्षा गॅजेट जास्त महत्वाचे आहेत, मैदानांपेक्षा स्क्रीन्स जास्त आहेत आणि मित्रांच्या भेटींपेक्षा ऑनलाईन चॅट जास्त आहेत. तंत्रज्ञान चुकीचं आहे असं अजिबात नाही, उलट आजची मुलं खूप हुशार आहेत बरं का. त्यांना जगभरातील सर्व माहिती काही सेकंदात मिळते, नवीन कौशल्य शिकण्याची संधी सुद्धा मिळते. पण त्याच वेळी एक प्रश्न विचारण्याची गरज मला वाटते. मुलांना फक्त टेक्नॉलॉजी मिळते आहे की बालपणही मिळत आहे? बालपण म्हणजे फक्त वय नसतं, बालपण म्हणजे उत्सुकता असते. एखादा छोटासा कीटक पाहून प्रश्न विचारणं, आकाशातल्या ढगांमध्ये आकार शोधणं आणि प्रत्येक गोष्टीचा आनंद लुटणं, हीच तर बालपणाची खरी ओळख आहे ना. आज आपण युवक आहोत, उद्या शिक्षक, पालक, मार्गदर्शक किंवा समाजाचे एक जबाबदार नागरिक होणार आहोत, म्हणून बालपणाला जपण्याची जबाबदारी ही आपलीच आहे. तर मित्रांनो, जर आपल्या आजूबाजूला एखादं लहान मूल असेल तर त्याला फक्त मोबाईल देण्यापेक्षा त्याला एखादी गोष्ट सांगा, त्याच्यासोबत एखादा खेळ खेळा, त्याच्या प्रश्नांना उत्तरं द्या. कारण कधी कधी मुलांना सर्वात जास्त गरज असते ती आपल्या वेळेची. मित्रांनो, आजचा दिवस आपल्याला एक महत्वाची गोष्ट सांगतो. प्रत्येक मुलाला सुरक्षित वातावरण मिळलंच पाहिजे, शिक्षण मिळलंच पाहिजे, खेळण्याची संधी ही मिळालीच पाहिजे आणि सर्वात महत्वाचं म्हणजे त्याला

0: बालपण जगता आलं पाहिजे. कारण आजची मुलं हे फक्त उद्याचे नागरिक नाहीत, तर उद्याचे शास्त्रज्ञ, कलाकार, शिक्षक, खेळाडू आणि देशाचं भविष्य देखील आहेत. चला तर मग आजच्या या दिनविशेषाच्या निमित्ताने आपण एक छोटासा संकल्प करूया. आपल्या आजूबाजूला प्रत्येक मुलाच्या चेहऱ्यावर हसू टिकवून राहण्यासाठी, त्यांच्या स्वप्नांना बळ देण्यासाठी आणि त्यांचं बालपण अधिक सुंदर करण्यासाठी आपण आपल्या परीने नक्कीच काही ना काही प्रयत्न करूया. काय म्हणता, तुम्ही आहात ना माझ्यासोबत? मित्रांनो, आता वेळ झाली आहे आपल्या मालिकांकडे वळण्याची. चला तर मग ऐकूयात वेदविश्वाचा ही मालिका आपली रेडिओ मैत्रीण सन्मती अडावतकर हिच्या सोबत.
1: दा ही दिशांनी नजर ठेवूनी आणलाय हा नजराणा ज्ञानाचा, सर्व क्षेत्रातल्या घडामोडींचा संगतीला सुमधुर गीतांच्या. मग चला घेऊया वेदविश्वाचा.
2: नमस्कार मंडळी, वेद विश्वाचा या मालेत मी सन्मती अडावतकर तुमचं सगळ्यांचं स्वागत करते. चला तर मग विश्वाचा प्रवास करूया आणि जाणून घेऊया नुकत्याच झालेल्या जगभरातल्या घडामोडी. सर्वप्रथम क्रिकेटमध्ये इंडियन प्रीमियर लीग अर्थात IPL 2026 अंतिम सामना 31 मे रोजी रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू आणि गुजरात टायटन्स यांच्यात खेळला गेला. गतविजेत्या रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूनं अहमदाबाद येथील नरेंद्र मोदी स्टेडियमवर झालेल्या अंतिम सामन्यात गुजरात टायटन्सला 5 गडी राखून पराभूत करून IPLचे विजेतेपद यशस्वीपणे कायम राखले. प्रथम फलंदाजी करताना गुजरात टायटन्सने वॉशिंग्टन सुंदरच्या 37 चेंडूतील नाबाद 50 धावांच्या जोरावर निर्धारित 20 षटकात 8 गडी गमावून 155 धावा केल्या. बेंगळुरूकडून रसिक सलाम दारने 3 बळी घेतले तर भुवनेश्वर कुमार आणि जोश हेझलवूड यांनी प्रत्येकी 2 बळी मिळवले. प्रत्युत्तरात विराट कोहलीच्या 42 चेंडूतील नाबाद 75 धावांच्या जोरावर रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूनं 18 षटकात 5 गडी गमावून 161 धावा करत सहजपणे लक्ष्याचा पाठलाग केला. गुजरात टायटन्सकडून राशिद खानने 2 बळी घेतले. विराट कोहलीला प्लेअर ऑफ द मॅच म्हणून गौरवण्यात आले आहे. 18 वर्षांनंतर पहिल्यांदा IPL 2025 अंतिम सामना पटकावल्यानंतर रजत पाटीदार यांच्या नेतृत्वाखाली RCBने हे सलग दुसरे विजेतेपद पटकावले आहे. तसंच 15 वर्षीय वैभव सूर्यवंशीने IPL 2026 एकाच पर्वात 5 प्रमुख वैयक्तिक पुरस्कार जिंकणारा पहिला खेळाडू बनून IPLमध्ये इतिहास रचला आहे. राजस्थान रॉयल्ससाठी खेळत असताना त्याने 776 धावांसाठी ऑरेंज कॅप, मोस्ट व्हॅल्युएबल प्लेअर, इमर्जिंग प्लेअर ऑफ द सीझन, सुपर स्ट्रायकर आणि सुपर सिक्सेस हे पुरस्कार जिंकले आहे. त्याच्या या उत्कृष्ट कामगिरीमुळे मोठी चर्चा सुरू झाली असून तज्ज्ञ आणि माजी क्रिकेटपटू त्याला भारतीय T20 संघात पुढे स्थान देण्याची मागणी करत आहेत. यानंतर हॉकीमध्ये भारताने 1 जून 2026 रोजी जपानमधील काकामिगाहारा येथे झालेल्या पुरुषांच्या 18 वर्षांखालील आशिया कप स्पर्धेतील अ गटाच्या 3rd सामन्यात कोरियावर 4-1 असा दणदणीत विजय नोंदवला. कॅप्टन केतन कुशवाहाने 33rd आणि 36th मिनिटाला 2 गोल करून आघाडी घेतली. वरिंदर सिंगने 5th मिनिटाला आणखी 1 गोल केला. तर शाहरुख अलीने एका दमदार गोलने विजयावर शिक्कामोर्बत केले. कोरियाचा एकमेव गोल कर्णधार ह्युन जेऑकने 21व्या मिनिटाला केला. भारताने जोरदार सुरुवात करत पहिल्या 5 मिनिटातच 2 गोलची आघाडी घेतली. पेनल्टी कॉर्नर नंतर मिळालेल्या रिबाउंडवर कुशवाहाने पहिला गोल केला. त्यानंतर लगेचच वरिंदरने ही आघाडी दुप्पट केली. जेऑकने पेनल्टी कॉर्नरचे गोल मध्ये रूपांतर करून कोरियासाठी 1 गोल परत केला, पण भारताने सामन्यावरील आपले नियंत्रण कायम ठेवले. भारतीय संघाने संधी निर्माण करणे सुरूच ठेवले आणि दुसऱ्या हाफमध्ये कुशवाहा आणि शाहरुख अली यांच्या गोलमुळे आपली आघाडी अधिक मजबूत केली. यानंतर द इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी IIT रूरकी तर्फे JEE ऍडव्हान्स्ड 2026 निकाल 1 जून रोजी अधिकृतपणे जाहीर करण्यात आला. परीक्षा

0: परीक्षेला बसलेल्या उमेदवारांपैकी 56,880 विद्यार्थी यशस्वीरित्या पात्र ठरले. त्यात IIT दिल्लीच्या शुभम कुमारने 360 पैकी 330 गुण मिळवून AIR रँक 1 मिळवला आहे. तसंच मुलींमध्ये IIT दिल्लीच्या आरोही देशपांडे हिने AIR 77 रँक आणून सगळ्यात प्रथम क्रमांक मिळवला आहे. चला तर मग मित्रांनो, पूर्ण विश्वाचा वेद घेऊन आपण जाणून घेतले आहेत नुकत्याच घडलेल्या जगभरातल्या काही घडामोडी. पुन्हा भेटूयात वेद विश्वाच्या पुढच्या मालेत. तोपर्यंत मी सन्मती अडावतकर आपली रजा घेते. नमस्कार
1: मित्रांनो, आपण ऐकत होतो वेद विश्वाचा ही मालिका आपली रेडिओ मैत्रीण सन्मती अडावतकर हिच्या सोबत. मित्रांनो, आता वेळ झाली आहे करिअर मंत्र या मालिकेची. चला तर मग ऐकूयात ऍडव्हान्स एक्सेल या विषयावर प्राजक्त पांडे यांची अंकिता पोहरकर हिने घेतलेली मुलाखत.
2: हॅलो, हाय आणि नमस्कार मित्रांनो, मी तुमची रेडिओ मैत्रीण अंकिता तुमचं करिअर मंत्र या मालेत स्वागत करते. मित्रांनो, आजच्या या स्पर्धेच्या जगात डिग्री तर सगळेच करतात, पण करिअरच्या रेस मध्ये तोच पुढे जातो ज्याच्याकडे एक्स्ट्रा स्किल्स असतात. आज आपण अशाच एका गेम चेंजर स्किल बद्दल गप्पा मारणार आहोत, ते म्हणजे ऍडव्हान्स एक्सेल. आजचा आपला विषय आहे ऍडव्हान्स एक्सेल करिअर ग्रोथ साठी गेम चेंजर स्किल. या विषयावर मार्गदर्शन करण्यासाठी आपण आमंत्रित केलेला आहे सिनियर एक्सेल ट्रेनर प्राजक्त पांडे सरांना. सर, तुमचं करिअर मंत्र या मालेत खूप खूप स्वागत.
3: धन्यवाद.
2: सर, आपण शाळेत असताना पासून कॉम्प्युटर वापरतो, आजकाल तर लहान लहान मुलं सुद्धा वापरायला लागल्यात, पण या सगळ्या कॉर्पोरेट जगात एक्सेल किती महत्वाचं आहे?
3: एक्सेल किती महत्वाचं, जसं आपण विचार करतो की मला 10वी करायची आहे, 12वी करायची आहे किंवा त्याच्यानंतर इंजिनिअरिंग करायचं आहे, त्यासोबत मला एक्सेलची पण गरज पडते. का? कारण एक्सेल हे कुठल्याही प्रकारचा आपण विचार केला, कुठलीही फील्डचा जर विचार केला, तर फायनान्स, HR, सेल्स, ऑपरेशन ही सगळीकडे असा डेटा पसरलेला असतो आणि हा यूज करण्यासाठी एक्सेलची गरज पडते. असं म्हणायला हरकत नाही की छोटासा कंपनी किंवा मोठ्यातली मोठी कंपनी, प्रत्येक ठिकाणी एक्सेल हे वापरलं जातं.
2: अगदी बरोबर. पण सर, बरेचदा मुलं म्हणतात की मला एक्सेल येतं, मला डेटा टाईप करता येतो किंवा जमवता येतो, जे काही सोप्या शब्दात म्हणता येईल, तर बेसिक एक्सेल सगळ्यांनाच येत असतं. तर बेसिक एक्सेल आणि ऍडव्हान्स एक्सेल यात काय फरक आहे?
3: बेसिक एक्सेलचा जर विचार केला तर बेसिक एक्सेल डेटा एंट्री किंवा त्याचं फॉर्मॅटिंग करणं इथपर्यंत मर्यादित असू शकतं. ऍडव्हान्स एक्सेल म्हणजे काय, त्याच्यातनं इनआउट काढणं, इनपुट्स मिळाल्यानंतर आपले अनालिटिक्स काढणं, दॅट इज ऍडव्हान्स एक्सेल. हे ऍडव्हान्स एक्सेल आहे, त्याच्यातनं आपल्याला प्रत्येक गोष्ट ही अनालाइज करता येते. याला ऍडव्हान्स एक्सेल म्हणतात आणि ही प्रत्येकाला यायला पाहिजे.
2: पण मग जर करिअरच्या दृष्टीने आपण जर विचार केला तर मग एक्सेलवर प्रभुत्व मिळवल्यानंतर नोकरीच्या संधी वाढतात का?
3: हो, शक्यतोवर वाढतात. आणि ड्रास्टिकली बघितलं गेलं आहे की या ठिकाणी जर एक्सेल जर कोणाला हवं असेल किंवा एखादी नोकरी असेल त्याच्यामध्ये एक्सेलची गरज पडते. का पडते? कारण डेटा अवेलेबल असतो, त्याला मॅन्युप्युलेट करायला किंवा डेटा अनालिसिस करून त्याचा डॅशबोर्ड बनवण्यासाठी जेव्हा जेव्हा आपल्याला गरज पडते त्यावेळेस एक्सेल सर्वात सोपं आणि उत्तम पर्याय आहे.
2: पण मग साधारणतः अशा कुठल्या कुठल्या नोकऱ्या असतात ज्याच्यात एक्सेल यायलाच लागतं?
3: एक तर MIS, डेटा अनालिसिस किंवा बिझनेस अनालिटिक्स, या संदर्भामध्ये प्रत्येकाला एक्सेल यायलाच पाहिजे.
2: सर, गणिते आणि फॉर्म्युले म्हटलं की सगळ्यांनाच भीती वाटते, पण असं एखादं उदाहरण तुम्ही देऊ शकता का की जिथे एक्सेलमुळे एखाद्याचे तासनतास कमी झालेले आहेत?
3: हो, शक्यतोवर सांगते. सिनारिओ असा आहे की आपल्याला ज्यावेळेस एखाद्या गोष्टीचं वर्कआउट करायचं आहे आणि ते वर्कआउट करताना ती जर एक्सेलमध्ये जर अवेलेबल असेल, एक तर पहिली गोष्ट ही, दुसरी गोष्ट की त्याला ऑटोमेट करता येतं. ऑटोमेट करायला खूप साऱ्या पद्धती आहेत. एक आहे VBA थ्रू, व्हिज्युअल बेसिक विथ अप्लिकेशन, त्याच्यामध्ये कोडिंग केल्यानंतर करता येतं, किंवा पॉवर क्वेरीनी त्याला ऑटोमेट करता येतं. आणि याच्यामध्ये तासन तास जे आहे ते साधारणतः 20 मिनिटं किंवा अर्धा तासापर्यंत येतात. लेट से एक छोटस एक्झाम्पल जर द्यायचं म्हटलं तर 6-7 तासाचा एखादा रिपोर्ट बनवायचा आहे तो आपल्याला साधारणतः तासाभरात बनवता येईल.
2: सर, बरेच विद्यार्थी आता शिकतात आहे आणि बरेच लोक आता नोकरी त्यांनी सुरुवात केली आहे आणि जे काही वर्षांपासून नोकरी करतात आहे, या सगळ्यांमध्ये एक्सेल किती महत्वाचं आहे?
3: एक्सेल सगळ्या लेवलला खूप चांगला आहे आणि सगळ्यांना कामात येणार आहे. आता तुम्ही जो प्रश्न विचारला तो खूप महत्वाचा आहे. या प्रश्नामध्ये दोन गोष्टी आहेत. पहिली गोष्ट ही की जे लोक विद्यार्थी आहेत ते जे शिकतात आहे, आणि दुसरा प्रश्न असा की जे लोक नोकरी करतात आहेत त्या ह्याच्यामध्ये. तर आधी आपण जे विद्यार्थी आहेत त्यांच्याबद्दल बोलूया. विद्यार्थ्यांना प्रत्येक गोष्टीमध्ये ही गरजच पडणार आहे की एक्सेल

0: काय आहे किंवा काय होणार आहे. जसं आपण एक्सेलचा जर विचार केला तर एक्सेल करताना आपण 2003 पासून विचार करूया, कारण याच्या आधीचे जे आहेत ते सगळे जे आहेत ते आउटडेटेड झालेले आहेत. 2003 सुद्धा आउटडेटेड आहे, पण 2003 नंतर क्रांती आलेली आहे असं म्हणायला हरकत नाही, कारण 2003 पासून व्हीबीए पण आलं. व्हीबीए म्हणजे काय? व्हिज्युअल बेसिक विथ अप्लिकेशन. आता व्हिज्युअल बेसिक विथ अप्लिकेशनचा जर विचार केला तर हे ऑटोमेशन मध्ये येतं. विद्यार्थी ज्यावेळेस एखादी गोष्ट किंवा एखादा टूल शिकतो तर त्यावेळेस काय होतं की त्याला नेहमी नवीन प्रश्न पडतो की याच्यानंतर काय, व्हॉट्स बियॉन्ड देन दिस. मग त्यावेळेस काय होतं की तो नवीन शिकायला जातो, मग तो त्याच्यावर प्रभुत्व घेतो. ज्यावेळेस प्रभुत्व घेतो तर त्यावेळेस त्याला नवीन नवीन संधी सापडत जातात जेव्हा तो नोकरी पेशात जातो. आता आपण बोलूयात दुसऱ्या ऑप्शन बद्दल. दुसरा ऑप्शन काय? तर जे लोक विद्यार्थी नसून आता त्यांना नोकरी लागलेली आहे, तर नोकरी लागलेल्या लोकांचं काय असतं की रोज नवीन डेटा येणार, त्याचसारखा डेटा येणार. आता हा जो डेटा येणार याला ऑटोमेट करताना आपले तास जे आहेत ते कमी करता येईल. आता याच्यात तास कसे कमी करायचे? तर पहिली गोष्ट ही की साधं एक्सेल नाही, तर त्याला पॉवर क्वेरी किंवा पॉवर बीआयचा सपोर्ट देऊन किंवा व्हीबीआयचा सपोर्ट देऊन आपण याला पुढे घेऊन जाऊ शकतो आणि आपले तास कमी करता येते. याच्यामध्ये एक्झाम्पल असं की साधारणतः नुसतं आकडेवारी जर बघायचं गेलं तर फक्त आकडेवारी मला मिळणं असून चांगलं नाही आहे. त्या ठिकाणी काय हवंय मला? त्याच्यामध्ये जर ग्राफिकल रिप्रेझेंटेशन जर असेल तर ग्राफिकल रिप्रेझेंटेशन काय होतं की तुम्हाला ट्रेंड लक्षात येतात. जर ट्रेंड लक्षात आलेत तर मग आपण पुढचं अनालिसिस करू शकतो की आज मी 2026-2027 या वर्षात आहे तर माझा जो कंपनीचा ग्राफ आहे 2030-2031 या वर्षात किती असायला पाहिजे, तर हे ग्राफिकली खूप लवकर आणि चांगलं लक्षात येतं. त्याच्यासाठी पॉवर बीआय किंवा चार्टिंग सिस्टीम ही वापरली गेली पाहिजे.
1: ओके, पण सर आजकाल बरेचसे सोशल मीडिया साईटवर व्हिडिओज येतात एक्सेल शिकण्याचे म्हणा किंवा एज्युकेट करण्याचे व्हिडिओज येतात, पण तुम्ही पण एक ट्रेनर आहात तर तुमचा कुठला एक करेक्ट अप्रोच असतो जो तुम्ही कव्हर करता?
0: खूप चांगला प्रश्न. आजकालच्या सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर जर विचार केला तर 2 मिनिट में मैं सिखा दूंगा, 5 मिनिट में ये हो जाता है, ऐसा कर दूंगा, वैसा कर दूंगा, पण त्याच्यासाठी सर्वात पहिली गोष्ट हे मी आवर्जून आपल्या श्रोत्यांना सांगू इच्छितो की जोपर्यंत बेसिक नॉलेज जर नसेल तर त्या प्रत्येकाची पातळी कुठे असू शकते किंवा ते समोरजून कुठे पडतील याचा काहीही नेम नाही. तर अप्रोच करताना किंवा एखादी गोष्ट शिकताना त्याचं नेहमी बेसिक हे लक्षात असलं पाहिजे की बेसिक काय आहे. त्याच्यानंतर मग मॉडरेट लेवल जायला पाहिजे, त्याच्यानंतर ऍडव्हान्स लेवल जायला पाहिजे. मी हे एक्सेल बद्दल बोलतोय. त्याच्यानंतर मग ऑटोमेशन. ऑटोमेशन म्हणजे मागे सांगितल्यानुसार व्हीबीए, त्याच्यानंतर पॉवर क्वेरी, त्याच्यानंतर मग पॉवर बीआय. आणि जर खूपच इच्छुक असाल तर पॉवर बीआय नंतर मग अझ्युर जाऊ शकतो किंवा फॅब्रिकला हात लावू शकतो.
1: अच्छा, पण तुम्ही जेव्हा शिकवता, तुम्ही जेव्हा ट्रेनिंग देता तेव्हा तुम्ही फक्त फॉर्म्युले शिकवता की कॉर्पोरेट वर्ल्डची पण त्यांना ओळख करून देता?
0: शिकवताना काय होतं की सर्वात पहिले एक तर पहिली गोष्ट ही की मॉप कसा आहे या गोष्टीवर मी सर्वात पहिले लक्ष केंद्रित करतो. लक्ष केंद्रित केल्यानंतर ते लोक कुठल्या लेवलवर आहेत हे लक्षात घेऊन त्याच्यानंतर मग पुढे मार्गक्रमण करतो. मार्गक्रमण हे सरळ सरळ त्यांच्या बुद्धिमत्तेशी संलंगित केलं गेलं असतं. आता सिनारिओ असा आहे की जर एखादा बॅच आहे ती एकदमच बेसिक आहे तर मग त्यांना बेसिक पासून समोर घेऊन जाता येतं. दुसरी गोष्ट, जर एखादी बॅच थोडीशी बेसिक माहिती आहे किंवा मॉडरेट लेवलला आहे तर मग त्यावेळेस आपण काय करतो त्यांना बेसिक फॉर्मुला एकदा रिवाइज करून मग आपण पुढे घेऊन जातो की त्यांना बेसिक नंतरचे ऍडव्हान्स फॉर्मुले आहे किंवा ऍडव्हान्स टेक्निक्स जे आहेत या सगळ्या त्यांना ट्रेंड करतो.
1: पण सर सध्या सगळीकडे एआयचे वारे आहेत, सगळीकडे एआय यूज होतो आहे, तर एक्सेल किंवा ऍडव्हान्स एक्सेल मध्ये पण एआयचा तितकाच वापर होऊ शकतो का?
0: हो, एआय आता जे ट्रेंड चाललं आहे, जे वारे जे चालले आहेत ते एआयचे खूप चांगले आहेत आणि व्यवस्थित आहे. फक्त एवढंच आहे की या ट्रेंडला किंवा या वाऱ्यांना जर आपण जर अकोमोलेट जर केलं तर सिनारिओ असा आहे की आपलं काम खूप लवकर होऊ शकतं. तर थोडस जुन्या काळामध्ये जर बघितलं किंवा जेव्हा एआय नव्हता त्यावेळेसचं आणि नंतर मग काय झालं ते सांगतो. पहिले तासन तास रिपोर्ट बनायचे किंवा मग व्हीबीए थ्रू त्या तासांचे काही म्हणजे लेट से फॉर एक्झाम्पल आपण जर विचार केला 6 तासामध्ये एक रिपोर्ट बनतोय. आम्ही बनवलेत जुन्या काळामध्ये जेव्हा 2003 व्हर्जन अव्हेलेबल होतं त्यावेळेस 6-6 तास एक रिपोर्ट बनायचा. मग तो रिपोर्ट झाल्यानंतर मग तो चेक व्हायचा, चेक झाल्यानंतर मग पब्लिश व्हायचा.

0: इट टेक्स लॉट ऑफ टाइम. तर यावेळेस काय झालंय की आता एआय आल्यामुळे काय होत आहे की तो आर्टिफिशियल इंटेलिजन्स आहे. तो इंटेलिजंट आहे पण तो आर्टिफिशियल आहे. जसं तुम्ही सांगाल तसं होईल.
1: बरोबर.
0: जर तुम्ही सांगताना जर चुकलात, जसं आज मी श्रोत्यांशी बोलतोय, श्रोते कुठल्या कुठल्या लेवलवर ऐकतात, जर एखादा शब्द जर माझ्याकडनं जर चुकीचा बोलला गेला तर काय होईल, मेसेज चुकीचा जाणार. आता हा जो मेसेज चुकीचा जाणार तर तो तसाच डिकोड होईल श्रोत्यांपर्यंत. तसंच आहे जर आर्टिफिशियल इंटेलिजन्सला जर मी सांगितलं

0: फाईल सेव्ह करताना तीन चार पद्धती प्रामुख्याने बघितल्या गेल्यात. पहिली गोष्ट, जेव्हा रेग्युलर आपण एखादी एक्सेल फाईल जेव्हा सेव्ह करतो त्यावेळेस ती असते डॉट एक्स एल एस एक्स, ही नॉर्मल आहे. 2007 वर्जन नंतर ही प्रामुख्याने विश्वात आलेली आहे. त्याच्यानंतर आपल्याला डॉट एक्स एल एस बी, बी स्टँड फॉर बायनरी. याच्यामध्ये काय होतं की साईज जो आहे एक्सेलचा हा थोडा कमी करता येतो. फॉर एक्झाम्पल, जेव्हा आपण एखादी फाईल कोणाला पाठवतो तर ती पाठवताना जर ती खूप जास्त हेवी असेल, 15 MB, 20 MB, 25 MB, तर त्यावेळेस काय होतं की ही फाईल जाताना एक तर हळू जाते किंवा अपलोड करावी लागते कुठेतरी. दुसरी गोष्ट, ज्यावेळेस अपलोड केली आहे तर ऑब्वियस कोणाला तरी ती डाउनलोड करावी लागणार, मग त्याच्यानंतर ती ओपन होणार. सो सिनारिओ काय होतं की ज्यावेळेस आपण ही सगळी प्रोसेस करतो याला टाइम लागतो, याला वेळ लागतो. जसा वेळ लागतो तसंच ती ओपन व्हायला पण वेळ लागणार. समोरचा माणूस थकण्यापेक्षा डॉट एक्स एल एस बी मध्ये सेव्ह केली गेली पाहिजे. त्याच्यानंतरचा येतो डॉट सी एस व्ही, खूप कॉमन आहे, कॉमा सेपरेटेड व्हॅल्यू. जेव्हा कॉमा सेपरेटेड व्हॅल्यू जी आहे याच्यात काय होतं की आपण खूप सारा रेकॉर्ड हा एकाच ठिकाणी आपण देऊ शकतो, पण याच्यामध्ये एक ड्रॉबॅक आहे. जर आपण सी एस व्ही फाईलमध्ये 3-4 शीट जर ओपन केल्या असतील आणि त्याच्यावर वर्किंग करून ती सेव्ह केली, परत दुसऱ्या क्षणी जर आपण ओपन करायला गेलो तर जी फाईल ऍक्टिव्ह होती, जी शीट ऍक्टिव्ह होती तीच तुम्हाला दिसेल, बाकीच्या सगळ्या गेलेल्या असतील. ऍडिशन टू दिस, याच्या सोबत काय होणार, जे काही फॉर्मॅटिंग केलेलं आहे, जे काही फॉर्म्युलेज लावलेले आहेत, हे सगळे चालले जातील आणि तो ऍज इट व्हॅल्यू एवढंच दिसेल. याच्यानंतर डॉट एक्स एल एस एम हा जो फॉर्मॅट आहे हा मॅक्रो एनेबलसाठी आहे. मॅक्रो एनेबल म्हणजे काय, आपण एक्सेलला मागे कोडिंग करून ऍज अ क्लर्क म्हणून त्याला काम करून घेऊ शकतो. तर या प्रामुख्याने यूज होणाऱ्या सेव्ह करण्यासाठी पद्धती आहेत. याच्यामध्ये दुसरी एक पद्धत असते एक्सेल टू पीडीएफ कन्व्हर्जन, ही एक पद्धत सुद्धा एक चांगली आहे.
1: पण सर, ते एक्सेल टू पीडीएफ कन्व्हर्टर मध्ये काय त्याच्यात प्रॉब्लेम येऊ शकतो?
0: हो, त्याच्यामध्ये प्रॉब्लेम येऊ शकतो. कधी, जर तुम्ही जर पेज सेटअप जर व्यवस्थित नसेल केलं तर त्याच्यामध्ये नक्कीच प्रॉब्लेम येणार. तर पेज सेटअप करणं हा ही एक कला असायला हरकत नाही, किंवा लक्षात यायला पाहिजे की आपण काय करतोय आणि ते कसं दिसणार आहे. तर याच्यासाठी एक छोटासा गुरुमंत्र म्हणून सांगतो मी की ज्यावेळेस एक्सेल टू पीडीएफ जेव्हा आपण कन्व्हर्ट करणार आहोत त्यावेळेस काय करायचं की पेज जो आहे हा पेज सेटअप व्यवस्थित करून घ्यायचं. हेडर व्यवस्थित असलं पाहिजे, तुमचं बॉर्डर्स व्यवस्थित असली पाहिजे. त्याच्यानंतर त्याला एकदा प्रिंट ऑप्शन देऊन बघायचा, तो व्यवस्थित येतो आहे का हे बघण्यासाठी. प्रिंट मध्ये येत असेल याचा अर्थ प्रिंट काढून नाही बघायची, फक्त प्रिव्ह्यू मध्ये बघा. जर तो जर व्यवस्थित येत असेल तर तुमचं एक्सेल टू पीडीएफ हे व्यवस्थित येणार, 100% गॅरंटी.
1: आता आपण फॉर्मॅटिंग विषयी जर बोलतो आहे तर एक्सेल मध्ये फॉर्मॅटिंगच्या काही टेक्निक्स आहेत का?
0: हो, फॉर्मॅटिंग करताना कसं असतं की ज्यावेळेस आपण एखाद्या कंपनीला जेव्हा डेटा देतो तर त्यावेळेस त्याला काही कलर कोडिंग्स असतात. आता ह्या ज्या कलर कोडिंग्स आहेत या प्रत्येक विद्यार्थ्याच्या किंवा एखाद्या कॉर्पोरेट एम्प्लॉईच्या आयुष्यात रोज घडतात. कलर कॉम्बिनेशन अट्रॅक्ट्स एव्हरीवन. कारण काय की आपण जर विचार केला तर माझा हेडर कुठल्या रंगाचं असलं पाहिजे, फुटर कुठल्या रंगाचं असलं पाहिजे, इफ इट इज इन बिटवीन, त्याच्या दोघांच्या मध्ये जर एखादी जर सब टोटल किंवा एखादा हेडिंग जर असेल तर ते कुठल्या रंगात असलं पाहिजे, हे वेगवेगळे चित्रविचित्र कलर देऊन नाही होणार. आपल्याला काय हवंय की एक युनिफॉर्मिटी असायला पाहिजे. तर रिपोर्ट आपण ज्यावेळेस बनवतो किंवा करतो तर त्यावेळेस त्याला सर्वात मोठा जो आस्पेक्ट असतो हा आस्पेक्ट हा तुमच्या रंगसंगतीवर असतो. जर रंगसंगती जर व्यवस्थित असेल तर आपण हा पुढे घेऊन जाऊ शकतो, किंवा त्या ठिकाणी जर एखादा कॉर्पोरेट एम्प्लॉई असेल तर तो काय करतो की हे रंगसंगती वापरून तो त्याचं प्रमोशन, इन्क्रीमेंट किंवा नवीन जॉब सुद्धा घेऊ शकतो.
1: अच्छा, पण मग एक्सेलचा पाथ कसला असला पाहिजे?
0: एक्सेलचा पाथ म्हणजे काय की एक्सेल कसं शिकलं गेलं पाहिजे. एक, डीपली शिकणं फार गरजेचं आहे. दुसरं, बेसिक, त्याच्यानंतर मॉडरेट लेवल, त्याच्यानंतर ॲडव्हान्स लेवल, त्याच्यानंतर तुमचं

0: वर्क क्वेरी, पॉवर बी आय आणि मग फॅब्रिक, हा एक पाथ आहे. आता हा पाथचा जर विचार केला, हा प्रश्न येऊ शकतो श्रोत्यांच्या मनामध्ये, तर आपण पहिला वर्ग शिकलो, मग दुसरा, मग तिसरा, मग पाचवा, मग दहावी केली, बारावी केली, मग ग्रॅज्युएशन केलं, पोस्ट ग्रॅज्युएशन केलं, त्याच्यानंतर पीएचडी केली. आपण पहिल्यांदा एकदम पीएचडी करतो का? तर नाही. का नाही करत? कारण त्याच्यासाठी बाकीचे विषय किंवा बाकीच्या इयत्ता आपल्याला कम्प्लीट करणं गरजेचं असतं. तसंच ज्यावेळेस आपण विचार करतो की आज पॉवर बी आय खूप मोठा टूल आहे किंवा खूप डिमांडिंग आहे, त्याच्या मागे पळून काय उपयोग? आधी तुम्हाला तुमचं बेसिक कम्प्लीट करणं गरजेचं आहे. बेसिक मध्ये एक्सेल, मग पॉवर क्वेरी, ऑटोमेशन, देन पॉवर बी आय. याच्याशिवाय जर तुम्ही गेला डायरेक्ट, पॉवर बी आय आज बूम मध्ये आहे, पॉवर बी आय विथ ए आय याचा जर विचार केला, तर तुम्ही करू शकता, काही हरकत नाही. पण मी असं सांगेल की कुठेतरी जाऊन पडाल किंवा कुठेतरी जाऊन मागे यावं लागेल. त्याच्यापेक्षा आत्ताच मागे या, एक्सेल शिका व्यवस्थित, त्याच्यानंतर मग पुढे जा.
1: सर, जाता जाता तुम्ही आमच्या तरुण मंडळींना ज्यांना एक्सेल शिकायचं आहे आणि बरंच काही करायचं, त्यांना तुम्ही काय सांगाल?
0: मी हे सांगेल की ज्यावेळेस एखाद्याला जर एक्सेल शिकायचं आहे आणि हे एक्सेल शिकताना रेग्युलर जर प्रॅक्टिस जर केली, एक तर सर्वात पहिले कुठेतरी जाऊन हा विचार करा की सर्वात पहिले मला एक्सेल का शिकायचंय, कारण काळाची गरज आहे. दुसरी गोष्ट, ज्यावेळेस कोणाला जेव्हा ज्याला शिकायचं असेल, तर त्यावेळेस काय करतात की सोशल मीडिया साईटवरनं मी शिकतो. ज्यावेळेस सोशल मीडिया आलं, त्यावेळेस काय होतं, सर्वात पहिली गोष्ट ती वन वे कम्युनिकेशन आहे सोशल मीडियाचं. तर वन वे मध्ये शिकणं कधीही होऊ शकत नाही, किंवा काही जण करतात पण ते तेवढ्या लेवलवर जात नाही. तर नेहमी आपल्याकडे आपल्या घराच्या आजूबाजूला एखादं इन्स्टिट्यूट असेल तर तिथे जाऊन शिका. गुरुजींना सांगा की मला काय शिकायचंय, तर ते तुम्हाला व्यवस्थित पाथ देतील. ठीक आहे, शिकवा. त्यांच्याकडनं शिकल्यानंतर एक गुरु मंत्र परत एकदा सांगतो की प्रॅक्टिस फार गरजेची आहे. मी आपल्या श्रोत्यांना हे खूप आवर्जून सांगतो, आज शिकलं लगेचच त्याची प्रॅक्टिस करून बघा. एखादी गोष्ट नाही समजली तर विचारा, पण मनात ठेवू नका की याच्यानंतर काय.
1: खरंच सर, आजच्या गप्पांमधनं एक गोष्ट नक्कीच लक्षात आली की एक्सेल फक्त रो आणि कॉलम्सच नाही, त्याच्या पुढे बरंच काही आहे. तुम्ही वेळात वेळ काढून आलात. आकाशवाणी नागपूरतर्फे तुमचे खूप खूप आभार.
0: थँक्यू.
1: मित्रांनो, एक गोष्ट नक्कीच लक्षात ठेवा, तुमची डिग्री तुम्हाला मुलाखतीपर्यंत नेईल, पण तुमचं स्किल तुम्हाला प्रोफेशन मिळून देणार आहे. त्यामुळे आजच काहीतरी नवीन शिकण्याचा संकल्प करा. आपण भेटूया पुढच्या भागात एका नव्या विषयासह. तोपर्यंत नमस्कार.
2: मित्रांनो, आपण ऐकत होतो ऍडव्हान्स एक्सेल या विषयावर प्राजक्त पांडे यांची अंकिता पोहरकर हिने घेतलेली मुलाखत. आजच्या दिनविशेषाच्या निमित्ताने आपण एका महत्वाच्या विषयावर संवाद साधला आणि त्यातून काही विचार जाणून घेण्याचा प्रयत्न देखील केला. अशाच विषयांच्या माध्यमातून आपण आपल्या आजूबाजूच्या जगाकडे नव्या दृष्टीने पाहण्याची संधी आपल्याला देत असतो, कारण प्रत्येक दिवस आपल्याला काही ना काही नवीन शिकून जात असतो. याच सकारात्मक विचारांसह आता मी समर बोबडे आपली रजा घेतो. आपण ऐकत होतात आकाशवाणी नागपूर केंद्राची प्रस्तुती असलेला युववाणी हा कार्यक्रम, आणि या कार्यक्रमाचे सादरकर्ते होते अतुल साखरकर. पुन्हा भेटूया अशाच एका नवीन विषयासोबत, नव्या विचारांसह आणि नव्या ऊर्जेने. तोपर्यंत स्वतःला सतत नव्या गोष्टी शिकण्यासाठी तयार ठेवा. आपल्या आजूबाजूच्या जगाकडे जिज्ञासू नजरेने पाहत रहा आणि आपल्या सकारात्मकतेचा प्रकाश इतरांपर्यंतही पोहोचवत रहा. नमस्कार.

0: युवक मित्रमैत्रिणींसाठी कार्यक्रम यो आणि आपण ऐकलत आकाशवाणी मुंबई केंद्राच्या अस्मिता वाहिनीवरून. यानंतर ठीक 6 वाजता हिंदी समाचार हे हिंदीतून दिलं जाणारं बातमीपत्र आणि 6:05 इंग्रजी समाचार हे इंग्रजीतून दिलं जाणारं बातमीपत्र ही दोन्ही बातमीपत्रं आम्ही आकाशवाणी दिल्ली केंद्रावरून सहक्षेपित करीत आहोत. आणि 6:10 गीतबहार चित्रपट संगीताचा कार्यक्रम आपण ऐकू शकाल. सुरुवातीला ठीक 6 वाजता हिंदी समाचार दिल्ली केंद्रावरून.
1: नमस्कार, आकाशवाणी समाचार के साथ मैं विशाल शर्मा.

श्रोते हो, सुधीर फडके आणि आशा भोसले यांनी गायलेलं धाकटी बहीण या चित्रपटातलं जगदीश खेबुडकर यांचं गीत आपण ऐकलं. या गीताला संगीत दिलं होतं सुधीर फडके यांनी. आता ऐकूया आशा भोसले यांच्या स्वरात सुरेश भट यांचं गीत. सी रामचंद्र यांनी संगीत दिलेलं हे गीत आहे घरकुल या चित्रपटातलं.

0: श्रोते हो, या गीताबरोबरच गीतबहार हा कार्यक्रम आम्ही आता समाप्त करत आहोत. आकाशवाणीच्या रत्नागिरी केंद्रावरून हा कार्यक्रम प्रसारित करण्यात आला. 6:20 होतात. आता संस्कृतमधून बातम्या आकाशवाणीच्या दिल्ली केंद्रावरून प्रसारित होतील. हे बातमीपत्र आम्ही सहक्षेपित करत आहोत.
1: आकाशवाणी संप्रति वार्ताः श्रूयन्ताम् प्रवाचिका साधना शर्मा.

यार उपरेषेनंतर 6:35 जितेंद्र घोडके सराफ पुणे यांचा प्रायोजित कार्यक्रम आपण ऐकाल. 6:45 लोकसंगीत, 7:15 वृत्तविशेष, 7:30 आमचं घर आमचं शेत. आज या कार्यक्रमामध्ये आपण ऐकाल गप्पा गोष्टी हा कौटुंबिक संवाद. लेखन अमोल पालिये यांचं, सहभाग मोरेश्वर जोशी, विद्या तावडे आणि ऋचा गद्रे. 8:15 सुगम संगीत, 9:15 स्पॉटलाईट, 9:30 कंट्री वाईड, 9:45 इनसाईड्स, तर रात्री 10 प्रादेशिक लोक आणि सुगम संगीताचा कार्यक्रम. हे कार्यक्रम आकाशवाणीच्या दिल्ली केंद्रावरून प्रसारित होतील. आम्ही सहक्षेपित करू. श्रोते, आताच आपण ऐकलीत आजच्या उर्वरित कार्यक्रमांची रूपरेषा. आता जाणून घेऊया उद्याच्या कार्यक्रमांविषयी. उद्या आमच्या पहिल्या प्रसारण सभेत 6:05 सुविचार आणि मंगलप्रभात भक्तिगीतांचा कार्यक्रम प्रसारित होईल. 6:40 कृषीवाणी या कार्यक्रमात हवामानावर आधारित कृषी सल्ला आपण ऐकाल. 6:45 आरोग्य धनसंपदामध्ये पावसाळ्यातील ऋतुचर्या आणि आरोग्य, तज्ज्ञ विनीता कुलकर्णी यांनी दिलेली माहिती. 6:50 परिसर पर्यावरणविषयक कार्यक्रम, यात जैविक तालबद्धता याविषयी कौमुदी जामखिंडीकर यांनी लिहिलेली माहिती. हे दोन्ही कार्यक्रम आकाशवाणीच्या मुंबई केंद्रावरून प्रसारित होतील. आम्ही सहक्षेपित करू. 6:55 कार्यक्रमांची रूपरेषा. 7 गोष्टीतून दृष्टी प्रायोजित कार्यक्रम. 7:20 दिनविशेष. 7:25 दिलखुलास प्रायोजित कार्यक्रम आकाशवाणीच्या मुंबई केंद्रावरून. 7:40 भावधारा सुगम संगीताचा कार्यक्रम आपण ऐकाल. 8:40 जागतिक पर्यावरण दिनानिमित्त समन्वित कार्यक्रम देण निसर्गाचं, लेखन नंदकिशोर चिपडे, निवेदन समीर शिरवळकर, सादरकर्ते सूरज गोळे, निर्मिती आकाशवाणी अकोला केंद्र. आकाशवाणीच्या मुंबई केंद्रावरून हा कार्यक्रम आम्ही सहक्षेपित करू. लखलख चंदेरी हिंदी चित्रपट संगीताचा कार्यक्रम आपण ऐकाल 9:00. 9:30 पर्यावरण दिनानिमित्त विशेष कार्यक्रम पर्यावरण संरक्षण काळाची गरज, लेखन आणि निवेदन सुहास नांदुरे. 10:00 मराठी चित्रपट संगीत. 10:30 NCERTचा प्रायोजित कार्यक्रम उमंग. 11:05 गाता रही मेरा दिल. यानंतर पहिल्या प्रसारण सभेतील उर्वरित कार्यक्रम आकाशवाणीच्या मुंबई केंद्रावरून आम्ही सहक्षेपित करू. ते याप्रमाणे 12:00 वनिता मंडळ भगिनींसाठीचा कार्यक्रम, यात पर्यावरण दिनानिमित्त सखीने सखीशी साधलेला संवाद, निवेदन अनुप्रिता भाले, स्मिता नामदे आणि वैजयंती नांदगावकर. तसंच आजची रेसिपी खस्तापुरी आणि दिव्यलता गुजराती यांच्या कविता आपण ऐकाल. 1:05 गीतबहार. 1:40 छत्रपती संभाजीनगर जिल्ह्याचं वार्तापत्र. 1:45 भावधारा. 1:55 ऐसी अक्षरे रसिके. 2:00 कृषीवाणी आमच्या कार्यक्रमाचं पुनःप्रसारण होईल. तर 2:05 आरोग्य धनसंपदा आणि 2:10 परिसर या कार्यक्रमांचं पुनःप्रसारण आकाशवाणीच्या मुंबई केंद्रावरून होईल. 2:30 नादब्रह्म शास्त्रीय संगीताच्या कार्यक्रमात जयश्री वैष्णव यांचं ख्याल गायन, राग मधमाज सारंग. असे असेल उद्याच्या पहिल्या प्रसारण सभेचे कार्यक्रम. आता जाणून घेऊया सायंकाळच्या सभेतील कार्यक्रमांविषयी. ही सभा सुरू होईल 5:00. 5:02 गीतसंध्यामध्ये मराठी चित्रपटातली गाणी, तर गीतबहार या कार्यक्रमात हिंदी चित्रपटातली गाणी आपण ऐकाल 6:10. दरम्यान 5:30 युववाणी युवक मित्र मैत्रिणींसाठीचा कार्यक्रम आकाशवाणीच्या मुंबई केंद्रावरून आम्ही सहक्षेपित करू. यामध्ये जागतिक पर्यावरण दिनानिमित्त सायकलिस्ट प्रणाली चिकटे हिच्याशी उत्कर्षा चित्ते हिने साधलेला संवाद. 6:30 कार्यक्रमांची रूपरेषा. 6:35 लोकसंगीत. 7:15 वृत्तविशेष. 7:30 माझावर माझा शिवार या कार्यक्रमाच्या राज्यस्तरीय कृषी प्रसारणात आपण ऐकाल शाश्वत ऊस उत्पादन वाढीचे आधुनिक तंत्रज्ञान याविषयी डॉक्टर समाधान सुरवसे, वैज्ञानिक अधिकारी तथा प्रमुख विद्या विभाग वसंतदादा शुगर इन्स्टिट्यूट मांजरी बुद्रुक पुणे यांची वनिता शेख यांनी घेतलेली मुलाखत. आकाशवाणीच्या मुंबई केंद्रावरून हा कार्यक्रम आम्ही सहक्षेपित करू. 8:15 पॉप म्युझिक. 9:15 स्पॉटलाईट. तर 9:30 चर्चा का विषय आहे हे कार्यक्रम आकाशवाणीच्या दिल्ली केंद्रावरून आम्ही सहक्षेपित करू. रात्री 10:00 रजनीगंधा हिंदी चित्रपट गीतांचा कार्यक्रम. 10:30 नादब्रह्म

0: शास्त्रीय संगीताच्या कार्यक्रमामध्ये मंगल रानडे यांनी गायलेला राग पुरी या कल्याण आपण ऐकाल. याचबरोबर बातमीपत्र नेहमीच्या सुरळीत. तर श्रोते हो, आत्ताच आपण ऐकलीत आजच्या उर्वरित तसंच उद्याच्या कार्यक्रमांची रूपरेषा. 6:35 झालेत. ऐकूया जितेंद्र घोडके सराफ पुणे यांचा प्रायोजित कार्यक्रम.
1: या कार्यक्रमात तज्ञांनी व्यक्त केलेले विचार हे व्यक्तिगत आहेत. आकाशवाणी केंद्र किंवा ऍड एजन्सी या विचारांशी सहमत असतीलच असं नाही.
2: नमस्कार श्रोते हो, मी प्रियांका गोगटे. श्रोते हो, जितेंद्र घोडके सराफ अर्थात पुण्यातील सुप्रसिद्ध सराफ व्यावसायिक मेसर्स पिंपळदास सीताराम घोडके हे नाव तुमच्या परिचयाचं असेलच. यंदा ह्या पेढीचं हे 100वं वर्ष आहे. आज आपल्याबरोबर आहेत जितेंद्र घोडके सराफ पेढीचे 5व्या पेढीचे संचालक जितेंद्र घोडके सराफ अर्थात दादा. नमस्कार दादा.
3: नमस्कार
2: दादा. आता आपण मूळ विषयाकडे येऊयात, ते म्हणजे श्री गजांत लक्ष्मी अंगठी, जी केरळ सोडल्यास भारतात इतरत्र जितेंद्र घोडके सराफ पेढीशिवाय कुठेच मिळत नाही, त्याबद्दल काय सांगाल?
3: ह्या अंगठीची एक गोष्ट आहे. आमच्या पूर्वजांना या अंगठीची माहिती जवळपास 65 वर्षापूर्वी एका मल्याळी महिलेकडून मिळाली.
2: बर.
3: ही श्री गजांत लक्ष्मी अंगठी ही संपूर्णतः मल्याळी शास्त्रावर आधारित आहे. केरळ सोडल्यास हे शास्त्र भारतात कुठेही कोणाला माहीत नाहीये. दुसरी गोष्ट अशी की ही मल्याळी लोक किंवा या व्यक्ती हे शास्त्र इतर कुठल्याही लोकांना शेअर करत नाहीत. 65 वर्षापूर्वी आमच्या पूर्वजांना ज्या एका महिलेने हे शास्त्र शेअर केलं किंवा हे शास्त्राची महती सांगितली, त्यावेळेला त्यांना एक वचन आमच्या घराण्याकडनं दिले गेलेले आहे की या अंगठीचा आम्ही व्यावसायीकरण व्यापारीकरण यातून नफा मिळवणे यासाठी याचा वापर करणार नाही आणि हे आम्ही पाळतो, म्हणूनच त्याचं पावित्र्य टिकून आहे.
2: अच्छा, मग दादा या श्री गजांत लक्ष्मी अंगठीची शास्त्रोक्त माहिती देऊ शकाल का?
3: हो नक्कीच, कारण ती माहिती दिल्याशिवाय लोकांना कळणार कसं की का ही अंगठी धारण करायची. प्रथम लक्षात घ्या, मी कुठलीही चुकीची माहिती तुम्हाला देणार नाहीये. श्री गजांत लक्ष्मी अंगठी कुठल्याही शारीरिक व्याधी किंबहुना शिक्षण याच्यावरती कामाची नाहीये. आर्थिक प्राप्ती आर्थिक धनलाभ यासाठीच फक्त ही अंगठी धारण करण्यात येते. वर्षातील 365 दिवसांपैकी फक्त एक दिवस म्हणजे 24 तास, 24 तास पण नाही, फक्त एक प्रहर 1 तास 45 मिनिटं हा अंगठी धारण करण्याचा मुहूर्त असतो, तो म्हणजे दीपावलीमधील लक्ष्मी पूजनाची अमावस्या. त्या दिवशी एक छोटासा विधी कशा पद्धतीने करायचा तुमचा तुम्ही घरी, याची पूर्ण माहिती आम्ही तुम्हाला अंगठी घेतल्यानंतर देत असतो. अगदी 5 मिनिटं आणि 5 मिनिटात 5 पैसेही खर्च न करता, वेगळी पूजा न मांडता, फक्त प्रॉपर आम्ही सांगितलेल्या पद्धतीप्रमाणे तो विधी करून तुमची तुम्ही धारण करायची घरच्या घरी. त्या दिवशीपासून अंगठी धारण करायला सुरुवात करायची. कुठेही मध्ये ते काढायची नाहीये. या अंगठीचा कुठल्याही ग्रहाशी संबंध नाहीये, त्यामुळे त्याच्याबरोबर इतर कुठल्या ग्रहाची अंगठी जरी धारण केली तरी काहीही फरक पडत नाही. श्री गजांत लक्ष्मी अंगठीचा संबंध फक्त धनाशी, धनप्राप्ती धनवृद्धी आर्थिक वाढ व्यवसायात वाढ प्रगती यासाठीच आहे.
2: बर, पण मग दादा ही अंगठी लक्ष्मी पूजनाच्या अमावस्येलाच धारण करायची पद्धत आहे, पण आपल्याकडे अमावस्या अशुभ मानली जाते, याबद्दल काय सांगाल?
3: तुम्ही म्हणता अमावस्या ही चांगली नाही. भारतातील सगळ्यात मोठा सण कुठला आहे ग?
2: दीपावली.
3: दीपावली. दीपावलीच्या 5 दिवसांमधला सगळ्यात महत्वाचा दिवस कुठला आहे?
2: अर्थातच लक्ष्मी पूजन.
3: कुठल्या दिवशी येतं?
2: अमावस्येला.
3: मग अमावस्या अशुभ कशी असू शकते? इतर अमावस्येला तुम्ही घरी काय करता ग? संपूर्ण घर साफ करून घेता.
2: बरोबर आहे.
3: तुमच्याकडे लहान बाळ असेल तर त्याची दृष्ट काढता.
2: हो.
3: घरातली जळमट काढता. म्हणजे काय? तर तुम्ही घरातली निगेटिव्हिटी सगळी बाहेर काढता.
2: बरोबर.
3: त्यासाठी कुठला दिवस निवडलाय?
2: अमावस्येचा.
3: म्हणजे तो दिवस अशुभ नाहीये. आपल्याकडे ना खूप गैरसमजुती आहेत. मी माझ्या परीनं त्या दूर करण्याचा प्रयत्न करतोय.
2: अरे वा, मग दादा या श्री गजांत लक्ष्मी अंगठीबद्दल अजून विस्ताराने सांगा ना.
3: जास्त विस्ताराने मी याबद्दल सांगू शकणार नाही ऑन एअर.
2: का?
3: कारण माझ्या आडनावाच्या साधर्म्यामुळे किंवा या श्री गजांत लक्ष्मी अंगठीच्या प्रसिद्धीमुळे अनेक लोकांनी याची नक्कल करण्याचा प्रयत्न केलेला आहे, जे तुम्ही गुगलवर चेक करू शकता.
2: बर, पण मग ही अंगठी कोणी कुठल्या धातूत घालावी याचे काही नियम आहेत का?
3: प्रथम याचा नियम असा आहे की अंगठी आम्ही सोन्यामध्ये प्रथम देत नाही.
2: बर.
3: अनेक ग्राहकांशी याच्यावरनं वादविवाद सुद्धा होतात की आम्हाला सोन्याची हवी, तुम्ही देत का नाही.
2: हो.
3: तर या शास्त्राप्रमाणे प्रथम ताम्र म्हणजे तांब,
2: अच्छा,
3: रजत म्हणजे चांदी, आणि हल्ली आम्ही नवीन पंचधातूमध्ये अंगठ्या करायला सुरुवात केली.
2: बर.
3: कारण मुंबईच्या ग्राहकांची संख्या खूप वाढली.
2: अच्छा.
3: आणि मुंबईच्या आर्द्रतेमुळे चांदी ही काळी पडते, म्हणून त्याच्यासाठी आम्ही पंचधातूमध्ये अंगठी करायला सुरुवात केली. यामध्ये अजिबात धातूला महत्व नाही.
2: अच्छा.
3: त्याच्यामध्ये असणारा अत्यंत दुर्मिळ घटक पदार्थ हा सर्वात महत्त्वाचा. हा पुढच्या वर्षी म्हणाल तुम्ही.

0: तर तुम्ही सोन्याची करू शकता.
1: अच्छा.
0: आणि माझा अनुभव असा आहे की नॉर्मली एक अंगठी गेल्यानंतर खरेदी केलेल्या ग्राहकांनी ते तर पुढच्या वर्षी सोन्याची स्वतःची करण्यास येतातच, पण त्यांचा उत्कर्ष पाहून पुढच्या वर्षी त्यांचे 10 ते 12 नाही नव्याने अंगठी खरेदी करण्यासाठी येत असतात.
1: दादा, आता एक महत्वाचा प्रश्न, ही अंगठी स्त्रियांनी धारण केली तर चालते का?
0: हा, तुझा आडमार्गाने विचारलेला प्रश्न मला कळलाय बरं का. बरोबर बेटा, लक्षात ठेव, तुला हेच विचारायचं आहे ना, मंथली प्रॉब्लेम्स.
1: करेक्ट करेक्ट.
0: किंवा लेडीज प्रॉब्लेम्स.
1: हो हो,
0: बरोबर ना.
1: बरोबर बरोबर.
0: मला सांग, हे नैसर्गिक आहे का नाही?
1: आहे.
0: मगाशीच सांगितलं मी तुम्हाला की आपण खूप मोठे गैरसमज करून घेतलेले आणि ते आपल्या डोक्यात फिट केलेले. आता सांग, हे नैसर्गिक आहे?
1: बरोबर.
0: देवानी दिलेले.
1: हो.
0: ज्या लेडीजला हा प्रॉब्लेम येत नाही, त्या लेडीजला जगातलं सगळ्यात महत्वाचं मोठं सुख म्हणजे मातृत्व हे लाभेल का ग? याचाच अर्थ मासिक धर्म आणि मातृत्व हे देवानी दिलेलं स्त्रीला सगळ्यात मोठं वरदान आहे.
1: खरे.
0: त्यामुळे स्त्रिया संपूर्ण वर्षभर ही अंगठी धारण करू शकतात.
1: वा दादा, वर्षभर ही अंगठी विक्रीसाठी उपलब्ध असते का?
0: साधारण 20-22 वर्षापूर्वी जेव्हा अंगठीचं माझ्यापर्यंत आलं, म्हणजे माझ्या पिढीपर्यंत जेव्हा हे आलं शास्त्र, तेव्हा मी 2 ते 2.5 महिने अगोदर सुरुवात करायचो. साधारण गणपतीपासून आम्ही अंगठी द्यायला सुरुवात करायचो.
1: अच्छा.
0: त्याच्यानंतर याची एवढी प्रचंड प्रमाणात मागणी वाढत चालली की 2 महिने, 4 महिने, 6 महिने, कॅन यू बिलीव्ह, या वर्षी दिवाळी 21 ऑक्टोबरला संपल्यानंतर नोव्हेंबर पासून माझ्याकडे अंगठीसाठी मागणी वाढली. जानेवारी पासून आम्ही अंगठीचं बुकिंग घ्यायला सुरुवात केली आणि आता त्याचं वितरण सुरू झालेलं आहे.
1: वा वा वा.
0: पण लक्षात ठेवा, लवकर अंगठी घेतली त्याच्यानंतर मला पाडवा, अक्षय तृतीया, गुरुपुष्यामृत, दसरा हे 3.5 मुहूर्त येतात. चांगले दिवस आहेत. पण अंगठी धारण करण्यासाठी नाही, ह्या अंगठी धारण करण्याचा दिवस मगाशीच सांगितल्याप्रमाणे एकच आहे, तो म्हणजे लक्ष्मीपूजनाची अमावस्या. फक्त त्यावेळेला होणारी गर्दी आणि लाईन टाळण्यासाठी आम्ही लवकर अंगठीची विक्री करण्यास सुरुवात केलेली आहे.
1: अच्छा दादा, या अंगठीची वर्ड ऑफ माउथ पब्लिसिटी खूप झालीय, त्यामुळे मागणीही वाढलीय. मग नवीन लोकांना ज्यांना ही अंगठी खरेदी करायची असेल त्यांनी काय करावं?
0: अगदी सोपं आहे. ही अंगठी, प्रथम लक्षात घ्या, ही अंगठी लहान किंवा मोठी करता येत नाही. आता नागपूरवरनं एखाद्या कस्टमरनी मला अंगठीसाठी ऑर्डर दिली तर मला त्यांच्या बोटाचं माप लागणार. त्यावेळेला आमच्या फोन नंबरवर फोन आपण केलात तर आम्ही व्यवस्थित त्यांना माहिती देतो की कशा पद्धतीने तुम्ही आम्हाला माप कळवा.
1: अच्छा.
0: पेमेंट सांगू शकतो. व्हिडिओ कॉल केला तर त्यांना 1 लाईन, 2 लाईन, 3 लाईन चांदीची, तांब्याची, पंचधातूची सगळ्या व्हरायटी दाखवू शकतो. त्याच्यानंतर त्यांनी डिसाईड करायचं कुठली हवी, त्यांच्या बोटाच्या साईज प्रमाणे त्याची किंमत ठरलेली असते. आपण UPI किंवा डिजिटल पद्धतीने पेमेंट करू शकता. त्याची रिसीट ताबडतोब त्याच दिवशी आपल्याला व्हॉट्सअपवर पाठवण्यात येईल. जर पुण्यातून कोणी येणार असेल आपले स्नेही तर त्यांना ती रिसीट आपण व्हॉट्सअप करावी, म्हणजे ती रिसीट पाहून ती अंगठी आम्ही त्यांच्या हस्ते आपल्यापर्यंत पोहोचवण्याची व्यवस्था करू. अन्यथा भारतभरात कुठेही आम्ही ती अंगठी कुरिअर करू शकतो.
1: अरे वा दादा, आता श्री गजांत लक्ष्मी अंगठीच्या किमती साधारण कशा असतात?
0: यामध्ये लक्षात घ्या, धातूच्या किमतीला अर्थ नाहीये, अगदी नगण्य किंमत आहे त्याची. त्याच्यामध्ये वापरला जाणारा दुर्मिळ घटक पदार्थ हा सगळ्यात महत्वाचा आहे.
1: ओके.
0: तो अत्यंत महाग असतो. ती अंगठी बनवण्याची पद्धत ही फक्त बंगाली कारागिरांनाच येते.
1: बरं.
0: त्यामुळे साधारण 8,500 रुपये सुरुवात. त्यानंतर त्याच्या तुमच्या बोटाचा साईज, त्यात तुम्हाला लागणाऱ्या किती 1 लाईनची, 2 लाईनची, 3 लाईनची कुठल्या धातूमध्ये हवी त्याच्यावर त्याच्या किमती ठरलेल्या असतात.
1: अच्छा दादा, आता विदेशातल्या लोकांना जर ही अंगठी हवी असेल तर काय करता येईल, म्हणजे ही अंगठी त्यांच्यापर्यंत कशी पोहोचेल?
0: आता इथे काय होतं प्रॉब्लेम माहिती का? युरोप किंवा US मधून येणारी लोक ही नॉर्मली डिसेंबर एंडला येतात.
1: हो.
0: ख्रिसमसच्या सुट्ट्या असतात.
1: करेक्ट.
0: पण तोपर्यंत मात्र दिवाळी संपून गेली असती, हा अंगठी आल्याचा मुहूर्त संपलेला असतो.
1: बरोबर.
0: त्यावेळेला मी त्यांना सांगतो, आज अंगठी देतोय पण धारण करायची तुम्हाला पुढच्या वर्षी.
1: अच्छा.
0: पण पुढच्या वर्षी पूर्ण येताना ते डिसेंबर मध्येच येणार
1: आहे. बरोबर आहे.
0: तेव्हा परत 1 वर्ष पुढे जाईल. तर आता घेऊन जा तुम्ही, पण आधे मध्ये न घालता बरोबर भारतीय टायमिंग प्रमाणे लक्ष्मीपूजनाच्या अमावस्येला विधीपूर्वक ती धारण करावी.
1: दादा धन्यवाद, खूप छान माहिती दिलीत श्री गजानंद लक्ष्मी अंगठीची.
0: धन्यवाद प्रियांका आणि आकाशवाणीवरील सर्व श्रोत्यांचे अगदी मनापासून आभार.
1: जितेंद्र घोडके सराफ. आमचा पत्ता: बिझी लँड बिल्डिंग, कुमठेकर रोड, चितळे बंधू मागील लेन, सदाशिवपेठ, पुणे. आमचे फोन नंबर्स: 93-56-360-175 किंवा 93-56-370-970 किंवा 83-90-1.

0: 212-143 किंवा 98-81-211-748. आमचे लँडलाईन नंबर्स 020-244-78-286 किंवा 020-244-80-135.
1: श्रोते हो, जितेंद्र घोडके सराफ पुणे यांचा प्रायोजित कार्यक्रम आत्ताच आपण ऐकलात.

शाहीर साबळे आणि सहकाऱ्यांनी गायलेलं पठ्ठे बापूराव यांचं गीत आपण ऐकलं. आता रंजना पेठे आणि सहकाऱ्यांच्या स्वरातलं विमल लिमये यांचं गीत ऐकूया. मुकुंद पाडणकर यांनी या गीताला संगीत दिलं आहे.

श्रोते हो, मधुकर पाठक यांनी संगीत दिलेलं गीत आपण ऐकलं. गायक आणि गीतकार होते पांडुरंग वनमाळी. आता शाहीर पांडुरंग वनमाळी यांनी गायलेलं त्यांचंच गीत ऐकूया. संगीत दिलंय मधुकर पाठक यांनी.

247.47 अर्थात 1143 किलोहर्ट्झवर आम्ही बोलत आहोत आकाशवाणीच्या रत्नागिरी केंद्रावरून. श्रोतेहो, यानंतर 7 वाजता प्रादेशिक बातम्या आकाशवाणीच्या मुंबई केंद्रावरून प्रसारित होतील. हे बातमीपत्र आम्ही सहक्षेपित करणार आहोत.

आकाशवाणी मुंबई रश्मी पाटकर प्रादेशिक बातम्या देत आहे. ठळक बातम्या. विधान परिषद निवडणुकीत अर्ज मागे घेण्याच्या शेवटच्या दिवशी महाविकास आघाडीच्या 4 उमेदवारांची माघार. कोकणातल्या दोन्ही जागा पुणे आणि यवतमाळमध्ये महायुतीच्या उमेदवारांचा बिनविरोध निवडीचा मार्ग मोकळा. 29वे राष्ट्रीय ई गव्हर्नन्स पुरस्कार जाहीर. विजेत्यांमध्ये पुणे महापालिका, नंदुरबार जिल्हा परिषद आणि कडेपूर ग्रामपंचायतीचा समावेश.

0: प्रवेश, मोसमी पावसाचं केरळमध्ये आगमन आणि प्रसिद्ध चित्रपट निर्माते, दिग्दर्शक आणि सेन्सॉर बोर्डाचे माजी अध्यक्ष पहलाज निहलानी यांच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार. विधान परिषद निवडणुकीसाठी उमेदवारी अर्ज मागे घेण्याची मुदत आज संपल्यानंतर निवडणुकीचं चित्र स्पष्ट झालं आहे. त्याबाबत जाणून घेऊया आमच्या प्रतिनिधीकडून.
1: शेवटच्या दिवशी निवडणुकीतून महाविकास आघाडीच्या 4 उमेदवारांनी माघार घेतली, तर अनेक अपक्ष तसंच महायुतीतल्या बंडखोरांनीही अर्ज मागे घेतले. ठाणे, रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग, वर्धा, चंद्रपूर, गडचिरोली आणि यवतमाळ मतदारसंघात महायुतीचे एकमेव उमेदवार मैदानात उरल्यामुळे त्यांच्या विजयाचा मार्ग मोकळा झाला आहे. ठाणे पालघर मतदारसंघातले राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे उमेदवार अभिजित पवार यांनी आज उमेदवारी अर्ज मागे घेतला, त्यामुळे शिवसेनेच्या रवींद्र फाटक यांच्या विजयाचा मार्ग मोकळा झाला आहे. पुणे मतदारसंघातून राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे श्रीकांत पाटील यांनी आज माघार घेतली, तसंच भाजपचे प्रदीप कंद आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे सुनील टिंगरे यांनीही माघार घेतली, त्यामुळे राष्ट्रवादी काँग्रेसच्या विक्रम काकडे यांच्या विजयाचा मार्ग मोकळा झाला आहे. रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग मतदारसंघातून शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे उमेदवार सुरेंद्रनाथ उर्फ बाळ माने यांनी आज अर्ज मागे घेतला. महाविकास आघाडीकडे संख्याबळ नाही, आपल्या अर्जावर सूचक म्हणून महाविकास आघाडीतल्या घटक पक्षांनी सह्या केल्या नाहीत, तसंच जुईली दळवी यांनी अर्ज मागे घेतल्यामुळे मतविभाजन होऊन विजय होण्याची शक्यताही संपली, त्यामुळे उमेदवारी अर्ज मागे घेतला असं माने यांनी बातमीदारांशी बोलताना सांगितलं. अर्ज मागे घेण्यासाठी जाताना मंत्री नितेश राणे बाळ माने यांच्यासोबत होते. अर्ज मागे घेतल्यामुळे माने यांच्यावर पक्षानं निलंबनाची कारवाई केली आहे. रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग मतदारसंघातून शेतकरी कामगार पक्षाचे उमेदवार अरविंद म्हात्रे यांनी अर्ज मागे घेतला, तसंच अपक्ष मानसी म्हात्रे आणि अनिल चोपडा यांनीही आपापले अर्ज मागे घेतले, त्यामुळे अनिकेत तटकरे यांच्या विजयाचा मार्ग मोकळा झाला आहे. वर्धा, चंद्रपूर, गडचिरोली मतदारसंघातून काँग्रेसचे शैलेश अग्रवाल यांनी आज माघार घेतली, त्यामुळे भाजपचे शैलेश लाखाणी एकटेच मैदानात उरल्यामुळे त्यांचा विजय निश्चित मानला जात आहे. बीड, लातूर, धाराशिव मतदारसंघातल्या 7 अपक्ष उमेदवारांनी आज अर्ज मागे घेतले, त्यामुळे काँग्रेसमधून भाजपमध्ये आलेले बसवराज पाटील आणि काँग्रेसचे महेश देशमुख यांच्यात थेट लढत होणार आहे. नाशिक मतदारसंघातून भाजपचे बंडखोर उमेदवार गणेश गीते यांनी माघार घेतली, मात्र त्यांचे बंधू गोकुळ गीते यांनी अर्ज कायम ठेवला, तसंच भाजपचेच प्रसाद हिरे हेही निवडणूक लढवत आहेत, त्यामुळे भाजपचे 2 बंडखोर विरुद्ध शिवसेनेचे नरेंद्र दराडे अशी लढत इथं होणार आहे. महाविकास आघाडीनं नाशिक मतदारसंघासाठी उमेदवार दिला नाही. सांगली, सातारा मतदारसंघात काँग्रेस आणि शिवसेनेच्या बंडखोर उमेदवारांनी आज माघार घेतली. इथं भाजपचे धैर्यशील कदम, राष्ट्रवादी काँग्रेसचे अभयसिंह जगताप आणि अपक्ष किशोर धुमाळ यांच्यात लढत होईल. सोलापूर मतदारसंघातल्या 5 अपक्ष उमेदवारांनी माघार घेतल्यामुळे भाजपचे राजेंद्र राऊत आणि राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे वसंत देशमुख यांच्यात थेट लढत होणार आहे. यवतमाळ मतदारसंघातून काँग्रेसचे साहेबराव कांबळे यांनी काल माघार घेतली, तर आज भाजपचे नितीन भुतडा आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे साजिद बेग यांनीही माघार घेतल्यामुळे शिवसेनेच्या दुष्यंत चतुर्वेदी यांच्या विजयाचा मार्ग मोकळा झाला आहे. परभणी, हिंगोली मतदारसंघातून राष्ट्रवादी काँग्रेसचे संग्राम जामकर आणि विजय जामकर, तसंच भाजपचे विश्वजित बुधवंत यांनी माघार घेतली, त्यामुळे महायुतीतलं बंड शमलं आहे. शिवसेनेकडून सईद खान निवडणूक लढवत आहेत, तर शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाकडून विवेक नावंदर मैदानात आहेत. मात्र काँग्रेसचे सुशील देशमुख यांनी आपला अर्ज कायम ठेवला आहे, त्यामुळे इथं तिरंगी लढत होणार आहे.
0: विधान परिषदेच्या निवडणुकीत महायुतीकडे संख्याबळ असून विदर्भातल्या 5 जागांसह राज्यातल्या सर्व 17 जागांवर महायुतीचा विजय निश्चित आहे असा विश्वास भाजपा नेते आणि महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी व्यक्त केला. ते आज नागपुरात बातमीदारांशी बोलत होते. विधान परिषद निवडणुकीत उमेदवारी मागे घेण्यासाठी विरोधी पक्षांच्या उमेदवारांना भाजपाने कोट्यवधी रुपयांची ऑफर दिल्याचा आरोप काँग्रेस प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी केला आहे. ते आज बुलढाणा इथं बातमीदारांशी बोलत होते. भाजपाला निवडणूक नकोय तर नियुक्ती पद्धत हवी आहे असं सपकाळ म्हणाले. या प्रादेशिक बातम्या आकाशवाणीच्या मुंबई केंद्रावरून देत आहोत. आकाशवाणी मुंबईच्या एअर न्यूज मुंबई या फेसबुक पेजवर तुम्हाला दिवसभर महत्वाच्या बातम्या वाचता येतील. प्रादेशिक बातमीपत्रात आपलं पुन्हा एकदा स्वागत. 29वे राष्ट्रीय ई गव्हर्नन्स पुरस्कार आज जाहीर झाले. केंद्रीय कार्मिक, सार्वजनिक तक्रारी आणि निवृत्तीवेतन विभागाने प्रसिद्ध केलेल्या पत्रकात म्हटलंय की 10 सुवर्ण, 6 रौप्य आणि 1 परीक्षकांचं विशेष बक्षीस अशी एकूण 17 पारितोषिकं देण्यात येतील. ई गव्हर्नन्स मार्फत उत्तम प्रकल्प अंमलबजावणी करणाऱ्या विभाग, मंत्रालयं, राज्य सरकारं किंवा स्थानिक स्वराज्य संस्थांना हा पुरस्कार देण्यात येतो. यंदाचे पुरस्कार राजस्थानात जयपूर इथं आयोजित राष्ट्रीय ई गव्हर्नन्स परिषदेत समारंभपूर्वक प्रदान केले जातील. सुवर्ण विजेत्यांना प्रत्येकी 10

0: लाख रुपये प्रमाणपत्र आणि मानचिन्ह देण्यात येईल. रौप्य विजेत्यांना प्रत्येकी 5 लाख रुपये प्रमाणपत्र आणि मानचिन्ह मिळेल. यंदाच्या पुरस्कार विजेत्यांमध्ये पुणे महानगरपालिका, नंदुरबार जिल्हा परिषद तसंच सांगली जिल्ह्यातली कडेपूर ग्रामपंचायत यांचा समावेश आहे. नैऋत्य मोसमी पावसाचं आगमन केरळमध्ये झाल्याचं हवामान विभागानं सांगितलं आहे. गेले काही दिवस केरळमध्ये पाऊस पडत आहे, मात्र आता मान्सूनचं आगमन झाल्याची अधिकृत घोषणा हवामान विभागानं केली आहे. पूर्वी वर्तवलेल्या अंदाजानुसार मान्सूनला काही दिवसांचा उशीर झाला आहे. पुढच्या 2 ते 3 दिवसात मोसमी वारे राज्याच्या काही भागात पोहोचण्याची शक्यता हवामान विभागानं वर्तवली आहे. प्रसिद्ध चित्रपट निर्माते, दिग्दर्शक आणि चित्रपट प्रमाणन मंडळाचे माजी अध्यक्ष पहलाज निहलानी यांच्या पार्थिवावर आज मुंबईत सांताक्रूज स्मशानभूमीत अंत्यसंस्कार करण्यात आले. निहलानी यांचं हृदयविकारानं वयाच्या 77 वर्षी निधन झालं. अभिनेता गोविंदा, फरहान अख्तर, शत्रुघ्न सिन्हा यांच्यासह चित्रपटसृष्टीतल्या अनेक मान्यवरांनी यावेळी उपस्थित राहून निहलानी यांना आदरांजली वाहिली. सेन्सॉर बोर्डाचे विद्यमान अध्यक्ष शशी शेखर वेंपती यांनी समाज माध्यमावर निहलानी यांना आदरांजली वाहिली आहे. निहलानी यांच्या निधनामुळे चित्रपटसृष्टीतलं अनुभवी व्यक्तिमत्व हरपल्याची भावना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी व्यक्त केली आहे. प्रधानमंत्री नरेंद्र मोदी आणि व्हेनेझुएलाच्या प्रभारी राष्ट्राध्यक्ष डेल्सी रॉड्रिग्ज यांच्यात आज नवी दिल्ली इथं द्विपक्षीय बैठक झाली. ऊर्जा सुरक्षा, व्यापार आणि गुंतवणूक, औषध निर्माण, आरोग्यसेवा, नवीकरणीय ऊर्जा आदी क्षेत्रातील सहकार्याविषयी या बैठकीत दोन्ही नेत्यांनी चर्चा केली. दोन्ही देशातली ऊर्जा भागीदारी बळकट करण्याविषयी यावेळी चर्चा झाल्याचं परराष्ट्र व्यवहार मंत्रालयातले सचिव रुद्रेंद्र टंडन यांनी बातमीदारांना सांगितलं. व्हेनेझुएलाकडे जगातला सर्वात मोठा तेलसाठा असून भारत हा दीर्घकाळासाठी खरेदीदार देश असेल असा त्यांना विश्वास आहे, असं टंडन म्हणाले. ऊर्जा क्षेत्राशिवाय वाहतूक, कृषी उपकरणं, औषध निर्माण आदी क्षेत्राविषयी ही दोन्ही नेत्यांनी चर्चा केल्याचं टंडन यांनी सांगितलं. तसंच विविध जागतिक आणि प्रादेशिक मुद्द्यांवरही मोदी आणि रॉड्रिग्ज यांनी यावेळी चर्चा केली. गेल्या 12 वर्षातल्या मजबूत वित्तीय व्यवस्थापनामुळे भारताला आर्थिक स्थैर्य कायम राखत शेतकरी, सूक्ष्म, लघु आणि मध्यम उद्योग, व्यवसाय तसंच समाजातल्या दुर्बळ घटकांना पाठिंबा देणं शक्य झाल्याचं केंद्रीय वाणिज्य मंत्री पियुष गोयल यांनी म्हटलं आहे. मुंबईत आयोजित सिटी इंडिया परिषद 2026ला ते दूरस्थ पद्धतीने संबोधित करत होते. ऊर्जा स्रोतांमध्ये विविधता आणण्याच्या प्रयत्नांमुळेच आखाती देशातून होणाऱ्या ऊर्जा पुरवठ्यात व्यत्यय येऊनही भारताने आंतरराष्ट्रीय ऊर्जा संकटातून यशस्वीपणे मार्ग काढल्याचं ते म्हणाले. महाराष्ट्राच्या संपन्नतेसाठी पायाभूत सुविधांच्या निर्मिती प्रकल्पांची कामं गतीनं पूर्ण करण्यासाठी संबंधित यंत्रणांनी प्रकल्प पूर्णत्वातल्या अडचणी दूर कराव्यात, कंत्राटदाराला दिलेल्या कालावधीत प्रकल्प पूर्ण झाला पाहिजे याकडे संबंधित यंत्रणांनी लक्ष द्यावं असे निर्देश मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिले आहेत. ते आज सह्याद्री अतिथीगृहात आयोजित बैठकीत प्रकल्पांचा आढावा घेताना बोलत होते. विलंबानं कामं पूर्ण करणाऱ्या कंत्राटदारांना कुठलंही नवीन काम संबंधित यंत्रणेनं देऊ नये अशा सूचनाही मुख्यमंत्र्यांनी यावेळी दिल्या. यंदाच्या पावसाळ्यात मुंबईच्या समुद्र किनाऱ्यावर उधाणाच्या भरतीत धोकादायक उंचीच्या लाटा उसळण्याची शक्यता आहे. जून आणि जुलैमध्ये प्रत्येकी 6 वेळा तर ऑगस्टमध्ये 5 आणि सप्टेंबरमध्ये 7 वेळा उंच लाटा उसळण्याची शक्यता असून लाटांची उंची 4.5 मीटरपर्यंत जाऊ शकते असं मुंबई महानगरपालिकेच्या पत्रकात म्हटलं आहे. ठळक बातम्या पुन्हा एकदा. विधान परिषद निवडणुकीत अर्ज मागे घेण्याच्या शेवटच्या दिवशी महाविकास आघाडीच्या 4 उमेदवारांची माघार. कोकणातल्या दोन्ही जागा पुणे आणि यवतमाळमध्ये महायुतीच्या उमेदवारांचा बिनविरोध निवडीचा मार्ग मोकळा. 29वे राष्ट्रीय ई गव्हर्नन्स पुरस्कार जाहीर. विजेत्यांमध्ये पुणे महापालिका, नंदुरबार जिल्हा परिषद आणि कडेपूर ग्रामपंचायतीचा समावेश. मोसमी पावसाचं केरळमध्ये आगमन आणि प्रसिद्ध चित्रपट निर्माते, दिग्दर्शक आणि सेन्सॉर बोर्डाचे माजी अध्यक्ष पहलाज निहलानी यांच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार. याबरोबरच आकाशवाणी मुंबई केंद्रावरचं हे प्रादेशिक बातमीपत्र संपलं. पुन्हा भेटूया रात्री 8:05 आकाशवाणी मुंबईच्या राष्ट्रीय बातमीपत्रात. नमस्कार.
1: .47 अर्थात 1143 kHz ही मध्यम लहरी वाहिनी तसंच 101.5 MHz या FM वाहिनीसह न्यूज ऑन AIR या लाईव्ह मोबाईल ॲपवर आकाशवाणीचं हे रत्नागिरी केंद्र आहे. 7:10 झाली आहेत.

0: तिन्ही कॉलेजला.
1: काळजी करू नकोस.
0: फीस पाहिलीस का?
2: काय कसे आहात?
3: काय झालं?
1: फीस अटेन्शन.
3: राहुलचा बँक अकाउंटर आहेच तर रस्ता क्लिअर. बँकेकडून गरजे एवढं स्टुडंट एज्युकेशन लोन इझिली मिळेल, ज्यात 4 लाखांपर्यंत नो कोलॅटरल. ती कुठे मिठाई?
4: आरबीआय सांगते,
1: करा योग्य सुरुवात, बना फायनान्शियली स्मार्ट.
5: श्रोते हो, दिनांक 6 जून 2026 ला सकाळी 9:30 वाजता इंद्रधनुष्य या कार्यक्रमात आपण ऐकणार आहोत गव्यसिद्ध डॉक्टर दीपाली प्रणित पांचाळ यांची पूर्णिमा साठे यांनी घेतलेली मुलाखत. विषय आहे गौपालन काळाची गरज.
6: पूर्ण बांधलेल्या गाई गुरांपासूनही आपल्याला काही मिळत नाही, त्यांना मोकळीक म्हणजे सूर्यप्रकाश हा त्यांनी घेतला पाहिजे, तरच त्यांच्या वशिंडामार्फत ते सूर्यप्रकाश घेऊन आपल्या शेण गोमूत्र वाटे ते आपल्याला देऊ शकतात, किंवा दूध पण आपलं सोनेरी दिसतं गाईचं. आणि त्यांना नैसर्गिक चारा मिळाला पाहिजे खायला. तिसरी महत्वाची गोष्ट की गाईने शिजलेलं अन्न कधीही नाही खाल्लं पाहिजे. आपण त्यांना नैवेद्य म्हणून शिजलेलं अन्न देऊन तिचं पोट बिघडवतो, त्यामुळे जर तुम्हाला कधी म्हणजे गाईला नैवेद्य दाखवायचं आहे तर शिजलेलं अन्न देऊ नका. गाईचं अन्न आहे कच्चा चारा. ठीक आहे,
5: गोघास म्हणून आपण जे खातो त्यातलाच एक घास म्हणतात, तसं ते
6: एक घास देणं पर्यंत ठीक आहे, पण तो एक घासापुरताच मर्यादित असावा. एक अख्खं ताट जाऊन तिला खायला द्यायचं आणि त्याच दिवशी सगळेजण जाऊन तिला खायला देतात, तसं त्यांचं पोट बिघडतं आणि त्या गोबर गोमूत्राचा आपल्याला वापर करता येत नाही.
5: तेव्हा श्रोते हो, दिनांक 6 जूनला सकाळी 9:30 वाजता जरूर ऐका कार्यक्रम इंद्रधनुष्य 1143 किलोहर्ट्सवर 101.5 MHz वर आणि न्यूज ऑन AIR या लाईव्ह मोबाईल ॲपवरून.

0: कवितेचं अंतरंग उलगडून दाखवणारा आमचा कार्यक्रम
1: काव्यांजली हितगुज कवितेशी
0: अवश्य ऐका दर सोमवारी सकाळी
1: 8:40 आकाशवाणीच्या रत्नागिरी केंद्रावरून
0: मध्यमलहरी 1143 किलोहर्ट्स
1: तसंच 101.5 MHz या FM वाहिनीवर
0: आणि न्यूज ऑन AIR या लाईव्ह मोबाईल ॲपवरही.
1: काव्यांजली हितगुज कवितेशी.
0: आकाशवाणी रत्नागिरी केंद्र 7:15 होतात. आता वृत्तविशेष हा कार्यक्रम आकाशवाणीच्या मुंबई केंद्रावरून.

श्रोते हो नमस्कार. आजच्या वृत्तविशेष कार्यक्रमात आपलं मनपूर्वक स्वागत. श्रोते हो, केंद्र सरकारच्या गेल्या 12 वर्षाच्या कारकिर्दीत

0: शाश्वत विकासासाठी जागतिक पातळीवर घेतलेले निर्णय आणि या क्षेत्रात देशांतर्गत सुरू असलेला विकास याविषयी पर्यावरण विषयाच्या अभ्यासकांसोबत केलेली चर्चा आपण आजच्या वृत्तविशेष कार्यक्रमात ऐकणार आहोत. श्रोतेहो, विकासाच्या जागतिक मोहिमेमध्ये भारत सध्या एक महत्वपूर्ण नेतृत्वकर्ता आणि ग्लोबल साऊथचा प्रमुख आवाज म्हणून उदयाला आला आहे. आर्थिक प्रगती आणि पर्यावरण रक्षण या दोन्हीचा समतोल साधत भारतानं जागतिक स्तरावर आपली स्वतंत्र ओळख निर्माण केली आहे. जागतिक पातळीवर हवामानातील बदलाचं आव्हान पेलताना भारतानं शाश्वत विकास आणि हरित ऊर्जा या क्षेत्रात लक्षणीय प्रगती केली आहे. तसंच प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी नोव्हेंबर 2021 ग्लासगो येथील COP26 परिषदेत मांडलेली मिशन लाईफ ही संकल्पना अतिशय दूरगामी आणि व्यावहारिक आहे. याबाबत अधिक माहिती देत आहेत पर्यावरणाच्या अभ्यासक राधिका कुलकर्णी.
1: आपली पृथ्वी ही सर्वांसाठी उत्तम पद्धतीनं राहण्याची जागा म्हणून ओळखली जावी यासाठीच शाश्वत विकासाची ध्येय आखलेली आहेत. त्यात भारताची हजारो वर्षांपासून वसुधैव कुटुंबकम या तत्वाला प्राधान्य देणारी संस्कृती आज जगात महत्वाची म्हणूनच केंद्रस्थानी असलेली दिसते. जागतिक स्तरावर पाहिलं तर सन 2015 भारतानं फ्रान्सच्या सहकार्यानं आंतरराष्ट्रीय सौर आघाडी सुरू केली. त्यामुळे सौर ऊर्जेचा वापर वाढवण्यास आणि सदस्य देशांमध्ये हस्तांतरित करण्यात मोठी मदत होत आहे. सन 2021 युकेतल्या ग्लासगो इथं 26वी हवामान बदल परिषद झाली. त्यात भारतानं जागतिक स्तरावर पर्यावरणपूरक जीवनशैलीचा अवलंब करण्यासाठी मिशन लाईफस्टाईल फॉर एन्व्हायरमेंट ही संकल्पना मांडली. दैनंदिन सवयी पर्यावरणपूरक करण्यावर भर देणारी ही संकल्पना आहे. 9 सप्टेंबर 2023 रोजी G20 परिषदेदरम्यान दिल्लीत पंतप्रधान नरेंद्र मोदींनी जागतिक जैव इंधन आघाडी ग्लोबल बायोफ्युएल अलायन्स हा जागतिक उपक्रम सुरू केला. त्यात 19 देश आणि 12 आंतरराष्ट्रीय संघटना सहभागी आहेत. शाश्वत इंधन वापर वाढवणं आणि त्यासाठी सहकार्य प्रस्थापित करणं हा या आघाडीचा मुख्य उद्देश आहे. देशांतर्गत स्तरावर सन 2023 सुरू केलेलं राष्ट्रीय हरित हायड्रोजन मिशन त्याही आधी मार्च 2019 सौर ऊर्जेचा वापर वाढवून वीज बचत करणारी PM कुसुम योजना म्हणजेच प्रधानमंत्री किसान ऊर्जा सुरक्षा एवं उत्थान महाभियान सुरू झाली. 1 जुलै 2022 एकल वापराच्या प्लास्टिकवर बंदी आणण्यात आली. याला संमिश्र यश मिळालं. सन 2070 कार्बन उत्सर्जन शून्यावर आणण्याचं उद्दिष्ट भारतानं ठेवलं आहे. या निर्णयांमुळे भारताची प्रतिमा जागतिक स्तरावर पर्यावरणवादी देश म्हणून होत आहे. मिशन लाईफ म्हणजेच लाईफस्टाईल फॉर एन्व्हायरमेंट या संकल्पनेचं ध्येय म्हणजे तिनं वापरावं टाका या संस्कृतीला नाकारलं. पर्यावरणपूरक व शाश्वत जीवनशैलीचा वापर आणि प्रसार पृथ्वीपूरक सवयी अंगीकारण्यास प्रवृत्त करण्याचं उद्दिष्ट ठेवून कार्य सुरू केलं. त्यासाठी जागतिक स्तरावर किमान 1 अब्ज नागरिक पर्यावरण रक्षणासाठी एकत्र येतील हे उद्दिष्ट ठेवत दैनंदिन कृतींवर भर देण्याला प्राधान्य दिलं आहे. त्यात पाणी वाचवणं, वीज बचत, कचरा कमी करणं आणि त्याचं वर्गीकरण करणं, सिंगल यूज म्हणजेच एकदाच वापरून टाकणाऱ्या प्लास्टिकचा वापर टाळणं, शाश्वत अन्न प्रणालीचा अवलंब, ई कचऱ्याची योग्य पद्धतीनं विल्हेवाट लावणं आदी कृतींचा समावेश आहे. पॅरिस करारातली कलम आपल्या राष्ट्रीय निर्धारित योगदानात समाविष्ट करणारा भारत हा पहिला देश आहे.
0: श्रोतेहो, गेल्या 12 भारतानं पारंपरिक ऊर्जेकडून अक्षय ऊर्जेकडे होणाऱ्या स्थित्यंतरात जागतिक पातळीवर मोठी झेप घेतली आहे. आपला भारत देश आता जगात 3 अक्षय ऊर्जा उत्पादक बनला आहे. यासाठी कोणती पावलं उचलली आहेत याविषयी अधिक माहिती देत आहेत सौर ऊर्जेचे अभ्यासक गजानन जोशी.
2: आपण कित्येक दशके फक्त पारंपरिक ऊर्जा स्रोतच वापरत होतो. 2010 आपण हरित ऊर्जा किंवा अक्षय ऊर्जा या मार्गाने जाण्यासाठी तयार झालो. आपले आधीचे उद्दिष्ट होते 1,75,000 MW जे आपण 2022 अतिशय समर्थपणे पेलले आणि साध्य केले. आता आपले जे उद्दिष्ट आहे ते आहे 500 GW म्हणजेच 500,000 MW. हे उद्दिष्ट साध्य करण्यासाठी आपण काही महत्वाची पावलं उचललेली आहेत आणि त्या मार्गावर आपले यशस्वी मार्गक्रमण चालू आहे. 500 GW हे लक्ष, त्यामध्ये सौर ऊर्जेचं लक्ष जवळजवळ 300 GW म्हणजेच 60% जास्त आहे. या संदर्भात आपण ज्या उपाययोजना करतोय आणि जे कार्यक्रम राबवतोय त्यामध्ये मोठ्या क्षमतेचे सौर प्रकल्प लावण्यासाठी सोलर पार्क उभे करणे आणि त्या अनुषंगाने पायाभूत सुविधा पुरवणे, शेतकरी आणि घरगुती वापरासाठी सौर ऊर्जा वापराला चालना देण्यासाठी काही कार्यक्रम ज्यामध्ये PM सूर्य घर योजना, PM कुसुम योजना, मुख्यमंत्री कृषी सौर वाहिनी योजना यासारखे कार्यक्रम राबवतो.

0: यासाठी लागणारे प्रॉडक्ट्स म्हणजे सौर पॅनल आणि इतर ज्या काही गोष्टी लागतात हे पूर्वी आपण मोठ्या प्रमाणात आयात करत होतो चीनमधून, परंतु आता देशांतर्गत उत्पादनाला चालना देण्यात येत आहे. त्यामध्ये प्रॉडक्शन लिंक्ड इन्सेंटिव्ह, जेणेकरून आपल्या नागरिकांच्या हाताला काम मिळेल आणि चीनवरील आपली डिपेंडन्सी कमी होईल. त्याचबरोबर ट्रान्समिशन आणि डिस्ट्रीब्युशन म्हणजेच विद्युत पारेषण आणि विद्युत वितरण या अतिशय सक्षम आणि एफिशियंट बनवणे हे एक आपलं महत्त्वाचं काम आहे.
1: श्रोते हो, ई वाहनं आणि सार्वजनिक वाहतुकीचे सुलभीकरण यामध्ये पर्यावरण पूरक तंत्रज्ञान कसं मदत करतं याविषयी गजानन जोशी म्हणाले.
0: वाहनांसाठी आपण फार पूर्वीपासून फक्त जीवाश्म इंधन म्हणजे पेट्रोल डिझेल गॅस यावर चालणारी वाहनं आहेत तीच वापरत होतो. यामुळे आपला प्रवास जरी होत असला तरी पर्यावरणावर त्याचा अतिशय विपरीत परिणाम होत होता. या संदर्भात देशाच्या स्थानिक पातळीवर तसेच जागतिक पातळीवर विचार सुरू झाला. त्यामधून इलेक्ट्रिकल व्हेकलचा विचार पुढे आला. पेट्रोल डिझेल कार जेव्हा रस्त्यावर धावते तेव्हा मोठ्या प्रमाणात कार्बन उत्सर्जन होत असते, त्यामुळे तापमान वाढते, इतरही अनेक पर्यावरणाचे भीषण प्रश्न उभे राहतात. या सगळ्याचा मानवी शरीरावर तसेच देशाच्या आर्थिक स्थितीवर परकीय चलन खर्च होण्यावर प्रतिकूल परिणाम होतो. यासाठी इलेक्ट्रिकल व्हेकल म्हणजेच इलेक्ट्रिकल कार आणि इतर वाहनांचा प्रसार सुरू झाला. या संदर्भात योजना आणि नियम राबवण्यात येत आहेत. ईव्ही कार, इलेक्ट्रिकल बसेस, झिरो एमिशन ट्रकिंग असे काही गोष्टी यामध्ये समाविष्ट आहे. भारत जगामध्ये तिसरी सर्वात मोठी ऑटोमोबाईल मार्केट आहे आणि वेगाने वाढणारे ऑटोमोटिव्ह मार्केट आहे. यामुळे जागतिक उद्योग संस्था, आर्थिक संस्था यांचा भारताकडे आणि भारताबद्दल सकारात्मक दृष्टिकोन आहे. या संदर्भात काही महत्वाचे मुद्दे लक्षात घेणे फार जरुरीचे आहे. आपण 30% इलेक्ट्रिकल व्हेकलचे लक्ष 2030 वर्षापर्यंत गाठायचे उद्दिष्ट ठेवले आहे. यामध्ये जवळजवळ 20 लाख कोटी रुपयांची गुंतवणुकीची संधी आहे. मोठ्या प्रमाणात इलेक्ट्रिकल व्हेकल चार्जिंग स्टेशन उभे करण्याचा कार्यक्रम राबविण्यात येत आहे. प्रोडक्शन लिंक्ड इन्सेंटिव्ह योजना सरकार राबवित आहे, ज्यामुळे भारतामधील उत्पादनाला चालना आणि प्रोत्साहन मिळत आहे. त्यामुळे कित्येक हातांना काम मिळणार आहे. यासाठी 26,000 कोटींची तरतूद करण्यात आली आहे. या सगळ्याचा फायदा शेवटी पर्यावरण सुधारणा आणि पर्यावरण संरक्षण यासाठी होणार आहे.
1: श्रोत्यो, गेल्या 12 वर्षात केंद्र सरकारनं भारताची शेती आणि ऊर्जा क्षेत्रात मोठी स्थित्यंतर घडवून आणली आहे. शाश्वत शेतीसाठी नॅशनल मिशन ऑन नॅचरल फार्मिंग आणि खेत बचाव अभियान यासारख्या योजनांमधून सेंद्रिय शेतीला आर्थिक आणि तांत्रिक प्रोत्साहन दिलं जात आहे. एक पेड माकी नाम ही मोहीम 2024 मध्ये प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या हस्ते सुरू करण्यात आली. जगातील सर्वात मोठ्या सार्वजनिक पर्यावरण चळवळींपैकी ही एक महत्वाची चळवळ म्हणून उदयाला आली आहे. केंद्र सरकार विकास कामांसोबतच पर्यावरण संवर्धनासाठी महत्वाची पावलं उचलत आहे. याविषयी राधिका कुलकर्णी म्हणाल्या.
2: पर्यावरण पूरक जीवनशैली आणि हवामान बदल यांचा फार जवळचा संबंध आहे. निसर्ग आहे तर आपण आहोत हे प्रत्येकानं लक्षात ठेवून पर्यावरण पूरकतेला प्राधान्य द्यायला हवं. त्याच दृष्टीनं सरकारनं विशेष धोरणं आखलेली आहेत. आर्थिक अनुदान देणं, आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर वाढवणं या त्याच्याच बाजू आहेत. परंपरागत कृषी विकास योजनेत शेतकऱ्यांचे गट करून पहिल्या 3 वर्षांसाठी प्रति हेक्टर आर्थिक मदत दिली जाते. राष्ट्रीय प्राकृतिक कृषी मिशन अंतर्गत रासायनिक खतांचा वापर कमी करत पूर्णपणे नैसर्गिक व पर्यावरणपूरक शेती पद्धतींचा अवलंब करण्यास प्रोत्साहन देण्यात येतं. ईशान्येकडील राज्यांसाठीही योजना असून त्यात सेंद्रिय उत्पादनांचा मूल्य साखळी विकास व निर्यातीसाठी विशेष आर्थिक अनुदान दिलं जातं. तसंच शेती, आरोग्य व पाणी नियोजन यात अभ्यासपूर्ण समतोल राखला जातो. प्रधानमंत्री कृषी सिंचन योजनेअंतर्गत ठिबक व तुषार सिंचनाचा वापर करून पाणी बचत व शाश्वत व्यवस्थापन केलं जात आहे. शेतीत कीड प्रतिबंध प्रभावीपणे होण्यासाठी आणि पिकांचं आरोग्य चांगलं राहावं म्हणून उपग्रह प्रतिमा आणि ड्रोनचं सहाय्य घेतलं जात आहे. जैविक खत निर्मिती व जैविक कीटकनाशक, गांडूळ खत आणि कंपोस्ट खत निर्मितीसाठी सरकारी केंद्रांमार्फत प्रशिक्षण दिलं जात आहे. शेतकऱ्यांना पीक विक्रीसाठी थेट राष्ट्रीय बाजारपेठ उपलब्ध व्हावी व पिकांचं प्रमाणीकरण व्हावं यासाठी जैविक खेती हे डिजिटल ऍप कार्यरत आहे. आज जगातली 70% जमीन नापीक झाल्याच्या पार्श्वभूमीवर भारत सरकार करत असलेले हे प्रयत्न नक्कीच प्रशंसनीय आहेत.
1: श्रोत्यो, राष्ट्रीय हरित हायड्रोजन मिशन हा भारत सरकारचा एक महत्वाकांक्षी उपक्रम आहे. हरित हायड्रोजन आणि सौर ऊर्जा क्षेत्रातील भारताची उद्दिष्टे किती आव्हानात्मक आहेत या संदर्भात गजानन जोशी यांनी माहिती दिली. ते म्हणाले,
0: आपल्याला हरित हायड्रोजन मिशन हे प्रामाणिकपणे साध्य करायचे आहे. या क्षेत्रात फक्त आपल्या देशासाठी नाही तर इतर देशांना हरित हायड्रोजन निर्यात करण्याची क्षमता देखील आपल्याला स्थापित करायची आहे. हरित हायड्रोजन बनवण्यासाठी इलेक्ट्रोलिसिस ही प्रक्रिया वापरली जाते.

0: ज्यासाठी हरित ऊर्जा म्हणजेच खूप मोठ्या प्रमाणात सौर ऊर्जा वापरली जाणार आहे. हरित हायड्रोजन संदर्भात महत्वाची उद्दिष्टे असणार आहेत आपले लक्ष असणारे 50 लाख मेट्रिक टन हरित हायड्रोजन प्रतिवर्ष तयार करण्यात. साधारण 1,25,000 मेगावॉट एवढी सौर ऊर्जा इंधन म्हणून लागणार आहे त्याचे देखील उद्दिष्ट साध्य करायचे आहे. साधारण 8 लाख कोटीची गुंतवणूक केली जाणार आहे. हरित हायड्रोजन लक्ष साध्य झाल्यावर प्रतिवर्ष 1 लाख कोटी रुपयाचे औष्णिक इंधन म्हणजेच कोळसा तेल वायू आयात करणे वाचणार आहे. त्यामुळे मोठ्या प्रमाणात परकीय चलन आपले वाचणार आहे. यामुळे 500 लाख मेट्रिक टनापेक्षा जास्त ग्रीन हाऊस गॅस उत्सर्जन म्हणजेच कार्बन उत्सर्जन कमी होण्यास मदत होणार आहे. या हरित हायड्रोजनचा फार मोठ्या प्रमाणात उपयोग स्टील निर्माण उद्योग, खत उत्पादन कारखाने, तेल शुद्धीकरण उद्योग, जहाज वाहन, बंदर ऑपरेशन, अवजड वाहन इंधन आणि विमानासाठी लागणारे इंधन यामध्ये उपयोग होणार असून त्यामुळे जीवाश्म इंधन म्हणजेच कोळसा तेल वायू यांचा वापर मोठ्या प्रमाणात कमी होणार असून पर्यावरण पूरक विकास साधता येणार आहे. परंतु यासाठी मोठी आर्थिक गुंतवणूक, भारतामध्ये तंत्रज्ञान विकसित करणे, जागतिक बाजारात कॉस्ट इफेक्टिव्ह माल पुरवणे, यासाठी लागणारी विशेष औद्योगिक सुरक्षा व्यवस्था स्थापित करणे, त्याचप्रमाणे मानव संसाधन विकास करणे आणि त्यावर हुकूम कायदे तयार करणे आणि वेळेत करणे ही महत्वाची आव्हाने आहेत. ती आपण नक्कीच
1: श्रोतेहो, नेट झिरो कार्बन उत्सर्जनाचं लक्ष गाठताना भारतीय उद्योगांसमोर कोणती मोठी आव्हानं आहेत याविषयी गजानन जोशी यांनी सांगितलं.
0: COP 26 या पर्यावरण परिषदेमध्ये भारताने आपली वचनबद्धता पंचामृत या संकल्पनेच्या आधारे 5 मुख्य उद्दिष्टांमध्ये जाहीर केली आहे. या वचनबद्धतेचा मूळ गाभा आहे 2070 पर्यंत कार्बन उत्सर्जन नेट झिरो म्हणजेच मूळ शून्य करणे. ही उद्दिष्ट आपल्याला पूर्ण करताना काही महत्वाच्या आव्हानांना सामोरे जावं लागणार आहे. ही उद्दिष्टे आणि आव्हाने आहेत. कमीत कमी 500 गिगावॉट म्हणजेच 5 लाख मेगावॉट पेक्षा जास्त हरित ऊर्जा 2030 पर्यंत निर्माण करणे, उद्योग व्यवसाय आणि रोजच्या वापरात 50% पेक्षा जास्त हरित ऊर्जेचा उपयोग करणे, 2021 तुलनेत कार्बन उत्सर्जन 100 कोटी टनापेक्षा जास्त प्रमाणात कमी करणे, कार्बन तीव्रता भारताच्या अर्थव्यवस्थेमध्ये 45% पेक्षा जास्त प्रमाणात कमी करणे. या संदर्भात जर आपण आणखी तपशिलात गेलो तर लक्षात येईल की मोठ्या प्रमाणात आर्थिक गुंतवणूक करावी लागणार, तसेच तंत्रज्ञानामध्ये मोठ्या सुधारणा कराव्या लागणार आहेत. आर्थिक प्रगती आणि पर्यावरण यांचा समतोल साधावा लागणार. ही उद्दिष्टे साध्य करताना फक्त आव्हाने नाहीत तर त्याचबरोबर काही महत्वाच्या संधी आपल्याला उपलब्ध होणार आहेत. ते ओळखून त्याचा फायदा घेतला पाहिजे. मोठ्या प्रमाणात हरित ऊर्जा तयार होणार, जगातील तंत्रज्ञान आयात करून आपल्याकडे देखील तंत्रज्ञान विकसित करता येणार, परदेशातून आर्थिक गुंतवणुकीला आकर्षित करता येणार, उत्तम आणि प्रगतिशील तसेच नाविन्यपूर्ण शिक्षण प्रणाली विकसित करण्याचे संधी मिळणार, संशोधन आणि विकास संस्थांचा पायाभूत विकास होणार, खेडेगाव स्वयंपूर्ण करण्याची संधी, मोठ्या प्रमाणात नोकरी, उद्योग व्यवसाय संधी, प्रॉडक्ट आणि तंत्रज्ञान निर्यातीची संधी, अशा बऱ्याच संधी आपल्याला उपलब्ध होणार. हे करत असताना आपल्याला आपल्या शैक्षणिक पद्धतीमध्ये आमूलाग्र सुधारणा कराव्या लागतील, ज्यामुळे अधिक विज्ञाननिष्ठ पिढी तयार होईल. यासाठी उद्योग आणि शिक्षण संस्था एकत्रपणे काम करण्याची देखील निकडीची गरज आहे.
1: श्रोते हो, आज भारत आर्थिक वृद्धी आणि पर्यावरण संवर्धन या दोन्ही आघाड्यांवर एकाच वेळी यशस्वीपणे काम करत आहे. आर्थिक प्रगती आणि शाश्वत विकासाचा अचूक मेळ घालत भारत आज जागतिक पटलावर हरित भविष्याचा एक नवा आणि सक्षम नेतृत्वकर्ता म्हणून उदयाला आला आहे. श्रोते हो, आपला वृत्तविशेष हा कार्यक्रम आपण न्यूज ऑन AIR या ॲपवर लाईव्ह ऐकू शकता आणि आमच्या मुंबई एअर न्यूज या युट्यूब वाहिनीवर कार्यक्रमाचं ध्वनिमुद्रण आपल्याला कधीही ऐकता येईल. याबरोबरच आपला आजचा वृत्तविशेष हा कार्यक्रम संपला. हा कार्यक्रम आकाशवाणी मुंबईच्या प्रादेशिक वृत्त विभागानं सादर केला. संपादक आणि सादरकर्त्या संगीता गोडबोले, निर्मिती सहाय्य स्मिता दळवी, लेखन आणि समन्वय प्रिया नारायण जाधव आणि निवेदन कौस्तुभ पटाईत.

वृत्त विशेष आकाशवाणीच्या मुंबई केंद्रावरून प्रसारित झालेला हा कार्यक्रम आम्ही सहक्षेपित केला. आम्ही बोलत आहोत आकाशवाणीच्या रत्नागिरी केंद्रावरून. 7:30 आणि 50 सेकंद झाले आहेत. श्रोते हो, आता आमचं घर आमचं शेत हा शेतकरी बांधवांसाठीचा कार्यक्रम आम्ही प्रसारित करतोय. निवेदन आहे विद्या तावडे यांचं.

नमस्कार नमस्कार मंडळी, आजच्या कार्यक्रमात मी विद्या तावडे तुमचं स्वागत करते. आज आहे गुरुवार, भारतीय सौर दिनांक 14 ज्येष्ठ शके 1948, अर्थात 4 जून 2026. मंडळी, आता जून महिना सुरू झाला तरीही अजून मान्सूनचा पत्ता नाही आहे. 10 जून नंतर पाऊस पडणार असं हवामान विभागानं भाकीत केलं आहे आणि तोपर्यंत आपली शेतीची कामं ही लांबणीवर पडतील. आणि आता या 10 तारखेची वाट पाहण्यापलीकडे आपल्याकडे पर्याय नाही. पण जसा पाऊस लांबणीवर जातो तसा उपलब्ध पाण्याचा जो साठा आहे तो अपुरा पडायला लागतो आणि त्यामुळे आपल्यावर वेळ येते ती पाण्याचा काटकसरीने वापर करण्याची. धरणं, नद्या, तलाव, विहिरी यामधले पाणीसाठे हे कमी होत चालले आणि म्हणूनच आपण सर्वांनीच पाण्याचा वापर हा काटकसरीने करूया.

हे गीत गायलं होतं संतोष नायक यांनी. मंडळी, आजच्या कार्यक्रमात आपल्या भेटीला येणार आहेत माई, सदू आणि लक्ष्मी आपल्या गप्पा गोष्टी या कौटुंबिक संवादातून. चला तर ऐकूया कौटुंबिक संवाद गप्पा गोष्टी. याचं लेखन केलं आहे अमोल पालये यांनी आणि या संवादात सहभागी झाले आहेत मोरेश्वर जोशी, विद्या तावडे आणि ऋचा गद्रे.

0: अवं आईनू अवं अण्णनू अवं हाव काय घरात?
1: लक्ष्मी, अगं घरात कोण बी नाही आहे. दारा खिडक्या पण बंद आहेत. लाईटी पण दिसत नाही आहेत.
0: अरे देवा, ह्या 3 सांच्या टायमाला अण्णामाई गेली कुठं म्हणायची?
1: लक्ष्मी, अगं दाराला कुलूप पण नाही आहे. बघतेस ना, म्हणजे अण्णामाई घरात लपून तरी बसलेली आहेत, नाहीतर इथंच कुठंतरी बिटकी आंबा गोळा करायला गेलेली आहेत. वायत जोरानं कुकारा मार.
0: अव अण्णानू माईनू
2: आले आले ग लक्ष्मी, आले आले.
0: अव हाय घरात
1: बघितलास? मी सांगितलं होतं की नाही, झालं 3 सांचा टाइम आणि लाईटी कशा बंद केलेल्या.
0: अव वारं किती सुटलंय बघा, एखादं शिरडं वायरीवर पडलं असल आणि लाईट गेली असल.
2: नाही ग लक्ष्मी, लाईट वगैरे काही गेली नाही आहे. लाईट या आधी आत या, पटकन या आणि बंद करा आधी दार. बसा बघू.
0: अगे बाय माईनू, बाहेर वाघ बी आलाय की काय? दरवाजा बंद केला होता?
2: नाही ग, अगं दार खिडक्या उघडल्या की ही पावसाळी पाखरं घरात घुसतात आणि मग त्यांचे पंख गळून गेले की त्याचे किडे होतात आणि मग ते घरभर फिरतात.
1: अहो माईनू, एवढंच ना, अहो हे नेहमीच आहे.
0: पर माईनू तुम्ही काय पर म्हणा, पाखरं आली म्हणून आमच्या मनाला आशेचं पाक तरी फुटलं.
1: होय ना, होय होय माई, अहो पाखरं आली म्हणजे पाऊस जवळ आला.
2: हो हो लक्ष्मी सदोबा, अरे तुमचं खरं आहे.
0: नाही तर काय माईनू, डोक्यावर आग पडते आहे नुसती. जीव बघा सोकावून जातो नुसता.
2: हो ग, झाडामाडांच्या कोकणात ही परिस्थिती, मग देशावर काय असेल. बरं हे घ्या, आधी पाणी प्या, मग बरं वाटेल तुम्हाला.
1: हा बरं वाटलं माईनू. वैशाख सरून ज्येष्ठ लागला, रोहिणी रिगल्या, बावडीला पाणी आहे तुमच्या अजून?
2: अरे पिण्यापुरतं, गाई गुरांपुरतं आहे रे, पण नारळी पोफळीचे हाल होत आहेत रे. झाडांना पाणी मिळणं कठीण झालं आहे. आधीच नारळ उत्पादन खालावलं आहे, त्यात पाणी मिळत नसल्यानं झावळ्याखाली झुकल्या. खरंच आता ना लवकर पाऊस पडायला हवा.
0: माईनू मी पावसाचा सांगावा घेऊन आलेली आहे बघा.
2: अरे वा, पावसाचा सांगावा आणि तू आणलास? मग सांग की, माझं मन तरी अगदी चातकासारखं पावसाचा थेंब झेलायला आतुर झालंय बघ.
0: अहो माईनू, सकली मी काय बघितलं ठाव आहे काय?
2: काय बघितलंस?
0: अहो शेवरीच्या शेंड्यावर कावला घरट बांधित होता.
2: वा
1: माईनू, कावला घरट बांधतो म्हणजे पावसानं निरोप धाडलेला आहे आणि कावला घरट बांधायला लागलेला आहे. काय समजली?
2: अरे हो, हा सांगावा मला सुद्धा मुंग्यानी दिलाय बघ. आमच्या मागच्या पडवीत की नाही पंखवाल्या मुंग्यांची ही मोठी रांग लागली. याच मुंग्या बघून माझी आजी पावसाचा अंदाज बांधायची.
1: खरंय बाईनो, अहो पावसा पक्षी वरडायला लागलेला आहे, कावल्यानं घरट बांधायला घेतलेला आहे, पाकवाल्या मुंगऱ्या बाहेर पडलेल्या आहेत, खाडीतल्या पायनाला करंट मारायला लागलेला आहे. म्हणजे ह्या सगळ्या कशाच्या गोष्टी आहेत? आणि पाण्यातला मासा टुनटुन उड्या मारायला लागलेला आहे. माईनो माईनो.

0: बाईस धीर धरा, ता बघा पाऊस येतोय बघा.
1: लक्ष्मी आणि सधू, अरे पावसाचा छान निरोप दिला था तुम्ही.
2: अव पाऊस कधी येणार? हो आधीपासूनच शेतकऱ्याला हा निसर्ग सांगित आलेला आहे. तुमचा मेघदूत आप्पा आता पावसाचा अंदाज सांगायला लागलाय.
1: कोण कोण कोण म्हणाली?
0: अहो तो मेघदूत आप्पा मोबाईल वरचा.
2: अहो त्याच्यावर नाही का घरात बसून शेतकऱ्याला हवामानाची माहिती मिळते. पाऊस कधी पडणार, किती पडणार तर कळतं. मोबाईलवर मेसेज येतात ना.
1: हा हा अगं मेघदूत ॲप ते.
2: तच व माई, तर ॲप पेक्षा तो आप्पा नाव आहे ना, तर लय पटीन झॅक वाटतो
0: बघा. आम्ही त्याला आप्पा म्हणतो.
1: बर बर. शेतकऱ्यांना घर बसल्या हवामानाचा अंदाज मिळावा आणि त्यानुसार पिकांचं नियोजन करता यावं आणि पिकाचं नुकसान टाळता यावं म्हणून हवामान विभागानं आणि भारतीय उष्ण प्रदेशीय हवामान विज्ञान संस्थेनं हे मेघदूत ॲप विकसित केलंय.
2: म्हणजे मोबाईल घेऊन शेतीच्या बांधावर बसलं तरी पावसाची माहिती हाताशी लागते म्हणतात.
1: अगदी खरं. अगं त्या त्या जिल्ह्यानुसार पावसाची माहिती या ॲपवर मिळते, त्यामुळे शेतकऱ्याला अगदी मोठी मदत होते बघ.
0: होय होय अगदी बरोबर बोललो माहिनो. बाहेर वारा पण सुटलेला आहे आणि अण्णा दिसत नाही आहेत. अण्णा खय बिटकी खाली आंबे गोळा करायला गेले आहेत की काय?
1: तुझे अण्णा आणि आंबे गोळा करणार आणि खाणार कोणते? अरे उद्या पर्यावरण दिन नव्हे का? तेव्हा तुझे अण्णा गेलेत नियोजन बैठकीला, येतील आता इतक्यात.
2: वय वय माईनू, उद्यापासनं गावात झाडा लावायची मोहीम सुरू होणार आहे ना. व
1: बरोबर. पण झालंय कसं, उद्या जरी पर्यावरण दिन असला ना तरी अजून पाऊस सुरू झालेला नाही आहे. मग रखरखत्या उन्हात झाडं लावून उपयोग काय? म्हणून या वृक्ष लागवड मोहिमेचं नियोजन व्हायला हवं, यासाठीच अण्णा बैठकीला गेलेत.
0: ह्या बाकी मात्र बरोबर बोलला हो तुम्ही माहिनू. नुसती झाडा लावली म्हणजे काम झालेलं नाही, प्रत्येक झाडाची जबाबदारी घ्यायला हवी, तरच उपयोग व्हाय सगळ्याचा.
2: वय वय नाही तर होतं काय, सकाळी लावलेली झाडं संध्याकाळी गुरांच्या तोंडात गावतात आणि त्याच्यामुळे नुसतं झाड लावून उपयोग नाही. खयचं झाड खयच्या जागेवर लावायचं, त्याची निगा कशी राखायची आहे आणि त्याच्या पाण्याची व्यवस्था कशी करायची.
0: बघा केवढं मोठं वाक्य बोलली.
2: ह्याची आधी व्यवस्था व्हायला हवी.
1: अगदी करेक्ट बोललीस लक्ष्मी. यालाच म्हणतात वृक्ष लागवडीचं नियोजन. ते झालं तर वृक्ष लागवडीची मोहीम यशस्वी ठरेल, नाहीतर होईल काय? झाडं लावणारे झाडं लावतील, फोटो काढणारे फोटो काढतील आणि निघून जातील.
2: आणि झाड बिचार उन्हात अनात उभं राहून मरून जाईल.
1: अगदी बरोबर. आज परिस्थिती अशी आहे की अनेक उपयोगी झाडं अक्षरशः नामशेष होत चाललेली आहेत. तुला आठवत असेल आपण बघ लहानपणी रिंगीच्या बियांनी कपडे धुवायचो, आठवतंय का?
2: होय तर.
1: पण आता रिंगीचं झाड कुठं पाहायला तरी मिळतंय का?
2: शा अहो माईनू, आता रिंगणीची झाडं खैर हालीतच नाहीत आणि कोण लावीत पण नाही.
0: अहो तुम्हाला ठाव असेल, पहिल्यान गावात लगन म्हटलं की आधी वडाच्या झाडाच्या पत्रावली लावायला घ्यायच्या. त्याच्यासाठी गावातल्या वडावर जायचं, पानं तोडायची आणि त्याच्या पत्रावली लावायच्या. अहो आता गावात वडच नाही राहिलीला, एकच आहे पण ता पण वड पौर्णिमेचा आणि ता देवाचा म्हणून त्याच्यावर चढता येत नाही. त्याच्या मुलं माईनू आता लग्नात प्लास्टिकच्या पत्रावली आणायची वेळ आलेली आहे बघा.
1: अरे तेच ना, माणूस शिकला पण शिकला म्हणजे काय तर फक्त घोकंपट्टी. शिकलेलं माणसाच्या जेव्हा अंगी उतरेल ना तेव्हा ते शिक्षण खऱ्या अर्थाने सार्थकी लागलं असं म्हणता येईल. सदू लक्ष्मी, या महाराष्ट्रभूमीला संत तुकारामांसारखे महापुरुष लाभले ज्यांनी झाडांना सगळे सोयरे म्हटलं.
0: होय होय माईनू, तुकोबा म्हणतात नव्हे वृक्ष.

सदू, या भूमीला छत्रपती शिवरायांसारखा राजा लाभला की ज्याने रयतेतील वृक्षसंपदेचं जतन व्हावं म्हणून खास आज्ञापत्र काढलं, आणि आपण काय करतोय? तर बेसुमार अशी वृक्षतोड.

0: खरं आहे माईनू, आणि वृक्षतोडीचं ह्या सगळं दुष्परिणाम भोगया लागतात हाय. अवं, असं रणरणतं ऊन कधी पडत होतं काय? आणि पडलं तरी त्याचा ताप कधी भोगाया लागला नव्हता. पहिल्यांदा रस्त्याच्या पानलीच्या कडेला वड होता, पिंपल होता, त्याच्या पाय रस्त्याला थंडावा होता. पण माईनू, आता रस्ताच डांबराचा झाला आणि माणूस डांबरट झाला
1: काय बोलली बाकी?
0: बघा. आणि त्यानं पानलीचा रस्ता केलान, पानली ती झाडा तोडलान आणि सिमेंटचा रस्ता बनवलान. आता रस्ता आगीसारखा तापतो, काय करायचं बोला.
2: म्हणूनच लक्ष्मी, हा पर्यावरण दिन ना प्रत्येकानं गांभीर्यानं घेण्याची गरज आता निर्माण झाली आहे. दरवर्षी वाढत जाणाऱ्या तापमान वाढीला कारण काय? तर वृक्षतोड. वृक्षतोड थांबवणं इथेच हा विषय संपत नाही हा. म्हणजे वृक्षतोड थांबायला हवीच, पण त्यासोबत नवी वृक्ष लागवड देखील व्हायला हवी. हा पर्यावरण दिन प्रत्येकानं गांभीर्यानं घेण्याची गरज आता निर्माण झाली आहे. दरवर्षी वाढत जाणाऱ्या तापमान वाढीला कारण काय? तर वृक्षतोड. वृक्षतोड थांबवणं इथेच हा विषय संपत नाही हा. म्हणजे वृक्षतोड थांबवायला हवीच, पण त्यासोबत नवी वृक्ष लागवड देखील व्हायला हवी.
1: बरोबर आहे माईनू तुमचं म्हणणं. अहो, काय वर्षाआधी फयान आलं होतं बघा.
2: फयान वादळ ना? बाप रे, अरे अख्खी कोकण किनारपट्टी हादरली होती.
1: अहो, त्या फयान वादळाचीच गोष्ट सांगतोय मी.
2: हा
1: हा सोसाट्याचा वारा सुटला होता, झाडामाडा पिलवटली होती, समिंदराच्या लाटा उचलत होत्या, किनाऱ्याकडं पाणी भरत होतं, तांडव चालू होतं. पर माईनू, आमच्या गावाचं त वादळ काय पर वाकडं करू शकलेलं नाही.
2: खरंच? ते कसं काय?
1: अहो, आमच्या किनारपट्टीला सगळी सुरूची बाग आहे.
2: हा, म्हणजे सुरूचे माड.
1: हा, आजपर्यंत लोकांना वाटलं होतं या सुरूच्या माडाचा काय उपयोग आहे म्हणून. नाही त्याच्यावर नारळ धरत, ना त्याच्यावर गुलाबाची फुलं फुलत. पर त्या सुरमाडाचं खरं महत्व माईनू फयान वादलात कळलं आम्हाला सगळ्यांना.
2: ते कसं काय रे?
0: अव माईनू, समिंदरानं जेवढा म्हणू फयांचा वारा आला, तर तेवढा वारा त्या सुरूच्या माडाने जयच्या थळ अडवलं नाही आणि खाली झोपवलं नाही. काय समजली? अव येल पडली तेव्हा त्या वाऱ्यापुढं सुरूचं माड छाती पुढं करून स्वतः आडवे झालेत आणि जमिनीवर आडवे पडलेत बघा. पर त्या झाडांनी फयांच्या वादलाला शेवटपर्यंत गावात येऊन दिलानी नाही. असली बहाद्दर झाडं आहेत बघा ती सुरूची.
2: वा, अगं खरोखरच बहाद्दर झाडं म्हणावी लागतील. म्हणजे या भूमीवरचं प्रत्येक झाड महत्वाचं आहे. फक्त ना त्याची पारख आपल्याला म्हणजे माणसाला व्हायला हवी.
0: वय वय माईनू, अव त्याच्या मुलं आम्ही दरवर्षी किनाऱ्यावर सुरूची झाडं लावताव. 100 लावली तर त्याच्यातली 50 जगतात बघा. काय वांदा नाही, पुढच्या वर्षी 50 लावता येतील. पर ती झाडा किनाऱ्यावर खडा पारा देत असतात म्हणू आम्ही माणसा जगताव आहे बघा. नाही तर वाऱ्यानं माणसाला पर कधीच उडवून नेला नसता.
1: काय बोलली बाकी?
2: बरोबर बरोबर. अगं शिवाय ही सुरूची झाडं किनाऱ्यावरची वाळू धरून ठेवतात, त्यामुळे समुद्राचं जमिनीकडे होणारं अतिक्रमण रोखून धरलं जातं. अस्मानात घोंगावणाऱ्या वादळाला सुरूचं झाड रोखून धरतं आणि अजस्त्र लाटांच्या तडाख्यांना तोंड देतं. नुसता ताडमाड दिसणारा हा वृक्ष पर्यावरणात किती महत्त्वाचा आहे ना. अशी प्रत्येक वनसंपदा महत्त्वाची आहे, तिचं महत्त्व ओळखून माणसानं पर्यावरणाचं रक्षण करायला हवं.
1: अगदी लाखातलं एक वाक्य बोललं हा माईनू.
0: ह्या खरं आहे माईनू. समिंदरावर ना आटव पडली.
2: कसली ग?
0: अहो बघा, कोरड्याची पंचायत झाली आहे. व सोमवारपासनं बोटी समुद्रात जायच्या नाही, बंद झालेल्या आहेत. आणि बाजारात मासं यायचे पण बंद झालं. आता रोजचा भाजीपाला उकडल्याशिवाय पर्याय नाही राहिलेला.
1: वय वय माईनू, म्हणजे लक्ष्मी म्हणते ते खरं आहे. आता 3 महिने तरी माशाचं नाव घ्या नको.
2: हो सदू. अरे सरकारी नियमानुसार 61 दिवस ही मासेमारी चालणार, म्हणजे ऑगस्ट महिन्यापर्यंत.
1: होय माई, अहो पहिलं पाऊस पडलं आणि नदीत व्हालात पर्यात चढणीचा मासा असा चढल की बघित राहावं. पायनाच्या पाटात शेतात सगळीकडं मासच मास, चढणीच्या कुरल्या पोटाशी पोरा घेऊन जिकडं तिकडं आता दिसू लागती.
2: खरं आहे, हे चढणीचे मासे खेकडे पहिल्या पावसात

0: समुद्रातून खाड्यांकडे अक्षरशः मुसंड्या मारत येतात. इथल्या दाट कांदळवनात ही मासळी शिरते आणि तिथे अंडी घालते आणि त्यातून या विशाल समुद्रात नव्या मासळीची भर पडते बघ.
1: पर माईनो, मला एक प्रश्न पडलाय बघा.
0: कुठला?
1: आता हा एवढा मोठा समुद्र आपण मोजू पण शकत नाही. अव त्याच्यात कचऱ्यान मासे असणार. मग मी म्हणता समुद्रातली मासेमारी बंदी घाली कशी हवी?
2: माईनो, लक्ष्मी म्हणते ना, ता प्रश्न मला पण पडलेला आहे. एवढ्या मोठ्या समुद्रातन सोपून सोपून मास किती सोपणार हो?
0: नाही नाही लक्ष्मी आणि सदू, हा समुद्र अथांग आहे बरोबर आहे, पण असं नाही की त्यात मासळीचा साठा अमर्याद पसरलेला आहे.
1: अगे बाय, म्हणजे जास्ती खोलात नुसतं पाणीच आहे की काय?
0: तसं नव्हे लक्ष्मी. अगं, समुद्रात मासळी आहे, पण ती किनारी भागात म्हणजे सुमारे 40 वाव खोलीपर्यंतच अधिक असते. पुढे खोल महासागरात आहेत ते महाकाय मासे आणि असंख्य समुद्री जीव.
1: असं आहे.

0: पाणीचा साठा अमर्याद पसरलेला आहे.
1: अगे बाय, म्हणजे जास्ती खोलात नुसतं पाणीच आहे की काय?
0: तसं नव्हे लक्ष्मी, अगं समुद्रात मासळी आहे, पण ती किनारी भागात म्हणजे सुमारे 40 वाव खोलीपर्यंतच अधिक असते. पुढे खोल महासागरात आहेत ते महाकाय मासे आणि असंख्य समुद्री जीव.
2: असं आहे वय. म्हणजे आता माईनी माहिती सांगितल्यामुळे आमच्या ज्ञानात भर पडली.
0: एवढंच नाही हा, तर या 40 वाव मर्यादित क्षेत्रात मोठ्या संख्येने मासेमारी नौका मासेमारी करू लागल्या की मग स्पर्धा सुरू होते. आणि स्पर्धा सुरू झाली की समुद्रातला मासा टिकणार कसा, आणि टिकलाच नाही तर मग नवीन मासा निर्माण होणार कसा. आणि म्हणून नवीन मासे निर्माण होण्यासाठी, त्यांचं संरक्षण होण्यासाठी ही मासेमारी बंदी लावली जाते. आलं का लक्षात?
1: माईनो पटलं. अव आमचे तांडुल बंधू आहेत ना व, तो परवा सांगित होतत यंदाचा हंगाम लय वाईट गेला म्हणित होते. काय नाही म्हणता, हाताशी गावला बोटी न्यायाच्या त्याच्यात त्याल वाटायचं आणि जाली टाकल्यावर जाल्यात काय गावतं, तो जेली फिश आणि कचरा. समिंदरात अव मासाच नाही.
2: होय माई, अव सारखी सारखी ही वादला येतात, त्याच्या पाय सगळा मासा पळून जातो आणि मच्छीमारांच्या हातात काय गावतच नाही.
0: अगदी खरं आहे तुमचं. मासेमारीतलं हे संकट आणखीन गंभीर होण्यापासून रोखायचं असेल ना, तर ही मासेमारी बंदी अगदी कसोशीनं पाळायला हवी. नव्या मासळीची अंडी सुरक्षित राहायला हवी असतील तर किनारपट्टीवरची कांदळवनं वाढवायला हवीत, ती घनदाट व्हायला हवीत आणि नवी लागवड करायला हवी.
1: म्हणजे माईनो ही तर परपर्यावरणाचा झाड लावायचा विषय आला.
0: अगं येणारच लक्ष्मी, हा निसर्ग आणि माणूस या एकाच नाण्याच्या दोन बाजू आहेत ग, त्यापासून कोणीही कधीही अलग होऊ शकत नाही. आणि तसं केल्यास मानव जातीलाच ते धोक्याचं ठरेल ना.
2: अगदी खरं आहे माईनो, ती लाईटी लावून पण काहीशी मासेमारी करतात नव्हे.
0: हो रे सदू, या बंदी काळात काही मच्छीमारांकडून गैरमार्गाने मच्छीमारी केली जाते. LED दिवे लावून बेसुमार मासळी काढली जाते. शिवाय पर्सनेट म्हणजे अतिशय घट्ट आकाराच्या जाळ्यांनी मासेमारी करून नवीन जन्मलेली मासळीही पकडली जाते. ही छोटी मासळी मोठी होण्याआधीच पकडली गेल्याने मत्स्योत्पादन कमालीचं घट्ट हं. आणि भविष्यात मासळी दुष्काळासारखी परिस्थिती उद्भवू शकते, यासाठी मासेमारी बंदीचं कसोशीनं पालन व्हायला हवं. आणि ते झालं तरच हे कोकण, हा महाराष्ट्र मासळीच्या उत्पादनात कायम अग्रेसर राहील.
1: वय वय माई, अगदी खरं आहे बघा. माई नो, बाहेर वारा लय सुटलाय.
0: होय,
1: पाखरा पिंगा घालाया लागलेली हाय. मला वाटतं पाऊस येणार आहे आणि आम्ही छत्री पण आणलेली नाही आहे, तर पाऊस येआधी आम्हाला घरला जायला हवं.
2: अगो लक्ष्मी, माईंना तर मेन तर विचारायचंच राहिलं ना.
1: अगे बाय, ज्याच्यासाठी आली होती
2: तर
1: कामच राहिलं बघा. अहो पाऊस आला, पेरण्या करायच्या आहेत ना व, बियाणे आणली की नाही.
2: माईनो, गेल्या टायमाला आमच्या गावातल्या लोकांची फसगत झाली हो, बियाणे पेरल्याने पर नीट रुजूनच आली नाही, त्याच्यामुळं परत पेरा करायला लागला. पैसा वाया गेला तो गेलाच आणि त्याच्याबरोबर कष्ट पण वाया गेले, त्याच्यामुळे या टायमाला आम्ही सावधगिरी बाळगलेली आहे, म्हणून आम्ही आज तुमचा सल्ला घ्यायला आलेली आहोत.
0: हे छान केलं हा, म्हणजे शेतकऱ्यांनी मरमर मरायचं, राब राब राबायचं आणि बियाण्यावर विश्वास ठेवून ते पेरायचं आणि ते बियाणं रुजतच नाही. अशी वेळना बऱ्याच शेतकऱ्यांवर येते आणि त्यांना पश्चात्तापाची वेळ येते.
1: अहो पश्चात्ताप म्हणजे काय, माणूस रडकुल निला येतो, पैसा जातो पर सगळी मेहनत वाया जाते, त्याचं लय वाईट वाटतं बघा. जल्ली सगळी खोट्याची दुनिया झाली आहे वो, कशावर म्हणून डोलं झाकून विश्वास ठेवायचे दिवस राहिलेले नाहीत माईनो.
0: लक्ष्मी अगं हे मात्र खरं आहे, म्हणजे बाजारात कोणत्याही गोष्टीवर कधीही डोळे झाकून विश्वास ठेवूच नाही. अशानं काय होतं, बाजारात या पावसाळ्याच्या तोंडावर फसवणूक करणारे एजंट, बनावट कंपन्या आणि अप्रमाणित बियाणे विकणारे सक्रिय होतात आणि भोळ्या भाबड्या शेतकऱ्यांची फसवणूक होते.
2: अगदी खरं आहे माईनो तुमचं म्हणणं.
0: हा म्हणून काय आहे ना, बियाणं खरेदी करताना त्याची सगळ्यात पहिल्यांदा सर्व माहिती घ्यायला हवी. प्रत्येक बियाण्याच्या पिशवीवर टॅग असतो, प्रमाणपत्र क्रमांक असतो, पॅकिंगची तारीख असते, उपयुक्ततेचा कालावधी असतो आणि उत्पादन

0: कंपनीची माहितीही दिलेली असते हा. ही सारी माहिती बियाणं घेताना आपण काळजीपूर्वक पाहायला हवी.
1: बराबर बराबर मायनू, बघा अव लक्षात ठेवा ह्या
2: काय कान देऊन ऐकतोय मी सगळं.
1: पॅकिंगची तारीख आहे तर सगळं नीट बघून घ्यावा.
0: आणि दुसरं म्हणजे बियाणं खरेदी करताना बिल घ्यायचं आणि ते सुरक्षित सुद्धा ठेवायचं. म्हणजे भविष्यात जर बियाण्यामुळे नुकसान झालं किंवा फसवणूक झाली तर याच बिलाच्या आधारे तक्रार दाखल करता येते.
2: या मात्र बराबर सांगितलं हा माहिनू तुम्ही आम्हाला.
1: पर माहिनू सरकारची दुकानं असतील ना व बियाण्यांची?
0: आहेत ना. शेतकऱ्यांनी बियाणी खरेदी करताना ती शासनमान्य नोंदणीकृत दुकानातूनच घ्यायला हवीत. आता शासनमान्य दुकानं कोणती आहेत याची यादी सरकारनं कृषी विभागाच्या वेबसाईटवर टाकलेली असते हा.
1: होय काय?
0: म्हणजे ती यादी आधी पाहायला हवी. पण होतं कसं, अनधिकृत विक्रेते स्वस्तात बियाणं देण्याचं आमिष दाखवतात आणि मग काय होतं, शेतकऱ्यांची ना तिथंच फसवणूक होते. कारण स्वस्तात बियाण्याच्या नावाखाली घेतलेलं बियाणं हे कमी उत्पादनक्षम असू शकतं हा.
1: खरंय खरंय, चार पैसे अधिकच गेलं तरी चालतील, पर धोका पत्कराया नको.
0: आता कसं बोललीस
2: माहिनू, मी पण तस सांगणार होतो. आता इकडचा तिकडचा रस्ताच नको मुली आम्हाला. डायरेक्ट सरकारच्या कृषी केंद्रात जायचं आणि बियाणं घ्यायचं, हे आता नक्की झालं.
1: वय वय माहिनू, आधी आम्ही चौकशी करून येताव आणि त्याच्यावर खयच्या शेतात खयचं म्हण की लहान बियाणं पेरियाचं तर विचार करताव आणि मगच बियाणं खरेदी करताव.
0: उत्तम. मला वाटतं गावातल्या सर्वच शेतकऱ्यांनी अशीच सावधगिरी बाळगायला हवी.
2: ती कामं आम्ही बराबर करताव माहिनू. उद्या संध्याकाळी गावाची मीटिंग आहे ना व, त्याच्यात कोणाला कोणाला बियाणं हवी आहेत त्याची आम्ही यादी काढताव आणि नीट माहिती देताव. म्हणजे कोणची पण फसवणूक तरी होणार नाही.
0: वा वा सदू, जे जे आपणासी ठावे ते ते इतरांसी सांगावे, शहाणे करून सोडावे सकळ जन, हेच
1: खरं. शहाणे करून सोडायचे हाय सगळ्यांना, आता आम्ही आता.
0: हो हो, सावकाश या.
2: होय होय होय, चला चला, पाऊस यायच्या अगोदर घर गाठायला हवं.

गप्पा गोष्टी हा कौटुंबिक संवाद आपण ऐकलात. याचं लेखन केलं होतं अमोल पालये यांनी आणि यामध्ये सहभागी झाले होते मोरेश्वर जोशी, विद्या तावडे आणि ऋचा गद्रे. मंडळी, याबरोबरच आजचा आपला आमचं घर आमचं शेत हा कार्यक्रम संपला. नमस्कार.

आमचं घर आमचं शेत शेतकरी बांधवांसाठीचा हा कार्यक्रम श्रोतेहो आपण ऐकलात आकाशवाणीच्या रत्नागिरी केंद्रावरून. कार्यक्रमाचं निवेदन केलं होतं विद्या तावडे यांनी.

श्रोतेहो, दर रविवारी सकाळी 8:40 आता आपण ऐकू शकाल रत्नागिरी जिल्ह्यातील साप्ताहिक घडामोडींचा आढावा घेणारा आमचा कार्यक्रम अवती भवती। तेव्हा जरूर ऐका साप्ताहिक घडामोडींचा आढावा अवती भवती। हा कार्यक्रम 1143 kHz या आकाशवाणी रत्नागिरी केंद्राच्या मध्यम लहरी वाहिनीवर तसंच 101.5 MHz या FM वाहिनीवर आणि न्यूज ऑन AIR या लाईव्ह मोबाईल ॲपवर।

श्रोते हो, दिनांक 6 जून 2026 सकाळी 9:30 वाजता इंद्रधनुष्य या कार्यक्रमात आपण ऐकणार आहोत गव्यसिद्ध डॉक्टर दीपाली

0: मी प्रणित पांचाळ यांची पूर्णिमा साठे यांनी घेतलेली मुलाखत. विषय आहे गौपालन काळाची गरज.
1: पूर्ण बांधलेल्या गाई गुरांपासूनही आपल्याला काही मिळत नाही. त्यांना मोकळीक म्हणजे सूर्यप्रकाश हा त्यांनी घेतला पाहिजे, तरच त्यांच्या वशिंडामार्फत ते सूर्यप्रकाश घेऊन आपल्या शेण गोमूत्र वाटे ते आपल्याला देऊ शकतात, किंवा दूध पण आपलं सोनेरी दिसतं गाईचं. आणि त्यांना नैसर्गिक चारा मिळाला पाहिजे खायला. तिसरी महत्वाची गोष्ट की गाईने शिजलेलं अन्न कधीही नाही खाल्लं पाहिजे. आपण त्यांना नैवेद्य म्हणून शिजलेलं अन्न देऊन तिचं पोट बिघडवतो. त्यामुळे जर तुम्हाला कधी म्हणजे गाईला नैवेद्य दाखवायचा आहे तर शिजलेलं अन्न देऊ नका. गाईचं अन्न आहे कच्चा चारा. ठीक आहे,
0: गोग्रास म्हणून आपण जे खातो त्यातलाच एक घास म्हणतात तसं ते
1: एक घास देणं पर्यंत ठीक आहे, पण तो एक घासापुरताच मर्यादित असावा. एक अख्खं ताट जाऊन तिला खायला द्यायचं आणि त्याच दिवशी सगळेजण जाऊन तिला खायला देतात, तसं त्यांचं पोट बिघडतं आणि त्या गोबर गोमूत्राचा आपल्याला वापर करता येत नाही.
0: तेव्हा श्रोते हो, दिनांक 6 जूनला सकाळी 9:30 जरूर ऐका कार्यक्रम इंद्रधनुष्य 1143 kHz 101.5.5 MHz आणि न्यूज ऑन AIR या लाईव्ह मोबाईल ॲपवरून.

0: श्रोते हो, दर मंगळवारी सकाळी 8:40 आपण ऐकाल संत चरित्र आणि संत साहित्य यांचा मागोवा घेणारी मालिका संतवाणी
1: आकाशवाणीच्या रत्नागिरी केंद्रावरून 1143 kHz या मध्यम लहरी वाहिनीवर 101.5 MHz या FM वाहिनीवर आणि न्यूज ऑन AIR या लाईव्ह मोबाईल ॲपवर जगात सर्वत्र.
0: तेव्हा जरूर ऐका कार्यक्रम संतवाणी.
1: सादर करते विवेक पान.

आकाशवाणीचे हे रत्नागिरी केंद्र आहे 1143 किलोहर्ट्झवर. श्रोतेहो, यानंतर 8:05 मराठीतून राष्ट्रीय बातमीपत्र आकाशवाणीच्या मुंबई केंद्रावरून प्रसारित होईल. आम्ही सहक्षेपित करणार आहोत.

नमस्कार, मी शैलेश मोहिते राष्ट्रीय बातम्या देत आहे. ठळक बातम्या. प्रधानमंत्री नरेंद्र मोदी आणि व्हेनेझुएलाच्या प्रभारी राष्ट्राध्यक्ष डेल्सी रॉड्रिग्स यांच्या द्विपक्षीय बैठकीत उभयपक्षी ऊर्जा भागीदारी बळकट करण्याविषयी चर्चा. महाराष्ट्र विधान परिषदेच्या निवडणुकीत महाविकास आघाडीच्या 5 उमेदवारांची माघार. कोकणातल्या दोन्ही जागा पुणे आणि यवतमाळमध्ये महायुतीच्या बिनविरोध निवडीचा मार्ग मोकळा. योग ही भारतानं मानवजातीला दिलेली कालातीत देणगी असल्याचं प्रधानमंत्र्यांचं जागतिक योगासन क्रीडा स्पर्धेच्या उद्घाटन सोहळ्यात प्रतिपादन. मोसमी पावसाचं केरळमध्ये आगमन आणि प्रसिद्ध चित्रपट निर्माते, दिग्दर्शक आणि सेन्सॉर बोर्डाचे माजी अध्यक्ष पहलाज निहलानी यांच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार. आणि आता बातम्या विस्तृतपणे. प्रधानमंत्री नरेंद्र मोदी आणि व्हेनेझुएलाच्या प्रभारी राष्ट्राध्यक्ष डेल्सी रॉड्रिग्स यांच्यात आज नवी दिल्ली इथं द्विपक्षीय बैठक झाली. ऊर्जा सुरक्षा, व्यापार आणि गुंतवणूक, औषध निर्माण, आरोग्यसेवा, नवीकरणीय ऊर्जा आदी क्षेत्रातील सहकार्याविषयी या बैठकीत दोन्ही नेत्यांनी चर्चा केली. दोन्ही देशातली ऊर्जा भागीदारी बळकट करण्याविषयी यावेळी चर्चा झाल्याचं परराष्ट्र व्यवहार मंत्रालयातले सचिव रुदेंद्र टंडन यांनी बातमीदारांना सांगितलं. व्हेनेझुएलाकडे जगातला सर्वात मोठा तेलसाठा असून भारत हा दीर्घकाळासाठी खरेदीदार

0: देश असेल असा त्यांना विश्वास आहे, असं टंडन म्हणाले. ऊर्जा क्षेत्राविषयी वाहतूक, कृषी उपकरणं, औषध निर्माण आदी क्षेत्रांविषयी दोन्ही नेत्यांनी चर्चा केल्याचं टंडन यांनी सांगितलं. तसंच विविध जागतिक आणि प्रादेशिक मुद्द्यांवरही मोदी आणि रॉड्रिक्स यांनी यावेळी चर्चा केली. याआधी डेल्सी रॉड्रिक्स यांनी परराष्ट्र व्यवहार मंत्री एस जयशंकर यांची भेट घेतली. त्यांच्या भारत भेटीमुळे दोन्ही देशातले संबंध अधिक बळकट होतील अशी आशा जयशंकर यांनी व्यक्त केली. महाराष्ट्र विधान परिषदेच्या निवडणुकीसाठी उमेदवारी अर्ज मागे घेण्याची मुदत आज संपल्यानंतर निवडणुकीचं चित्र स्पष्ट झालं आहे. ठाणे पालघर मतदारसंघातले राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पक्षाचे उमेदवार अभिजित पवार यांनी आज उमेदवारी अर्ज मागे घेतला, त्यामुळे शिवसेनेच्या रवींद्र फाटक यांच्या विजयाचा मार्ग मोकळा झाला आहे. पुणे मतदारसंघातून राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे श्रीकांत पाटील यांनी आज माघार घेतली. तसंच भाजपाचे प्रदीप कंद आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे सुनील टिंगरे यांनीही माघार घेतली, त्यामुळे राष्ट्रवादी काँग्रेसच्या विक्रम काकडे यांच्या विजयाचा मार्ग मोकळा झाला आहे. रायगड रत्नागिरी सिंधुदुर्ग मतदारसंघातून शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे उमेदवार सुरेंद्रनाथ उर्फ बाळ माने यांनी आज अर्ज मागे घेतला. अर्ज मागे घेण्यासाठी जाताना मंत्री नितेश राणे बाळ माने यांच्यासोबत होते. माने यांच्यावर पक्षानं निलंबनाची कारवाई केली आहे. या मतदारसंघातून शेतकरी कामगार पक्षाचे उमेदवार अरविंद म्हात्रे तसंच अपक्ष मानसी म्हात्रे आणि अनिल चोपडा यांनीही आपापले अर्ज मागे घेतले, त्यामुळे अनिकेत तटकरे यांच्या विजयाचा मार्ग मोकळा झाला आहे. वर्धा चंद्रपूर गडचिरोली मतदारसंघातून काँग्रेसचे शैलेश अग्रवाल यांनी आज माघार घेतली, त्यामुळे भाजपाचे शैलेश लखाणी एकटेच मैदानात उरल्यामुळे त्यांचा विजय निश्चित झाला आहे. बीड लातूर धाराशिव मतदारसंघातल्या 7 अपक्ष उमेदवारांनी आज अर्ज मागे घेतले, त्यामुळे भाजपाचे बसवराज पाटील आणि काँग्रेसचे महेश देशमुख यांच्यात थेट लढत होत आहे. नाशिक मतदारसंघातून भाजपाचे बंडखोर उमेदवार गणेश गीते यांनी माघार घेतली, मात्र त्यांचे बंधू गोकुळ गीते यांनी अर्ज कायम ठेवला आहे. तसंच भाजपाचेच प्रसाद हिरे हेही निवडणूक लढवत आहेत, त्यामुळे भाजपाचे 2 बंडखोर विरुद्ध शिवसेनेचे नरेंद्र दराडे अशी लढत इथं होणार आहे. सांगली सातारा मतदारसंघात काँग्रेस आणि शिवसेनेच्या बंडखोर उमेदवारांनी आज माघार घेतली. इथं भाजपाचे धैर्यशील कदम, राष्ट्रवादी काँग्रेसचे अभयसिंह जगताप आणि अपक्ष किशोर धुमाळ यांच्यात लढत होईल. सोलापूर मतदारसंघातल्या 5 अपक्ष उमेदवारांनी आज माघार घेतल्यामुळे भाजपाचे राजेंद्र राऊत आणि राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे वसंत देशमुख यांच्यात थेट लढत होणार आहे. यवतमाळ मतदारसंघातून काँग्रेसचे साहेबराव कांबळे यांनी काल माघार घेतली, तर आज भाजपाचे नितीन भुतडा आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे साजिद बेग यांनीही माघार घेतल्यामुळे शिवसेनेच्या दुष्यंत चतुर्वेदी यांच्या विजयाचा मार्ग मोकळा झाला आहे. परभणी हिंगोली मतदारसंघातून राष्ट्रवादी काँग्रेसचे संग्राम जामकर आणि विजय जामकर तसंच भाजपाचे विश्वजित बुधवंत यांनी माघार घेतले, त्यामुळे महायुतीतलं बंड शमलं आहे. शिवसेनेकडून सईद खान निवडणूक लढवत आहेत, तर शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाकडून विवेक नावंदर मैदानात आहेत. मात्र काँग्रेसचे सुशील देशमुख यांनी आपला अर्ज कायम ठेवला आहे, त्यामुळे इथं तिरंगी लढत होईल. या राष्ट्रीय बातम्या आकाशवाणीच्या मुंबई केंद्रावरून देत आहोत. आकाशवाणी मुंबईच्या एअर न्यूज मुंबई या इंस्टाग्राम पेजवर तुम्हाला दिवसभर महत्त्वाच्या बातम्या वाचता येतील. राष्ट्रीय बातमीपत्रात आपलं पुन्हा एकदा स्वागत. योग ही भारतानं मानवजातीला दिलेली एक कालातीत देणगी आहे. योग मन, शरीर आणि आत्मा एकत्र जाणतो आणि एका अधिक निरोगी आणि सुसंवादी जगाला प्रेरणा देतो, असं मत प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी व्यक्त केलं. ते आज अहमदाबाद इथं आयोजित जागतिक योगासन क्रीडा स्पर्धेच्या उद्घाटन सोहळ्यात दूरदृश्य प्रणालीच्या माध्यमातून संबोधित करत होते. सहभागी होताना प्रधानमंत्री म्हणाले की पहिली जागतिक योग स्पर्धा योगासनाला एक जागतिक क्रीडा म्हणून ओळख देईल.
1: इस चैंपियनशिप के माध्यम से योगासन को एक कॉम्पिटिटिव स्पोर्ट्स के रूप में नई पहचान मिलेगी. मुझे विश्वास है कि भविष्य में योगासन भी अंतर्राष्ट्रीय खेलकूद में अपनी जगह बनाएगा. चाहे ओलंपिक्स हो या मल्टी स्पोर्ट्स इवेंट्स हो, हम जितनी मेहनत करेंगे सुखद परिणाम आ भी सकता है.
0: या स्पर्धेत 40 जास्त देशातले जवळपास 200 स्पर्धक सहभागी झाले आहेत. नैऋत्य मोसमी पावसाचं आगमन केरळमध्ये झाल्यानं हवामान विभागाने सांगितलं आहे. गेले काही दिवस केरळमध्ये पाऊस पडत आहे. मात्र आता मान्सूनचं आगमन झाले

0: ची अधिकृत घोषणा हवामान विभागानं केली आहे. पूर्वी वर्तवलेल्या अंदाजानुसार मान्सूनला काही दिवसांचा उशीर झाला आहे. पुढच्या 2 ते 3 दिवसात मोसमी वारे राज्याच्या काही भागात पोहोचण्याची शक्यता हवामान विभागानं वर्तवली आहे. प्रसिद्ध चित्रपट निर्माते, दिग्दर्शक आणि चित्रपट प्रमाणन मंडळाचे माजी अध्यक्ष पहलाज निहलानी यांच्या पार्थिवावर आज मुंबईत सांताक्रूझ स्मशानभूमीत अंत्यसंस्कार करण्यात आले. निहलानी यांचं हृदयविकारानं वयाच्या 77व्या वर्षी निधन झालं. अभिनेता गोविंदा, फरहान अख्तर, शत्रुघ्न सिन्हा यांच्यासह चित्रपटसृष्टीतल्या अनेक मान्यवरांनी यावेळी उपस्थित राहून निहलानी यांना आदरांजली वाहिली. सेन्सॉर बोर्डाचे विद्यमान अध्यक्ष शशी शेखर वेंपत्ती यांनी समाज माध्यमांवर निहलानी यांना आदरांजली वाहिली आहे. निहलानी यांच्या निधनामुळे चित्रपटसृष्टीतलं अनुभवी व्यक्तिमत्व हरपल्याची भावना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी व्यक्त केली. राज्यसभेच्या आगामी निवडणूक आणि पोटनिवडणुकीसाठी भाजपानं आज आपल्या 11 उमेदवारांची नावं जाहीर केली. त्यानुसार मध्य प्रदेशातून तरुण चुघ आणि रजनीश अग्रवाल यांना, तर राजस्थानमधून डॉक्टर अलका गुर्जर आणि डॉक्टर सतीश पुनिया यांना उमेदवारी देण्यात आली आहे. गुजरातमधून राजू शुक्ला, मुकेश शुक्ला, मानसिंग परमार आणि जितेंद्र मेघजी कंजरिया यांना उमेदवारी देण्यात आली आहे. अरुणाचल प्रदेशातून ताई तागक आणि मणिपूरमधून ए शारदा देवी यांना उमेदवारी मिळाली आहे. ओदिशातल्या राज्यसभा पोटनिवडणुकीसाठी देवाशिष सामंत राय यांना भाजपनं उमेदवारी दिली आहे. राज्यसभेच्या 24 जागांसाठी ही निवडणूक येत्या 18 तारखेला होणार आहे, तर ओदिशा, महाराष्ट्र आणि तामिळनाडूमध्ये प्रत्येकी 1 जागेसाठी पोटनिवडणूक होणार आहे. गेल्या 12 वर्षातल्या मजबूत वित्तीय व्यवस्थापनामुळे भारताला आर्थिक स्थैर्य कायम राखत शेतकरी, सूक्ष्म, लघु आणि मध्यम उद्योग व्यवसाय तसंच समाजातल्या दुर्बळ घटकांना पाठिंबा देणं शक्य झाल्याचं केंद्रीय वाणिज्य मंत्री पियुष गोयल यांनी म्हटलं आहे. मुंबईत आयोजित सिटी इंडिया परिषद 2026ला ते दूरस्थ पद्धतीनं संबोधित करत होते. 26वे राष्ट्रीय ई गव्हर्नन्स पुरस्कार आज जाहीर झाले. केंद्रीय कार्मिक, सार्वजनिक तक्रारी आणि निवृत्तीवेदन विभागानं प्रसिद्ध केलेल्या पत्रकात म्हटलंय की 10 सुवर्ण, 6 रौप्य आणि 1 परीक्षकांचं विशेष बक्षीस अशी 19 पारितोषिकं देण्यात येतील. ई गव्हर्नन्स मार्फत उत्तम प्रकल्प अंमलबजावणी करणारे विभाग, मंत्रालय, राज्य सरकारं किंवा स्थानिक स्वराज्य संस्थांना हा पुरस्कार देण्यात येतो. यंदाच्या पुरस्कार विजेत्यांमध्ये पुणे महानगरपालिका, नंदुरबार जिल्हा परिषद तसंच सांगली जिल्ह्यातली कडेपूर ग्रामपंचायत यांचा समावेश आहे. मुष्टियुद्धाच्या जागतिक क्रमवारीत भारताने आपलं अव्वल स्थान कायम राखलं आहे. महिलांच्या 57 किलो वजनी गटात जॅस्मिन लंबोरियानं जागतिक क्रमवारीत अव्वल स्थान पटकावलं आहे. आणि ठळक बातम्या पुन्हा एकदा. प्रधानमंत्री नरेंद्र मोदी आणि व्हेनेझुएलाच्या प्रभारी राष्ट्राध्यक्ष डेल्सी रॉड्रिक्स यांच्या द्विपक्षीय बैठकीत उभयपक्षी ऊर्जा भागीदारी बळकट करण्याविषयी चर्चा. महाराष्ट्र विधान परिषदेच्या निवडणुकीत महाविकास आघाडीच्या 5 उमेदवारांची माघार. कोकणातल्या 2 जागा, पुणे आणि यवतमाळमध्ये महायुतीच्या बिनविरोध निवडीचा मार्ग मोकळा. योग ही भारतानं मानवजातीला दिलेली कालातीत देणगी असल्याचं प्रधानमंत्र्यांचं जागतिक योगासन क्रीडा स्पर्धेच्या उद्घाटन सोहळ्यात प्रतिपादन. मोसमी पावसाचं केरळमध्ये आगमन. आणि प्रसिद्ध चित्रपट निर्माते, दिग्दर्शक आणि सेन्सॉर बोर्डाचे माजी अध्यक्ष पहलाज निहलानी यांच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार. याबरोबरच आकाशवाणी मुंबई केंद्रावरचं हे राष्ट्रीय बातमीपत्र संपलं. नमस्कार.
1: .47.47 MHz अर्थात 1143 kHz ही मध्यम लहरी वाहिनी तसंच 101.5 MHz या FM वाहिनीसह न्यूज ऑन AIR या लाईव्ह मोबाईल ॲपवर आकाशवाणीचं हे रत्नागिरी केंद्र आहे. 8:16 झाली आहेत. श्रोते, आता सुगम संगीत आम्ही प्रसारित करतोय.

श्रोते हो, स्वप्नील आणि सायली यांनी गायलेलं अतुल वाघ यांचं गीत आपण ऐकलं. या गीताला संगीत दिलं होतं मिलिंद वासुदेव यांनी. आता बा भ बोरकर यांची गीतरचना ऐकूया. गायक आणि संगीतकार सलील कुलकर्णी.

श्रोते हो, सलील कुलकर्णी यांनी संगीत दिलेलं आणखी एक गीत आता आपण ऐकूया. गीत आहे शांता शेळके यांचं आणि स्वर बेला शेंडे यांचा आहे.

श्रोते हो, सुगम संगीताचा आनंद आपण घेत आहे आकाशवाणीच्या रत्नागिरी केंद्रावरून. कार्यक्रमात आता स्वप्नील बांदोडकर यांनी गायलेलं एक गीत ऐकूया. गीत आणि संगीत अशोक पत्की.

श्रोते हो, हे होतं कार्यक्रमातलं शेवटचं गीत. आकाशवाणीच्या रत्नागिरी केंद्रावरून सुगम संगीताचा कार्यक्रम प्रसारित झाला. यानंतर 8:45 समाचार संध्या, 9 न्यूज ऍट 9 ही बातमीपत्र, 9:15 स्पॉटलाईट, 9:30 कंट्री वाईड, 9:45 इन्साइट्स, तर रात्री 10 प्रादेशिक लोक आणि सुगम संगीताचा कार्यक्रम. हे कार्यक्रम आकाशवाणीच्या दिल्ली केंद्रावरून प्रसारित होतील. आम्ही सहक्षेपित करत आहोत.

0: Sharda Devi will be party candidate for the upcoming Rajya Sabha election of Manipur. The party announced today that the party's prominent woman leader of Manipur will contest the lone Rajya Sabha seat of Manipur, which voting will be held on 18th June. It may be mentioned that the term of the current Rajya Sabha MP of Manipur, Leshimba Sanaja Uba, who represents the Bharatiya Janata Party, ends on 21st of June. India has retained its strong presence in the latest world boxing rankings. Jasmine Lamboria climbed to world number one in the women's 57 kg category, while Asian Championships Priya Gangas in 60 kg and Vishwanath Suresh in 50 kg. And that's the end of the news.
1: मध्यम लहरी 262.47 मीटर्स अर्थात 1143 किलो हर्ट्ज तसंच 101.5 मेगा हर्ट्ज ही एफ एम वाहिनी आणि न्यूज ऑन ए आय आर या लाईव्ह मोबाईल ॲपवर आकाशवाणीचं हे रत्नागिरी केंद्र आहे. रात्रीचे 11:10 आणि 40 सेकंद झाली आहेत. आमच्या आजच्या दुसऱ्या प्रसारणसभेचे कार्यक्रम आता समाप्त करत आहोत. पुन्हा आपली भेट उद्या सकाळी 5:55 आमच्या पहिल्या प्रसारणसभेत. तोपर्यंत मी जान्हवी भागवत आता आपला निरोप घेते. नमस्कार, शुभरात्री, जय हिंद.